नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत। आज मी अळणी भाजी सादर करत आहे। अळणी भाजी। राजा व राम नदीवर गेले होते। एका शिलाखंडावर दोघे बसले होते। राजा म्हणाला, राम, मला येथून जावेसेच वाटत नाही। येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारं पाहून किती आनंद होतो, परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा। श्यामच्या गोष्टी ऐकायला मिळतील, मला त्या फार आवडतात। राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावं का प्रवचने म्हणावी, व्याख्याने म्हणावी का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही। ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते। राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून बोलण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो। अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही। आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगते आहेत। सगळ्याच रुपयात शुद्ध चांदीचा असेल तर बाजारात चालत नाही, त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावे लागतात, तेव्हाच तो खणखण वाजतो आणि व्यवहारात चालतो। राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, तुला सांगू? तू आशी? राजाने विचार, सांग ना, मी नाही असणार। कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही। राम म्हणाला, श्यामच्या आठवणी प्रसिद्ध केल्या तर लोकांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई वडिलांना त्या उपयोगी पडतील। श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे। या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले, परंतु श्यामला हे आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही। कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो। राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली, घंटे प्रार्थनेची घंटा। दोघे मित्र आश्रमात जायला निघाले। श्याम राजाची वाट पाहत होता। राजा व राम दोघे येताना त्याला दिसले। आज मला नाही रे हाक मारलीत, अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले, तू वाचित होतास म्हणून नाही बोलावले, दिवसभर इतर कामे असतात, थोडा वेळ वाचित होतास तर अडथळा करू नये असे वाटले। राजा म्हणाला, अरे, मला तरी कुठे फारसे वाचायला आवडते। विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातली सुख दुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरपूर वाचलेस म्हणून तू असं म्हणतोस। सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावे लागते। शेतकऱ्यांच्या आनंदाचे कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्याला तो उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते। राजा म्हणाला, इतक्यात दुसरी घंटा झाली, सगळे प्रार्थनेला बसले। प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली। मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही। कृती ही मूकपणे बोलते, शब्दाहूनही हे मुके परिणामकारक असते। कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे। माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे, पंक्ती सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल, हवरेपणा करू नये, शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये, पानात गुंतावळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर्द करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते, विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे, याप्रमाणे वडील स्वतः वागत असत। मी अनेकांना जेवताना पाहिले, परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ निर्मळ दिसे त
तसे मी कोठेही पाहिले नाही. त्या ताटात कोण जेवले आहे की नाही हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसायचा नाही. माझ्या पानभोवती जसे शीते दिसली तर आवत आणि म्हणत, मथुरेचे कोंबडे जेवेल इतकी शीते साडली आहेस, कर गोळा सारी. अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सगळेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे, राजमान्य. त्यांना कोणी विचारले भाजी कशी झाली आहे, ते उत्तर ठरलेले राजमान्य. जेवणाची कोणतीही खोडी त्यांना माहीत नव्हती. एका दिवशी माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाटपाणी घ्यायला लागत असू, भाताशिवाय सर्व वाढून ठेवत असू. आई भाऊ आले, भाऊ आले, भात उकर. वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत. त्या दिवशी आम्ही जेवायला बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणायची, तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारे गोड लागते. आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारे पदार्थ गोड लागे. जणू तुझ्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती करत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयातच ठेवलेला असतो. परंतु त्या दिवशी मजा झाली. भाजी झाली होती मुळे अळणी. भाजीत मीठ घालायला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेलं घालायचं. परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र गाणगा. जणू आस्वाद ब्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडी झाली आहे भाजी. पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही थोडी थोडी खात होतो. आम्ही मीठ मागितले नाही. आई मला म्हणाली, तुला नाही रे आवडली भाजी, खात नाहीस रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागलाय ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हटलं, असे काही नाही हा, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता. वडील म्हणाले, अरे तुला राग यावा ना म्हणून म्हटलं. हो तू जरा रागवलास म्हणजे बरं वाटते. याला फणसाची भाजी आवडते. होय ना ग, उद्या पाटील वाडीतून आणीन. हो जून मिळाला तर उकड करेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व सहस्त्रनाम म्हणत शतपावली घालू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवायला बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते. तू भाजी आणली, मीठ नाही मुळीच त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही, तुम्ही कोणी बोलले नाही. श्याम, सांगावं की नाही रे, आणि कशी रे भाजी खाल्ली. मी म्हटलं, भाऊ बोलले नाही म्हणून आम्ही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्ली रे साऱ्यांनो, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू भाजी खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मित तू संपवायचा. तुला गुलामा भाजी हवे पुष्कळ, माझ्या लक्षात तेव्हाच आयला हवं होतं. परंतु आता काय बोलून, आपली मोठी चूक झाली असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यायची ती चांगली करून द्यावी. तो जो पदार्थ करून द्यायचा तो चांगला करून द्यावा, मग भाजी असो की काही असो.
आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे

हॅलो हाय, नमस्कार श्रोते. हो, मी आरची कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट मुंबई लोकल विथ आरचे कोमल. आजच्या सेगमेंटमध्ये आपण पुढे वळूयात आणि आजच्या दिवशी, अर्थात आजचा दिनविशेष, आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेल्या होत्या यावरती एक छान नजर टाकूयात. आज आहे 21 जुलै. आजच्याच दिवशी 365 अर्थात इसवीसनपूर्व 356 जगातील 7 अक्षरांपैकी एफ्सिस आर्टेमिसचे मंदिर जे आहे ते नष्ट झाले होते. 1831 बेल्जियमचा राजा लिओपाल्ड पहिला याने शपथ घेतली. 1944 20 जुलै 1944 रोजी ॲडॉल्फ हिटलरच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या क्लॉस वॉन स्टॉफेनबर्गला फाशी देण्यात आली. 1960 सिरिमाओ बंदर नायके श्रीलंकेचे 6वे पंतप्रधान बनले. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. 1961 मर्क्युरी रेडस्टोन 4 मोहिमेवर गुस ग्रिसम हे अंतराळातील दुसरे अमेरिकन बनले. 1976 आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या झाली. 1983 पृथ्वीवरील सर्वात कमी तापमानाची नोंद वोस्तोक अंटार्क्टिका येथे उणे 89.2 सेल्सिअस होती. 2002 जगभरात दूरसंचार सेवा पुरवणारी अमेरिकन कंपनी वर्ल्ड कॉमने दिवाळखोर जाहीर केली. 2008 राम बरण यादव यांनी नेपाळचे पहिले राष्ट्रपती म्हणून ते निवडून आले. 2022 द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून यांची निवड झाली. तर आजच्याच दिवशी 1853 ज्योतिष गणित तज्ज्ञ अभ्यासक ग्रंथलेखक आणि शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचा जन्म 1853 झाला. नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म आजच्याच दिवशी 1899 झाला. स्वातंत्र्य सैनिक रोजगार हमी योजनेचे जनक व्ही स पागे यांचा जन्म आजच्याच दिवशी 1910 झाला. भारतीय लेखक कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1911 झाला. भारतीय कवी आणि गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म आजच्याच दिवशी 1930 झाला. डॉक्टर राम जी ढेरे यांचाही जन्म, जे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक आहेत, यांचाही जन्म आजच्याच दिवशी 1930 झाला. चंदू बोर्डे जे क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष आहेत, यांचा जन्म आजच्याच दिवशी 1934 झाला. त्याचबरोबर भारतीय राजकारणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 98वे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म आजच्याच दिवशी 1942 झाला. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म आजच्याच दिवशी 1995 झाला. सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान यांचा जन्म 1947 आजच्याच दिवशी झाला. पंजाबी गायक अमरसिंग चमकीला यांचा जन्म आजच्याच दिवशी 1960 झाला. तर आजच्याच दिवशी भूतानचे राजे झिग्मे दोर्जी वांगचुक यांचं निधन 1972 झालं. मराठी बखर वाङ्मयाचे अभ्यासक डॉक्टर रवी हिरवाडकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1994 झालं. संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचं निधन आजच्याच दिवशी 1995 झालं. त्याचबरोबर साहित्यिक राजा राजवाडे यांचं निधन आजच्याच दिवशी 1997 झालं. अमेरिकन अंतराळवीर एलन शेपर्ट यांचं निधन आजच्याच दिवशी 1998 झाले. दक्षिणात्य अभिनेते शिवाजी गणेशन यांचं निधन आजच्याच दिवशी 2001 झालं. मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचं निधन 2002 आजच्याच दिवशी झालं. किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका गंगूबाई हनगळ यांचे निधन 2009 आजच्याच दिवशी झाले. भारतीय मार्शल आर्टिस्ट लुरे बॅम ब्रजेशोतोरी देवी यांचं निधन 2013 आजच्याच दिवशी झालं. तर श्रोते हो, 21 जुलै रोजी कोणत्या महत्वाच्या घटना घडून गेल्या याकडे आपण एक छान कटाक्ष टाकला. यानंतर वेळ आलेली आहे एक पुढचं बहारदार गाणं ऐकण्याची. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, तुम्ही ऐकताय आरजे कोमलला मुंबई लोकल या सेगमेंटमध्ये. घेऊयात एक छोटीशी विश्रांती, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आजच्या फिटनेस मंत्रामध्ये आज मी खरं तर एका खूप गंभीर विषयाविषयी बोलणार आहे, कारण जवळपास आपल्या 90% भारतीयांची कोलेस्ट्रॉल पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळे जो आहे काळजी जी आहे ती सगळीकडे काळजीजनक बाब आहे, कारण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या एका मोठ्या राष्ट्रीय अभ्यासानुसार जवळपास 10 पैकी 9 भारतीय प्रौढांच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल किंवा चरबीचं प्रमाण जे आहे ते असामान्य आहे, ज्यामुळे त्यांना हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका जास्त आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल लिपिडॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेले निष्कर्ष देशभरातील ICMR इंडिया बी अभ्यासातील 23,665 सहभागींच्या माहितीवर आधारित आहे. या अभ्यासातून असं समोर आलंय की 87.3% भारतीय प्रौढांना डिस्लिपिडेमियाचा त्रास आहे. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइडची पातळी जी आहे ते संतुलन मर्यादेच्या बाहेर असते. तर संशोधकांना असं आढळून आलंय की हा त्रास शहरी भागात राहणारे लोक, महिला आणि मध्य भारतातील रहिवाशांमध्ये अधिक प्रमाणात आहे. तसंच लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. या अभ्यासात असं दिसून आलंय की भारतातील या सगळ्याला कारणीभूत असणारा सर्वात मोठा घटक म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनची कमी पातळी आहे. याला सहसा चांगले कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं, कारण ते रक्तातून अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यास मदत करतं. सुमारे 66.8% सहभागींमध्ये HDL कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे हा सर्वात सामान्य लिपिड आजार ठरलाय. यानंतर हाय LDL म्हणजेच व्हाईट कोलेस्ट्रॉल, हाय ट्रायग्लिसराइड्स आणि हाय एकूण कोलेस्ट्रॉलचा क्रमांक लागतो. संशोधकांचे असेच निष्कर्ष त्यांनी नोंदवलेत की डिस्लिपिडेमियाचा संबंध कमी वय, महिला, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाशी आहे. सो संशोधकांना असं आढळलंय की जशी रक्तातील साखरेची पातळी बिघडली की शरीराचं वजन वाढलं आणि रक्तदाब वाढला, तशी कोलेस्ट्रॉलची समस्या अधिक सामान्य होत गेली. त्याचबरोबर ज्या लोकांना मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब नव्हता, अशा सुमारे 40% लोकांमध्येही हा आजार होता. यावरून असं दिसून येतं की कोलेस्ट्रॉलची अयोग्य पातळी केवळ आधीपासूनच चयापचयाचे आजार असलेल्या लोकांपुरतीच मर्यादित नाही. हे निष्कर्ष सूचित करतात की इतर बाबींवरून निरोगी दिसणाऱ्या अनेक भारतीयांनाही हृदयविकाराचा धोका असू शकतो. या अभ्यासात सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय प्रतिनिधी सर्वेक्षणातून निवडलेल्या 20 वर्ष आणि त्यांच्या वरील वयाच्या 23,765 प्रौढांच्या उपाशीपोटी घेतलेल्या रक्तांच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्यामुळे या अभ्यासात 1.21 लाखांपेक्षा जास्त सहभागींचा समावेश होता. या निष्कर्षांच्या आधारे संशोधकांनी सांगितले की भारतीय प्रौढांमध्ये, विशेषतः तरुण लोकांमध्ये, मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब असलेल्या सगळ्या या लोकांमध्ये डिस्लिपिडेमियाचे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. चयापचयाच्या दृष्टीने निरोगी असलेल्या मोठ्या संख्येने लोकांमध्ये असामान्य लिपिड पातळी असणं हे अधिक प्रमाणावरती कोलेस्ट्रॉल स्क्रीनिंगची गरज अधोरेखित करतं. देशात हृदयविकार आणि स्ट्रोकची वाढती संख्या कमी करण्यासाठी लवकरच प्रतिबंधनात्मक उपाययोजना करणंही आवश्यक असल्याचं यावेळी सुचवण्यात आलंय. तर मला असं वाटतं की जे काही कोलेस्ट्रॉल वाढत चाललंय किंवा बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जे वाढलंय, तर त्यामुळे आपण जरा आपल्या शरीराची काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे. तर आता यानंतर पुढे वळणार आहोत, पण पुढे जाण्यापूर्वी आपण अजून एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बऱ्याच जणांना नेहमी ॲसिडिटी होते, वजन वाढत चाललंय, तर जेवणामध्ये कोणता सोपा बदल करून आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर राहू शकतो याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तरुण वय असतं तेव्हा आपण काहीही खाल्लं, कितीही खाल्लं तरी ते पचतं. त्या काळात ना वजन वाढण्याची भीती असते ना ॲसिडिटीचा त्रास. पण जसं जसं वय वाढून आपण 35 टप्पा ओलांडून 40 झुकू लागतो, तसे तसे वेगवेगळे त्रास सुरू होऊ लागतात. बहुतांश लोकांना होणारे काही कॉमन त्रास म्हणजेच वजन वाढणे, ॲसिडिटी होणे, हे दोन्ही त्रास कमी करायचे असतील तर तुमच्या रोजच्या जेवणामध्ये, सवयींमध्ये एक छोटासा बदल करणं गरजेचं आहे. तो बदल नेमका कोणता ते आपण पाहूयात. सो ॲसिडिटी आणि वाढलेलं वजन, पोटांवर साचणारे चरबीचे टायर, या गोष्टींसाठी कारणीभूत ठरणारी गोष्ट म्हणजे तुम्ही काय खात आहात, कधी खात आहात, याविषयी अभ्यास करणं फार गरजेचं आहे. यामध्ये काही डॉक्टरांनी अनेक सल्ले दिलेले आहेत. त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे लोक 40 पुढे किंवा 40 आसपास आहेत, त्यांनी त्यांच्या जेवणामध्ये एक प्रमुख बदल करणं गरजेचं आहे. आणि तो बदल म्हणजे सकाळी 10 ते 11 या दरम्यान जेवण करणं, कारण या काळात शरीरातील पित्त वाढलेलं असतं, शिवाय या वेळेत भूकही खूप लागलेली असते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि साधारण दुपारी 1 ते 2 दरम्यान किंवा त्यानंतरही आपण जेवतो. दुपारी 2 नंतर शरीरातील पित्त कमी होत जातं, त्यामुळे मग दुपारचं जेवण उशिरा केलं तरी ते पचत नाही. त्यात
जर तुम्ही काही हेवी खाल्लं तर जास्त त्रास होतो. त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित न झाल्याने ऍसिडिटी, वजन वाढणे असे त्रास होतात. त्यामुळे शक्यतो सकाळी 10 ते 11 या दरम्यान पोटभर जेवण करा. यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान अनेकांना खूप भूक लागते. यावेळी मग काय समोर दिसेल ते खाल्लं जातं हे टाळायला हवं. रात्रीचं जेवण सूर्यास्ताच्या आधी करावं किंवा सूर्यास्ताच्या आधी जेवण शक्य नसेल तर सूर्यास्त झाल्यानंतर जेवढं लवकर शक्य होईल तितकं लवकर रात्रीचं जेवण करायचंय. ऍसिडिटी आणि वजन ह्या दोन्ही गोष्टी ज्याने कंट्रोलमध्ये राहतील, तर मला असं वाटतं ज्यांना प्रचंड ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी ही गोष्ट नक्की करायला हवी. याच नोटवरती घेऊयात एक छोटासा गाण्याचा ब्रेक आणि मगाशी अर्ध राहिलेलं आहे हे पुढचं गाणं. आता हा चित्रपट इतका सुंदर आहे, मोहब्बत आहे, ज्याच्यामध्ये बरेच कलाकार मंडळी दिसलेले आहेत आणि त्यातल्याच चलते चलते हे गाणं आपण ऐकत होतो. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. सेगमेंटमध्ये आज एक अतिशय माहितीपूर्ण एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला सांगणार आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये 80 बोलीभाषा आहेत. आपली मराठी बोलीभाषा ही प्रचंड समृद्ध भाषा आहे. तुमची बोलीभाषा कुठली आहे ते तुम्ही सांगा, ज्यामध्ये बऱ्याच बोलीभाषा आहेत आणि त्यामध्ये प्रमुख 12 बोलीभाषा आहेत. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत की त्या 12 बोलीभाषा कोणत्या आहेत. तर तुमच्याकडे आहेत का, तुम्ही कोणत्या भाषेत बोलता तेही तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर आपल्या मराठीच्या प्रमुख 12 बोलीभाषा कोणत्या आहेत, तर पहिली भाषा आहे वऱ्हाडी. बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या 6 जिल्ह्यातून वऱ्हाडी भाषा बोलली जाते. माहीम भट यांचा लीळाचरित्र हा मराठीतला पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झाल्या आहेत. प्रमाण मराठीतील ड चा ळ चा य या बोलीत केला जातो. पुढची भाषा आहे अहिराणी. महाराष्ट्रातील सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी बोलीभाषा आणि गंमत म्हणजे या भाषेचे अजून 2 प्रकार पडतात, जसे की अहिराणी धुळे, जळगाव, नंदुरबार आणि बागलाणी नाशिक. अहिराणी भाषेला खूप समृद्ध असा लोकगीतांचा वारसा सुद्धा आहे. पुढची भाषा आहे मालवणी. दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी ही बोलीभाषा आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. दशावतार या नाट्याचं सादरीकरण या भाषेतच केले जाते. पुढची भाषा आहे तंजावरी. ही मराठी भाषेचीच एक बोली असून ती भारतातील तमिळनाडू या राज्यात बोलली जाते. जवळपास 1 लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगासाठी आणतात. त्यात आजही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरत आहेत. पुढची आहे कोल्हापुरी. कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये कोल्हापुरी बोलली जाते. या बोलीमध्ये लय काढून बोलण्याची लकब असून कानडी आणि कोकणी भाषेचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. पुढे आहे कोकणी. प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागांमध्ये तसेच गोव्यात ही भाषा बोलली जाते. या बोलीवर कोकणी भाषेचा, जी स्वतंत्र स्वतःची भाषा आहे, याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आढळतो. पुढे आहे आगरी भाषा. आगरी बोली ही महाराष्ट्र राज्याच्या उत्तर आणि मध्य कोकणात बोलली जाते. किनारपट्टीवरील आगरी समाजात ही बोली जास्त प्रमाणात बोलतात. रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्येही आगरी बोलणारे लोक प्रामुख्याने आढळतात. पुढे आहे मराठवाडी. ही बोली छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड या मराठवाड्यांच्या मध्यवर्ती जिल्ह्यांमध्ये बोलली जाते. दुसरीकडे महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागांमध्ये मराठवाडी बोली बोलताना तेलुगू भाषेचा प्रभाव जाणवतो. पुढची भाषा आहे झाडी बोली. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा 4 जिल्ह्यांचा भूप्रदेश झाडीपट्टी म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडी बोली असेही म्हणतात. मराठीतील आद्यग्रंथ मुकुंद राजकृत विवेक सिंधूमधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडी बोलीत प्रचारात आहेत. पुढे आहे बेळगावी भाषा. बेळगाव या सीमा भागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदीगडी, कोल्हापुरी आणि कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. ती आहे भाषा बेळगावी. पुढे आहे लेवा. मला तर असं वाटतं यातल्या काही भाषा या आपल्यासाठी अतिशय नवीनच आहेत. जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि लगतच्या बुलढाणा जिल्ह्यात तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर पर्यंतच्या भागात लेवा ही बोली बोलली जाते. बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून लेवा बोलीचा आविष्कार दिसतो. पुढची भाषा आहे वाडवळी. उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यागतच्या भागात वाडवळी बोली बोलली जाते. तिचा उगम आणि विकास बहुतांशी ठाणे जिल्ह्यात झालेला दिसतो. तर या व्यतिरिक्त आपल्या सगळ्या जर बोलीभाषांविषयी बघायचं गेलं तर 81 बोलीभाषा आपल्या आहेत. आपली मराठी बोलीभाषेने प्रचंड समृद्ध भाषा आहे. तुमची बोलीभाषा कुठली आहे नक्की आम्हाला कळवा. आणि याच नोटवरती ऐकूयात एक पुढचं भारदार गाणं. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

हॅलो हाय नमस्कार श्रोते, हो पुन्हा एकदा या छोट्याशा ब्रेक नंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. सेगमेंटमध्ये पुढे वळूयात आणि आजच्या सेगमेंटमध्ये आज आपण सोनल गिरधर यांनी पाठवलेली एक कविता जी आहे त्याचा आस्वाद इथे घेणार आहोत. कविता खूप सुंदर आहे. कविता अशी आहे, प्रत्येकाला आपले दुःख मोठे वाटते, स्वतःच ते खरे बाकी खोटे वाटते, त्यामुळे सांगणे मुळातच टाळावे, स्मिता असते ओठांवर हलकेच माळावे, सातत्य समय कष्ट फुकट जात नाही, संयमाविना सुरवंट फुलपाखरू होत नाही, आपल्याला झेपेल तेवढेच प्रयत्न करावे, रात्री निवांत झोपेच्या कुशीत शिरावे, आपल्याला झेपेल तेवढेच प्रयत्न करावे, रात्री निवांत झोपेच्या कुशीत शिरावे, हळूहळू सारे कसे सोपे होत जाते, वाकडे तिकडे अक्षरही वळणदार होते, हळूहळू सारे कसे सोपे होत जाते, वाकडे तिकडे अक्षरही वळणदार होते. तर सोनल गिरधर यांची ही कविता तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया नक्की कळवा. त्याचबरोबर तुमचे जर काही आर्टिकल्स असतील, कविता असतील आणि जर काही तुमचे विचार असतील ते तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. पुन्हा एकदा सांगते, आमचा संपर्क क्रमांक 9167993999. याच नोटवरती पुन्हा एकदा मी आता आरजे कोमल इथे तुमची रजा घेणार आहे. भेटूयात पुढच्या सेगमेंटमध्ये अर्थात उद्या सकाळी 9:00. तत्पूर्वी आजच्या दिवसभरात आपल्या आचार्य 90 FM वरती होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांचा दिलखुलास आनंद घ्या. आचार्य 90 FM वरती सध्या वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. आरजे सीमा यांचाही एक भरदार कार्यक्रम सुरू आहे ज्याच्यामध्ये त्या अनेक कमाल अशा रेसिपीज ज्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करत असतात. स्वाद का जायका, आरजे सुवर्णा यांचा विविधा, त्याचबरोबर आरजे ज्योती यांचा भ्रमंती, आरजे शब्बीर यांचा कहाणी ओका गुल्लक आणि त्याचबरोबर आरजे वैभव यांचा सुद्धा एक खूप सुंदर कार्यक्रम जो आहे तो आपल्या आचार्य 90 FM वरती सुरू आहे. आणि आरजे रुपाली त्यांचा नवीन एक सेगमेंट आपल्या सगळ्यांच्या भेटीला लवकर घेऊन येणार आहेत. तर तुम्ही हे छान सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि आचार्य 90 FM सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब आचार्य 90 FM सगळीकडे फॉलो करा जेणेकरून तुम्हाला रिसेंट अपडेट्स मिळत राहतील. आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते आपल्या सकाळच्या सत्रात, अर्थातच रंगीला रे मध्ये. आज आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक, लेखक, अॅनिमेटर आणि निर्माते सौमित्र रानडे यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 21 जुलैला झाला होता. सौमित्र रानडे हे सुप्रसिद्ध वास्तुरचनाकार आणि लेखक फिरोज रानडे आणि लेखिका प्रतिभा रानडे यांचे सुपुत्र आहेत. सौमित्र रानडे यांनी विशेषतः लहान मुलांचे चित्रपट आणि आधुनिक अॅनिमेट क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे शालेय शिक्षण काबूल येथे झाले. पुढे त्यांनी मुंबईतील प्रतिष्ठित सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी फिल्म अँड डिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे इथून चित्रपट दिग्दर्शनाचे चरित्रसर शिक्षण घेतले. 2003 साली त्यांनी दिग्दर्शित केलेला जंतराम ममंतरम हा बॉलिवूडमधील गाजलेला चित्रपट आहे. जोनाथन स्विफ्टच्या गलिवर्स ट्रॅव्हल्सवर आधारित हा चित्रपट भारतातील सर्वात यशस्वी बालचित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात जावेद जाफरी, गुलशन ग्रोव्हर आणि जॉय फर्नांडिस यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है सईद अख्तर मिर्झा यांच्या 1980 मधील क्लासिक चित्रपटाचा हा आधुनिक रिमेक होता, ज्याचे दिग्दर्शन आणि लेखन सौमित्र रानडे यांनी केलं होतं. गुपी गवैया बहा भजैया या प्रसिद्ध आणि कौतुक झालेल्या अॅनिमेशन चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली असून याचे दिग्दर्शन शिल्पा रानडे यांनी केले होते. त्यांनी अफगाणिस्तानच्या पार्श्वभूमीवर खूप अस्थी अफगाणिस्तान नावाचा माहितीपट तयार केला, ज्याचं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुक झालं. सौमित्र रानडे हे पेपरबोट डिझाईन स्टुडिओचे सहसंस्थापक आणि मुख्य क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. या स्टुडिओच्या माध्यमातून ते लाईव्ह ॲक्शन, अॅनिमेशन प्रोजेक्ट्स, टेलिव्हिजन आणि लघुपटांची निर्मिती करतात. बॉम्बे रोज हा चित्रपट भारतीय अॅनिमेशन क्षेत्रातील एक मैलाचा दगड मानला जातो. या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सुप्रसिद्ध अॅनिमेटर गीतांजली राव यांनी केलं आहे, तर सौमित्र रानडे यांनी त्यांच्या पेपरबोट डिझाईन स्टुडिओ द्वारे या चित्रपटाचे अॅनिमेशन प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं आहे. अलीबाबा और 41 चोर हा दिग्दर्शक आणि लेखक सौमित्र रानडे यांचा एक महत्वाचा 3D अॅनिमेटेड चित्रपट आहे. पारंपरिक अलीबाबा आणि 40 चोर या अरबी लोककथेवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये सौमित्र रानडे यांनी एक रंगज आणि वेगळा बदल करून 40 ऐवजी 41 चोर ही संकल्पना मांडली आहे. द वर्ल्ड ऑफ गोपी अँड बाघा हा 2013 एक प्रसिद्ध भारतीय अॅनिमेटेड संगीतमय चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रख्यात अॅनिमेटर शिल्पा रानडे यांनी केलं आहे, तर त्याची पटकथा आणि संवाद सौमित्र रानडे आणि रोहित गहलोत यांनी लिहिले आहेत. चित्रपट पथकथकांसोबतच सौमित्र रानडे हे लहान मुलांसाठी सुंदर आणि कल्पक गोष्टींची पुस्तकं लिहितात आणि डिझाईन करतात. सौमित्र रानडे हे एक उत्तम छायाचित्रकार असून त्यांच्या फोटोग्राफीची मुंबई 2 मोठी आणि यशस्वी प्रदर्शनही

करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी रश्मी रानडे या लेखिका आहेत. तर सौमित्र रानडे यांना आचार्य 90 FM तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आणि अर्थातच ऐकूया एक छानसं गाणं.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आज कोणाचे जन्मदिवस आहेत आणि स्मृतिदिन आहे त्यांच्याविषयी. आज 21 जुलै आज मराठी इतिहास संशोधक आणि लेखक रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 21 जुलै 1930 पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या गावी झाला. राजे ढेरे यांचं बालपण आणि उमेदवारीचा काळ विपरीत परिस्थितीत गेला. वयाच्या 5व्या वर्षी आई वडील वारले. शिक्षक, मुद्रिक शोधक, ग्रंथपाल इत्यादी कामे उपजीविकेसाठी ते करीत राजे ढेरे यांनी प्राच्यविद्या संशोधन केंद्रात अभ्यासक म्हणून महत्वाचं काम केलं. त्यांनी प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्वाचं योगदान दिलं आहे. महाराष्ट्र संस्कृतीच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकण्याचं मोलाचं कार्य त्यांनी केलं. दैवशास्त्र, सांस्कृतिक इतिहास या विषयात त्यांचा विशेष अभ्यास असून त्यांनी या विषयांवर विपुल लेखन केलं आहे. त्यांनी 105 पुस्तकं लिहिली आहेत. संस्कृती, साहित्य, लोकविद्या या क्षेत्रात त्यांनी खास कार्य केलं आहे असं म्हणता येतं. त्यांची नाथ संप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा, शक्तीपीठांचा शोध, चक्रपाणी शोधशिल्प, लज्जा गौरी, श्री तुळजाभवानी, श्री विठ्ठल एक महासमन्वय, त्रिविधा, श्री पर्वताच्या छायेत आणि इतर पायाभूत महत्वाचे ग्रंथ, अनेक विचारपूर्ण संशोधनात्मक लेख हे जगभराच्या संशोधन क्षेत्रात महत्वाचे आहेत. इतिहासाचं लेखन म्हणजे केवळ कागदपत्रांचे पुरावे सादर करणं नव्हे, कागदपत्रांमधील माहितीचं सत्य तपासताना समकालीन कागदपत्रातील संदर्भही ताळून पाहणं आवश्यक असल्याचं त्यांची भूमिका होती. शंकराजी नारायण पारितोषिकासाठी ढेरे यांनी नाथ संप्रदायावर संशोधनपर लिखाण केलं होतं. त्यांनी संशोधनानं सिद्ध केलेला चक्रपाणी हा प्रबंध सादर केला. तोही एम ए न होता थेट PhD साठी. अपवाद म्हणून हा प्रबंध स्वीकारण्यात आला होता. शस्थल एक अध्ययन या संशोधनपर प्रबंधासाठी पुणे विद्यापीठाची PhD ही पदवी त्यांना प्राप्त झाली. राजे ढेरे यांनी त्यांच्याकडील साहित्याच्या प्रेमापोटी जमा केलेला पुस्तकांचा संग्रह एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी खुला केला आहे. त्यांच्या संग्रहामध्ये इतिहास, संत साहित्य, जुने मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, लोकसंस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य आहे. मराठी संस्कृतीचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी ही पुस्तकं महत्वाची आहेत. राजे ढेरे यांचं निधन 1 जुलै 2016 रोजी झालं. आपल्या समूहातर्फे त्यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर श्रोते हो, आता जाणून घेऊया आज तमिळ रंगभूमीवरील आणि चित्रपट सृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्मदिवस आहे त्यांच्याविषयी. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1928 तामिळनाडूमधील विलुपुरम या छोट्या गावी झाला. शिवाजी गणेशन यांचं पूर्ण नाव विलुपुरम चिनैया गणेशन. चित्रपटात येण्यापूर्वी ते तमिळ नाटक शिवाजी कान इन द राज्यम या नाटकात प्रमुख भूमिकेत काम करत असत, जे मराठी राजे शिवाजी यांच्या पराक्रमावर आधारित तमिळ नाटक होतं. त्यात वयाच्या 16व्या वर्षी गणेशन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वठवलेली अप्रतिम भूमिका पाहून ई व्ही रामस्वामी नायकर यांनी त्यांना शिवाजी गणेशन असे कौतुकानं संबोधलं आणि नंतर याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. त्यावरून त्यांची ओळख शिवाजी गणेशन म्हणजेच शिवाजी गणेशन अशी पडली. शिवाजी गणेशन यांचा जन्म एका गरीब परंतु देशभक्त कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मदिवशीच त्यांच्या वडिलांना अटक झाली होती. स्वातंत्र्यप्रेमाचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले. लहानपणापासूनच रंगभूमी आणि अभिनय याकडे त्यांचा ओढा होता. कट्ट बोमन ह्या वीरनायकाच्या चरित्रावर आधारित नाटकामुळे ते विलक्षण प्रभावित झाले होते. लहानपणी तमिळ रंगभूमीवर त्यांनी लहानसहान पौराणिक भूमिका केल्या. वयाच्या 12व्या वर्षी नाटकात काम करण्यासाठी त्यांनी घर सोडलं आणि गावोगावी जाऊन खेळ करणाऱ्या नाटक कंपनीत ते दाखल झाले. तिथे त्यांना चिन्नई पोन्नुस्वामी हे गुरु भेटले. त्यांनी गुरुशिष्य परंपरेनुसार शिवाजी गणेशन यांना अभिनयाचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले. नृत्य, गायन, श्लोक पठण, अभिनय हे सर्व त्यांच्याकडून करवून घेतलं. 1950 चित्रपट वितरक पी ए पेरुमल यांनी शिवाजी गणेशन यांना तमिळ चित्रपट सृष्टीत आणलं. 1952 प्रदर्शित झालेल्या त्यांच्या पराशक्ती या चित्रपटाने तमिळ चित्रपटांच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. त्यानंतर विविध प्रकारच्या चित्रपटीय भूमिकांचा त्यांच्यावर वर्षाव झाला. 1952 त्यांचा विवाह कमला यांच्याशी झाला. त्यांचा संसार आणि चित्रपटातील कारकिर्द दोहोंचीही सुरुवात तेव्हापासून झाली. पराशक्तीतील त्यांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं आणि तमिळ चित्रपटसृष्टीत शिवाजी गणेशन यांच्या अजोड अभिनयाचं पर्व सुरू झालं. शिवाजी गणेशन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर देऊयाच आणि ऐकूया एक छानसं गाणं.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आज टीव्ही आणि चित्रपट अभिनेते आशिष चौधरी यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 21 जुलै 1978 गोवा इथे झाला होता. आशिष चौधरीने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती, जिथे तो बऱ्याच सिरियल आणि रियालिटी शो मध्ये दिसला. त्याने काही म्युझिक व्हिडिओ मध्येही नशीब आजमावलं. आशिष चलो अमेरिका या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, परंतु हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे कोणालाच कळलं नाही. या चित्रपटाच्या 4 वर्ष झाली होती की आशिष चौधरीला कयामत सिटी अंडर थ्रेट हा चित्रपट मिळाला, ज्याने त्याला ओळख मिळाली. यानंतर आशिषने आणखी काही चित्रपट केले, पण ते फारसे यशस्वी झाले नाहीत. पुढे आशिष चौधरीने कॉमेडी शैलीत प्रवेश करून त्यात यश मिळवलं. त्याने स्पीड, धमाल आणि डबल धमाल यासारखे मल्टी स्टारर आणि विनोदी चित्रपट केले. या चित्रपटांना बरेच यश मिळाले आणि आशिषच्या कारकिर्दीलाही चालना मिळाली. आशिषने अपनो से भी टाइप खिलाडी, हम परदेसी हो गए, एक मुठी, देव बेहद दो या मालिकेत काम केलं. 2015 साली आशिषने रियालिटी शो गेम खतरों के खिलाडी डर का ब्लॉकबस्टर शोचा सीझन 6 जिंकला होता. त्याच वर्षी त्याने डान्स रियालिटी शो झलक दिखलाच्या 8 मध्ये भाग घेतला होता. चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेता आशिष चौधरीने दीपा परदेसाई यांच्यासोबत चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. हिंदुस्थान टॉकीज असे या प्रोडक्शनचं नाव असून अभिनेता रितेश देशमुख अभिनीत आणि जिओ स्टुडिओ तसंच मुंबई फिल्म कंपनीसह माऊली या मराठी चित्रपटाची सहनिर्मिती करून प्रादेशिक सिनेमाच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. तसंच देशातील वेगवेगळ्या भाषेत आशयघन चित्रपटाची निर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे. आशिष चौधरीने जानेवारी 2006 मध्ये अभिनेत्री समिता बंगारगीशी लग्न केलं आहे. तर अशा अभिनेते आशिष यांना आचार्य 90 FM तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर श्रोते हो, आता जाणून घेऊया आज मुक्त पत्रकार, निवेदक, मुलाखतकार आणि लेखिका वसुंधरा काशीकर भागवत यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 21 जुलैला झाला होता. वसुंधरा काशीकर यांचं शिक्षण MA, MPhil, MJMC जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन मध्ये झालं आहे. त्या ट्रान्सफॉर्म स्किल एन्हान्सर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या डायरेक्टर आहेत. वसुंधरा काशीकर यांनी IBN लोकमत या मराठी वृत्तवाहिनीवर मुंबई इथे 4 वर्ष सहसंपादक आणि वृत्त निवेदक म्हणून काम केलं आहे. 2010 साली IBN लोकमत वाहिनीवर काम करत असताना सर्वोत्कृष्ट स्त्री सूत्रधार म्हणून बेस्ट फिमेल अँकर हा अत्यंत मानाचा समजला जाणारा मोठा सन्मान त्यांना प्राप्त झाला होता. IBN लोकमत वाहिनीवर काम करत असताना सलाम महाराष्ट्र या कार्यक्रमात विविध क्षेत्रातल्या व्यक्तींच्या सुमारे 300 मुलाखती त्यांनी घेतल्या होत्या. पुढे त्या सकाळ आणि साम TV साठी पुणे इथे उपसंपादक म्हणून 2 वर्ष कार्यरत होत्या. वसुंधरा काशीकर यांनी हिस्ट्री या वाहिनीसाठी गुणवत्ता नियंत्रक म्हणून 3 वर्ष काम केलं. त्यांनी देशातील अत्यंत महत्वाच्या राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांचं राजशिष्टाचारानुसार यशस्वी सूत्रसंचालन केलं आहे. वसुंधरा काशीकर यांनी MPSC वर्गासाठी अध्यापन केलं असून रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम पुणे विद्यापीठ इथे TV जर्नलिझम या विषयाच्या मानद प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. यासोबत सकाळ, अक्षरनामा सारख्या डिजिटल नियतकालिकांवर आणि विविध मंचांवर त्यांनी सामाजिक, राजकीय आणि कला साहित्यावर आधारित आशयपूर्ण आणि समीक्षात्मक लेख लिहित असतात. वसुंधरा काशीकर यांना गझल, शायरी, साहित्य, तत्वज्ञान, भाषा आणि राजकारण या विषयांची विशेष आवड आहे. वसुंधरा काशीकर यांनी काकासाहेब चितळे सहसंवेदनातून संपृथ्तीकडे हे पुस्तक लिहिलं असून ते पुस्तक चितळे बंधूंपैकी प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब चितळे यांच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. त्यांचं दुसरं पुस्तक शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचं असून हे पुस्तक शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी आणि शेतकरी चळवळीच्या वैचारिक प्रवासाचा वेध घेणारे एक सखोल चरित्र आहे. वसुंधरा काशीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

तर श्रोते हो, आता जाणून घेऊया स्मृती दिनविष आज कोणाकोणाचे आहेत त्यांच्याविषयी. आज भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, संपादक आणि पटकथा लेखक रवींद्र दवे यांचा स्मृती दिन आहे. त्यांचा जन्म 16 एप्रिल 1919 कराची इथे झाला होता. रवींद्र दवे हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, संपादक आणि पटकथा लेखक होते. त्यांचे कुटुंब गुजरातमधील हलवाड येथील होते. निर्माता आणि दिग्दर्शक शौफत हुसेन रिझवी यांच्याकडून त्यांनी संपादनाचं शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लाहोर मधील त्यांचे काका दलसुख एम

पांचोली यांच्याकडे त्यांच्या पंजाबी चित्रपटांसाठी प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. रवींद्र दवे यांनी 1942 मध्ये शिरी फरहादसाठी 2 गाणी दिग्दर्शित केली, जी दिग्दर्शक प्रल्हाद दत्त यांच्यावर अपूर्ण राहिली होती. त्यांच्या गाण्याच्या दिग्दर्शनामुळे त्यांचे काका दलसुख पांचोली प्रभावित झाले. 1943 मध्ये त्यांनी विष्णू आर पांचोली सोबत पुंजीचं सहदिग्दर्शन केलं. त्यांचा पुढचा चित्रपट धमकी हा सस्पेन्स थ्रिलर होता. फाळणीनंतर ते लाहोर सोडून मुंबईला आले. तिथे त्यांनी सामाजिक नाटक, विनोदी पौराणिक तसंच देशभक्तीपर चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. त्यांनी अनेक मर्डर मिस्ट्री आणि सस्पेन्स थ्रिलर दिग्दर्शित केले. मुंबईला आल्यावरचा सावन भादो हा त्यांचा पहिला चित्रपट होता. 1951 मध्ये त्यांनी नूतन आणि नासिर खान अभिनीत नगीना चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाने पार्श्वगायक सी एच आत्मा यांनी गायक म्हणून सुरुवात केली. याला संगीत शंकर जयकिशन यांनी दिलं होतं. या चित्रपटाच्या यशानंतर रवींद्र दवे यांनी त्यांच्या निर्मिती संस्थेचं नाव नगीना फिल्म्स ठेवलं. त्यांनी नगीना फिल्म्सच्या बॅनरखाली बलराज सहानी आणि मीना कुमारी आणि राजकुमार आणि साधना अभिनीत दुल्हा दुल्हन सत्ता बाजार यांची निर्मिती केली. तसंच नैना चित्रपटामध्ये गीता बाली आणि अभि भट्टाचार्य यांनी अभिनयही केला होता. रवींद्र दवे यांचं मोती महल आणि चार मिनार हे थ्रिलर चित्रपट होते. अभिनेता विजय आनंद यांनी त्यांच्या आग्रा रोड या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचं सुनील दत्त आणि शकीला अभिनीत पोस्ट बॉक्स 999 हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट कॉल नॉर्थसाईड 777 पासून प्रेरित होता. राजेश खन्ना आणि बबीता यांच्या प्रमुख भूमिका असलेला राज हा पण त्यांचा चित्रपट होता. अंजू महेंद्रू आणि देवकुमार अभिनीत रोड टू सिक्कीम हा त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपट होता. रवींद्र दवे यांनी गुलाम हैदर, हुस्नलाल भगतराम, रवी यांच्यासह रोशन, विजय सिंह राजे पटवर्धन, शंकर जयकिसन, सी रामचंद्र, चित्रगुप्त, ओपी नय्यर, मन्ना डे, एस डी बर्मन आणि कल्याणजी आनंदजी यासह अनेक आघाडीच्या संगीतकारांसोबत काम केलं. त्यांनी 50 आणि 60 दशकात 30 अधिक हिंदी चित्रपट दिग्दर्शित केले, ज्यात नगीना, आग्रा रोड, पोस्ट बॉक्स 999, सत्ता बाजार, दुल्हा दुल्हन आणि रास यासारख्या अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे. पुढे रवींद्र दवे 1971 मध्ये जेसल तोरल चित्रपट बनवून गुजराती सिनेमाकडे वळले आणि 70 आणि 80 दशकात 26 गुजराती चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. रवींद्र दवे यांचं 21 जुलै 1992 रोजी निधन झालं. आपल्या आचार्य 90 FM तर्फे त्यांना आदरांजली वाहूया आणि ऐकूया एक छानसं गाणं.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आज संगीतकार आणि मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचा स्मृती दिन आहे त्यांच्याविषयी. आज त्यांचा जन्म 15 जून 1917 झाला. सज्जाद हुसेन यांना बालपणापासून संगीताची आवड होती. त्यांनी लहान वयातच सतार, व्हायोलिन, वीणा, बासरी, पियानो यासारखी वाद्य शिकून घेतली. मेंडोलिन हे त्यांचं अतिशय आवडतं वाद्य होतं. सज्जाद हुसेन हे चित्रपट संगीताचे बेताज बादशाह होते. सज्जाद हुसेन यांच्या रचलेल्या चाली ऐकायला खूप सोप्या असत, पण त्यांची नक्कल करायचा जेव्हा प्रयत्न होई तेव्हा त्या संगीतकाराला त्या सोप्या चाली मागची अवघड वाट दिसायची आणि त्यांची तारांबळ उडत असे. त्यातच सज्जाद हुसेन यांना गाण्याची एकही मात्रा कमी जास्त झालेली चालत नसे. तशी झाल्याबद्दल त्यांनी प्रसंगी लताबाई तर कधी नूरजहा यांना सुद्धा सुनावलं होतं. त्यांच्या स्वभावामुळेच त्यांना अतिशय कमी चित्रपटांचं संगीत द्यायचं काम मिळालं. सज्जाद हुसेन यांनी आपल्या संगीतात मेंडोलिनचा सढळ वापर केलेला आढळून येतो. 1943 रुस्तम भोराब या चित्रपटानंतर त्यांना अनेक वर्ष वाट पाहावी लागली. त्या काळात त्यांनी आपल्या बाणेदार स्वभावानुसार कुणाकडे काम मागण्याऐवजी आपल्या मेंडोलिनवर अनेक प्रयोग करणं पसंत केलं. सज्जाद हुसेन यांनी आपल्या 34 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत फक्त 17 चित्रपट केले. सज्जाद हुसेन यांचं 21 जुलै 1995 रोजी निधन झालं. आपल्या आचार्य 90 FM समूहातर्फे सज्जाद हुसेन यांना आदरांजली वाहूया. आणि आज आरजे तेजस्विनी मी तुमचा इथेच रजा घेते आणि तुम्ही दिवसभर विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखतींचा आस्वाद घेणारच आहात. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. आचार्य

नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण चला पर्यटनाला या सदरामध्ये जाणून घेणार आहोत गणपतीपुळेविषयी. श्री गणेश ही आद्य देवता. भारतातील हिंदू संस्कृती ही प्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. या संस्कृतीत विश्वाच्या मुळाशी ओंकार हा ध्वनी कारणीभूत असल्याचा सिद्धांत आहे. श्री गणेश ही देवता ओंकार रूप आहे, त्यामुळे गणेशाला आद्य देवता मानतात. संपूर्ण आशिया खंडात आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियात या देवतेला साकार रूपात आणणारी अनेक मंदिरं आहेत. गणपतीपुळे इथलं श्री गणेशाचं स्थान हे यापैकीच एक. या स्थानाचं वैशिष्ट्य इथल्या असीम सृष्टी सौंदर्यात दडलेलं आहे. पश्चिमेला सृष्टीला अथांग असा अरबी समुद्र, समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांब सडक पुळण, मंदिराला गर्द हिरवी पार्श्वभूमी देणारी डोंगराची रांग आणि या हिरवळीला कोंदण लाभावं असं नव्या मंदिराचं देखणं स्थापत्य. सृष्टीच्या या नैसर्गिक चमत्कारानं शांती आणि गांभीर्य याचा जगावेगळा भास इथं निर्माण केला आहे. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील 274.64 हेक्टर क्षेत्राचं गाव आहे. याच्या सर्वात जवळचं शहर रत्नागिरी हे 25 किलोमीटर अंतरावर आहे. 2011 जनगणनेनुसार गणपतीपुळे गावात 304 कुटुंब असून 677 पुरुष आणि 569 स्त्रिया मिळून गावाची एकूण लोकसंख्या 1236 आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक 4 आहेत. या गावाचा जनगणती स्थल निर्देशांक 5,65,507 इतका आहे. पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहतं. हिवाळ्यामध्ये इथलं हवामान थंड असतं आणि सकाळी धुकं पडतं. उन्हाळ्यात हवामान उष्ण असतं. पावसाळ्यात इथे भातशेती, नागली शेती केली जाते. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र यामुळे हे देऊळ आगळं वेगळं आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्यानं तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणं क्रमप्राप्त असतं. 1 किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणा मार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्यानं तिथे पर्यटकांची अतिशय गर्दी पाहायला मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे इथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते. गणपतीपुळे इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरी सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचं ठिकाण झालं आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक इथे भेट देतात. तर गणपतीच्या श्रद्धा असणाऱ्या सगळ्या भक्तांना हे आवाहन आहे किंवा विनंती आहे की गणपतीपुळ्याला तुम्ही आवर्जून भेट द्यावी. पुन्हा भेटूया चला पर्यटनाच्या पुढील सदरामध्ये. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओ.

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे आपण वाचन करत आहोत. आज मी श्यामचे पोहणे ही कथा सादर करत आहे. ऐकूया हा श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येत इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवतात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिढले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतातच. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांनाही पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पहावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे पाण्याची. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकीत, परंतु मी मात्र भित्री भागूबाई. ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे

पोहायलाशी. ती लहान लहान मुलेही पोहतात. आणि तुला रे कसली भीती, तुला बुडुका देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजीं बरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम, येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहावयास येत असावे. कुसुमताईंची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर, पण बांगड्या भरणाऱ्या मुलींहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतीलच. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला, मी कोठेतरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहायस पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू घरी आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला, या पहा सुकडी आणली आहे, बन्या म्हणाला. हो येणार आहे, परंतु आहे कुठे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम कुठे बाहेर गेला की काय, असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला, कोठे लपून तर नाही ना बसला, आम्ही वर पाहू का श्यामची आई. आई म्हणाली, बघा बरे वर असला तर. त्याला उंदीर घुशी सारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माझ्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपूनच जा हो, तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगत पाय ठेवून जा. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो, परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर. भाताच्या कणग्याआड मी मांजरांसारखा बसून लपून बसलो होतो. नाही रे इथे, तो का इथे लपून बसेल अडचणीत, एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागाहून, दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे श्यामच आहे तो. सारे पाहू लागले. श्याम चल ना रे, असा काय लपून बसतोस, सारे म्हणाले. आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली. आईला राग आला. ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कारटा, मीच येते, थांबा. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली, तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती तर दुसऱ्या हाताने ती शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठी मागून हकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी तुला सोडणार नाही. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवारी याला, चांगले नाका तोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला. त्या मुली आल्या बघ तुझी फजिती बघायला,
असे म्हणून आईने जोराने मारणे चालूच ठेवले. जातो मी नको मारू, मी म्हटले. निघतर पुन्हा पळालास तर बघ, घरातच घेणार नाही तुला, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम, ये रे मी सुखडी नीट बांधतो हो, असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेला सुखडी बांधल्या. विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. हा मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आठ डोकवावे पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाग धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. भित्रा वेणू तू मार उडी, म्हणजे श्याम मग मारेल, वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कोणीतरी आत लोटून दिले. मी ओरडलो, मेलो मेलो आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मला मिठी मारू देईनात, आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली, त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस, घाबरला म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरायला नको बघू, आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये, बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढवर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो, परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार, म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली, बाळूने न धरता थोडा पोहलो पण. माझ्या कमरेला सुखडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हतीच. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली, मुळी भ्यायला नाही, आणि सुखडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले पूस, ती शेंडी पूस, आई म्हणाली. मुले निघून गेली, मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो. इतक्यात श्याम, अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आत दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना. मला नको, जा सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस, मी रडवेला होऊन म्हटले. हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरे? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली, तिच्याने भात गिळवे ना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का, असे मनात आले. आईने
तेलाची वाटी आणली व माझ्या वाळ्यांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम तू भित्र आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का आणि ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांची खरी आई व ते माझे खरे मुलगी. रागावू नको, चांगला धीट हो, ते नाही खा व जा खेळ. आज निजू नको हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. श्यामचे आई पुस्तकातील श्यामचे पोहणे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनिता धुळेकर तुमची आता रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर

नमस्कार, आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करत आहोत. आज मी अनुराधा काळे, रघुपती राघव राजाराम ही कथा सादर करत आहे. रघुपती राघव राजाराम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या कोठ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचा. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते, लहानसे मखर केले होते, त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते. सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासाप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती. घरातील निकामा डबा घेऊन आम्ही तोच जोर जोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले भजन करीती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करीती लहान बाळ वगैरे आम्ही कितीतरी भजने म्हणत नाचत असू. भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे दावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडत म्हणत असू. गजेंद्राची ऐकून करुणा, सत्वर पावलासी जगजीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना, पावे आम्हा सत्वर, द्रौपदी लज्जा निवारण, पांडवा रक्षण मधुसूदना, गोपी जन मानस रंजना, पावे आता सत्वर, अनाथनाथा रुक्मिणी वरा, भीमा तीरी तीरवासी विहारा, जगद्वंद्या जगदुद्धारा, पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येतात आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते. आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो. मराठी 5वीत मी होतो. वय 11 वर्षांचे होते नव्हते. परंतु भक्तिभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड श्रद्धाळू भावमय भक्ती, निर्जळी एकादशी मी करायचो. परमेश्वराचा जप करायचा, कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचा. कथा सारामृत या पोथीचे स्नानाचे महत्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठविले अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेल मग तो उठेल नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या, मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच. चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30 सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत घरी येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डबा बडविण्यात आनंद वाटतो. परंतु
मोठ्या माणसांना ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मज मस्ती रे, प्रेमाची चढली मज मस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना, काय शिंची काटी असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे, त्यांनी बंद नको का करायला? अहो पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात. अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावले व त्याला म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर. येथे पुराण चालले आहे. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळीचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई? मी विचारले. तुला लाज नाही का रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागाने बोलली, आई हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरु आला व म्हणाला, श्याम देवळात पुराण चालले आहे. तुमचा धांगडदिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार. जा, त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चालले आहे, माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव होईतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन? आई शांतपणे म्हणाली. साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी ते नसत वाजवीत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसते नाव कंटाळा आणि, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दाम म्हणून बसू नये. वाजविणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडा ओरड वाजवणे हेच आवडते. श्याम ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्यांच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्यांच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पण पुराण नीट चालेल. भिकूजा तू हे नाही हो गलका करणार? असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वाद सुरू झाला. मोठे आले दुग्धाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावाच्या कुटाळक्या करीत बसतात. आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरे ना. शेवटी मी म्हटले, आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसते टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजवण्यात काय आहे? श्याम तू मित्र आहेस, आपल्याला नाही आवडत, बापू म्हणाला. यात भित्रे पण कुठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे, अविचाराने वागण्यात काय पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावरून रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना राम नामापेक्षा डबे बडविणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजा राम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले. त्याचप्रमाणे
आजही मोठेपणे मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहील, लहानपणाप्रमाणेच आजही रडत राम राम म्हणत बसेल. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे, तुला एकटेच जावे लागेल, जा तू आपला कंदील घेऊन जा, लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातला दिवा विसेल, परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक, तुला एकट्यानेच जावे लागेल. श्यामची आई पुस्तकातील रघुपती राघव राजाराम ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मी अनुराधा काळे तुमची रजा घेते. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं आचरण NTFM मध्ये स्वागत करते. आज आपण मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आज आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या नवसाला पावणाऱ्या आणि जगप्रसिद्ध अशा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे मंदिर केवळ मुंबईचेच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात प्रसिद्ध असे गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो भक्त आणि विशेष प्रसंगी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून सिद्धिविनायकाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी येथे स्थित आहे. दादर आणि वरळी या परिसराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मुंबईतील सर्वात गजबजलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी रेल्वे, बस, टॅक्सी आणि मेट्रोची सोय उपलब्ध आहे. देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर सहज पोहोचण्याजोगे आहे. या मंदिराची स्थापना 19 नोव्हेंबर 1801 रोजी करण्यात आली. या मंदिराच्या उभारणीमागे एक अतिशय सुंदर अशी कथा सांगितली जाते. असे म्हणतात की देऊबाई पाटील नावाच्या एका निसंतान महिलेने हे मंदिर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. तिची इच्छा अशी होती की ज्या स्त्रियांना अपत्य प्राप्ती होत नाही त्यांच्या इच्छा भगवान गणेश पूर्ण करोत. त्या काळी हे मंदिर अत्यंत लहान स्वरूपाचे होते. मंदिराच्या गाभाऱ्यावर लहान घुमट होता आणि आसपास फारशी वस्तीही नव्हती. मात्र कालांतराने भक्तांची श्रद्धा वाढत गेली आणि सिद्धिविनायक मंदिराची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली. सिद्धिविनायक या नावाचा अर्थ सिद्धी म्हणजे यश, पूर्णत्व आणि इच्छापूर्ती. विनायक म्हणजे गणांचा अधिपती, विघ्नहर्ता भगवान गणेश. म्हणूनच सिद्धिविनायक म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, यश देणारा आणि सर्व विघ्ने दूर करणारा गणपती. सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीची मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूर्ती काळ्या दगडाची आहे, सुमारे 2.5 फूट उंच आहे आणि 2 फूट रुंद आहे. सोंड उजव्या बाजूस वळलेली आहे. 4 हात आहेत. वरच्या हातात कमळ आणि परशु आहेत. खालच्या हातात एका हातात जपमाळा आहे आणि दुसऱ्या हात आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी यांच्या प्रतिमा आहेत. त्या समृद्धी, बुद्धी आणि यशाचे प्रतीक मानल्या जातात. बहुतेक गणेश मूर्तींची सोंड डावीकडे असते, परंतु सिद्धिविनायकाची सोंड उजवीकडे आहे. अशी मूर्ती अत्यंत जागृत आणि शक्तिशाली मानली जाते. या स्वरूपाची पूजा शास्त्रानुसार अत्यंत नियमपूर्वक केली जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार या गणपतीसमोर केलेली प्रार्थना लवकर फळाला येते. आजचे सिद्धिविनायक मंदिर आधुनिक आणि भव्य स्वरूपात उभे आहे. मुख्य गाभारा, सुवर्णमंडित कळस, प्रशस्त सभामंडप, दर्शनरांगा, सुरक्षा व्यवस्था, प्रसाद विभाग, पुस्तक विक्री केंद्र. मंदिराच्या कळसावर सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे, त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन 1990च्या दशकात मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. नवीन वास्तुरचना तयार करण्यात आली आणि आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात आली. आज हे मंदिर अत्याधुनिक व्यवस्थापनेसाठी ओळखले जाते. मंदिरात दररोज विविध पूजा केल्या जातात. पहाटे काकड आरती, सकाळची महापूजा, अभिषेक, मध्यान्न पूजा, संध्याकाळची आरती, शेजारती, दिवसभर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू असतो. भगवान गणेशाचा दिवस म्हणून मंगळवार अत्यंत शुभ मानला जातो. मंगळवारी पहाटेपासूनच हजारो भक्त दर्शनासाठी येतात. अनेक जण उपवास करून दर्शन घेतात. काही भक्त नवस पूर्ण झाल्यावर नारळ, मोदक आणि दुर्वा अर्पण करतात.
सिद्धिविनायकाला नवसाचा गणपती असे म्हटले जाते. लोक विविध इच्छा मनात धरून येथे प्रार्थना करतात. नोकरी मिळावी, व्यवसायात प्रगती व्हावी, अपत्य प्राप्ती व्हावी, शिक्षणात यश मिळावे, आरोग्य

राहावे आणि कौटुंबिक सुख लाभावे आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्त पुन्हा येऊन दर्शन घेतात. गणेश चतुर्थी हा सिद्धिविनायक मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. या काळात मंदिर फुलांनी सजवले जाते. विशेष पूजा, महाआरती, भजन, कीर्तन, प्रसाद याचे वितरण होते. लाखो भाविक दर्शनासाठी येतात. संकष्टी चतुर्थीपैकी मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्वाची मानली जाते. या दिवशी रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू असते. भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. सिद्धिविनायक मंदिरात अनेक प्रसिद्ध व्यक्ती दर्शनासाठी येतात. कलाकार, उद्योगपती, खेळाडू, राजकारणी इत्यादी. नवीन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक कलाकार देखील इथे दर्शन घेतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनेक जण गणपतीचे आशीर्वाद घेतात. मंदिर ट्रस्ट अनेक सामाजिक उपक्रम राबवतो. शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा, गरजूंसाठी आर्थिक सहाय्य, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम. मंदिर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून समाजसेवेचेही केंद्र आहेत. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात, म्हणून भक्त मोदकाचा प्रसाद अर्पण करतो. दुर्वा, लाल फुले, नारळ आणि लाडू यांनाही इथे विशेष महत्व आहे. भगवान गणेशाचे प्रत्येक अंग आपल्याला जीवनाचा संदेश देतो. मोठे कान सर्वांचे ऐका, लहान डोळे एकाग्रता ठेवा, मोठे पोट सुख आणि दुःख स्वीकारा, सोंड परिस्थितीनुसार वागा, उंदीर वाहन इच्छांवर नियंत्रण ठेवा. मुंबईकरांच्या जीवनात सिद्धिविनायकाचे विशेष स्थान आहे. परीक्षा असो, नवीन नोकरी असो, घर खरेदी असो किंवा जीवनातील मोठा निर्णय, अनेकजण प्रथम गणपतीचे दर्शन घेतात. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती यांचे प्रतीक म्हणून सिद्धिविनायक मंदिर ओळखले जाते. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी. रांगेचे नियम पाळावेत. मंदिरातील शिस्त राखावी. प्रसाद योग्य ठिकाणी जाऊन अर्पण करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. सिद्धिविनायक मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचे, आशेचे आणि विश्वासाचे केंद्र आहे. या मंदिराचा इतिहास, गणेशमूर्तीची वैशिष्ट्ये, नवसाची परंपरा, गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तांच्या मनातील अढळ श्रद्धा यामुळे सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. मुंबईत आल्यानंतर एकदा तरी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे दर्शन नक्की घ्यावे. विघ्नहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनातील सर्व अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करावी. गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक, त्यानंतर आपण परत एकदा भ्रमंती कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करूया.

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मी आर जे ज्योती, आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओवरती. आता आपण मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध, जागृत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. हे मंदिर धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी यांना समर्पित असून मुंबईतील सर्वात महत्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक मानली जाते. महालक्ष्मी मंदिर मुंबईच्या दक्षिण भागात भुलाभाई देसाई रोड

दर्शन देऊन समुद्रात असलेल्या तिच्या मूर्ती बाहेर काढून मंदिरना उभारण्यास सांगितले. त्यानंतर समुद्रातून देवीच्या मूर्ती सापडली आणि इसवी सन 1831 मध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिर उभारल्यानंतर बांधकामाचे काम सुरळीत पार पडले अशी श्रद्धा आजही अनेकांच्या मनात आहे. महालक्ष्मी मंदिरात 3 देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. पहिली महालक्ष्मी. महालक्ष्मी या धन समृद्धी आणि ऐश्वर्याच्या देवी मानल्या जातात. भक्त त्यांच्या कृपेने सुख समृद्धी लाभते अशी श्रद्धा बाळगतात. दुसरी देवी महाकाली. महाकाली या शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहेत. त्या वाईट शक्तींचा नाश करणाऱ्या देवी म्हणून पूजल्या जातात. आणि तिसरी देवी महासरस्वती. महासरस्वती या ज्ञान विद्या कला आणि बुद्धीच्या देवी आहेत. विद्यार्थी आणि कलाकार यांची विशेष पूजा करतात. देवींच्या मूर्तीचे वैशिष्ट्य. मंदिरातील 3 देवींच्या मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहेत. देवींना सोन्याचे दागिने परिधान केले जातात. रेशमी वस्त्रे नेसवली जातात. फुलांनी सुंदर सजावट केली जाते. उत्सव काळात विशेष अलंकार केले जातात. देवीचे दर्शन घेताच भक्ताच्या मनात भक्तिभाव जागृत होतो. महालक्ष्मी देवीचे महत्व. हिंदू धर्मात महालक्ष्मीला अष्टलक्ष्मी स्वरूपात पूजली जाते. त्या केवळ धन देणाऱ्या देवी नसून जीवनातील विविध प्रकारच्या समृद्धीचे प्रतीक आहेत. अष्टलक्ष्मीची रूपे अशी मानली जातात. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी. भक्त देवीकडे सुखी संसार, व्यवसायातील प्रगती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. महालक्ष्मी मंदिराची वास्तुरचना पारंपरिक हिंदू शैलीत करण्यात आली आहे. दगडी बांधकाम, आकर्षक प्रवेशद्वार, सुबक कोरीव काम, प्रशस्त सभामंडप, मुख्य गाभारा. समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे मंदिराच्या परिसरात प्रसन्न आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, दुपारची आरती, संध्याकाळची आरती आणि शेजारती. भक्त नारळ, फुले, हार, मिठाई आणि साड्या अर्पण करतात. शुक्रवारचे इथे विशेष महत्व आहे. महालक्ष्मी देवीचा दिवस म्हणून शुक्रवार विशेष मानला जातो. या दिवशी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. देवीला विशेष साडी नेसवली जाते. विशेष पूजा आयोजित केल्या जातात. भक्त नवस फेडण्यासाठी येतात. शुक्रवारी मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांग असते. नवरात्री हा महालक्ष्मी मंदिरातील सर्वात मोठा उत्सवांपैकी एक आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या विविध स्वरूपात पूजा केली जाते. मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. भजन आणि कीर्तन आयोजित केले जाते. विशेष आरत्या होतात. हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीतीलही इथे महत्व असते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व असते. या दिवशी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. नवीन वया आणि खात्यांची पूजा केली जाते. व्यवसायामधल्या प्रगतीसाठी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. येथे नवसाची देखील परंपरा आहे. अनेक भाविक महालक्ष्मी देवीकडे नवस बोलतात. ते विविध इच्छा व्यक्त करतात. आर्थिक प्रगती, घरातील सुखशांती, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, व्यवसायातील वाढ, आरोग्य लाभ असे नवस करतात. आणि हे नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. महिलांसाठी हे विशेष श्रद्धास्थान आहे. महालक्ष्मी मंदिर हे महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. अनेक महिला शुक्रवारचा उपवास करतात. देवीची ओटी भरतात. हळद कुंकू वाहतात. देवीला साडी अर्पण करतात. आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात. मंदिर परिसराचे सौंदर्य.
मंदिर समुद्र

किनाऱ्याजवळ असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत रमणीय आहे. सकाळी आणि संध्याकाळी समुद्राच्या लाटा, मंद वारा आणि घंटानाद याचा सुंदर संगम बघताना वेगळाच अनुभव देतो. मुंबई आणि महालक्ष्मी मंदिर. मुंबई ही स्वप्नाची नगरी म्हणून ओळखली जाते. या शहरातील विविध धर्मांच्या लोकांमध्ये महालक्ष्मी मंदिराला विशेष स्थान आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार, उद्योगपती, व्यापारी आणि सामान्य नागरिक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत असतात. देवी महालक्ष्मी आपल्याला सांगतात की कष्टाला पर्याय नाही, संपत्तीचा योग्य उपयोग करावा, दानधर्म करावा, कुटुंबात प्रेम आणि सौहार्द दाखवावे, समाधानातच खरे सुख आहे, असे संदेश देवी महालक्ष्मीचे आहेत. भाविकांसाठी सूचना असतात. मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविकांसाठी ह्या काही सूचना आहेत. स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी, रांगेतील शिस्त पाळावी, परिसर स्वच्छ ठेवावा, देवदर्शन शांतपणे घ्यावे, मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मुंबईतील महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. देवी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती यांच्या कृपेने लाखो भाविकांना मानसिक समाधान आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या जागृत दिवसाला नक्की भेट द्या. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी आणि शांततेची प्रार्थना करा. जय देवी महालक्ष्मी, अंबे माते की जय.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी आर जे ज्योती आचरण NTFM फ्रॉम युअर ओन रेडिओ वरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण मुंबादेवी ह्या देवीविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराच्या ग्रामदेवतेविषयी जाणून घेणार आहोत. लाखो मुंबईकरांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या मुंबादेवी मंदिर हे एक पवित्र मंदिराचा इतिहास, महत्व, परंपरा आणि धार्मिक वैशिष्ट्य आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मुंबईचे नाव ज्या देवीच्या नावावरनं पडले ती म्हणजे मुंबादेवी. त्यामुळे या मंदिराला मुंबईच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये अतिशय मानाचे स्थान आहे. मुंबादेवी मंदिराचे स्थान. मुंबादेवी मंदिर दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात झवेरी बाजाराजवळ वसलेले आहे. मुंबईतील सर्वात जुन्या धार्मिक स्थळांपैकी हे एक महत्वाचे मंदिर आहे. आजूबाजूला गजबजलेला बाजार, सोन्या चांदींची दुकानं आणि अरुंद रस्ते असले तरी मंदिरात प्रवेश करताच भक्तांना एक वेगळीच आध्यात्मिक शांतता अनुभवायला मिळते. मुंबई शहर आणि मुंबादेवी. आजची आधुनिक मुंबई पूर्वी सात बेटांचे शहर होते. कोळी समाज हा या भागातील मूळ रहिवासी मानला जातो. कोळी समाजाची आराध्य देवी म्हणून मुंबादेवी मानली जाते. मुंबा म्हणजे देवीचे नाव आणि आई म्हणजे माता. कालांतराने मुंबई म्हणजेच पुढे मुंबई असे शहराचे नाव रूढ झाले असे मानले जाते. त्यामुळे मुंबादेवीला मुंबईची ग्रामदेवता असे संबोधले जाते. मुंबादेवी मंदिराचा इतिहास सुमारे 400 वर्षांहून अधिक जुना मानला जातो असे सांगितले जाते. मूळ मंदिर बोरी बंदर परिसरात होते, परंतु ब्रिटिशांनी त्या भागात विकास कामे सुरू केल्यामुळे मंदिराचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर 18व्या शतकात मंदिर सध्याच्या भुलेश्वर परिसरात उभारण्यात आले. तेव्हापासून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. लोककथेनुसार पूर्वी या परिसरात मुंबारक नावाचा एक राक्षस लोकांना त्रास देत असे. त्याचा अत्याचार वाढल्याने देवतांनी आदिशक्तीला प्रार्थना केली. देवीने मुंबादेवीचे रूप धारण करून त्या राक्षसाचा वध केला आणि लोकांना भयमुक्त केले. त्यामुळे देवीला संरक्षण करणारी आणि संकटाचा नाश करणारी माता मानले जाते. मंदिरातील देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि प्रसन्न आहे. देवी लाल रंगांच्या वस्त्रांनी सजलेली असते. सोन्याचे अलंकार परिधान केलेले असते. मुकुटाने अलंकृत स्वरूप असते. देवीचा चेहरा शांत आणि तेजस्वी दिसतो. उत्सव काळात विशेष फुलांची सजावट केली जाते. देवीचे दर्शन घेताच भक्तांच्या मनात श्रद्धा आणि समाधान निर्माण होते. मुंबईतील कोळी समाज मुंबादेवीला आपली कुलदेवता मानतात. समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी अनेक कोळी देवीचे दर्शन घेतात. त्यांचा असा विश्वास आहे की देवी त्यांचे संरक्षण करते आणि त्यांच्या उपजीविकेत भरभराट आणते. मुंबादेवी मंदिराची वास्तुकला पारंपरिक हिंदू शैलीतील आहे. आकर्षक प्रवेशद्वार, मुख्य सभा मंडप, देवीचा गाभारा, दीपमाळ, कोरीव नक्षीकाम, प्रसाद विभाग अशी रचना पाहायला मिळते. जुन्या काळातील स्थापत्यकलेची झलक या मंदिरात आजही जपली गेलेली आहे. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. पहाटेची काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, मध्यान्ह आरती, संध्याकाळची महाआरती आणि शेजारती. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. देवीच्या मंदिरात मंगळवार आणि शुक्रवार हे विशेष दिवस मानले जातात. या दिवशी महिलांची मोठी उपस्थिती असते. नवस फेडले जातात. देवीला ओटी भरली जाते. हळद कुंकू अर्पण केले जाते. विशेष आरती केली जाते. नवरात्री उत्सव. नवरात्रीमध्ये ह्या मुंबादेवी मंदिरात विशेष आरती केली जाते. नवरात्री उत्सव. नवरात्रीमध्ये ह्या मुंबादेवी मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. 9 दिवस चालणाऱ्या उत्सवात देवीची विशेष सजावट केली जाते. विविध अलंकार धारण केले जातात. भजन कीर्तन आयोजित केले जाते. महाप्रसादाचे वितरण होते. हजारो भक्त दर्शनासाठी येतात आणि दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते.
दिवाळीमध्येही मंदिरात विशेष पूजा आयोजित केली जाते. याशिवाय गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, पौर्णिमा, अमावस्या या दिवशीही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. मुंबादेवीला नवस बोलण्याची परंपरा खूप जुनी आहे. भक्त विविध मनोकामना व्यक्त करतात. व्यवसायातील प्रगती, नोकरी मिळणे, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, आरोग्य सुधारणा आणि घरातील सुखशांती आणि नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शन घेण्याची प्रथा आहे. झवेरी बाजार, कापड बाजार आणि इतर व्यापारी भाग मंदिराजवळ असल्यामुळे अनेक व्यापारी दिवसाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. मंदिराच्या बाहेर मुंबईची धावपळ दिसते, पण आत प्रवेश करताच मन शांत होते. घंटानाद, उदबत्तीचा सुगंध आणि भक्तांचा जयघोष वातावरण भक्तिमय बनवतो. देवी आपल्याला काय शिकवते तर संकटांना धैर्याने सामोरे जा, कष्ट आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारा, कुटुंबात प्रेम आणि ऐक्य राखा, दुर्बलांना मदत करा, श्रद्धा आणि विश्वास जपा. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ वेशभूषा करावी, रांगेतील शिस्त पाळावी, परिसर स्वच्छ ठेवावा, मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि देवदर्शन शांतपणे करावे. मुंबादेवी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर मुंबईच्या इतिहासाचे, संस्कृतीचे आणि श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. या देवीच्या नावाने ओळखले जाणारे मुंबई शहर आज जगभर प्रसिद्ध आहे. मुंबईतील कोळी समाजापासून ते व्यापारी वर्गापर्यंत आणि सर्वसामान्य भक्तांपर्यंत प्रत्येकाच्या मनात मुंबादेवीबद्दल अढळ श्रद्धा आहे. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या पवित्र देवस्थानाला नक्की भेट द्या. मुंबईच्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करा. जय मुंबादेवी माता. मुंबईच्या ग्रामदेवतेचा विजय असो.

0: हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM माध्यमातून आपण नेहमीच छान वेगवेगळ्या विषयांच्या मुलाखती ज्या आहेत त्या नेहमी घेत असतो. खरं तर आजचा विषय हा थोडा वेगळा आहे. वन्यजीव संरक्षण हा किती महत्वाचा आणि मोठा विषय याची जाणीव कुठेतरी आत्ता आपल्याला व्हायला लागली आहे. कारण वातावरणामध्ये जे काही बदल होत चाललेत आणि या सगळ्या गोष्टींचा जो एकत्रितरित्या संबंध आहे तो आत्ता कुठेतरी आपल्या सगळ्या लोकांच्या जाऊन लक्षात यायला लागलाय. कारण अचानक वातावरणामध्ये जे काही बदल आपल्याला दिसू लागले. खरं तर वन्यजीव, बायोडायव्हर्सिटी, वाईल्ड लाईफ आपण ह्या गोष्टी खूप ऐकतो. आपण टीव्हीवरती बरेच त्याविषयी गोष्टी ऐकतो, बातम्यांमध्ये बऱ्याच गोष्टी ऐकतो. पण याविषयी आज आपण एका व्यक्तीला इथे बोलवलेलं आहे आणि त्यांना आपण बोलते करणार आहोत. आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज जाधव सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांनी बायोडायव्हर्सिटी आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन मॅनेजमेंट या विषयामध्ये पदवी घेतलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी बायन हीटर्स या औद्योगिक हीटर निर्मिती करणारी म्हणजे एक कंपनी आहे, त्याचे ते फाउंडर आणि ओनर आहेत. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्प इंडिया ही जी कंपनी आहे, म्हणजे स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रॅपिडाईल्स आणि रिहॅबिलेशन प्रोग्राम्स त्यांचे होतात. या वन्यजीव संवर्धन संस्थेचे ते पालघर या विभागाचे ते प्रमुख आहेत. खरं तर वन्यजीव बचाव करता आणि संवर्धन क्षेत्रातील प्रशिक्षक म्हणून त्यांनी पोलीस विभाग, वन अधिकारी, सरकारी संस्था, खासगी संस्था, शाळा आणि महाविद्यालय आणि या सगळ्या ठिकाणी जाऊन वन्यजीव बचाव कार्य किती महत्वाचं आहे किंवा हे करणं काळाची का गरज झालेली आहे याविषयी अवेअरनेस प्रोग्राम सर बरेच घेत असतात. आणि आज आपल्या महाविद्यालयात अर्थात NGHR डी के मराठे कॉलेजमध्ये आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा सरांचा एक विशेष प्रोग्राम अरेंज करण्यात आलेला आहे. सर, खरं तर वन्यजीव, वाईल्ड लाईफ हे आपण शब्द खूप ऐकायला छान वाटतात. हल्ली सोशल मीडियावरती सहज सगळे लोक टाकत असतात की मी वाईल्ड लाईफ एक्सप्लोअर करतोय, मी जगतेय, मला मजा येते, छान वाटतंय. पण खरंखुरं वाईल्ड लाईफ तुम्ही एक्सप्लोअर केलंय, तुम्ही जगलेले आहात, जगत आहात. मला तुमच्यासोबत आज गप्पा मारताना खूप मजा येणार कारण विषय खूप इंटरेस्टिंग आहे. सो तुमची या हा सगळ्या हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामधली सुरुवात कशी झाली आहे?
1: आता सुरुवातीपासून सांगायचं झालं म्हणजे लहानपणी गावाला जाताना नेहमी लाल परी नावाच्या एसटी मधून जाताना आईसोबत बसल्या असताना आई जरी मला कळत नसेल तरी बरं हे झाड जे बघतोय ना हे चिकूच आहे बरं का, ते झाड जे बघतोय ते पेरूच आहे. आणि अशा प्रकारे कदाचित आईने मला लहानपणी जेव्हा मला झाडं कळत नव्हती तेव्हापासून ही गोडी लावली गावी जाताना. आणि त्यानंतर अचानकपणे सगळं शांत झालं आणि मी 5वी 6वीत आल्यावर शाळेतून घरी यायचं आणि रोज संध्याकाळी कार्टून लावून बसायचं. हा माझा कार्यक्रम नेहमीचा असायचा. एक दिवस असेच वडील घरी आले आणि म्हणाले अरे तू हे काय बघतोय कार्टून सारखा, काहीतरी वेगळं बघ, किती दिवस तेच कार्टून तू बघत राहणार. म्हणून वडिलांनी त्या दिवशी सगळे एंटरटेनमेंट प्रोग्राम्स काढून टाकले आणि इन्फोटेनमेंट कार्यक्रम त्याच्यात टाकले, ज्यामध्ये डिस्कवरी, नेट जिओ, अॅनिमल प्लॅनेट हे सगळे कार्यक्रम त्याच्यात आहेत. आता 6वी ते 10वी मी रोज घरी येतोय, टीव्ही बघतोय आणि फक्त इन्फोटेनमेंट चालू आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की 2010 नंतर जेवढे डिस्कवरी आणि नॅशनल जिओग्राफी कार्यक्रम लागायचे ते सारखे रिपीट रिपीट रिपीट यायचे. आणि मग मी सकाळी बघितलेला कार्यक्रम संध्याकाळी मी म्यूट करायचो आणि आता मी कॉमेंट्री देतो
0: म्हणजे बाय हार्ट झालं.
1: एक्झॅक्टली. आणि हे करत असताना नुसतं प्राण्यांचं नॉलेज येतं बट कधी आयुष्यात जंगलात गेलो नाही, कधी बघितलं नाही एक साप कसा दिसतो. तर असंच करता करता माझ्या विभागामध्ये असेच गल्लोगल्ली जशा सर्पमित्र आहेत तसे काही सर्पमित्र होते जे कुणाच्या घरी साप किंवा काही मांजर कुत्रा रेस्क्यू करायचं आहे तिथे जाऊन ते रेस्क्यू करत असायचे. तर एक दिवस माझ्या त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला आणि मी त्यांना सांगितलं की दादा मला थोडा इंटरेस्ट आहे यामध्ये, तुम्ही जे काय करता ते मला बघायला खूप भारी वाटतंय, तर मी येतो एक दिवस, मला जरा दाखवा ना तुम्ही साप वगैरे कसे पकडता. तर आता हे जे गल्लीतले सर्पमित्र होते हे म्हटले बघ बाबा डिफिकल्ट तर आहे आणि डायरेक्ट तुझ्या हातात आम्ही साप देऊ शकत नाही, पण मी तुला व्हॉट्सअपवर काही फोटो पाठवतो, ते फोटो बघून फक्त मला ओळखून दाखव की हा साप कुठला बघूया, कारण साप पकडण्याच्या अगोदर साप ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे.
0: बरोबर.
1: तर मला सगळे हे फोटो पाठवायला लागले, हा कुठला तो कुठला, आणि मी सगळे व्यवस्थित ओळखत होतो कारण मी एवढे टीव्हीमध्ये सगळे बघून झाले. ते म्हणाले की बाबा ओळखता तर येतोय, तू एक काम कर, ह्या दिवशी ह्या ठिकाणी भेट आम्हाला. आणि त्यांनी पहिल्यांदा एक आयुष्यात मी साप बघितला, त्यांनी पिशवीतून काढलेली एक धामण होती. मी त्याच्याबद्दल मला सगळं माहिती होतं की तो किती लांब होतो, त्याचं प्रजनन कसं होतं, तो कुठे आढळतो, त्याचं सायंटिफिक नेम काय, मराठी नाव काय, दुसऱ्या गावात नाव काय. आणि आयुष्यात मी पहिल्यांदा त्याला हात लावला आणि अशा प्रकारे ती जर्नी सुरू झाली की जी एक गल्लीतल्या सर्पमित्राने मला साप दाखवला आणि तो पण कदाचित हुशार माणूस असेल, त्याने डायरेक्ट हातात साप न देता पहिले चेक केलं की खरंच तुला नॉलेज आहे का.
0: बरोबर.
1: आणि त्यानंतर ती जर्नी सुरू झाली. त्यानंतर मी सर्प इंडिया नावाच्या ऑर्गनायझेशनमध्ये आलो जिथे आम्ही स्नेक्स रेस्क्यू करून रिहॅब करायचं काम करतोय. ही संस्था जी सुरू झाली होती एक अशा ठिकाणी बोरिवलीमधून जिथे आम्ही फक्त स्नेक रेस्क्यू आणि रिलीज करायचो. आज लिटरली सापांपासून बिबटे, वाईल्ड बर्ड्स, गाईगुरं, बऱ्याच वेळेला सांबर हरण वगैरे आणि त्यासोबत माकड, हे सगळी आम्ही रेस्क्यू करून परत रिलीज करायचं काम चाललंय. आणि अशा प्रकारे ती आवड वाढत गेली. मग आता एज्युकेशन मध्ये आलं, आता काय करायचं, चला एक काम करूया बीएससी इन झुऑलॉजी करूया कारण प्राणी जास्त आवडतात. झुऑलॉजी होईपर्यंत एक्सपोजर वाढला, मग वाटलं नाही आता एमएससी इन वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन करूया. आणि अशा प्रकारे त्या गल्लीतल्या सर्पमित्रापासून इन्स्पायर होऊन मी एक सायंटिफिक मार्गाला लागलो जे वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन आहे.
0: क्या बात है. म्हणजे कधी कधी शाळेतून घरी आल्यानंतरचा वेळ जर आज, म्हणजे मी आक्षेप नाही घेते पण कार्टूनला देण्याच्या ऐवजी जे ह्या चॅनल्सला दिला, कुठेतरी प्राण्यांवरचं प्रेम म्हणा किंवा ते एक ओढ म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जो इंटरेस्ट वाढत गेला थँक्स टू युअर बाबा, कारण त्यांनी या सगळ्या गोष्टी, मी म्हणेन की तुमच्यामध्ये कुठेतरी लहानपणापासून रुजवल्या गेल्या. सर, ही जर्नी तर सुरू झाली सर्पमित्र म्हणणं, किंवा आपण बघतो की बरे सर्पमित्र आपल्या अवतीभोवती असतात, स्नेक रेस्क्यू करत असतात, पण एक गोष्ट प्रकर्षणाने जाणवते म्हणजे खरं तर आपण जे प्राणी आहेत त्यांची जागा आपण घ्यायला लागलोय, माणूस त्यांची जागा घ्यायला लागलाय. आणि मग आता सध्या अशा बातम्या येत आहेत, बिबट्याने या गावात जाऊन हल्ला केला, किंवा हे प्राणी रस्त्यावर आले, किंवा आपण सहज ट्रॅव्हल करताना बघतो अगदी माकडांविषयी तुम्ही बोललात की त्यांचा रेस्क्यू करून त्यांना तुम्ही रिहॅबिलेशन करता किंवा काय. सो हे सगळे प्राणी रस्त्यावर येतात, म्हणजे ट्रॅव्हल करताना अचानक रस्त्यावरती येतात, त्यांचा मृत्यू होतो, किंवा अशा घटना बऱ्याच घडायला लागल्यात. तुम्ही इतके वर्ष याचा अभ्यास केलेला आहे, तुम्ही या क्षेत्रात काम करताय, या घटना बघितल्यानंतर किंवा या घटनांवरती तुमचं काय मत आहे?
1: बघा, एक सिंपल गोष्ट बघायला गेली तर ही अशी की प्राण्यांना मनुष्यांमध्ये जराही इंटरेस्ट नाहीये, ते त्यांच्या जंगलामध्ये सुखी आहे. पण ज्यावेळी आपण कुठेतरी झाड तोडायचा कार्यक्रम करतोय किंवा एक जंगल नष्ट करून तिथे कुठली तरी कंपनी येणार आहे, आपण फक्त हा विचार करतो की तिथे कंपनी येऊन आपला इकॉनॉमी कशी वाढेल, बट तिथे राहणारी जी बायोडायव्हर्सिटी आहे ती कुठे जाईल. बरेच प्राणी मरतात, बट काही प्राणी, फॉर एक्झाम्पल बिबट्या हा एक असा प्राणी आहे तो हायली अडॉप्टेबल आहे, तो वसईच्या इंडस्ट्रीयल झोन मध्ये सुद्धा राहू शकतो, तो टेम्पो मध्ये झोपून दिवस काढू शकतो, तो एका झोपडपट्टीच्या घरामध्ये राहू शकतो. तुम्ही जर जंगल तोडलं ते तुमच्याकडे येणार, त्यांना तुमच्याकडे येण्याचा काहीच इंटरेस्ट नाही. आणि म्हणजे कधी कधी मी स्वतः विचार करत असतो की हे काही जंगल जे आहेत जे आज मुंबईच्या फॉरेस्टेड एरियाच्या आजूबाजूला बिल्डिंग उभ्या राहतात आणि त्यांची मेन ऍडव्हर्टाईज ही असते की आमच्या बॅल्कनीतून जंगल दिसत, नॅशनल पार्क दिसतं. मग जर तुमच्या बिल्डिंग मधून आणि खिडकीतून नॅशनल पार्कचा व्ह्यू पाहिजे, मग
0: बिबट्याने
1: मग सांगतात ना आमच्या लिफ्ट मध्ये बिबट्या बसतो काहीतरी करा. अरे पण तुमची अख्खी बिल्डिंग जंगलात बसली, त्याचं काय, याचा आपण विचारच करत नाही.
0: बरोबर.
1: प्राण्यांना काही इंटरेस्ट नाही माणसांमध्ये, हे फक्त आपण त्यांची जागा घेतोय म्हणून ते आमच्याकडे येतात. आणि जसं तुम्ही म्हटलं की मानवी वस्तीमध्ये साप येतो किंवा वन्यजीव येतो, पण खरंच हा प्रश्न असा प्रश्न आहे का की तो येतो
0: की आपण चाललोय
1: आपण त्यांच्याकडे, हे विचार करण्याची
0: खरंच. कारण आपण सरस या बातम्या ऐकतो आणि जसं आपण म्हणालो की जे काही आपण रस्ते, म्हणजे डांबरीकरण जे झालंय ते वाढलंय, किंवा औद्योगिकरण जे काही झालेलं आहे, जिकडे जिकडे मोठ्या इमारती उभ्या राहिल्यात, बिल्डिंग्स आल्यात, आणि मग आपण, मला असं वाटतं ते घुसलं, म्हणजे अगदीच ते खरंय. पण सर, तुम्हाला जेन्युइनली काय वाटतं की यामध्ये कुठेतरी लिमिटेशन्स लागल्या पाहिजेत का? कारण आज तुम्ही आहात, तुम्ही ज्या कंपन्यांसोबत काम करताय, तुम्ही ज्या संस्थेसोबत काम करताय, किंवा तुमची स्वतःची एक कंपनी आहे, सो तुमचं टोटली या क्षेत्रावरती काम चाललंय, वन्यजीव म्हणा, बायोडायव्हर्सिटी म्हणा, याविषयी तुम्ही काम करताय, बट कुठेतरी एकच व्यक्ती किंवा काहीच लोक येऊन पुढे येऊन जर त्याविषयी काम करणार, बट सरास एकीकडे समटाईम पॅरलेली बघायला गेलं तर त्या गोष्टी वाढतच चालल्या जे आपण आता म्हणालो. पण तुम्हाला जेन्युइनली काय वाटतं की कुठे आळा घातला गेला पाहिजे तेव्हा या सगळ्या गोष्टी थांबतील?
1: सर्वात पहिले तर मला असं सांगावं असं वाटतं की बऱ्याच लोकांना आज असं वाटतं की वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन किंवा निसर्ग संवर्धन हे फक्त काही एनजीओचं, वन विभागाचं आणि पोलिसवाल्याचं काम आहे, त्याच्यापुढे माणूस विचारच करत नाही. खरं तर एक 10वीतला शाळेमध्ये जाणारा विद्यार्थी सुद्धा वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनसाठी खूप मोठं काम करू शकतो, फक्त छोट्या छोट्या गोष्टी त्याला बदलायच्या आयुष्यात. ते दिवस गेले की जिथे आपण समोरच्या यंत्रणांना शिवा घालतोय, आपण गव्हर्नमेंटला सांगतोय की तुम्ही व्यवस्थित करत नाही आहात, बट कुठेतरी चेंज आपल्यापासून होतो.
0: मन

0: सोबत पंकज जाधव सर जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारतोय. सर ब्रेकपूर्वी आपण या विषयाला हात घातलेला आहे, पण मला त्यास अगोदर विचारायचं की तुमची जर्नी जी आहे ती अगदी काय म्हणतात त्याला, एक प्रेक्षक पासून ते आता स्वतः तिथे काम करताय अशी एक जर्नी आहे. सो तुम्ही स्वतःची कंपनी जेव्हा फॉर्म केली बायन हीटर्स म्हणून, सो या कंपनी बद्दल थोडंसं सांगा की ही कंपनी काय वर्क करते किंवा तुमचा यामागचा हेतू काय होता.
1: ओके, सो बेसिकली जेव्हा मी मास्टर्स इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी हे करायचं ठरवलं तेव्हा एक सर्वात मोठा क्वेश्चन मला माझ्या घरच्यांनी सुद्धा विचारला आणि माझे मित्र आजही मला विचारतात की वाईल्ड लाईफ मध्ये पुढे काय. आपण भारतात राहतो, एक वाईल्ड लाईफर जर तो आफ्रिकेला राहतोय किंवा सिंगापूरला आहे किंवा ऑस्ट्रेलियाला आहे तर त्याची खूप मोठी डिमांड आहे, बट आपण भारतासारख्या ठिकाणी राहतोय तर याचा पुढे काय. आणि लिटरली मला हे सांगावंसं वाटतं की आज भारत एवढा सुंदर देश आहे की आपल्याकडे बरेच हॅबिटॅट्स आहेत, म्हणजे स्नो कॅप माउंटन्स पासून डेझर्ट पासून डेक्कन प्लॅटो सी को सगळं काही आहे. आणि येट पीपल थिंक की साऊथ आफ्रिकेला जायचंय वाईल्ड लाईफ टूरला, येट पीपल थिंक की आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाला जायचंय. तर जेव्हा मी हे करत होतो मला असं वाटलं की पुढे जाऊन माझा जो ब्रेड अँड बटर जे मी अर्न करणार आहे ते कुठेतरी काहीतरी स्टेबिलिटी पाहिजे. पण विचार केला की आत्ता वेळ आहे रिस्क घ्यायची आणि मी त्याच इनिशियल डेज मध्ये रिस्क घेऊन एक कंपनी फॉर्म केली बायन हीटर्स नावाची. ऑलरेडी आमच्या फॅमिलीमध्ये आमचे काका वगैरे त्यांची ऑलरेडी एक हीटिंग कंपनी होती तर त्यांचा सपोर्ट घेऊन मी स्वतःचा एक वेगळा ब्रँड सुरू केला आणि आज आम्ही हीटर्स मॅन्युफॅक्चर करतो जे मोल्डिंग इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, जसे की गाडीचे पार्ट, मोबाईलचे कव्हर, तुमचे जे माईक्स बनत आहेत, जिकडे प्लास्टिक आणि रबर आहे तिथे लागणारा हा हीटर आहे. तर हे आम्ही बनवतो, हे आम्ही एक्सपोर्ट करतो आमच्या जर्मनी सौदी अरेबिया अशा ठिकाणी हे सगळे हीटर जात असतात. आणि जेव्हा हीटिंग इंडस्ट्रीमधून थोडा वेळ भेटतो जसं की शुक्रवार शनिवार रविवार मी मेक शुअर करतो की मी थोडासा जे माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे जो पॅशन आहे माझ्याकडे दॅट वाईल्ड लाईफला मी ते देऊ शकेन.
0: क्या बात आहे. पण मला असं वाटतं यामध्येही महत्वाचा मुद्दा हाच आहे की प्लास्टिक वरती कुठेतरी निर्बंध येतील किंवा तो ते कमी कसं करता येईल.
1: आता मी तुम्हाला याच्यावरच सांगतो, बरेच लोक आजही मला विचारतात की सर तुम्ही स्वतः एन्व्हायरमेंटलिस्ट वाईल्ड लाईफ वर काम करतायत, तुम्ही स्वतःची कंपनी हीटरची आहे आणि ती प्लास्टिक मोल्डिंगला जातात मग हे कसं. तर ही खरी गोष्ट आहे की माझी कंपनी जी आहे ही प्लास्टिक मोल्डिंग इंडस्ट्रीला आम्ही हीटर सप्लाय करतो, बट एट दी एंड ऑफ द डे कार्बन फुटप्रिंट मला माझा कमी करायचा आहे.
0: बरोबर.
1: तर एका साईडला जे हार्ड प्लास्टिक आहे, जे गाडीचे पार्ट आहेत, प्लास्टिकला आजच्या तारखेला पर्याय नाही असं एन्व्हायरमेंटलिस्ट मी म्हणू शकतो. मुद्दा हा आहे की प्लास्टिकचा वेस्ट मॅनेज कसा करायचा हा एक मुद्दा आहे. म्हणून आमच्या बऱ्याच वेळेला आम्ही हीटर अशा कंपनीजना सुद्धा देतो जे प्लास्टिक वेस्टला परत ते रियूज करायसाठी सुद्धा हे वापर केला जातो. तिथे जाऊन कुठेतरी माझा कार्बन फुटप्रिंट कमी होईल याची मी आशा करतो आणि जसा आपला
0: येस सर. त्याचबरोबर तुम्ही सर इंडिया बरोबर सुद्धा जोडलेले आहात आणि तुम्ही पालघर विभागामध्ये तो विभाग पाहताय किंवा काय. आपल्याकडे बरेच सर्प मित्र असतात किंवा ते रेस्क्यू करायला येतात. सर्प इंडिया असं स्पेसिफिकली काय वेगळं काम करतंय किंवा त्याविषयी जाणून घ्यायला.
1: सर्वात सुंदर गोष्ट सर्प इंडियाची मला अशी वाटते की आम्ही रेस्क्यू रिहॅब आणि अवेअरनेस हे आम्ही करतो. ह्यासोबत आज जर तुम्ही बघाल की जर कुठल्या गल्लीमध्ये साप आला तर त्या सापाला पकडायला 5 ते 6 सर्पमित्र जागेवर उभे राहतात. आज महाराष्ट्र किंवा मुंबई आपल्या गल्लोगल्लीमध्ये सर्पमित्र तयार झालेत. आणि जर लिटरली तुम्ही ह्यांची रेस्क्यू करण्याची पद्धत बघितली तर कोण स्लीपरवर येत आहे, कोण शॉर्ट्सवर येत आहे आणि असाच रॅन्डमली साप पकडतोय, कोण लिटरली अल्कोहोल ड्रंक करून आलेला आहे आणि तो रेस्क्यू करतोय. आणि सध्या कॉन्झर्वेशन हा शब्द एवढा फेमस झालाय की प्रत्येक इंस्टाग्राम ओपन करून बघा एक साधा सर्पमित्र आय एम अ वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनिस्ट डूड, बट इज इट रिअली अ कॉन्झर्वेशन. एक रिअल रेस्क्युअर तो असतो. आम्ही सर्प इंडियामध्ये जनरली आमच्या व्हॉलेंटियर्स आणि रेस्क्युअर्सला सांगतो एक खरा रेस्क्युअर तो आहे जो पहिला विचार करतो की खरंच रेस्क्यू करण्याची गरज आहे का. लिटरली लोक आज कुठल्या तरी गडावर ट्रेकिंगला गेली आहेत, आम्हाला एक साप दिसला झाडावर, तुम्ही रेस्क्यू करायला या, पण तो जंगलात आहे. नाही पण ही वाट आहे ना ट्रेकिंगची, जर कुणाला चावला तर, पण तुम्ही जंगलात चाललाय
0: बरोबर
1: नाहीच आहे. तर कुठे रेस्क्यू करणं, खरंच त्या सापाला किंवा त्या वन्यजीवाला रेस्क्यू करण्याची गरज आहे का, हा प्रश्न विचारणारा एक रेस्क्युअर आहे.
0: एक्झॅक्टली.
1: तो रेस्क्यू करताना त्या अॅनिमलला सर्वात कमी स्ट्रेस जावं हा जो विचार करतो ते रेस्क्युअर. म्हणजे एक नाक कुणीतरी पकडलंय आणि त्याला पाय दाखवून ढोपर दाखवून त्याला फणा काढायला लावलाय आणि 100 लोक उभे राहून व्हिडिओ काढतात आणि लोकांना हे हिरोईझम मध्ये सध्या खूप मजा येते. क्योंकि लाइक्स कमाने का
0: क्रेज. हाँ, मला फेमस व्हायचं आहे. मला, मी नाग पकडलाय, मी साप पकडलाय, आणि आय एम व्हेरी क्रेझी अबाउट दॅट की मला हा व्हिडिओ काढायचा आणि मला सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. सो कुठेतरी त्याच्या आहारी बरीच लोक गेलेली आहेत. आणि सर, जसं तुम्ही उल्लेख केला, मी असेही व्हिडिओज बघितलेत लिटरली.

0: म्हणजे हा काही त्याच्यामध्ये आहेत जे प्रॉपर ऑर्गनाइज आणि व्यवस्थित येऊन करतात, बट काही लोकांनी त्यांचे व्लॉग चालू केले आहेत. म्हणजे मी सर्प मित्र, मला आज इकडून फोन आला, मी आज तिकडे चाललो. बट जसं तुम्ही सांगितलं की एखादा रेस्क्युअर जो असतो तो असा उठून स्लीपर वरती किंवा ट्रॅक्स वरती किंवा शॉर्ट्स वरती नाही जात. सो हे कुठेतरी चित्र जे आहे ते डेफिनेटली बदललं पाहिजे. बट आपला सर्प इंडियाचे जर रेस्क्युअर असेल तर ते कसे असतात?
1: सो बेसिकली सर्प इंडियाचा जो रेस्क्युअर आहे हा तुम्हाला एक स्नेक हुक ज्याला आपण म्हणतो याच्यासोबत प्रॉपर शूज सोबत एक माणूस असेल, तो रेस्क्यू केल्यानंतर तिथे उभा राहून एक आम्ही त्याला डॉक्युमेंट दिलेला आहे जो त्याला भरायचा आहे. स्वतःचा ऍप लॉन्च केलाय ज्यामध्ये तुला कुणी फोन केला त्याचा फोन नंबर, लोकेशन लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड मध्ये, एरिया कसा होता, बिल्डिंग होती, झोपडपट्टी होती की नाला होता, हे सगळे डिटेल, साप पकडल्या दिवशी लेंथ काय,
0: कोणता आहे,
1: हे सगळं लिहून त्याला परत सोडण्यालायक आहे की त्याला रिक्वायरमेंट आहे कुठल्या सर्जरीची किंवा डॉक्टर व्हेटरनरीची. जर तो व्हेटकडे गेलाय तर त्या व्हेटचं नाव, गाव, पत्ता सगळं पाहिजे. जर तो रिलीज होतोय तर तो कुणासोबत रिलीज केला, जन विभागाचा अधिकारी होता की नाही, हे सगळे डिटेल्स तो फिल करतो आणि असा अख्खा डेटा आमच्याकडे येतो. आता बरेच लोक मला हे सुद्धा विचारतात की तुमचा आपण प्रश्न कदाचित येईल मला की एवढ्या डेटाचा आपण करतो तरी काय. आज जरा मी सांगतो, 2010 पासून आज 16 वर्ष झाली आम्हाला रेस्क्यू करताना. रिसेंटली काही वर्ष अगोदर आम्ही एक प्रोग्राम लॉन्च केला होता विच इज कॉल्ड एज बिग फोर मॅपिंग.
0: ठीक आहे,
1: भारतात आढळणारे फक्त 4 विषारी सर्प आहेत जे मानवी वस्तीच्या आजूबाजूला आढळतात, जसं की नाग, घोणस, फुरस आणि मण्यार, हे 4 विषारी सर्प. आम्ही आमच्या रेस्क्युअर्सना सांगितलं की तुम्ही जर ह्या चारीपैकी कुठला साप पकडताय तर त्या साप तो कुठे भेटला, तिकडचा एरिया कसा होता, त्याचा टेम्परेचर काय होता, हे सगळं तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. आणि ह्या 4 वर्षाचा डेटा आम्ही मुंबईच्या मॅपवर पिन पॉइंट केला की चेंबूर मधून ह्या दिवशी ह्या तारखेला गर्मीमध्ये हा साप भेटला होता, ज्यांनी आम्ही आजच्या तारखेला प्रेडिक्ट करू शकतो की जर आज 7 जुलै आहे तर आजच्या तारखेला जर चेंबूरच्या आचार्य कॉलेजच्या बाहेर मला एक सापाचा कॉल आहे तर तो एक नाग असू शकतो. गर्मीमध्ये चेंबूरमध्ये नाग जास्त भेटतात पण गोणस कमी होतात.
0: बरोबर.
1: आणि
0: अंदाज
1: आणि त्या अंदाजाचा फायदा असा आहे की जे लोकल गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत त्यांना जाऊन आम्ही अगोदर सांगतो की तुमच्याकडे ह्या एरियामध्ये ह्या सण या स्पेसिफिक सीझनला जर कोबरा जास्त भेटतात आणि जर कोणाला चावला तर तुमच्याकडे पेशंट येतील, तुमच्याकडे त्याचं औषध आहे का, हे आम्ही पूर्ण प्रेडिक्शन मॉडेल बनवलं. याला बिग फोर मॅपिंग म्हणतो.
0: क्या बात आहे. आणि हे व्हेरी ट्रू. म्हणजे एखादा म्हणजे अशा दुर्घटनाही घडतात, काही व्यक्तींना साप चावतात किंवा काही, पण मग माहिती नाही ना काय चावलं आहे कोणाला. म्हणजे विष आहे पण ते किती त्याची जे म्हणतात ना पातळी म्हणा किंवा ते किती हानिकारक आहे किंवा किती काय झालंय, कधी कधी अगदीच काही नॉर्मलही असतात तर त्यांचा कधी ती विषबाधा होत नाही, काही बिनविषारी साप असतात, तशी आहेत. सो मला असं वाटतंय हे खरंच कमालीचं काम आहे. म्हणजे ऑफकोर्स की सर्वसामान्य लोक आहेत ते म्हणणार, अरे काय नाग येतोय किंवा साप चावतोय, धावण दिसली, हे दिसलं ते दिसलं, पण एक्झॅक्टली या लोकेशनला हेच का दिसत आहेत किंवा त्याविषयी पण की आता मला असं वाटतंय दादर इकडे राहणाऱ्या लोकांना आयडिया नसेल, पण सर्प इंडियाची जी टीम आहे ते नोज की इकडे या भागात हे या वेळेला अशा प्रकारचे साप किंवा अशा प्रकारचे पाणी आढळतात. सर खर तर हा प्रश्नच मी आता खरं विचारू की नको विचारू, आतापर्यंत सर्प इंडियाच्या माध्यमातून किती प्राणी रेस्क्यू केले आहेत, किती रिहॅबिलेशन त्यांचं झालेलं आहे, आणि त्यानंतर ते तुम्ही जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यांशी कनेक्ट करून त्यांना जेव्हा पुन्हा त्यांच्या जागी पाठवता तर आतापर्यंत साधारणपणे किती झाले तरी अंदाज आहे?
1: आता मी तुम्हाला एक अंदाज सांगतो की गेल्या जून महिन्यामध्ये, जून 2026 मध्ये, कालच मला आकडाला 586 ॲनिमल्स विच इन्क्लुड्स वाईल्ड बर्ड्स, मॅमल्स एज वेल एज रेप्टाईल्स, एवढे रेस्क्यू करून रिलीज केलेत एका महिन्यात. फक्त जूनचा आकडा हा.
0: बापरे.
1: आता तुम्ही कॅल्क्युलेट करा, सगळीकडे 300-400-500
0: ऍव्हरेज
1: जरी केला तरी हजारो लाखो ॲनिमल्स रेस्क्यू केले. पण मला अजून एक गोष्ट यामध्ये ऍड करायची आहे. मुंबईमध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की यांनी एवढे प्राणी रेस्क्यू केले म्हणजे किती मोठं काम करतायत, बट हे पूर्णपणे आम्ही उलट्या स्वरूपात ह्याला बघतोय. आमची एनजीओ आम्ही ह्यासाठी सुरू केली की रेस्क्यूजचा नंबर कमी झाला पाहिजे, बिकॉज रेस्क्यू इज नॉट ऑलवेज दी ऑप्शन. तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तिकडच्या लोकांना अवेअरनेस स्प्रेड करायचा हा पहिला मोटो आहे. काही बऱ्याच वेळेला आम्ही असं बघतो की आम्ही साप पकडायला जातो, आमचे रेस्क्यूअर्स एवढ्या चांगल्या प्रकारे समोरच्याला सांगतात की ही धामण आहे, हा 5 वर्षापासून इथेच आहे, हा तुम्हाला कधी दिसला नाहीये, जर 6 फुटाची धामण तुमच्या घराजवळून भेटते म्हणजे मागचे 5 वर्ष ती तिथेच होती, ती तुम्हाला कधीच दिसली नाहीये, ती फक्त उंदीर संपवते आणि आजच्या दिवशी तुम्हाला दिसली म्हणून तुम्ही एकतर तिला मारताय किंवा आम्हाला बोलवतात की हिला उचला आणि जंगलात सोडा. पण 5 वर्ष तिने रॅट्स खाल्लेत तुमच्या एरियामध्ये, आजार जे पसरणार होते ते कमी केले. तर बऱ्याच वेळेला आम्ही आज बघतोय मुंबईमध्ये चित्र बदलतंय. लोक म्हणतात की बिनू इशारे साहेब असू द्या, इथेच सोडा. आणि तिथे आमचा खूप मोठा, ते मला वाटतं ती खूप मोठी गोष्ट आहे एका रेस्क्युअरसाठी.
0: इट्स अ अचीवमेंट.
1: एक्झॅक्टली, बिकॉज एट द एंड ऑफ द डे को एक्झिस्टन्स, कारण आपण त्यांच्या जागेत आहोत. तर जर ते आपल्यासोबत राहायला शिकलेत, जर बिबटे आपल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये राहतायत, जर साप माझ्या गाडीमध्ये
0: बिबट्याने आपल्याला मॅनेज केलं,
1: एक्झॅक्टली, कुठेतरी आपण त्यांना मॅनेज करता आलं पाहिजे. सो दॅट इज को एक्झिस्टन्स जे आम्ही प्रमोट करतोय. तर कदाचित आम्ही हा विचार करतोय की लवकरच हा नंबर खाली आला पाहिजे, की आज आम्ही महिन्यातून फक्त एकच पकडला का, कारण लोकांना आम्ही एवढं अवेअर केलंय की हा साप असू द्या, चालेल.
0: सर तुम्ही कधी गेलाय असं ऑन फील्ड? तुम्ही जाता?
1: बरेच वर्ष मी ऑन फील्ड होतो, आता मी खूप कमी जातो. आता मी जास्त करून अवेअरनेस साठी पुढे असतो, कारण मला असं वाटतं की रेस्क्यू करण्यापेक्षा लोकांची मानसिकता बदलणं
0: खूप गरजेचं आहे. कारण रेस्क्यू मुळातून तो, मनातून तो विचार बदलणं, विचार परिवर्तन करणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की विचार परिवर्तन करत असताना, रेस्क्यू करत असताना, कुठेतरी काही काही लोक अशी आहेत ना जे साप दिसला की घे काठी मार, तर हे चाललंय. म्हणजे एक ती भीती असते, ऑफकोर्स भीती आहे प्राण्यांविषयी आहे किंवा काय, पण खरं तर हे विचारातून मत परिवर्तन त्यांचं करणं फार गरजेचं आहे. तुम्ही ज्या वेळेला रेस्क्यू करत होतात असं कोणतं मिशन आहे का जे कायम तुमच्या लक्षात राहील?
1: असे
0: बरेच असतील, कारण बरेच प्राणी किंवा साप ज्यांना तुम्ही रेस्क्यू केलं असेल, बट तरी पण स्टील की हा मी हा दिवस किंवा हे रेस्क्यू ऑपरेशन विसरू शकत नाही.
1: ओके, तर 2 वर्ष अगोदर 2022 आसपास मी विरारला राहतो.
0: तर
1: माझ्या वन अधिकाऱ्यांनी मला फोन केला की साहेब काशीद कोपर नावाचा गाव आहे आणि ह्या गावातून कंप्लेंट आली की गावात बिबट्या फिरतोय, तर तुम्ही येऊन फक्त चेक कराल का की खरंच हा बिबट्या आहे का? चेक कसं करणार? तर पावलांचे ठसे आहेत. बोललो ठीक आहे, लगेच येतो. इथे गेलो, मला वाटलं नसेल बिबट्या, कारण त्या एरियामध्ये कमी चान्सेस आहेत. पावलं बघितली, ठसे बघितले आणि 100% बिबट्या. गावातले कुत्रे संपलेले आहेत, गावातल्या कोंबड्या गायब होत आहेत, लहान पोरं घाबरलेली आहेत, मोठी माणसं संध्याकाळी 6 नंतर दरवाजा लॉक करून कारण बिबट्या फिरतोय. हे मी डायरेक्ट जाऊन आधी गावकऱ्यांना सांगितलं नाही की तुमच्याकडे बिबट्या, सगळी गावातली लोक एकत्र आलेले. तर मी आणि काही वन अधिकारी होते, आम्ही हे ठरवलं की लेट्स डिरेक्टली नॉट सी की देयर इज अ लेपर्ड इन द विलेज, बट जस्ट मेक देम काम की ठीक आहे एक कुत्रा आहे मोठ्या साईजचा, ठीक आहे. पण आम्ही त्यांना लिटरली सांगतोय की अच्छा ठसा जरा मोठा वाटतोय, असेल काय सांगता येत नाही, कुत्र्याचा पण असू शकतो, आम्हाला काय माहिती नाही, पण आतून आम्हाला माहिती आहे की बिबट्या आहे, कुत्रे संपलेत. आणि गाववाले लिटरली सांगतात अहो आम्ही बघितलं डोळ्यांनी, नाही तो भास असेल, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, मी जाऊन सांगितलं की खरंच बिबट्याने काहीतरी करावं लागणार. दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही ट्रॅप कॅमेरेज डिप्लॉय केले. सो वी हॅव समथिंग कॉल्ड एज कॅमेरा ट्रॅप, ज्यामध्ये आम्ही फोटो काढतो तिथे नसताना सुद्धा. तर आम्ही हे ट्रॅप कॅमेरेज असे डिप्लॉय करतोय, एक कॅमेरा आम्ही लावला आणि दुसरा कॅमेरा लावायसाठी दुसऱ्या लोकेशनवर पोहोचलो. आणि जसं तिथे आलो, आम्हाला एक गावकऱ्यांनी फोन केला की साहेब बिबट्या ह्या ठिकाणी बसलाय, तुम्ही येऊन बघा, तुम्हाला यकीन होत नाही. आणि लिटरली मी तिथे गेलो, तर एक 6 फूट उंच अशी वॉल आहे फेन्स, आणि त्या फेन्सच्या खाली तो डोंगर जसा स्लोप आहे म्हणजे दरीसारखा आहे. मी बोललो गेला पण असेल थांबणार नाही, म्हणून मी त्या 6 फूटच्या त्या फेन्सवर असे दोन्ही हात ठेवून आपण उडी मारून बघतो ना, तसं वरती येऊन मी अशी खालची दरी बघतोय की हा छान दरी आहे. आणि तो बिबट्या अगदी त्या फेन्सच्या खाली अशी पाठ चिटकवून बसते आणि तो मला बघून असा हात टाकतोय.
0: नाईस.
1: आणि मी सगळी दरी बघितल्यानंतर खाली बघतोय, ओ येतो हा पाय. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला कळलं की खरंच तो बिबट्या आहे. आणि त्या कॅमेरा ट्रॅप्स मध्ये आम्हाला फोटो आले की त्या बिबट्याच्या पायामध्ये गावकरी लोक रानडुक्कर पकडायला एक ट्रॅप वापरतात, स्नेअर म्हणतो आम्ही त्याला. तर ती जाळी त्याच्या पायात अडकली आहे आणि त्याचा पाय अख्खा सुजलाय, तो रक्तबंबाळ आहे आणि तो घायल आहे बेसिकली. आणि हा बिबट्या एवढा युनिक होता ना की हा कॅमेरा समोर येऊन आम्हाला असं दाखवतोय की माझा हाताला लागलाय, तो लेफ्ट पोज राईट पोज सगळे देतोय. तेव्हा आमचे बरेच वन अधिकारी म्हणत होते की ह्याला किती अक्कल आहे, हा लिटरली सांगतो आपल्याला की मला वाचवा. तर आम्ही त्याच्यासाठी ट्रॅप केजेस आणले की आता आपण इथे ट्रॅप लावू, तो येईल केज मध्ये आणि दरवाजा बंद होईल. तर ट्रॅप मध्ये लावायचं काय, तर एक गोट म्हणजे बकरी लावूया, म्हणजे त्याच्या वासाने तो केज मध्ये येईल आणि मग पिंजऱ्याचा दरवाजा बंद होईल. 2 दिवस बकरी बांधली आम्ही, बिबट्या येत नाही पण गावातल्या कोंबड्या जमतात. मग आम्हाला कळलं की हा एक असा बिबट्या आहे ज्याला मोठ्या जनावरांमध्ये इंटरेस्ट नाही, त्याला कोंबडीच
0: आवडते.
1: मग 1 दिवस रात्री आम्ही त्याच्यात कोंबडी ठेवली आणि आम्ही सगळे असे गावातल्या लोकांच्या घरी जाऊन झोपलो की बघूया उद्या काय होतं. सकाळी 6 वाजता एक माणूस जोरजोरात ओरडत आला की दादा दरवाजा पडलाय, दरवाजा पडलाय, म्हणजे ट्रॅप डोरचा दरवाजा पडलाय. आम्ही जाऊन बसलोय आणि हा मस्त असा लाईक मांजर कशी झोपते तसा असा झोपलाय, पायाला लागलं इकडे आणि बाबा मला वाचवा. आणि मग आम्ही त्याला रेस्क्यू करून नॅशनल पार्कला आणलं. मग अनफॉर्च्युनेटली त्याला गँगरीन झाला होता, ते इन्फेक्शन एवढं झालं होतं की त्याचा हात आम्हाला कट करावा लागला. तर आज तो तीन पायावर आहे, तो अजूनही नॅशनल पार्कच्या एका पिंजऱ्यामध्ये आहे. त्याचं नाव आम्ही ठेवलंय वीरू, कारण त्याला विरार वरून रेस्क्यू केलं. आणि त्या प्राण्याला रेस्क्यू केल्यानंतर आम्ही त्याला अडॉप्ट सुद्धा केलंय, तर आम्ही आजही त्याची काळजी घेतोय.
0: खरंतर हे डेफिनेटली जे तुम्ही द्याल ते तुम्हाला रिटर्न मिळतं. सो अर्थात प्राण्यांनाही ती दया प्रेम ते देणं गरजेचं आहे. आणि अर्थात ते जरी हे रेस्क्यू ऑपरेशन डेफिनेटली तुमच्या काय तुम्ही सांगितलेला हा अनुभव माझ्याही लक्षात राहील, कारण माझ्याकडे गावाला या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. कारण मी बिलॉंग करते सातारा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, सो त्यामुळे तिकडे काही भागांमध्ये म्हणजे पाटणचं खोरं जे आहे त्या खोऱ्यांमध्ये बिबट्यांचं प्रमाण खूप आहे. आणि मी सुद्धा असाच माझ्या डोळ्यासमोर असा छान बिबटा बघितलेला. बट आता ही स्टोरी ऐकल्यानंतर कदाचित मी बिबट्याला कमी घाबरे. सर यानंतर खरं तर एक महत्वाचा प्रश्न हा आहे की वातावरणाच्या निर्मितीमध्ये म्हणजे एकंदरीत जे काही बदल होत आहेत त्यासाठी वन संरक्षण करणं हे तर फार गरजेचं आहे, पण त्याचबरोबर ही एक सायकल आहे जी आपण अभ्यासात खूप अगोदर शिकली आहे. म्हणजे 6वी 7वीला विज्ञानाच्या पुस्तकामध्ये आपल्याला ते होतं की ही सायकल आहे आणि हे प्राणी हे खातात ते खातात गवत खातात वगैरे वगैरे वगैरे. बट कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आपण वन्यजीव जे आहे त्यांचं संरक्षण होत नाहीये किंवा या सगळ्या गोष्टी चालल्यात त्याचा डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली वातावरणावरती सुद्धा परिणाम होतोय का, आणि त्याचा काय संबंध आहे का, किंवा काय वाटतं तुम्हाला एकंदर?
1: वेल बेसिकली वातावरण बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंग आजकाल जो शब्द जास्त वापरला जातो हे ग्लोबल वॉर्मिंगचं मूळ कारण मला असं वाटतं ती आहे माणसांचं वाढणारं पॉप्युलेशन.
0: येस,
1: जेव्हा पॉप्युलेशन वाढतं माणसाच्या गरजा वाढतात. गरजा वाढल्या की मला आता घरी एक गाडी नाही चालणार, मला चार गाड्या तरी पाहिजे, मला पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचाच नाही. आणि ह्यामध्ये आपण जास्त क्लोरोफ्लोरोकार्बन गाड्यांमधून इमिशन्स निघतायत, ह्याच्यामुळे जो ग्रीन हाऊसचा बेल्ट आहे तो खूप जास्त पृथ्वी गरम होत चालली आहे. आणि जसं लोकांना माहिती असेल जशी लाईट आजकाल जाते पावसामुळे, घरी जर 24 तास किंवा 12 तास लाईट गेली आपल्या फ्रीजच्या वरचा जो रेफ्रिजरेटर आहे तो बर्फ वितळून फ्रीजच्या खाली पाणी येतं. तशाच पद्धतीने पृथ्वीचा जो रेफ्रिजरेटर आहे तो नॉर्थ पोल आहे.
0: बरोबर,
1: जर गरम झालं तो वितळणार आहे आणि जर ते वितळलं तर समुद्राची पातळी वाढणार आणि ते होत चाललंय. आणि लिटरली मी तुम्हाला सांगू, रिसर्च सांगते की आपण टिपिंग पॉइंटवर आहोत, आपण तो क्रॉस केलेला पॉइंट आहे. नाव देर इज नो गोईंग बॅक. एक रिसेंटली मी एक इंटरव्ह्यू ऐकत होतो, झिम्बाब्वेचे प्रेसिडेंट होते, ते म्हणाले द बेस्ट टाइम टू प्लांट द ट्री वॉज 20 इयर्स अगो.
0: ऍक्च्युली
1: काय करतोय आपण 20 वर्ष पुढे आहोत आणि आजही झाडतोड चालू आहे. आजही अमेझॉन जे दुनियाचं सर्वात मोठं जंगल आहे ते संपत चाललंय. 2 वर्ष अगोदर आग लागली होती, 2 महिने आग जळतेच आहे. एक इमॅजिन करा, एक जंगल जे रेनफॉरेस्ट आहे जे ओलं आहे, तर जंगलाच्या खोडावरती प्रत्येक झाडाच्या खोडावर मॉस आहे ज्याच्यात पाणी आहे, ते जंगल कसं जळतंय? कुठेतरी माणूस आहे ना.
0: एक्झॅक्टली. आणि 2 महिने कंटिन्यू
1: जळत आहे. ऑस्ट्रेलियाला रिसेंटली फायर झाली होती. हे सगळे बदल आहेत एन्व्हायरमेंटचे आणि कुठेतरी आपल्याला आत्ता विचार करायला लागणार आहे की आपण पॉप्युलेशनला कसं लिमिटमध्ये ठेवणार. आपण काही विचार करत नाही आहोत, आपण फक्त कॅपिटलिझम मध्ये आहोत. तर एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की निसर्गाला माणसाची गरज नाही, माणसाला निसर्गाची गरज आहे. आज 100 लोक जाऊन 30,000 झाडं लावतात, 50,000 झाडं लावतात. खरंच जंगल माणसांनी झाड लावल्याने वाढतंय का? आज जे आपण संजय गांधी नॅशनल पार्क बघितलं, कुठला माणूस तिथे जाऊन जंगल लावत होता? मग आज आपण ट्री प्लांटेशन ड्राईव्ह का करतोय? कारण ही माणसांनी तोडलेली झाड आहेत ज्याला आपण कंपन्सेट करतो.
0: हे आपल्याकडून तोडलं गेलं आता ते वाढवायचं म्हणजे तेच पुढे जाऊन कंटिन्यू करायचं. खूप महत्त्वाचा विषय मला, आणि मला जेन्युइनली असं वाटतं की कदाचित या विषयावरती आपली सिरीज होऊ शकते आणि त्याच्यामध्ये भरपूर मुद्दे म्हणजे अगदी वन्यजीव संरक्षणापासून ते मग त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्राणी आहेत, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन प्रत्येकाचं वेगळं आहे त्याविषयी. पण डेफिनेटली सर मी पुन्हा तुम्हाला एकदा डेफिनेटली इन्व्हाइट करेन, सो ज्यावरती आपण त्यावरती एक छान सिरीज करू किंवा अजून एक पॉडकास्ट करूयात. पण वेळेअभावी मला असं वाटतं थोडासा आपल्याला इथे ब्रेक घ्यावा लागेल, किंवा आपली ही मुलाखत जी आहे ते आपल्या उत्तरार्धाकडे प्रश्नाकडे आपण आलोय मुलाखतीच्या. सर जाता जाता एकच प्रश्न असा आहे, आज तुमच्या बाबांनी तुम्हाला चॅनल्स दाखवले वाईल्ड लाईफ किंवा त्याच्याशी निगडीत असलेले आणि त्यातून कुठेतरी तुमच्या मनात ती उत्सुकता निर्माण झाली, पण आज असेच तुम्हाला जर वाटत असेल की दुसरा एखादा विनोद रेडी व्हावा किंवा दुसरे असे स्टुडंट रेडी व्हावे की त्यांनाही याविषयी कुठेतरी इंटरेस्ट असला पाहिजे किंवा त्यांना इथे जाऊन या विषयात ती कामं करायची, कारण प्रत्येक जण डॉक्टर, ऍक्टर, इंजिनियर किंवा माझ्यासारखं अँकर नाही, म्हणजे प्रत्येक जण नाही ते फील्ड नाही, तर कोणीतरी या बायोडायव्हर्सिटी म्हणा किंवा वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन म्हणा या सगळ्या विषयांकडे सुद्धा आलं पाहिजे. तर असे स्टुडंट ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा काय, तर त्यांना काय मार्गदर्शन करायचं?
1: सर्वात पहिले जेवढं जास्त निसर्गात जाता येईल तेवढं जा. मोबाईल जरा वेळ बंद करा, एक इंस्टाग्रामसाठी फोटो नाही भेटला तरी चालेल, पण मोबाईल बंद करा आणि फक्त नदीच्या किनारे बसा किंवा झाडं बघा किंवा काहीतरी करा. तुम्हाला लिटरली कळेल की निसर्ग खूप सुंदर आहे आणि निसर्गाला खरंच आपण काहीच नाही त्याच्यासमोर. वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरीज बघा, जिथे तुम्हाला वाटतंय की कोणी फ्री ऑफ कॉस्ट नेचर ट्रेल घेतोय, महाराष्ट्र निसर्ग उद्यान आहे, नॅशनल पार्क आहे, तिथे जा. तुम्हाला असं वाटतंय कोणतरी समुद्र सावर साफसफाई करायला येते, बिंदास जा, एकटेच जा. तुम्हाला कळतील कितीतरी सेम मेंटॅलिटी असणारी लोक तिथे आहेत आणि आपोआप आपल्याला जाणीव व्हायला लागते की आपण किती कचरा केलाय. म्हणजे लिटरली गणपती विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी जरी मी जातो जुहूवर आणि मला जे मंजर दिसतं, मग तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करतो की खरंच हे गरजेचं होतं जे 2 दिवसा अगोदर झालं ते. आणि हे जेव्हा प्रश्न स्वतःला पडतील ना तेव्हा चेंज येतो. आणि प्रश्न पडायसाठी सोशल मीडियापासून थोडस बाजूला येऊन रियालिटी मध्ये जगणं खूप गरजेचं आहे. ते एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल
0: डेफिनेटली. सो मला असं वाटतं सरांनी साता साता अतिशय उत्तम सल्ला दिलेला आहे. केवळ ब्लॉग बनवायचेत आणि मला फोटोज काढायचे आणि इंस्टाग्रामला स्टोरीला आणि माझ्या प्रोफाईलला अपलोड करायचंय, ह्या गोष्टी होत राहतील नो डाऊट, पण निसर्गात किंवा मी निसर्गाचं पण पुढे नंतर जाऊन म्हणेन आपल्या अवतीभोवती काय चाललंय किंवा आपल्या आजूबाजूला काय होतंय या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच सर. आणि तुम्ही आज जे काम करताय आणि कदाचित मी म्हणेन की ज्या पद्धतीने तुम्ही आज अवेअरनेस करायला जाताय, बिईंग अ यंग पर्सनॅलिटी, समोरचे जे क्राऊड आहे किंवा समोरचा जो प्रेक्षक वर्ग आहे, डेफिनेटली दे विल गेट इन्स्पायर की येस जर सर करू शकता, तुम्ही करू शकता, तर डेफिनेटली आपल्यालाही हे जमेल, आपणही हे करू शकतो. सो तुम्हाला ह्या सगळ्या कामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ज्या पद्धतीने तुम्ही हॅपीली, म्हणजे तुमच्या प्रत्येक बोलण्यामध्ये तुम्ही मला आनंद दिसतोय, कारण आवड आणि काय म्हणतात त्याला, पॅशनला प्रोफेशन बनवल्यानंतर कदाचित हा एक वेगळा आवड चेहऱ्यावरती दिसून येते कदाचित. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. आणि श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि एंटरटेनमेंट सोबत आजचा हा इन्फोटेनमेंटवाला कार्यक्रम कसा वाटलाय त्याही प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. मी आज कोमल सध्या इथेच तुमची रजा घेते, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनामुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM, your own radio.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सगळ्यांची आवडती आरजे ज्योती, तुमचं आचार्य 90 FM मध्ये स्वागत करते. आज आपण मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आज आपण महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या नवसाला पावणाऱ्या आणि जगप्रसिद्ध अशा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हे मंदिर केवळ मुंबईचेच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वात प्रसिद्ध असे गणेश मंदिरांपैकी एक मानले जाते. दररोज हजारो भक्त आणि विशेष प्रसंगी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून सिद्धिविनायकाचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी येथे स्थित आहे. दादर आणि वरळी या परिसराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मुंबईतील सर्वात गजबजलेल्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी रेल्वे, बस, टॅक्सी आणि मेट्रोची सोय उपलब्ध आहे. देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर सहज पोहोचण्याजोगे आहे. या मंदिराची स्थापना 19 नोव्हेंबर 1801 रोजी करण्यात आली. या मंदिराच्या उभारणीमागे एक अतिशय सुंदर अशी कथा सांगितली जाते. असे म्हणतात की देऊबाई पाटील नावाच्या एका निसंतान महिलेने हे मंदिर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली. तिची इच्छा अशी होती की ज्या स्त्रियांना अपत्य प्राप्ती होत नाही त्यांच्या इच्छा भगवान गणेश पूर्ण करोत. त्या काळी हे मंदिर अत्यंत लहान स्वरूपाचे होते. मंदिराच्या गाभाऱ्यावर लहान घुमट होता आणि आसपास फारशी वस्तीही नव्हती. मात्र कालांतराने भक्तांची श्रद्धा वाढत गेली आणि सिद्धिविनायक मंदिराची कीर्ती संपूर्ण जगभर पसरली. सिद्धिविनायक या नावाचा अर्थ सिद्धी म्हणजे यश, पूर्णत्व आणि इच्छापूर्ती. विनायक म्हणजे गणांचा अधिपती, विघ्नहर्ता भगवान गणेश. म्हणूनच सिद्धिविनायक म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, यश देणारा आणि सर्व विघ्ने दूर करणारा गणपती. सिद्धिविनायक मंदिरातील गणपतीची मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूर्ती काळ्या दगडाची आहे, सुमारे 2.5 फूट उंच आहे आणि 2 फूट रुंद आहे. सोंड उजव्या बाजूस वळलेली आहे. 4 हात आहेत. वरच्या हातात कमळ आणि परशू आहेत. खालच्या हातात एका हातात जपमाळ आहे आणि दुसऱ्या हात आशीर्वाद देणाऱ्या मुद्रेत आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूंना रिद्धी आणि सिद्धी यांच्या प्रतिमा आहेत. त्या समृद्धी, बुद्धी आणि यशाचे प्रतीक मानल्या जातात. बहुतेक गणेश मूर्तींची सोंड डावीकडे असते, परंतु सिद्धिविनायकाची सोंड उजवीकडे आहे. अशी मूर्ती अत्यंत जागृत आणि शक्तिशाली मानली जाते. या स्वरूपाची पूजा शास्त्रानुसार अत्यंत नियमपूर्वक केली जाते. भक्तांच्या श्रद्धेनुसार या गणपतीसमोर केलेली प्रार्थना लवकर फळाला येते. आजचे सिद्धिविनायक मंदिर आधुनिक आणि भव्य स्वरूपात उभे आहे. मुख्य गाभारा, सुवर्णमंडित कळस, प्रशस्त सभामंडप, दर्शन रांगा, सुरक्षा व्यवस्था, प्रसाद विभाग, पुस्तक विक्री केंद्र. मंदिराच्या कळसावर सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे, त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन 1990 च्या दशकात मंदिराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला. नवीन वास्तुरचना तयार करण्यात आली आणि आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात आली. आज हे मंदिर अत्याधुनिक व्यवस्थापनेसाठी ओळखले जाते. मंदिरात दररोज विविध पूजा केल्या जातात. पहाटे काकड आरती, सकाळची महापूजा, अभिषेक, मध्यान्न पूजा, संध्याकाळची आरती, शेजारती, दिवसभर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरू असतो. भगवान गणेशाचा दिवस म्हणून मंगळवार अत्यंत शुभ मानला जातो. मंगळवारी पहाटेपासूनच हजारो भक्त दर्शनासाठी येतात. अनेक जण उपवास करून दर्शन घेतात. काही भक्त नवस पूर्ण झाल्यावर नारळ, मोदक आणि दुर्वा अर्पण करतात.
सिद्धिविनायकाला नवसाचा गणपती असे म्हटले जाते. लोक विविध इच्छा मनात धरून येथे प्रार्थना करतात. नोकरी मिळावी, व्यवसायात प्रगती व्हावी, अपत्य प्राप्ती व्हावी, शिक्षणात यश मिळावे, आरोग्य चांगले राहावे आणि कौटुंबिक सुख लाभावे. आणि इच्छा पूर्ण झाल्यानंतर भक्त पुन्हा येऊन दर्शन घेतात. गणेश चतुर्थी हा सिद्धिविनायक मंदिरातील सर्वात मोठा उत्सव आहे. या काळात मंदिर फुलांनी सजवले जाते. विशेष पूजा, महाआरती, भजन, कीर्तन, प्रसाद याचे वितरण होते. लाखो भाविक दर्शनासाठी येतात. संकष्टी चतुर्थीपैकी मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्वाची मानली जाते. या दिवशी रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू असते. भाविक मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. सिद्धिविनायक मंदिरात अनेक प्रसिद्ध व्यक्ती दर्शनासाठी येतात. कलाकार, उद्योगपती, खेळाडू, राजकारणी इत्यादी. नवीन चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक कलाकार देखील इथे दर्शन घेतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अनेक जण गणपतीचे आशीर्वाद घेतात. मंदिर ट्रस्ट अनेक सामाजिक उपक्रम राबवतो. शैक्षणिक मदत, आरोग्य सेवा, गरजूंसाठी आर्थिक सहाय्य, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम. मंदिर हे केवळ पूजेचे ठिकाण नसून समाजसेवेचेही केंद्र आहेत. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात, म्हणून भक्त मोदकाचा प्रसाद अर्पण करतो. दुर्वा, लाल फुले, नारळ आणि लाडू यांनाही इथे विशेष महत्व आहे. भगवान गणेशाचे प्रत्येक अंग आपल्याला जीवनाचा संदेश देतो. मोठे कान सर्वांचे ऐका, लहान डोळे एकाग्रता ठेवा, मोठे पोट सुख आणि दुःख स्वीकारा, सोंड परिस्थितीनुसार वागा, उंदीर वाहन इच्छांवर नियंत्रण ठेवा. मुंबईकरांच्या जीवनात सिद्धिविनायकाचे विशेष स्थान आहे. परीक्षा असो, नवीन नोकरी असो, घर खरेदी असो किंवा जीवनातील मोठा निर्णय, अनेकजण प्रथम गणपतीचे दर्शन घेतात. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती यांचे प्रतीक म्हणून सिद्धिविनायक मंदिर ओळखले जाते. मंदिरात दर्शनासाठी जाताना स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी. रांगेचे नियम पाळावेत. मंदिरातील शिस्त राखावी. प्रसाद योग्य ठिकाणी जाऊन अर्पण करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. सिद्धिविनायक मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचे, आशेचे आणि विश्वासाचे केंद्र आहे. या मंदिराचा इतिहास, गणेश मूर्तीची वैशिष्ट्ये, नवसाची परंपरा, गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तांच्या मनातील अढळ श्रद्धा यामुळे सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. मुंबईत आल्यानंतर एकदा तरी प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचे दर्शन नक्की घ्यावे. विघ्नहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन जीवनातील सर्व अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करावी. गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक, त्यानंतर आपण परत एकदा भ्रमंती कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करूया.

विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मी आर जे ज्योती, आचरण NTFM, युअर ओन रेडिओवरती. आता आपण मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण मुंबईतील अतिशय प्रसिद्ध, जागृत आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले महालक्ष्मी मंदिर याविषयी माहिती घेणार आहोत. हे मंदिर धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी यांना समर्पित असून मुंबईतील सर्वात महत्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक मानली जाते. महालक्ष्मी मंदिर मुंबईच्या दक्षिण भागात भुलाभाई देसाई रोडवर समुद्र किनारलगत वसलेले आहे. जवळच प्रसिद्ध महालक्ष्मी रेस कोर्स आणि हाजी अलीचा परिसर आहे. समुद्राच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव देते. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः शुक्रवारी, नवरात्री आणि दिवाळीच्या काळामध्ये इथे प्रचंड गर्दी असते. या मंदिराचा इतिहास जवळपास 200 वर्षांहून अधिक जुना आहे असे सांगितले जाते. ब्रिटिश काळात मुंबईतील हॉर्न बी वेलाड प्रकल्प सुरू होता. समुद्रावर बांध घालण्याचे काम वारंवार अपयशी ठरत होते. त्यावेळी अभियंत्यांना स्वप्नात देवीने दर्शन देऊन समुद्रात असलेल्या तिच्या मूर्ती बाहेर काढून मंदिरांना उभारण्यास सांगितले. त्यानंतर समुद्रातून देवीच्या मूर्ती सापडली आणि इसवी सन 1831 मध्ये मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिर उभारल्यानंतर बांधकामाचे काम सुरळीत पार पडले अशी श्रद्धा आजही अनेकांच्या मनात आहे. महालक्ष्मी मंदिरात 3 देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापित आहेत. पहिली महालक्ष्मी. महालक्ष्मी या धन, समृद्धी आणि ऐश्वर्याच्या देवी मानल्या जातात. भक्त त्यांच्या कृपेने सुख समृद्धी लाभते अशी श्रद्धा बाळगतात. दुसरी देवी महाकाली. महाकाली या शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक आहेत. त्या वाईट शक्तींचा नाश करणाऱ्या देवी म्हणून पूजल्या जातात. आणि तिसरी देवी महासरस्वती. महासरस्वती या ज्ञान, विद्या, कला आणि बुद्धीच्या देवी आहेत. विद्यार्थी आणि कलाकार यांची विशेष पूजा करतात. देवींच्या मूर्तीचे वैशिष्ट्य. मंदिरातील 3 देवींच्या मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहेत. देवींना सोन्याचे दागिने परिधान केले जातात. रेशमी वस्त्रे नेसवली जातात. फुलांनी सुंदर सजावट केली जाते. उत्सव काळात विशेष अलंकार केले जातात. देवीचे दर्शन घेताच भक्ताच्या मनात भक्तिभाव जागृत होतो. महालक्ष्मी देवीचे महत्व. हिंदू धर्मात महालक्ष्मीला अष्टलक्ष्मी स्वरूपात पूजली जाते. त्या केवळ धन देणाऱ्या देवी नसून जीवनातील विविध प्रकारच्या समृद्धीचे प्रतीक आहेत. अष्टलक्ष्मीची रूपे अशी मानली जातात. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, संतानलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, आदिलक्ष्मी. भक्त देवीकडे सुखी संसार, व्यवसायातील प्रगती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. महालक्ष्मी मंदिराची वास्तुरचना पारंपरिक हिंदू शैलीत करण्यात आली आहे. दगडी बांधकाम, आकर्षक प्रवेशद्वार, सुबक कोरीव काम, प्रशस्त सभामंडप, मुख्य गाभारा. समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे मंदिराच्या परिसरात प्रसन्न आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी केले जातात. काकड आरती, सकाळची पूजा, अभिषेक, अलंकार पूजा, दुपारची आरती, संध्याकाळची आरती आणि शेजारती. भक्त नारळ, फुले, हार, मिठाई आणि साड्या अर्पण करतात. शुक्रवारचे इथे विशेष महत्व आहे. महालक्ष्मी देवीचा दिवस म्हणून शुक्रवार विशेष मानला जातो. या दिवशी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. देवीला विशेष साडी नेसवली जाते. विशेष पूजा आयोजित केल्या जातात. भक्त नवस फेडण्यासाठी येतात. शुक्रवारी मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांग असते. नवरात्री हा महालक्ष्मी मंदिरातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे.
नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या विविध स्वरूपात पूजा केली जाते. मंदिराची आकर्षक सजावट केली जाते. भजन आणि कीर्तन आयोजित केले जाते. विशेष आरत्या होतात. हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दसऱ्याच्या दिवशी उत्सवाची सांगता होते. दिवाळीतीलही इथे महत्व असते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व असते. या दिवशी व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. नवीन वया आणि खात्यांची पूजा केली जाते. व्यवसायामधल्या प्रगतीसाठी देवीचा आशीर्वाद घेतला जातो. येथे नवसाची देखील परंपरा आहे. अनेक भाविक महालक्ष्मी देवीकडे नवस बोलतात. ते विविध इच्छा व्यक्त करतात. आर्थिक प्रगती, घरातील सुखशांती, मुलांच्या शिक्षणात यश, विवाह जुळणे, व्यवसायातील वाढ, आरोग्य लाभ असे नवस करतात. आणि हे नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मंदिरात येऊन देवीचे दर्शन घेतात. महिलांसाठी हे विशेष श्रद्धास्थान आहे. महालक्ष्मी मंदिर हे महिलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. अनेक महिला शुक्रवारचा उपवास करतात. देवीची ओटी भरतात. हळद कुंकू वाहतात. देवीला साडी अर्पण करतात. आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात. मंदिर परिसराचे सौंदर्य. मंदिर समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत रमणीय आहे. सकाळी आणि संध्याकाळी समुद्राच्या लाटा, मंद वारा आणि घंटानाद याचा सुंदर संगम भक्तांना वेगळाच अनुभव देतो. मुंबई आणि महालक्ष्मी मंदिर. मुंबई ही स्वप्नाची नगरी म्हणून ओळखली जाते. या शहरातील विविध धर्मांच्या लोकांमध्ये महालक्ष्मी मंदिराला विशेष स्थान आहे. चित्रपट सृष्टीतील कलाकार, उद्योगपती, व्यापारी आणि सामान्य नागरिक देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येत असतात. देवी महालक्ष्मी आपल्याला सांगतात की कष्टाला पर्याय नाही, संपत्तीचा योग्य उपयोग करावा, दानधर्म करावा, कुटुंबात प्रेम आणि सौहार्द दाखवावे, समाधानातच खरे सुख आहे असे संदेश देवी महालक्ष्मीचे आहेत. भाविकांसाठी सूचना असतात. मंदिरात दर्शनासाठी जाताना भाविकांसाठी ह्या काही सूचना आहेत. स्वच्छ आणि सभ्य वेशभूषा परिधान करावी. रांगेतील शिस्त पाळावी. परिसर स्वच्छ ठेवावा. देवदर्शन शांतपणे घ्यावे. मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. मुंबईतील महालक्ष्मी मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. देवी महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती यांच्या कृपेने लाखो भाविकांना मानसिक समाधान आणि जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्ही मुंबईला भेट देत असाल तर या जागृत देवस्थानाला नक्की भेट द्या. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, समृद्धी आणि शांततेची प्रार्थना करा. जय देवी महालक्ष्मी, अंबे माते की जय.

शांता शेळके। माय मराठीच्या मंदिरात सातत्याने वात्सल्याने शांतपणाने तेवणारी एक समयी म्हणजे शांताबाई शेळके। शांताबाईंनी अनेक काव्यज्योती प्रज्वलित केल्या। या काव्यज्योतींना पुन्हा प्रज्वलित करण्याचं, त्या काव्यज्योतींच्या प्रकाशात पुन्हा एकदा आपल्या तमाम मराठी रसिकांना न्हाऊ घालण्याचा हा प्रपंच। शांताबाईंच्या सगळ्या ग्रंथांची फार मोठी लिस्ट आहे। तोच चंद्रमा, गोंदण, रेशीम रेखा यासारखे काव्यसंग्रह, गुलमोहर, लेकुरवाळी, काचकमळ यासारखे कथासंग्रह, मायेचा पाझर, माझा खेळ मांडू दे यासारख्या कादंबऱ्या, पावसा आधीचा पाऊस, सांगावेसे वाटले म्हणून यासारखे ललित लेखन, लपाछपी, मांजरांचा गाव सारखे बालसाहित्य, धूरपाटी सारखे आत्मचरित्र आणि शांताबाईंची कितीतरी लावण्य गीतं। तुम्हा मंडईना माहिती असणारी रेशमाच्या रेघानी, वादळ वारं सुटलं ग, पण शांताबाई खऱ्या भावतात त्या त्यांच्या बालगीतांमध्ये। मी तुम्हाला सांगे की आज सुद्धा किलबिल किलबिल पक्षी बोलती हे गाणं लागतं की कान अगदी तृप्त होऊन जातात। लल्ला लल्ला लल्ला।

शांताबाई असे अनेक लेखक आहेत जे शब्दांचे चांदणे पेरतात, पण मला वाटतं शांताबाई शेळके या अशा लेखिका होत्या की त्यांनी चांदण्यांनाच अर्थ दिला. त्यांचे शब्द नुसते शब्द नाहीत तर ते अर्थपूर्ण भाव व्यक्त करणारे शब्द आहेत. त्यांच्या सगळ्या गीत रचना जर पाहिल्या आणि त्या का प्रसिद्ध झाल्या तर त्याला तेच कारण आहे की त्यांच्या गीतातून वाचकांच्या हृदयाशी संवाद होत होता. शांताबाईंच्या मनस्वीपणाबद्दल अरुणाताई ढेरे यांनी शांताबाईंबद्दल सांगितलेली आठवण आहे. आळंदी इथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी गाडीमधून जात असताना अरुणाताई त्यांच्याबरोबर होत्या. मध्येच थोडा फेरफटका मारताना त्यांनी ड्रायव्हरला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगितली. अरुणाताईंनी विचारलं काय झालं, त्या म्हणाल्या अगं ते बांगड्यांचं दुकान दिसत आहे, आज तुला मी बांगड्या भरते, हा आजचा क्षण खूप चांगला आहे. मला वाटतं हे असं मनस्वीपण आणि स्त्री भावनेचा आविष्कार त्यांच्याजवळ होता. माणसांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी ऋणानुबंध निर्माण करण्याची, ओलाव्याची एक दृष्टी शांताबाईंच्या जवळ होती. म्हणून शांताबाई सगळ्यांना प्रिय होता. काही आठवण

डॉक्टर विद्या देवधर लिहितात, कवयित्री शांता शेळके हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कथा, कादंबरी, अनुवाद, चित्रपट, गीतं, सर्व साहित्य प्रकारांमध्ये शांताबाईंनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली. बघ आई आकाशात सूर्य हा आला या प्राथमिक शाळेतील कवितेपासून शांताबाईंची ओळख होते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती असं ऐकत आपण सर्व मोठे झालो. मी डोलकर या गाण्यावर शाळेतील वार्षिकोत्सवात कोळी गीतात नाचलो. जीवलगा राहिले रे दूर घर माझे किंवा तोच चंद्रमा नभात ही गाणी ऐकत मोठे झालो. ओढ, कोजागिरी या कादंबऱ्यातून पुरोगामी आणि मानवतावादी असा शांताबाईंचा दृष्टिकोन लक्षात येत गेला. त्याशिवाय त्यांची चौघी जणी ही लुईसा मे अल्कॉट यांच्या लिटल वुमन आणि गुड वाईफ्स चा अनुवाद असलेली कादंबरी अप्रतिम आहे. याशिवाय शांताबाईंनी कालिदासापासून गुलजार पर्यंतच्या सर्व मान्यवर कवींच्या काव्याचा अनुवाद केलेला आहे. जपानी हायकूचं त्यांनी केलेलं रूपांतर म्हणजे पाण्यावरच्या पाकळ्या, ज्या नावातच ही सहजता, सौंदर्य आणि हिंदोळे आहे. शांताबाईंची कल्पकता इथे आपल्याला अनुभवायला येते. शांताबाई शेळके बहुभाषा कोविद आस्वादक अभ्यासक होत्या. भरपूर ज्ञानभांडार आत्मसात करून सहज सोप्या शब्दांमधून त्यांनी ते व्यक्त केलं. त्यांच्या कवितांमधून निसर्गाची विविध रूप आपल्याला दिसतात. फुलांवर, पानांवर, झाडांवर, पाकळ्यांवरही त्यांचं अतोनात प्रेम.

असे नमी नसेल मी तरी असेल गीत हे, फुला फुला तर येथल्या उद्या हसेल गीत हे, असे शांताबाई सांगतात. त्यांची फूल ही कविता वाचताना जाईचे फुलणे फुलणे तेची चुकणे ही ज्ञानदेवांनी सांगितलेली ओवी आठवते. इथे शांताबाई मात्र फुललेल्या फुलाला त्याच्यामध्ये आजही असलेल्या सुगंधाची सौंदर्याची आठवण करून देतात. ही जगराहाटी आहे, तिला समोर जायचं बळ शांताबाईंची फूल ही कविता आपल्याला देते. ऐकूया. फुलून फूल खुळे शेवटी मिटू आले, फुलून फूल खुळे शेवटी मिटू आले, तरीही भृंग मधला पुन्हा लुटू आले. किती काळ धरू यास मी उरापाशी, किती काळ धरू यास मी उरापाशी, सुगंध धुंद कसे तेही ओहोटू आले. विरक्त रंग खुणा सर्व जाहल्या आता, विरक्त रंग खुणा सर्व जाहल्या आता, फिकेपणातच हे लाजरे वळू आले, फिकेपणातच हे लाजरे वठू आले. उन्हे पिऊन किती रूप मातले होते, उन्हे पिऊन किती रूप मातले होते, क्षणात भंगुर स्वप्न ते फुटू आले. कुणास काय जमे बोलणे फुलांसंगे, कुणास काय जमे बोलणे फुलासंगे, हवेत शब्द विचारे आता विटू लागले, हवेत शब्द विचारे आता विटू लागले.

शांताबाई शेळके एक चतुर असत व्यक्तिमत्व, सिद्ध असत लेखिका, सर्जनशील व्यक्तिमत्वाचा महामेरू अशा शांताबाई शेळके। शांताबाईंचं इतर भाषांमध्ये सुद्धा योगदान आहे, जसं की बंगाली आहे, पंजाबी आहे, हिंदी आहे। मला त्यांचं व्यक्तिमत्व अनेक छटा असलेल्या आकाशासारखे वाटते। अनेक रंग आकाशात आपल्याला दिसतात, कधी त्यात आपल्याला एखादं चित्र दिसतं। विशेष म्हणजे त्या वेगळ्या पिढीतल्या होत्या तरी श्रद्धा, आस्तिकतेपासून ते सहजीवन, स्त्री पुरुष प्रेम, रसिकता, त्याचबरोबर चांगल्या प्रकारची मानवी सहृदयता, या सगळ्यांचे एक इंद्रधनुष्य त्यांच्या व्यक्तिमत्वात होते। कुठेही कडवटपणा, टोचरेपणा किंवा व्यक्तिमत्वामधल्या काही प्रश्नांमुळे आलेला कडवटपणा असा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये नव्हता। शांताबाई सतत काव्यात, वाङ्मयात बुडालेल्या असायच्या। वाचनाचा एक मोठा पैस त्यांचा होता आणि जवळजवळ शतकाची वाङ्मयीन परंपरा त्यांच्या स्मरणामध्ये होती। त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या कवीची आठवण करावी आणि शांताबाईंनी त्यांच्याबद्दल लगेचच चार शब्द सांगावे, बोलावे, त्यांच्या कविता म्हणून दाखवाव्यात असं घडत असे। किंवा कोणालाही एखाद्याच्या कवितेच्या चार ओळी आठवत असतील आणि कवी आठवत नसेल किंवा ओळ आठवत नसेल तर शांताबाईंना फोन करावा आणि शांताबाईंनी त्याची पुढची ओळ म्हणून दाखवावी किंवा त्या कवीचं नाव लगेच तुम्हाला सांगावं असंही घडत असेल।

श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जेव्हा मी लहान होते किंवा मी अगदी माझ्या जर्नीची सुरुवात जी आहे ती 7th स्टँडर्ड पासून झाली, पण तेव्हा कुठेही बाहेर कॉम्पिटिशनला जायचं म्हटलं की मनामध्ये एक भीती असायची. बरं, तितका आईबाबांचा सपोर्ट होताच असं नाही, पण जर आत्ताच्या घडीला आपण जर बाजूला आपल्या आजूबाजूला एक जर कटाक्ष टाकला, एक नजर टाकली, तर आपण एक जे चित्र आहे ते बदललेलं चित्र पाहतोय. सध्याचे पॅरेंट्स हे खूप इनिशिएटिव्ह घेत आहेत आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी, आणि आपल्या मुलाने काहीतरी छान करावं असं प्रत्येक पालकाला वाटू लागले. बरं, आजकालची मुलं ही जरी यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणतोय ते जरी असले तरी त्यांनाही काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक त्यांच्या मनामध्ये जिद्द आहे.

0: म्हणजे पूर्वी असं म्हणेन की प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते किंवा त्यांना प्रत्येकालाच संधी मिळत होती असं नाहीये. पण आपण ज्यांना याही अगोदर ऐकलेलं आहे तर त्या एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नेत्रा मॅम ज्या आहेत त्या अशा सगळ्याच मग लहान मुलं असू दे, टीन कॅटेगरी असू देत, वेगवेगळ्या कॅटेगरीज असू देत, अशा सगळ्या कॅटेगरीजसाठी वेगळेवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. आणि याच नेत्रा मॅम आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. नेत्रा मॅम तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी. आणि नेत्रा मॅमचा एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असा आहे की प्रत्येकासाठी काहीतरी छान करायचं. म्हणजे मी त्यांच्या इव्हेंटविषयी अगोदर बोललेलेच आहे की काहीतरी वेगळं, म्हणजे ग्रँड पॅरेंट्ससाठी काहीतरी करायचं आहे, क्लासिक कॅटेगरीसाठी काहीतरी वेगळं अरेंज करायचं आहे, फिमेलसाठी असू देत. आणि आत्ता नुकताच त्यांनी किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हे ब्युटी पेशंट अरेंज केलं होतं, हा फॅशन शो अरेंज केला होता आणि ज्यामध्ये टीन कॅटेगरी होती. बरं, आपण जर थोडंसं अजून जर त्यामध्ये डीपली बोलायला गेलं तर त्यामध्ये जे बॉईज कॅटेगरी आहे ना ते फार कमी पाहायला मिळते.
1: हो हो,
0: म्हणजे खूप हार्डली एखाद किंवा दोन कंटेस्टंट असतात. बट या कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं वेगळं चित्र होतं की तिकडे खूप कॉम्पिटिशन होते. बॉईज कॅटेगरीचे कंटेस्टंट होते ते बरेच होते आणि त्यातून जो विनर ठरला किंग ऑफ महाराष्ट्र हा किताब ज्याने आपल्या नावावर केला तो पार्थ घाणेकर आपल्यासोबत आहे. पार्थ, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. पार्थ बद्दल सांगायचं झालं तर तो सध्या ही इज अ कॉलेज गोईंग स्टुडंट, 12th स्टँडर्डला आहे. त्या व्यतिरिक्त तो थिएटर आर्टिस्ट आहे. बऱ्याच मालिकांमधून त्याने काम केलेलं आहे. त्याची जी जर्नी आहे एज अन ऍक्टर म्हणून ती सुरू झालेली आहे आणि त्या जर्नीमध्ये एक ऍड ऑन म्हणून आता तो ब्युटी पेशंट आहे ते त्याने त्याच्या नावावर केलेलं आहे. सो नाव ही इज अ मॉडेल टू. सो पार्थ, कसं वाटतंय जेव्हा ऍक्टर म्हणून तू तुझी जर्नी सुरू होती पण आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तू स्वतःला आजमावलंयस, कसं वाटतंय, काय सांगशील?
2: खूप आनंद आहे. आणि पहिले तर मी या इंडस्ट्रीमध्ये यायला थोडं स्केप्टिक होतो, कारण कसं होतं लहानपणीपासून मॉडेलिंग आणि माझा काही असा संबंध नव्हता. पण मला हे बोलले की तू ट्राय कर, मग मी ट्राय केलं आणि माझा सेकंड टाइम आहे तर खूप आनंद झाला. आणि आता मॉडेलिंगची खूप इच्छा माझ्या मनात झाली आणि आता पुढे इथे कंटिन्यू करीन.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला एक सांग, जेव्हा तू फर्स्ट टाइम पार्टिसिपेंट केलं होतं, तुझं फर्स्ट टाइम आणि आता काय डिफरंट झालं होतं तुला स्वतःमध्ये?
2: कॉन्फिडन्स खूप वाढलाय. आणि फर्स्ट टाइम माझ्या बरोबर काय होतं, मला एक मिसकन्सेप्शन होतं मॉडेलिंग म्हणजे लुक्स, मला खूप मोठा मिसकन्सेप्शन होता. कारण लहानपणी कसं रनअवे शोज बघून मला वाटायचं की मॉडेलिंग म्हणजे लुक्स, की ब्रँडचे कपडे घालायचे आणि एकदम चांगले दिसणारेच पुढे असतात. पण हा माझा मिसकन्सेप्शन तोडला एनडी इव्हेंट्सने आणि मॉडेलिंग मला कळलं की ते सर्व काही आहे, फक्त लुक्सच नाही तर सर्व काही आहे. तर हा माझा खूप मोठा बदल आहे.
0: क्या बात आहे. मुळात हेच आपल्याला कुठेतरी पटवून द्यायचं की फॅशन म्हटलं, मॉडेलिंग म्हटलं की केवळ शॉर्ट ड्रेस किंवा माझं खूप छान ग्लो करणारा माझा फेस आणि मी किती मेकअप करते, मी किती हेवी आउटफिट्स वेअर करते किंवा मी किती शॉर्ट आउटफिट्स वेअर करते तर असं नाहीये. मुळात तुम्ही काय आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे दाखवता तुम्हाला आलं पाहिजे. नेत्रा मॅम, तुम्ही ऍज अन मॉडेल म्हणून तुमची जर्नी होती, आता तुम्ही ऍज अन ग्रुमर आणि ऍज अन डिरेक्टर फाउंडर म्हणून काम पाहताय. तुम्ही जेव्हा मॉडेलिंग करत होतात तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांचं ग्रुमिंग केलं जात असेल, पण आता जेव्हा तुम्ही एक प्लॅटफॉर्म देणारी व्यक्ती झालात आणि जेव्हा पार्थ सारखे स्टुडंट्स येत आहेत, तुमचा काय कल असतो, तुम्ही काय देण्याचा प्रयत्न करता?
1: जास्तीत जास्त पॉलिश झाले पाहिजे.
0: क्या बात,
1: हे आमचं मेन मोटो असतं आणि सगळे झाले पाहिजे. मी पर्सनल पण सगळ्यांशी म्हणजे कम्युनिकेट करते आणि कोणाचे काय क्वेरीज असतील, मी असं कधीच होत नाही की मला कॉल येऊन गेलाय आणि मी कॉल बॅक नाही केलाय माझ्या कुठल्या कंटेस्टंटला. मी पर्सनल हेल्प प्रत्येक कंटेस्टंटला केली आहे. पण हा, प्रत्येक जण तेवढं फॉलो करतोय नाही करत हे त्यांच्यावर असतं. शेवटी पार्थबद्दल मी एक छोटीशी स्टोरी सांगेन. पार्थनी लास्ट एका ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, एक ब्युटी पॅजंटमध्ये. सो मी स्पष्ट सांगेन की फार प्रॉपर हरलेला तेव्हा. प्रॉपर ही वॉज नॉट इन द टॉप 3. बट त्याचं मी एक कौतुक करेन की तो, त्याला जेव्हा कळलं तिथल्या तिथे स्टेज बॅक स्टेजच तो मला बोलला की मॅम मी पुढच्या वेळी करणार.
0: क्या बात आहे,
1: हे मला त्याचं खूप आवडलं. की तो त्या क्षणी बोला. नाहीतर मग मुलं कसं ह्या वयाची मुलं अशी नाराज असतात, नर्वस होतात, मी नाही आता करणार, आता असं नाही तसं नाही, थोडंसं असं पण असतं त्यांचं म्हणजे. आणि इट इज ऑब्विस या वयात हे असतं. पण मला हे खूप आवडलं की मी परत करणार आणि त्या क्षणी बोललेला तो आणि त्यांनी करून दाखवलं. ही हॅज गिव्हन इज 100% आणि त्यांनी खूप छान परफॉर्म केलं, खूपच छान. आणि त्यांनी त्याला कळलं की मी गेल्या वेळेस कुठे कुठे चुकलो होतो, मी कुठे कुठे लॅकिंग होतं, वेअर आय नीड टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. आणि बरोबर त्यांनी तिथे तिथे त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे.
0: येस,
1: आणि त्याच्या आईने सुद्धा त्याच्या मागे खूप मेहनत
0: घेतली. येस, आता मामनी नुकताच उल्लेख केला की आईबद्दल. खरं तर तू, मला असं वाटतं तू थिएटर आर्टिस्ट आहेस, तुला तिकडे वेळ द्यावा लागत असेल. ज्यानंतर तुझे ग्रुमिंगचे सेशन सुरू झाले तर तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. तुझं कॉलेज आहे, तो सगळा अभ्यास आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत गेल्यास आणि आईने कसा आणि किती सपोर्ट केला?
2: आई बाबांनी खरं तर खूप सपोर्ट केला. लहानपणीपासूनच म्हणजे अगदी मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासून माझी ऍक्टिंगची जर्नी सुरू झाली, तर लहानपणीपासूनच त्यांचा सपोर्ट होता की तू कर पण अभ्यास सांभाळ. तर लहानपणीपासूनच की सवय होती मला की अभ्यास आणि पॅशन हे वेगळं कसं ठेवायचं. कारण कसं काही लोक कसे असतात, जेव्हा ते 2 का 3 फील्डमध्ये असतात तेव्हा ते विचार खूप करतात. म्हणजे समजा मॉडेलिंग असेल किंवा ऍक्टिंग असेल तर अभ्यासाचा विचार करतात, अभ्यास असेल तर उद्या माझा शो आहे तर मी काय करू. तर माझं असं होतं की मी जेव्हा एक गोष्ट करतो ना तेव्हा त्या एक गोष्टीचाच विचार करतो, दुसऱ्या फील्ड बद्दल मी हे करत नाही. तर
0: बट मग आई बाबा तुझ्या सपोर्टिव्ह आहेत, सपोर्ट करतात. तू ज्या वेळेला फर्स्ट कॉम्पिटिशन, जसं आता मॅमने एक एक्सपिरियन्स सांगितला की तू त्यावेळेला हरलास, खरं तर जसं की आताच मॅमनीही उल्लेख केला की आपल्याला असं वाटतं की नाही यार आता मला नाही करायचंय, मी हरलोय, मला नाही करायचंय, तू काय विचार केलास आणि तू परत पार्टिसिपेट केलास आणि परत कोणतं, म्हणजे तू मगाशी म्हणालास की कॉन्फिडन्स जो होता तो चेंज झाला, बट ज्या वेळेला ती विनिंग मुवमेंट अनाऊन्स झाली मग तेव्हा काय वाटलं?
2: तेव्हा खूप आनंद झाला आणि ग्रॅटिट्यूड होता नेत्रा मॅमसाठी, एनडी इव्हेंटसाठी, की त्यांनी मला एवढं ग्रूम केलं, त्यांनी मला एवढं चेंज केलं. म्हणजे मागच्या वेळी जसा मी होतो तसा आता बिलकुल नव्हतो हे जाणून आलं.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, पण मग आता कॉलेज सुरू आहे आणि त्यानंतर पुढेही पॅशन आणि प्रोफेशन कसं मॅनेज करणार आहेस किंवा काय तुझे गोल्स आहेत पुढचे?
2: माझा गोल ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये जायचाच आहे, मॉडेलिंग मी करणार, पण मी प्लॅन बी प्लॅन सी याचाही विचार करून ठेवलेला
0: आहे.
2: तर म्हणून मी कॉमर्स मध्ये एज्युकेशन घेतोय. तर माझा मेन गोल तर ऍक्टिंगच आहे फ्युचरसाठी.
0: क्या बात आहे. पण मग तू आता जेव्हा तुझ्या सराउंडेड मध्ये तुझा जो काही फ्रेंड ग्रुप असेल किंवा फ्रेंड सर्कल्स असतील, तुला ऍज अन ऍक्टर म्हणून ते पाहतायत, जेव्हा आता तुला एक मॉडेल म्हणून पाहतायत, त्यांचा काय रिस्पॉन्स असतो? म्हणजे कसं एक तुमचा तो सर्कलमध्ये तुझं काय इमेज आहे, कसं काय वाटतं?
2: त्यांचा रिस्पॉन्स ही खूप सपोर्टिव्ह असतो. त्यांचं कसं असतं की त्यांना खूप प्राईड वाटतं, त्यांना ते सगळ्यांना सांगतात की हा माझा मित्र आहे, तसा असतो.
0: क्या बात आहे. नेत्रा मॅम, मला असं वाटतं की पार्थने ह्या गोष्टी खूप छान एक्सेप्ट केल्यात की आपण आता सुद्धा माझ्याकडे प्लॅन बी आणि सी रेडी नाहीये. त्याचं कॉलेज करत असताना प्लॅन बी, बी वन, बी टू रेडी आहेत. सो हा एक कुठेतरी एक जो पॉझिटिव्ह चेंज आहे, काय वाटतंय तुम्हाला याबद्दल?
1: खूप चांगली गोष्ट आहे की आतापासून तुम्ही इतकं प्लॅनिंग करताय आणि तुमच्या फ्युचरबद्दल तुम्हाला आतापासून काळजी आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच असावं, म्हणजे असं हे एक चांगलं उदाहरण आहे सगळ्या आजकालच्या यंग जनरेशनसाठी की तुम्ही आतापासून तुमचा सगळा व्यवस्थित विचार करा, तुमचा अभ्यास, तुमचे अदर हॉबीज आणि तुम्ही कसं सगळं बॅलन्स करायचं ह्याचा विचार हे लोक करतायत, हे खूप चांगली गोष्ट आहे आणि दिस इज गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल फॉर देम फॉर देअर फ्युचर.
0: एक्झॅक्टली.
1: आणि ऑप्शन्स पण असतात की बाबा मला हे नाही जमलं तर हे करू शकतो मी, असं येते.
0: एक्झॅक्टली. पार्थ, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, एनडी इव्हेंट्सने तुला या क्राऊनच्या व्यतिरिक्त काय दिलंय?
2: एनडी इव्हेंट्सनी या क्राऊनच्या व्यतिरिक्त मला कॉन्फिडन्स दिलाय, मला फेलियर म्हणणं कसं शिकायचं ह्याची वृत्ती दिली. आणि एनडी इव्हेंट्सनी मला, जसं मी पहिले सांगितलं तसं, माझं एक मिसकनसेप्शन दूर केलं आहे की मॉडेलिंग म्हणजे लुक्स.
0: क्या बात आहे. आणि येस, मला असं वाटतंय की आज काही आहेत सगळेच मुलं आता थोडंसं ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी करायला लागल्यात, बट तरी सुद्धा पटकन मॉडेल म्हटलं की मेकअप आणि या त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात, बट ते इझिली बॉईज कॅटेगरी एक्सेप्ट नाही करत. असं असं नाही म्हणते अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय ते असं ड्रेसिंग करायचं आहे किंवा चिल करूया मजा मस्ती करूया एक असा कुठेतरी थोडासा तो बॉईज एरा असतो बरोबर त्याला पटतंय.
1: ऍक्च्युली या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते त्यांच्याशी म्हणजे मी प्रत्येक वेळी ग्रुपवर मेसेज टाकायची की बॉईज वेल ग्रूम्ड हेअर अँड ऑल शुड बी परफेक्ट कपडे व्यवस्थित पाहिजे प्रॉपर प्रेस अँड ऑल मी हे या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते. आजही इथे येताना सुद्धा माझे इन्स्ट्रक्शन सगळ्यांना दिलेले म्हणजे सगळ्यांना मी सांगितलं होतं की नाही प्रॉपर यू आर विनर्स यू आर शुड लुक लाईक विनर्स
0: एक्झॅक्टली
1: असं नको व्हायला की अरे आपण कुठेतरी समवेअर वी आर नॉट लुकिंग गुड ऑर समथिंग लुक्स आपल्या हातात नाही आहे दॅट गॉड गिव्ह बट प्रेझेंटिंग युअर सेल्फ इज इन युअर हँड्स अँड दॅट इज वॉट वी शुड डू थोडं आय फील
0: कमाल. पण मग आता जसं नेत्रा मॅमने हे सगळं तुम्हाला ग्रूम केलंय तुला ग्रूम केलंय बट मग असंही अजून तुझे फ्रेंड्स असतील फ्रेंड्सच्या व्यतिरिक्त बाहेर पण असे बॉयज असतील की हा ते सध्या त्यांचा हा माइंडसेट आहे की अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय असं करायचं आपण चिल करूया आपण कॉलेजचं एज आहे तर सगळ्यांना काय असं काही जर मेसेज द्यायचा असेल तर काय
2: देशील मेसेज द्यायचा असेल तर मी असं बोलेन की ही जी एक मेंटॅलिटी आहे ती जनरली कॅज्युअल असतेच पण त्या मेंटॅलिटीमध्ये कसं आहे ना माणसाने कधी आहे ना फायदा बघा तर त्या मेंटॅलिटीमध्ये चिल करावं कॅज्युअल राहावं पण ते किती ह्याचा विचारही करावा
0: एक्झॅक्टली
2: कुठे कसं असायचं आणि कुठे कसं असायचं ह्याचा विचार युथने करावा असं माझं म्हणणं आहे.
0: नाही एक्झॅक्टली हे खूप खरं आहे म्हणजे अगदीच तुम्ही सगळंच सोडून फक्त ह्याच्या मागे लागा असं नाहीये पण येस ते एन्जॉय करता करता तुम्ही कसं स्वतःला ग्रूम करताय कसं स्वतःला डेव्हलप करताय बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं अँडी इव्हेंटच्या माध्यमातून हे जी एक वेगळी शिकवण आहे ती बॉईज कॅटेगरीवरती सुद्धा झालेली आहे कारण ते ऐकत नाही ते खूप मस्ती करतात तर या सगळ्यामध्ये त्यांना कुठेतरी स्ट्रिक्टली त्यांनी ऐकलं पाहिजे हे तुम्ही शिकवलंय.
1: ऍक्च्युली बॉईज खूप ओबिडियंट होते जेवढे बॉईज होते ना कधी त्यांनी मस्ती केली नाही थोडे फक्त ना ते लोक गॉसिप करत बसायचे ग्रुमिंग हे आम्ही ऑब्झर्व केलंय
0: तर रश्मी
1: इथे उलट होतं मुली गॉसिप नव्हते कारण इथे मुलांचा ग्रुप एक वेगळा असायचा मस्ती ऍज सच नाही पण गॉसिप त्यांची काय गप्पा चालू असायचे आजपर्यंत आम्हाला माहिती नाही पण असायचं पण रश्मी मॅम वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट आणि निमिषा पण खूप स्ट्रिक्ट होती निमिषा मॅम पण तशी खूप लक्ष देऊन होती ती रश्मी मॅम तर केस पण जर सपोज व्यवस्थित नसती ना तिथल्या तिथे नेक्स्ट टाइम नाही असं असेल तर मी कैची घेऊन केस त्याच्यामुळे ग्रूमिंग असं नाही की जस्ट ऑन द फिनाले डे ग्रूमिंग मध्ये सुद्धा येतात ना तुम्ही वेल ड्रेस्ड पाहिजे तुमचं हेअर व्यवस्थित केलेलं पाहिजे या बाबतीत असं नाही की तुम्ही बॉयज म्हणजे तुम्ही काय असं कसं पण यायचं
0: नाही बिलकुल
1: सो ते ग्रूमिंग मध्ये शिकले सुरुवातीला जरा आले असे कसे पण वगैरे एकदम कॅज्युअल आणि वगैरे म्हणजे मी सगळ्यात बॉईज बद्दल म्हणते कसे पण यायचे मग मी त्याला सांगायचे मग तुमचे रील्स होत आहे तुमचं सगळं पोस्ट होत आहे सगळं इट इज एव्हरीथिंग इज विजिबल सो यू शुड लुक ग्रूम्ड त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित फॉलो करायला लागले आणि व्यवस्थित आणि बाय द टाइम फिनाले येईपर्यंत त्यांना कळलं की याचं सिरियसनेस किती आहे
0: बरोबर
1: जर आम्ही ते ग्रुमिंग मध्ये स्ट्रिक्ट नसेल राहिलो ना मग ह्यांना तेवढं ह्यांनी फिनाले सिरियसली घेतलं त्यांना फायदा झाला
0: येस 100%. पार्थ खरे तर आता तुम्ही अगोदर भेटत होतात ग्रुमिंग सेशन तुमचे व्हायचे त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकत्र होतात फिनालेला तुम्ही सगळेजण पूर्ण दिवस कम्प्लीट एकत्र होतात काय मिस करतोय सध्या आता इव्हेंट संपल्यानंतर
2: सध्या दर रविवारची ग्रुमिंग सेशन
1: आम्ही पण खूप करतोय
2: आणि जसं वँडी टीमने कोऑपरेशन दाखवलं जसं आमच्यावर त्यांनी मेहनत घेतली ती खूप मिस करतोय आणि फ्रेंड्स तर आहेतच
0: आणि येस पुढे काय गोल्स आहेत तुझे म्हणजे जसं तुला आता ऍक्टर व्हायचंय तर आता सध्या काय चालू आहे कशावरती काम करतोय
2: सध्या मी थिएटर तर माझं चालूच आहे साईड बाय साईड आणि आता तरी 12th स्टँडर्डच्या बोर्ड्सवर फोकस आहे आणि त्याच्यानंतर तेच मी जसं आधी सांगितलेलं की एज्युकेशन चालू राहणार आणि त्याच्यावर साईड बाय साईड पॅशन आहे फॉलो होत राहणार
0: क्या बात आहे क्या बात आहे म्हणजे ही इज व्हेरी क्लिअर अबाउट की त्याला काय करायचं
1: अँड कॉम्पिटिशन ऑल्सो बॉईजच्या ग्रुपमध्ये वॉज व्हेरी हेल्दी हेल्दी पण होती अँड टफ पण होती आणि पेरेंट्स वर रिअली गुड
0: या
1: त्यांच्या पेरेंट्सनी खूप कॉपरेट केलं सगळे सगळे सगळे बॉईज कॅटेगरीमध्ये आणि समहाव दे ऑल वर लाईक फ्रेंड्स आणि कनेक्टेड अँड ऑल असं सगळं पण होतं
0: हो म्हणजे जरी तिकडे पार्थचं नाव अनाऊन्स झालं तरी त्याच्यासाठी टाळ्या वाजवणार आहे तसे फ्रेंड्स ते खूप हॅपी
1: वॉज व्हेरी हेल्दी.

0: कॅटेगरी, त्यानंतर टीम कॅटेगरी, या सगळ्या विनर्ससोबतच्या ह्या दिलखुलास गप्पा खूप छान वाटल्या. नेत्रा मॅम बिईंग डिरेक्टर, फाउंडर, ग्रुमर, खूप जास्त मेहनत त्यांनी प्रत्येक कंटेस्टंट मागे घेतली आणि ती मेहनत आज फळाला आली असं मी म्हणेन. कारण आज इथे बसताना त्यांना कल्पना नव्हती की काय होणार आहे किंवा कसं असणार आहे, बट अगदीच 10-15 मिनिटांच्या आयडिया त्यांना देण्यात आली आणि ते कॉन्फिडेंटली इतकं त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलंय. सो हेच मी हे लाईव्ह एक्झाम्पल आहे मी म्हणेन की आपल्या ग्रुमिंगचा त्यांना इथेही कसा फायदा झालाय. सो येस, थँक्यू सो मच नेत्रा मॅम, पुन्हा एकदा आचार्य 98 FM सोबत जोडल्याबद्दल,
1: बोलवल्याबद्दल थँक्यू, इन्व्हाइट केल्याबद्दल आम्हाला, विनर्सला थँक्यू व्हेरी मच.
0: आणि पार्थ, तुला खूप शुभेच्छा आहेत. मी म्हणेन की तू इतका कॉन्फिडेंट आहेस, पण तुझे विजन क्लिअर आहे, तुला पुढे काय करायचं हे क्लिअर आहे. बऱ्याच वेळेला आफ्टर ग्रॅज्युएशन सुद्धा काही लोक असे असतात की ज्यांना माहीत नसतं की मी आता पुढे काय करणार आहे, आणि तुझं जे विजन क्लिअर आहे ते विजन, ते गोल्स अचीव करायला तुला खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत या गप्पा जो गप्पांचा सिलसिला होता हा तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999. आणि याच नोटवरती मी आरजे कोमल, पार्थ आणि नेत्रामांसोबत इथे तुमची रजा घेतीये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू.

0: नमस्कार प्रेक्षक हो, वारी पंढरीची गाथा संतांची या विशेष कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, या विशेष संत महोत्सवासाठी आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई नमस्कार. मनपूर्वक स्वागत तुमचं. आणि आम्ही वारी पंढरीची गाथा संतांची हा विशेष कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करतोय. पहिले आपले तीन भाग झाले ज्यामध्ये मेधाताईंनी आपल्याला संत ज्ञानेश्वरांविषयी सांगितलं, वारकरी संप्रदायाची मूर्तमेढ कशी रोवली गेली आपल्या महाराष्ट्रात त्याविषयी सांगितलं. ज्ञानेश्वरांचे आपण दोन भाग केले कारण तो विषय एवढा गहन आणि मोठा होता. आणि नामदेवांचा आपण तिसरा भाग केला. आज आपण आपला चौथा भाग आहे आणि आपण तो एकनाथ विशेष म्हणजे संत एकनाथांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर मेधाताई तुमच्या परवानगीने आपण सुरू करतोय.
1: संत एकनाथ महाराजांना आपण वंदन करूया. आणि ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. वारकरी संप्रदायाबद्दल आपण आता सगळं करतोय तेव्हा विठोबा माऊलीलाही नमस्कार करूया आणि आपल्या आजच्या चर्चेनं सुरुवात करूया.
0: अर्थातच सुरुवात म्हणजे आपली बालपणापासून घेऊया की एकनाथांचं थोडस बालपणाविषयी तुम्ही थोडस सांगावं आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कसं होती त्याविषयी.
1: हे प्रख्यात संत एकनाथ महाराज यांचं जे घराणं आहे ना हे खूप प्रसिद्ध घराणंच होत. त्यांचे पणजोबा भानुदास महाराज, संत भानुदास महाराज हे विठोबाचे उपासक होते आणि तेही कीर्तना प्रवचना करत असत. अतिशय विद्वान आणि अभंग रचना वगैरे करणारे तेव्हा संत प्रख्यात संत संत भानुदास महाराजांचे पणतू एकनाथ महाराज यांचा आज आपण विचार करणार आहोत. आणि त्यांचा जर का आपण वंश बघितला तर भानुदासांचे पुत्र चक्रपाणी, चक्रपाणींचे पुत्र सूर्यनारायण आणि सूर्यनारायणांचे पुत्र एकनाथ. तेव्हा एकनाथ महाराजांचे वडील सूर्यनारायण आणि त्यांची आई रुक्मिणी पैठण इथे त्यांचा जन्म झाला. परंतु लहान वय ते लहान होते तेव्हाच त्यांच्या आई वडिलांचा पटोपट मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे सगळं जे काही त्यांचं पालन पोषण ते त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केलेलं आहे. पण घराण्याचे संस्कार त्यामुळे विठ्ठलाची उपासना आणि हे सगळं वातावरण भक्तिमय हे त्यांना लाभलेलं असल्यामुळे सुसंस्कारित असं मन. आणि मग 12 वर्षाचे झाले आणि घरात आजोबांना न सांगता बाहेर तीर्थयात्रेला गेले आणि गेले ते देवगिरीला गेले. तिथे त्यांना जनार्दन स्वामी भेटले, त्यांच्याकडेच ते राहिले आणि काही काळानंतर त्यांनी जनार्दन स्वामींनाच त्यांचे गुरु केलं आणि मग त्यांच्याजवळ ते जवळजवळ 12 वर्ष त्यांच्याकडे राहत होते. त्यांच्याजवळ एक त्यांना फार मोठा एक लाभ झाला तो म्हणजे त्यांनी गुरु केलं आणि त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरी जे ऐकली गुरुमुखातून त्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली त्यामुळे त्यांना त्याबद्दलही आकर्षण खूप निर्माण झालं. आणि मग तीर्थयात्रा करत असताना जनार्दन स्वामी त्यांच्यावर सतत सांगत असतच की प्रपंच आणि परमार्थ आपण एकाच वेळेला करू शकतो. म्हणजे परमार्थ करण्यासाठी प्रपंच टाकावा असं अजिबात नाहीये आणि त्यामुळे तू आता प्रपंचाचा विचार कर असं ते सांगत होते. आणि मग त्याच वेळेला त्यांनी सांगितले की चतुश्लोकी भागवतावर तू टीका लिही आणि मग त्यांनी ती सुरुवात केली आणि इतक्या लहान वयात अर्थातच त्यामुळे आपोआपच काव्यरचनेचं आणि लेखनाची सवय झाली आणि ती त्यांनी पूर्ण केली. त्यानंतर मग गुरुंच्याच आज्ञेने मग ते घरी आले आणि आजी आजोबा वाट बघत होते. चक्रपाणींना खूप आनंद झाला की आपला नातू परत आलाय आणि मग त्यानंतर त्यांनी त्यांचा विवाह करायचं ठरवलं आणि मग एकनाथ महाराजांचा विवाह गिरिजाबाईंशी विवाह झाला. आता ह्या गिरिजाबाई सुद्धा अतिशय आनंदी समाधानी आणि इतका संसार दोघांनी इतका चांगला केलेला आहे की येणारे पै पाहुणे त्या सगळ्यांचं स्वागत एकनाथांच्या घरी असायचं. आणि हे केवळ एकनाथ महाराज करत होते असं नाही, ते शेवटी स्त्रीवर असतात. त्यांच्या पत्नीला माणसांची आवड होती आणि त्यामुळे पै पाहुणे सतत त्यांच्याकडे असायचे आणि तरी सुद्धा कपाळावर आठी नाही आणि अतिशय आनंदाने समाधानाने अगत्यपूर्वक येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत त्यांच्याकडे होत होत असा हा त्यांचा संपूर्ण संसार होता. आणि त्याच्यातही ते नामस्मरण करत होते, प्रवचन कीर्तन करत होते, अध्यात्म विवेचन करत होते आणि ग्रंथलेखन सुद्धा चालू होत.
0: एकनाथ भागवत हा विशेष म्हणजे त्यांचा प्रसिद्ध आहे, तर एकनाथ भागवताचा अभ्यास त्यांनी कसा केला आणि स्वतःच्या प्रतिभेच्या दृष्टीने त्यांनी कसं मत एकनाथी भागवत खूप प्रसिद्ध झालं? हा, तर त्याविषयी थोडस.
1: त्यांनी भागवत पुराणावर त्यांनी पहिल्यांदा 1570 मध्ये, त्यांचा जन्म आहे 1533 चा, 1570 मध्ये त्यांनी भागवत पुराणावर 5 अध्याय लिहिले. आता हे मराठीतून लिहिले, परंतु काशीच्या पंडितांनी ते त्यांना सांगितल्यावर काशीच्या पंडितांनी त्यांचा भर सभेमध्ये अपमान केला.
0: अच्छा,
1: ते नाराज झाले खरे म्हणजे. परंतु त्यांच्या मनात त्यांनी नंतर म्हटलेलं आहे एका ठिकाणी की संस्कृत भाषा देवे केली, मराठी काय चोरापासूनही
0: झाली.
1: म्हणजे अशा
0: हा
1: तऱ्हेचे उद्गार त्यांचे आहेत. तर त्यांना तरी असं वाटलं की ठीक आहे, यांनी नाही म्हटलेलं आहे म्हणजे अपमान केला, पण

0: काही काळ ते तिथे राहिले पण काशीला, पण नंतर परत आले घरी आणि त्यानंतर त्यांनी तो ग्रंथ पूर्ण केला तो 1573 मध्ये. म्हणजे 1570 ला जरी अपमान झाला पूर्ण, तरी 2-3 वर्षात त्यांनी संपूर्ण भगवत पुराण पूर्ण केलं. आणि मग आणखी एक आश्चर्य म्हणजे काशीच्याच ह्या सगळ्या लोकांनी त्या ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढली आणि मग तो ग्रंथ सर्वांना आवडला. त्यालाच एकनाथी भागवत असं म्हणतात. अतिशय रसाळ भाषेत लिहिलेला असा हा ग्रंथ. आणि त्यामुळे आपल्याला माहिती असेल की ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथा हे आपली प्रस्थानत्रयी आहे. वारकरी पंथाची जर प्रस्थानत्रयी म्हणायची तर ही प्रस्थानत्रयी. इतकं महत्व एकनाथी भागवताला आहे. आणि एकनाथी भागवत लिहित असताना सुद्धा आणखी एक त्यांना की त्यांचा मुलगा हरिपंडित तर हा संस्कृतचा पंडित होता.
1: अच्छा.
0: त्याचा सुद्धा सुरुवातीला विरोध होता की तुम्ही मराठीतून कशाला ते करताय. पण ज्या वेळेला या ग्रंथाचा इतका छान सन्मान झाला आणि सगळ्यांना आवडला तेव्हा त्याचाही विरोध मग हळूहळू
1: मावळला.
0: आणखी त्यांच्या घराण्याचं एक महत्व म्हणजे त्यांना चार मुलं, त्यातले हे हरिपंडित सर्वात मोठा मुलगा. गोदा नावाची एक मुलगी त्यांना होती, तीन मुलगे आणि एक मुलगी. तर ह्या गोदेला त्यांनी पैठणच्या मुदगलांकडे दिलेली होती आणि याच मुदगल घराण्यात त्यानंतर आपले जे प्रसिद्ध कविवर्य मुक्तेश्वर हे जे ते त्या गोदाचा मुलगा म्हणजे नाथांचाच नातू, म्हणजे एकीकडे भानुदासांचे पंटू आणि मुक्तेश्वरांचे आजो, असं हे सगळं घराणं किती म्हणजे लेखनाच्या बाबतीत काव्य लेखन आणि साहित्य निर्मिती अजरामर राहणारी अशी साहित्य निर्मिती करणार असं हे घराणं.
1: ज्ञानेश्वरी विषयी देखील तुम्ही म्हणाला त्यांनी काम केलेलं आहे, तर ते नेमकं काय आहे?
0: ज्ञानेश्वरीच्या बाबतीत काय झालं, आपल्याकडे 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली गेलेली आणि 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली.
1: अच्छा.
0: आणि मग त्यानंतर मुस्लिम आक्रमण होतच राहिली. ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली, ज्ञानेश्वरीची प्रत आणि ते सगळं संजीवन समाधी होतच. आणि त्या वेळेला ती सगळं ते समाधीचं ते बंद केलं गेलं. त्या ठिकाणी लोक येत जात होतेही, पण त्यानंतर 300 वर्षांनी नाथांचा काळ आहे.
1: म्हणजे
0: 1533 ला जन्म, म्हणजे बघा 300 वर्ष होऊन गेली. आणि त्या आक्रमणाच्या काळात खूप काही आक्रमकांनी मंदिरं फोडली सगळं, म्हणजे घरामधन सुद्धा
1: मूर्ती
0: सुरक्षितपणे राहतात. घरातल्या स्त्रीला सुद्धा बाहेर पडणं, नदीवर पाणी आणायला गेली तर ती परत सुखरूप येईल याची खात्री असायची. इतक्या तऱ्हेनी मुलींना सुद्धा पळवून देणं, स्त्रियांना त्रास देणं, कोणी विरोध करायला लागलं तर त्याचे हातपाय तोडणं, म्हणजे अनेक प्रकारांनी अन्याय चालू होते. आणि अशा काळामध्ये त्या अजान वृक्षाच्या खाली संजीवन समाधी घेतलेली ज्ञानेश्वर आणि ती प्रत आणि आळंदी याकडे कितपत लोकांचं लक्ष असेल कोण देणे, पण त्यांना जेव्हा ते समजलं त्यावेळेला ते आळंदीला गेले. तो भाग बघितला तर सगळं गवत वगैरे होतं, मग तो सगळा गवत वगैरे काढून तिथला भाग स्वच्छ केला आणि संजीवनी समाधीचं जे स्थान त्या ते त्यांनी उघडलं. आणि उघडल्यानंतर आतमध्ये त्यांना अजान वृक्षाच्या खूप फांद्या, ज्ञानेश्वरांनी जिथे समाधी घेतली त्या भागामध्ये खूप फांद्या ह्या दिसल्या सगळ्यांना, त्या त्यांनी सगळ्या
1: बाजूला सारल्या.
0: आणि मग त्यांना ज्ञानेश्वरीची एक प्रत जी दिसली ती त्यांनी घेतली. परंतु अर्थात 300 वर्षांनंतर
1: तो कागद
0: झाला असेल तेही आपल्याला सांगता येत नाही. परंतु साहित्य कधी नाजरामर राहतं, ते लोकांच्या मुखी असतं, अनेक लोक विकत घेत असतात, अनेक लोक लिहित असतात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांनी बघितल्यानंतर अनेक लोकांना ज्ञानेश्वरींच्या म्हणजे लेखनाच्या हस्तलिखित प्रती मिळाल्या. तेव्हा काही छापखाने नव्हते, हस्तलिखित प्रती मिळाल्यानंतर त्या जमा केल्या त्यांनी आणि त्याच्यातून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. आज आपण जे ज्ञानेश्वरी आपण जी असतो ती एकनाथांनी शुद्ध केलेली प्रत आणि त्या प्रतीच्या नंतर निघालेली आता छापखान्यात फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे.
1: नक्कीच. अजूनही संत एकनाथांविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन, आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो, तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावाधाव खास, कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास, लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून, पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात राहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा, पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन, सारे निवारून मग पंढरीस मी जाईन, बाळा चंद्रभागेतील तुझी वाट मी पाहिन, बाळा चंद्रभागेतील तुझी वाट मी पाहिन.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योवन रेडिओ, आणि आज आपण वारीस पंढरीची गाथा संतांची या विशेष कार्यक्रमात संत एकनाथांविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं. मेधाताई, आता पुढे थोडं जाऊया, कारण एकनाथांची कथा आपल्याला फार माहिती आहे. ती म्हणजे त्यांनी गंगेचं पाणी गाढवायला दिलं आणि त्यामुळे त्यांनी बरेच त्याला विरोध पण झाला. लोकांनी असं विचारलं, असं कसं तुम्ही केलं हो, गंगेचं पाणी ते. तर त्या कथेविषयी आणि त्याविषयी थोडस.
1: एकनाथ महाराजांना म्हणजे सजीवांच्या बद्दलचं प्रेम होतं, दया होती, आणि त्यामुळे जेव्हा ते गंगेचं पाणी घेऊन येत होते आणि त्यावेळेला खरं म्हणजे पूजेसाठी अशासाठी त्यांना श्राद्ध वगैरे असतं किंवा अशा तऱ्हेने, तर त्यावेळेला उन्हात एक गाढव मळत होत आडवं झालेलं सगळं ऊन इतकं, आता आपल्याला माहिती किती त्रास होतो.
0: तर
1: त्यावेळेला त्यांना असं वाटलं की त्याच्या जरा आपण थोडंसं अंगावर पाणी शिंपडलं तर तो जरा थोडा सावध होईल. पाणी शिंपडलं तर ते आ करायला लागलं. त्यांना किती म्हणजे असते माणसात
0: म्हणजे
1: प्राण्यांना, सजीव प्राण्यांना, म्हणून त्यांनी थोडं थोडं पाणी त्या घागरीमधलं त्याला पाजलं आणि ते पाजलं आणि त्यामुळे ते बसून आणि मग उभं राहिलं आणि त्यामुळे त्याने इतका आनंद झाला. म्हणजे आता ही माणुसकी ही जी आहे ना संवेदना, आज आपल्याला तहान लागल्यानंतर काय अवस्था होते हा विचार आपल्याला पाहिजे. त्यामुळे सजीव प्राण्यांच्या विषयीचं प्रेम आणि हा विचार पाहिजे की सजीवांच्या मध्ये असलेलं आत्मतत्व जे स्वतःच असतं तेच इतर सगळ्यात असतं. म्हणजे माणूस असू दे किंवा तो कुत्रा असू दे, ती गाढव असू दे, तो हत्ती असू दे किंवा ती उंगी असू दे, कोणी का असे ना, परंतु पशु पक्षी प्राणी यांच्यामध्ये
0: परमेश्वर
1: आत्मतत्व आणि आपल्यातलं आत्मतत्व हे एकच आहे आणि हे त्यांना समजलेलं होतं ते आचरणात आणलं गेलं आणि हे सहजगत्या

0: करणं संतांचं हे कामच होतं. संतांचं ह्या सगळ्या संतांनी वारकरी पंथातले सगळे संत म्हणजे ज्ञानेश्वर किंवा हे नामदेवांनी तर केवढी कीर्तनातूनच प्रचार केला. तुकाराम महाराज आपण नंतर बघणार आहोत, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज किंवा बाकीचे जे संत आहेत, गोरा कुंभार हे नंतर आपण विचार करणार आहोत, सावतामाळी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, आपल्या ह्या सगळ्या संत कवयित्री ह्या सगळ्यांनीच आपल्या परीने कीर्तन प्रवचन करून आपल्या समोर असलेल्या ज्या माणसांना हे सतत ते समजावून सांगत असत. आणि हा प्रचार प्रसार वारकरी पंथाने केलेला आहे. उपासनेचा अवडंबर काहीही नाही, कुठचंही बाह्य अवडंबर नाही, पूजे अर्चेचं स्तोम नाही, पण तरी सुद्धा विठ्ठलाची उपासना, परमेश्वराची उपासना कशी करायची हे ते त्यातून सांगत असत. आणि माणसांनी माणसांशी माणसांसारखं वागलं पाहिजे हा विचार ते सांगत होते, जो वेदामध्ये आपल्याला सांगितला गेलेला आहे. म्हणजे त्यांच्या बाबतीतला आणखी एक, मी तुला जसं गाढवाच्या बाबतीतलं तू आता विचारलं, पण त्यांच्या बाबतीत आणखी एक की गिरिजाबाईंनी सगळा स्वयंपाक तयार केला आणि वडिलांचं श्राद्ध होतं, आणि वडिलांच्या श्राद्धासाठी म्हणून तर स्वयंपाक तयार झाला. आणि काही भुकेलेली इतरही जण त्या ठिकाणी आले. अवनाथांनी त्यांना आग्रह केला, भुकेलेले आहात तर जेवून जा, आणि त्याप्रमाणे ते सगळे जेवायला बसले. आणि त्या सगळ्यांना त्यांनी जेवायला वाढलं, गिरिजाबाईंनी त्यांनी आवा, आणि ते अगदी तृप्त झाले, आनंदित झाले आणि ते गेले. त्यानंतर जे पुरोहित वर्ग होता त्या पुरोहित वर्गाने सांगितलं की हे लोक जेवून गेलेत, आता आम्ही तिथे श्राद्ध श्राद्धाला येणार नाही, म्हणून बहिष्कार घातला. आणि मग त्यांना असं जाणवलं की नाही ना ठीक आहे, ते म्हणजे त्या याला सुद्धा ते खचले नाही. ते म्हणाले ठीक आहे, मी माझ्या पितरांना बोलावतो, आव्हान करतो. आता पितरांना बोलावलं म्हणजे पितर आलेत असं नव्हे, परंतु जी कोणी आजूबाजूला वृद्ध माणसं किंवा भुकेलेली असतील त्यांना त्यांनी बोलावलं. आणि श्राद्धाचा जो परत त्यांनी स्वयंपाक केला होता, कारण एकदा केलेला संपला ते लोक आल्यानंतर, म्हणून पुन्हा गिरिजाबाईंनी केलं आणि त्या लोकांना वाढलं. आणि त्या श्राद्ध जे वडिलांचं ते सगळे लोक येऊन जेवून गेले भुकेलेले, आणि तो श्राद्ध अतिशय त्यांना समाधान झालं की आपण आपल्या पितरांना म्हणजे भुकेलेल्याला देणं हे महत्वाचं आहे. पितरांना देणं म्हणजे काय, आपल्या
1: खर तर
0: भुकेलेले आहेत, गरजू अपंग आहेत, दुःखी आहेत, त्यांना मदत करणं, त्यांना आता जेवणाची गरज आहे तर ते देणं, तसं त्यांनी केलेलं होतं. आणि ह्याच्यातूनच त्यांनी कुठच्याही तऱ्हेने जातीभेद पाळला नाही, म्हणजे कसल्याही तऱ्हेने स्पृश्य अस्पृश्य किंवा ब्राह्मण उच्च वर्णीय नीचवर्णीय हा
1: गरीब श्रीमंत
0: कसलाच भेद पाळला नाही. आणि वारकरी पंथात तर ते आहेच, वारकरी जाती धर्म पाळत नाही, कारण त्यांना सगळाच एक
1: बरोबर समसमान.
0: चंद्रभागेच्या काठी येणारे वारकरी हे सगळे एक अशा तऱ्हेच त्यांनी त्यावेळेला जो विचार तोच एकनाथांनी त्यांच्या साहित्यातून आणि त्यांच्या आचरणातून घेतलेल्या. त्यांच्याकडे पाणक्या होता, श्रीखंड्या नावाचा,
1: श्रीखंड्या
0: पाणी आणायचा, आणि 12 वर्ष पर्यंत तो त्यांच्याकडे काम करत होता. आणि त्यानंतर तो गेला एकदम, तर त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे हा बिनबोघाट काम करतो, काही तक्रार नाही काही नाही. आणि मग सगळे म्हणाले नाही, प्रत्यक्ष श्रीकृष्णच येऊन तुमच्याकडे
1: पाणी भरत होता.
0: म्हणजे त्यांची भक्ती किती होती, भक्ती होती आणि तेवढं आचरण पण होतं की सगळ्या समाजातल्या गरजू लोकांना त्यांची कायम मदत होत होती. आणि दया कलवाळू वृत्ती, प्रेमळ वृत्ती ती त्यांची अशा वागण्यातून आपल्याला
1: दिसून येते. किती छान. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया, कारण यानंतरचा जो आपला भाग आहे तो फार मोठा आहे, कारण सगळ्यांनाच उत्सुकता आहे त्याची, कारण एकनाथी वारुड आपण त्याबद्दल ऐकणार आहोत. त्यांनी जे साहित्य निर्माण केलं आणि सगळ्यांना म्हणजे वेड लागलं त्या साहित्याचं, कारण भारुडांमधनं त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलं, एक प्रबोधनाचं कार्य एकनाथांनी केलं, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया. वारी पंढरीची गाथा संतांची या विशेष भागात आपण आज संत एकनाथांविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडनं. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकतात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत एकनाथांविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून. मेधाताई, आता आपण भारुडांविषयी जाणून घ्यायचंय मला. त्यांचं जी काही गीतं होती त्यातनं त्यांनी समाज प्रबोधन केलं त्याविषयी जाणून घ्यायचंय. तर आपण नाथांच्या भारुडाविषयी तुम्ही थोडं सांगा.
1: भारुडांच्या आधी आपण बघूया की त्यांनी एकनाथी भागवत जसं लिहिलं ना तसं त्यांनी भावार्थ रामायण लिहिलेलं आहे.
0: अच्छा.
1: भावार्थ रामायणही लिहिलेलं आहे.
0: बरं.
1: आणि रुक्मिणी स्वयंवर हे पण त्यांचं आहे. आणि खूप म्हणजे रसाळ वाणी जी आहे ना आणि साध्या सोप्या भाषेमध्ये त्यामुळे भावार्थ रामायण सुद्धा इतकं त्यांचं लोकांना आवडणार आहे एकनाथ भागवतासारखं. तर त्यावेळची सामाजिक राजकीय परिस्थिती आणि ती जी दुरवस्था होती त्याचं वर्णन मात्र त्यांच्या भारुडातून सामाजिक प्रश्न त्यांचे आणि त्यांना श्रीकृष्णाविषयीचं इतका लळा त्यामुळे एक श्रीकृष्णाविषयीचं त्यांचं पद अतिशय गोड आणि सगळ्यांना म्हणजे माहिती येते. आपण ते बघूया नुसतं.
0: हो हो नक्की.
1: असा कसा देवाचा
0: देव पायी ठकडा
1: देव एका पायाने लगडा असा कसा देवाचा देव बाई ठकडा शिंकेची तोडितो मडकेची फोडितो करी दया दुधाचा रबडा बाई
0: देवाचा देव बाई ठकडाने लगडा.
1: तर हे जे आहे ना इतकं सुंदर असं ते म्हणजे लोकांना खूप ते आवडलेलं आणि त्यामुळे त्याच्या चालीवर ते म्हटलं गेलेलं होतं आणि त्यामुळे ते जास्त प्रसिद्ध झालं. ह्या अशा गोड पदांच्या बरोबरच त्यांनी एक असंच विनोदी लिहिलेलं आहे रोडगा वाईन तुला तेही इतकं प्रसिद्ध झालेलं आहे खरं म्हणजे ते सुद्धा सत्कवर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला भवानी आई
0: रोडगा वाहिन तुला
1: सासू माझी जाच करी ते लवकरी निर्दळी तिला भवानी आई
0: रोडगा वाहिन तिला
1: जाऊ माझी फडफड बोलती बोलकी कर ग तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला तुला नंडेच कार्ट
0: किरकिर करतय
1: त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला. म्हणजे हे गमतीशीर आपल्याला वाचल्याबरोबर हसू येतं पण खरं म्हणजे त्याचा वरवरचा अर्थ ठीक आहे म्हणजे सासूचं वर्णन सासऱ्यांचं आणि कुटुंबातल्या सगळ्या जाऊ नणन वगैरे पण खरं म्हणजे ना त्याच्यात खूप दृढ अर्थ लपलेला आहे. म्हणजे भवानी आई म्हणजे आधी माया ते आता माहिती आपल्याला सासरा म्हणजे अहंकार आणि सासू म्हणजे
0: कल्पना
1: त्याच्यानंतर जाऊ म्हणजे इच्छा किंवा निंदा जी करतात ती आणि नणंद म्हणजे चिंता आणि ह्या चिंतेमुळे दुःख निर्माण होतं चिंतेतून दुःख निर्माण म्हणजे नंदेचं जे मूल ते गोर म्हणजे काय दुःख. तर हे सगळं हा जर अर्थ आपण तो त्या काव्याला लक्षात घेतला की त्याच्यातून परमार्थाचं कसं चित्रण नाथांनी केलेलं आहे वरवर आपल्याला नुसतं असं वाटतं की अरे वा विनोदी एक त्यांनी असलेलं आहे म्हणून पण आपल्याला याच्यातून सुद्धा नाथांची कल्पकता आणि नाथांचं लेखनाचं सामर्थ्य आपल्याला दिसून येतं. त्यांचा आणखी एक आपल्याला भारुडं त्यांची प्रसिद्धच आहे म्हणजे नाथ म्हटले की
0: भारुड
1: असं खरं
0: समीकरण
1: म्हटली
0: की नाथांचं नाव आपण
1: जवळजवळ 200-250 पेक्षा जास्त भारुड त्यांच्या नावावर आहेत. म्हणजे तर त्यांचं एक भारुड बयादारुगड. आता हे बयादारुगड म्हणजे ते भवानी मातेला
0: दारुगड
1: म्हटलंय पण ते बघा ना म्हणजे गांजिले देवभक्ता न चले जप तप तन्वता तत्वता न चले जप तप तत्वता एकरूप सर्व झाले बया बयादारुगड बयादारुगड
0: बयादारुगड.
1: आता हे दारुगड म्हणजे काय तर मनाची कवाड उघडा आणि हे जे लेंच्यांनी सगळ्या आपल्या देवभक्तांना म्हणजे आपल्या जनतेला जो त्रास दिलेला आहे जग तर काहीच काहीच म्हणजे रोजची दिनचर्या जी आहे ही दिनचर्या नित्यनेम किंवा काय काहीच प्रथा पद्धती ज्या आहेत रूढी परंपरा त्या काहीही करता येत नाहीयेत. आणि अशा रीतीने जर सगळं आहे तर आता मनाचं दान उघडा आणि देवीला प्रार्थना करतायत तू सामर्थ्य दे. आणि हे मनाचं दान म्हणजे काय तर पारतंत्र्याबद्दल मनामध्ये चिडचिड निर्माण होऊ दे आणि स्वातंत्र्य
0: निर्माण
1: यांच्या विरोधात उभं राहून एकत्रितपणे त्यांना सामना करण्याची क्षमता ताकद आपल्यात यावी यासाठी म्हणून ते सतत सारखे की दार उघड. आणि म्हणजे इकडे तर कळवळ येऊन सांगताय आणि इकडे तर लोकांच्या मध्ये निर्माण करतायत तेज निर्माण करतात असं हे त्यांचं एक बयादार उघड. आणि दुसरं तर सगळीकडे प्रसिद्धच आहे विंचू चावला विंचू चावला
0: विंचू चावला विंचू चावला हो.
1: तर ते जे आहे भारूड ते सगळीकडे लोक ऐकतात पण तो काम क्रोध लोभ मत्सर हे जे षड्रिपू आहेत ना या षड्रिपूंचा विंचू म्हणजे थोडक्यात विंचू चावला की सगळं विष शरीरभर पसरत तसं हे काम क्रोध षड्रिपू जे आहेत ते सगळ्या इंद्रियांच्या वर त्यांचा ताबा गेल्यामुळे माणूस जो सदाचारांनी वागायला पाहिजे नीतीने वागायला पाहिजे किंवा जे सदा म्हणजे गुण त्याच्याकडे पाहिजेत ते कुठचेच त्याच्याकडे राहत नाहीये. आणि त्यामुळे तो म्हणजे त्या सगळ्या यांनी भ्रष्ट झालेला आहे. आणि म्हणून हा ही जी आहे ही ते विष त्याचा आता बाजूला होऊ दे आणि तो चांगला सात्विक वृत्तीचा आणि असा माणूस चांगला बनू दे नीतिमान आणि त्याग करणारा किंवा धर्म पालन करणारा सदाचारी असा माणूस निर्माण होऊ दे हे खरं. आणि त्यांनी अशा तऱ्हेची खूप काही म्हणजे कीर्तन प्रवचनातून
0: त्यांनी
1: जागृती केली समाजामध्ये पण जास्त करून आक्रमण काळामध्ये फार मोठं काम त्यांचं म्हणजे भागवत धर्माची ध्वजा फडकत ठेवण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं म्हणजे आपल्या परंपरा रूढी प्रथा या पुन्हा समाजात रुजवण्यासाठी समाजातला जातीभेद नाहीसा करण्यासाठी त्यांनी खूप काही प्रयत्न केलेले. म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराम हे त्यांच्या नंतरच्या काळातले त्यांच्या नंतरच्या काळातले परंतु समर्थ रामदास स्वामींनी जे तुळजाभवानीला दैवत मानलं पण तिला प्रतिष्ठा प्राप्त करून गेली साहित्यात ती
0: एकनाथ
1: निर्माण करून गेलेली. आणि तुकारामांना तर एकनाथी भागवताविषयीचं अतिशय ना म्हणजे एकनाथी भागवत भावार्थ रामायण ही तर त्यांनी इतकी वाचल्यानंतर त्याचा पण परिणाम त्यांच्यावर झालेला होता. म्हणजे मी तर असं म्हणेन की रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज हे एकत्र केले तर
0: एकनाथ महाराज
1: होतात म्हणजे अशा तऱ्हेचं रामदास अधिक तुकाराम बरोबर एकनाथ असं जर समीकरण मांडलं तर ते चुकीचं ठरणार नाही. तर इतकं त्यांनी समाजाला दिलेलं आहे. आणि काळ फार संकटाचा होता संकट काळामध्ये म्हणजे मग त्यांना एक तर त्यांनी भूतमात्रांच्या विषयीच्या त्यांना कळवळ होता म्हणून तर ते गाढवाला त्यांनी पाणी पाजलं. समाजातल्या दीन दलित दुबळे आणि असे जे गरजू लोक त्यांच्याविषयीचा कळवळा होता आणि त्यामुळे ते सतत आपल्या प्रपंचात असले तरी सुद्धा प्रपंच आणि परमार्थ
0: दोन्ही
1: परमार्थ साधला त्यांनी अशी समाजाची सेवा केलेली आहे. अधर्म नष्ट करण्याची त्यांना तळमळ होती आणि अतिशय निष्कलंक चारित्र्य आणि उदार
0: स्वभाव
1: विवेकी मन लोकसंग्रह करण्याची आवड होती आणि वाणी तर इतकी प्रासादिक वाणी होती की लोक त्यांच्या म्हणजे इतके गोड बोलून ते सगळ्यांना वश करत होते आणि त्यामुळे लेखनात परत रसाळपणा आणि असे हे सगळे गुण त्यांच्या स्वभावात आणि त्यांच्या लेखनात असल्यामुळे भागवत धर्माची
0: पताका त्यांनी
1: फडकत ठेवण्याचं फार महत्वाचं काम आक्रमण काळात त्यांनी केलं. आक्रमण होऊन गेल्यानंतर जी पडझड होती त्यामध्ये सुद्धा लोकांच्या मनामध्ये भागवत धर्माची एक जाणीव निर्माण करणं आणि परमेश्वरी उपासना करत करत समाजामध्ये एकी आणि ती देशाच्या साठी ऐक्य निर्माण करण्याचं फार मोठं काम एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. तेव्हा आपण एकनाथ महाराजांना वंदन
0: करूया
1: आणि वारकरी संप्रदाय याच्यामध्ये त्यांचं फार मोठं
0: कार्य
1: आहे त्याचा अभ्यास आपण नवीन पिढीने पुन्हा पुन्हा करावा आणि त्या संकट काळात ते कशा रीतीने समाजाची जागृती करत होते त्याचा विचार करावा. धन्यवाद.
0: नक्कीच. तर श्रोते हो, आज आपण संत एकनाथांविषयी जाणून घेतलं प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून. मेधाताई, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण पुढील संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेणार आहोत, तेव्हा तुम्ही नक्कीच आमच्या या मुलाखतीला तुमचे अभिप्राय नक्कीच आम्हापर्यंत पोचवा, म्हणजे जेणेकरून एक नवीन कार्यक्रम, नवीन उपक्रम आम्ही तुमच्यासाठी सातत्याने घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आमची मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि या सगळ्या संत महात्म्य ज्या मेधाताई सांगतायत तेही तुम्हाला अगदी रसाळवाणीने सांगतायत आणि बोधप्रद आहे आणि अंजन घालण्यासारखं आहे, आपल्या ज्ञानाचा प्रकाश देण्यासारखं आहे. तर हे तुम्ही नक्कीच आपल्या संतांचं महत्व जाणून घ्या आणि ते आचरणात आणणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. मी तेजस्विनी या सत्रात तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटूया पुढील वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात. धन्यवाद. नमस्कार.

नमस्कार प्रेक्षक हो, वारी पंढरीची महती संतांची या कार्यक्रमात मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, पहिल्या भागात आपण जाणून घेतलं वारकरी संप्रदायाविषयी, भागवत धर्माविषयी, आणि दुसऱ्या भागात आपण संत ज्ञानेश्वरांचा विचार केला आणि त्यांची सगळी वाङ्मय संपदा ज्ञानेश्वरीविषयी भरभरून बोललो. आज आपला दुसरा भाग आहे, सॉरी मला वाटतं आज तिसरा भाग आहे. आज आपल्या तिसऱ्या भागात आपण संत नामदेवांविषयी जाणून घेणार आहोत. पहिल्यापासूनच घेते म्हणजे ते काहीच चुकत नाही. नमस्कार प्रेक्षक हो, वारी पंढरीची महती संतांची या विशेष कार्यक्रमात मी तेजस्वी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, या विशेष कार्यक्रमासाठी आपण प्राध्यापिका मेधाताई सोमण यांना आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, पहिल्या दोन भागांमध्ये आपण वारकरी संप्रदाय, भागवत धर्माविषयी जाणून घेतलं आणि संत ज्ञानेश्वरांविषयी आपण दोन भाग केले. आज आपण तिसरा भाग करतो आहे.

0: त्यानंतर नामदेवांविषयी. तर आज नामदेवांविषयी आपण जाणून घेणार आहोत, त्यांच्या बालपणाविषयी, त्यांनी केलेलं कार्य याविषयी. तर अर्थातच मेधाताई, सुरुवात करूया नामदेवांच्या बालपणापासून.
1: प्रथम आपण सगळ्या संतांना एकदा वंदन करूया आणि यानंतर सुरुवात करूया. आपण आधी आता सांगितलंच तेजस्वीनी की आपण भगवत धर्म वारकरी संप्रदाय बघितला आणि ज्ञानेश्वरांचं कार्य आणि ज्ञानेश्वरांचं आणि सगळ्या भावंडांचं बालपण आणि त्यांचं वाङ्मय याविषयी आपण सगळा विचार केला. आत्ता आपण आता बघणार आहोत ते म्हणजे नामदेव महाराजांच्या विषयीचा काही भाग पाहणार आहोत. तर नामदेव महाराजांचा जन्म हा 1270 मध्ये झाला आणि ते परभणी मध्ये. आता हा विदर्भ हा सगळा भाग खरं म्हणजे संतांची भूमी, कवींची भूमी अशी ती आहे आणि त्यामुळे खरोखरच म्हणजे अभिमान वाटावा असं काम या संतांनी केलेलं आहे. तर ते पंढरपूरला त्यांचा त्यानंतर आलेले आहेत आणि पंढरपूरला त्यांचे वडील दामा शेटी आणि आई गोणाई, तर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून खरं म्हणजे कसे संस्कार होत असतात, तर दामा शेटी हे स्वतः विठ्ठल भक्त होते आणि त्यामुळे विठ्ठलाचा गजर करायचा आणि त्यांच्याविषयीची भक्ती उपासना करायची आणि हेच संस्कार नामदेवांच्या वर झाले आणि त्यामुळे लहानपणी सुद्धा आता टाळ घ्यायचं आणि नाचायचं ही हे संस्कार त्यांच्यावर झाल्यामुळे दामाशेटी रोज मंदिरात जायचे आणि नैवेद्य दाखवायचे. तर एक दिवस असं झालं दामाशेटी नव्हते आणि म्हणून नामदेवाला सांगितलं गेलं जा तू आणि नैवेद्य दाखवते. लहान नामदेवाला असं वाटलं नैवेद्य खरोखरच ते सगळे जेवतो आणि तो तिथे हट्ट करून बसला विठोबाच्या पुढे की तू जेवल्याशिवाय मी इथून हलणारच नाही. कळकळीची विनंती इतका रडला आणि असं सगळं शेवटी विठोबाला खरोखरच त्याची दया आली आणि हळ म्हणजे त्याची ती तळमळ बघून विठोबांनी प्रत्यक्ष त्याला दर्शन दिलं अशी एक कथा
0: आणि त्याच विठ्ठलाच्या विटेवर जो विठ्ठल उभा आहे त्याच विटेवर त्यांनी डोकं आपटायला सुरुवात केली.
1: पण तरी पण विठोबाला असं वाटलं की हा काहीतरी बरं वाईट करून घेईल आणि म्हणून विठोबांनी दर्शन दिलं अशी एक कथा सांगितली जाते. अर्थात आपल्याला एकच लक्षात येईल की माणूस कोणत्या तळमळीने नाही तर कदाचित आपल्याला वाटेल आपण डोकं हपतून घेतलं तर आपल्या पण नैवेद्य देव खाईल का, कारण तेवढी भक्ती आपल्याकडे नाही, तेवढी भक्ती आपल्याकडे नाही. उपासनेचं सामर्थ्य आणि उपासनेसाठी दिलं जाणारं मनाची एकाग्रता हे आपल्याकडे नाहीये. त्यामुळे आपण जर असं म्हटलं देवाला की मी आता डोकं आपटून घेतो तसं देव काही प्रसन्न होईल असं नाही, त्यांच्यावर प्रसन्न झाला कारण एक घराण्याची ती परंपरा आणि
0: संचित आहे
1: पिढ्यांपिढ्याचं ते आहे. त्यानंतर लहान वयामध्येच विवाह झाला तर गोविंद शेट्टी सदावर्ते यांना हा मुलगा चांगला बरा वाटत होता म्हणून त्यांची मुलगी राजाई, तर ह्या राजाईशी त्यांचा विवाह झाला. म्हणजे दामा शेट्टी आणि गोणाई हे आई म्हणजे माता पिता आणि राजाई त्यांची पत्नी. आता संसारात असे लग्न झाल्यावर सुद्धा असे रमले नाही म्हणजे सतत ओढ विठ्ठलाची आणि त्यामुळे प्रपंचामध्ये मन रमलं नाही. पण तरी सुद्धा आई गोणाई आणि पत्नी राजाई दोघीही त्यांना सारख्या संसारात ओढत होत्या आणि मला असं वाटतं की हा विरोध झाल्यामुळे ती भक्ती आणखी उत्कट उत्कट भक्ती त्यांच्याकडून ती त्यांना म्हणजे केली गेली, ती भक्ती त्यांची उत्कट मनात गेली. तर त्यांच्या भक्तीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की थोडा त्यांना अहंकार होता कारण ते एकटेच भक्ती करत होते, काही असं
0: गुरु केला नाही
1: गुरु नव्हता. तर त्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरांचं नाव ऐकलं, ते म्हणाले आपण आळंदीला जाऊया आणि त्यांची भेट घेऊया. म्हणून ते आळंदीला गेले आणि किती 1291 म्हणजे वय किती लहान असेल म्हणजे साधारण 20-21 वर्षाचे, परंतु त्यावेळेला आळंदीला ज्ञानेश्वरांच्या भेटीला गेले. ज्ञानेश्वरांच्या एकूण मार्गदर्शन त्याने मिळालं आणि मग ज्ञानेश्वरांनी जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही रिसोबा खेचरांच्याकडे जा आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि म्हणून ते विठोबा खेचरांना भेटायला गेले तर ते एका मंदिरात होते आणि मंदिरात शिवलिंगावर पाय ठेवून झोपलेले होते.
0: अच्छा.
1: ते बघितल्यावरच नामदेवाने एकदम अरे मला सांगतायत ध्याना गुरु करा आणि हे ते त्यांनी विचारलं की मी आलोय मला काही आपल्याला बोलायचंय प्रश्न विचारायचंय तर तुमचे पाय शिवलिंगावर आले नाही म्हणाले मला ते पाय ना हलवता येत नाहीये तूच हलव आणि बाजूला कर. त्यांनी ते पाय बाजूला केले परत तिथे शिवलिंग उमटलं परत बाजूला केले पुन्हा शिवलिंग दिसताय असं बघितल्यानंतर मात्र नामदेव एकदम चकित झाले. आता कदाचित हा एक चमत्कार या दंतकथा वाटेल पण ह्या दंतकथेतून सुद्धा काय दिसत आपल्याला तर मूर्तीमध्ये देव आहे असं नाही. हा देव हा परमात्मा सगळ्यात
0: चराचरात
1: सृष्टीमध्ये व्यापून राहिलेला आहे आणि त्यामुळे ह्या चराचरात असलेली मनुष्य किंवा सजीव प्राणी झाड गेली पक्षी आपण जे म्हणतो या सगळ्यामध्ये आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार होत असतो आणि म्हणून यांची सगळ्यांचं जतन करायचं असतं. पर्यावरणाचं रक्षण करा म्हणून जे सांगतात ते पर्यावरणाचं रक्षण म्हणजे परमेश्वराचंच रक्षण आहे कारण निसर्ग हा निसर्ग म्हणजे देवच आहे आणि त्यामुळे त्यांनी हे जे शिवलिंगाच्या ह्याच्यामधली ही कथा आपण विसोबा खेचरांच्या सान्निध्यातली बघितली पण विसोबा खेचरांनाच त्यांनी गुरु केलं आणि मग गुरु केल्यानंतर मग मात्र त्यांच्या मनामध्ये तो विचार आला की अरे आपण गुरुबोध झाल्यानंतर त्याला त्यांच्यातलं जे अहंकार
0: क्षमला
1: असेल त्यानंतर ते ज्ञानेश्वर आणि इतर सवी संत मंडळी जी तीर्थयात्रेला गेलेली होती जात होती तर त्यांच्या बरोबर ते पण गेले आणि संतांच्या इतर संतांच्या सहवासात ज्ञानेश्वरांच्या सहवासात राहिल्यानंतर मनामधला अहंकार गळून पडला. नंतर मग ते पंजाबात गेले.
0: अच्छा.
1: पंजाबात गेले आणि पंजाबात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पंजाबात भगवत धर्माची ध्वजा फडकावली. ते 20 वर्ष पर्यंत तिथेच होते आणि त्या 20 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या रचना केल्या. तर असे हे नामदेव आता या नामदेवांना परत ते आले खूप म्हणजे 20 वर्ष पंजाबात राहून परत आले पंढरपूर आणि मग 81व्या वर्षी त्यांनी म्हणजे त्यांनी समाधी घेतलेली आहे. पण हा जो काळ होता या काळामध्ये त्यांच्या रचना मराठीतून जशा आहेत तशा हिंदूमधून
0: हिंदीमध्ये
1: वातावरणाचा
0: प्रभाव पडतो
1: आणि त्यामुळे आपोआपच त्यांना त्या ठिकाणी सुद्धा मानलं जात होतं. म्हणजे फार मोठं काम की कीर्तन प्रवचन विशेषतः कीर्तन आणि त्या कीर्तनातून त्यांनी वारकरी संप्रदाय आणि विठू माऊली आणि हा सगळा प्रचार प्रसार आणि वारकरी संप्रदायाची वैशिष्ट हा प्रचार प्रसार त्यांनी केलेला.
0: नेमकं त्यांचं कार्य किंवा लेखन संपदा आपण म्हणूया नामदेवांची काय होती.
1: नामदेव गाथा ही त्यांनी लिहिलेली आहे आपल्याला माहिती पण यांचे अभंग जे आहेत ना ते अभंग तीन जर का आपण बघितलं तर तीन प्रकारचे आपल्याला दिसतात. म्हणजे एक म्हणजे मानवी जीवनात जे दोष आहेत त्या दोषांचं दर्शन त्याला घडलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचे काही आत्मपरीक्षण केलं त्यांनी तेव्हा स्वतःतले दोष आपण जर केले तर आपल्याला पण दिसतात आणि त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण केलं त्यामुळे स्वतःतल्या दोषांची जाणीव त्यांना झाली त्याबद्दलचे अभंग. आणि तिसरं म्हणजे ईश्वर दर्शनाची उत्कट इच्छा जी त्यांना झालेली होती त्या ईश्वर दर्शनाची उत्कट इच्छा या प्रकारचे काही अभंग हे आपल्याला दिसतात. आता नामदेवांच्या अभंगामध्ये खूप काही अभंग ना प्रक्षिप्त आहेत असं अभ्यासकांना जाणवतं कारण नामदेव नावाची जी माणसं त्यांच्यानंतरच्या काळात होऊन गेली. त्यांनी सगळ्यांनी ते अभंग नामदेवांच्या नावावर करून टाकले आणि त्यामुळे त्यांचे अभंगांची संख्या वाढली. पण अभ्यासकांनी जेव्हा बघितलं तेव्हा प्रक्षिप्त भाग हा काढून टाकला आणि मग त्यांचे जे उरलेले अभंग होते त्या अभंगामध्ये नामदेवांची आपल्याला खूप काही काव्याची वैशिष्ट्य आणि त्यांच्यातली जिज्ञासा देवदर्शनाची ईश्वर दर्शनाची आस ती आपल्याला दिसून येते.
0: याच नामदेवांच्या वाङ्मय संपदेविषयी आपण जाणून घेऊया, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही पाहत रहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. आज आपण वारी पंढरीची महती संतांची यामध्ये आपण नामदेवांविषयी संत नामदेवांविषयी जाणून घेतोय प्राध्यापिका मेधा सोमण यांच्याकडून. तुम्ही पाहत रहा आचार्य 90 FM यो ओन.

0: विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकदा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची महती संतांची या विशेष कार्यक्रमात प्राध्यापिका मेधा सोमण यांच्याकडून जाणून घेतोय सगळ्या आपल्या संत परंपरेविषयी. आजचा आपला भाग आहे संत नामदेव विशेष. आपण ब्रेकच्या आधी विश्रांतीच्या आधी जाणून घेत होतो नामदेवांच्या ग्रंथसंपदेबद्दल, कारण आपण त्यांचं बालपण आणि मग विसोबा खेचर यांचे ते कसे शिष्यत्व त्यांनी पत्करले हे जाणून घेतलं. आता ग्रंथसंपदेबद्दल त्यांच्याविषयी जाणून घेऊ.
1: त्यांच्या अभंगामधून एक तर आपल्याला त्यांनी अर्थ अशी हाक इथं मौलीला कशी मानलेली आहे, तर त्यांचा एक अभंग असा आहे, तू माझी माऊली मी तुझा माझी प्रेम पाना पांडुरे. म्हणजे हे जे त्यांची विठोबासाठी अर्थ अशी हा की मी तुला हात मारते, मी तुझा ताना आहे, तू माझी माऊली आहे आणि त्यामुळे तू आता मला प्रेम पाना पास म्हणजे मला तू
0: छत्रछायाखाली
1: घे असं रक्षण माझं कर, मला काव्य म्हणजे काव्याची प्रेरणा दे, मला काम करण्याची प्रेरणा दे, अशी ही आर्त अशी हाक त्यांची आपल्याला दिसून येते. त्यांची आणखी एक आपल्याला अशीच एक शिणले डोळुले पाहता वाटुली. बघा शब्द सुद्धा किती गोड आहे. शिणले डोळुले पाहता वाटुली अवस्था दाटली हृदया माझी. म्हणजे माझे डोळे अगदी शिणलेत, वाट पाहतोय की आता तू मला दर्शन देशील, पण इतका मी म्हणजे हृदयामध्ये सगळं दाटून आलंय की आता माऊली मला दर्शन देईल, पण अजूनही तू दर्शन दिलं नाहीयेस आणि म्हणून माझे डोळे आता थकलेत, पाहतोय वाट. अशा तऱ्हेची त्यांची विठ्ठलाच्या दर्शनासाठी असलेली आस तळमळ आपल्याला अशी त्यांची दिसून येते. इतकी उत्कट अशी रचना नामदेवांनी केलेली आपल्याला दिसते. आता काही वेळेला असं होतं की परमेश्वराच्या दर्शनाची आस असं सगळ्यांनाच लागत असते, संत मंडळी तर तळमळीने ती अगदी व्यक्त करत असतात आणि मग का परमेश्वर आपल्याला कुठे माऊली आपल्याला दर्शन देत नाही असं म्हटलं की त्रागा पण करतात मनाचा, तर तसा त्रागा सुद्धा त्यांनी केला आहे की पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. माहिती आपल्याला अभंग सगळ्यांना, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघार. म्हणजे इतका त्रागा की मी सतत आता तू पतितांचा करतायस कैवारी आहेस आणि म्हणून मी तुझ्या दाराशी आलोय तुझ्या दर्शनाला, पण तू पतितांचा त्राता नाहीस असं माझ्या लक्षात आलंय आणि म्हणून मी आता परत जातोय. म्हणजे इतकं परमेश्वरासाठी काय म्हणायचं त्याला अगदी म्हणजे हा माझा परमेश्वर आहे माझी माऊली आहे. म्हणजे जसं आईवर रागावतात ना
0: मुलं,
1: आईवर रागावतात तसे नामदेव हे विठ्ठलावर रागावून आणि असा धावा करतायत आणि एकीकडे त्रागाही करतायत की मी आता जातो नाही तर, पण मग त्यांनाही दर्शन देवाचं मिळत आहे आणि मग ते आनंदित होत आहेत. तर तरीही त्यांचं ह्या परमेश्वरावरच जी श्रद्धा
0: प्रेम आहे
1: श्रद्धा निष्ठा ही कधीही ढळलेली नाही. म्हणजे त्या निग्रहाने त्यांनी परमेश्वराची सतत आराधना केलेली आहे, उपासना केलेली आहे. नामजप तर वारकरी पंथाचं वारकरी संप्रदायाचं तर नामजप हे तर ब्रीदच आहे सतत. रामकृष्ण हरी किंवा
0: माऊली
1: माऊली माऊली किंवा व्यंदा तुकाराम वगैरे अशा तऱ्हेचा जप रामकृष्ण हरी असे जप तर सततच ते करत असतातच. तर नामदेव कीर्तन करायचे आणि त्या कीर्तनाच्या मध्ये ते म्हणायचे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. आता कीर्तनाच्या मध्ये आम्ही काय करतोय तर आम्ही लोकांना ज्ञान देतो आणि हे ज्ञान आणि म्हणून ज्ञान दीप लावू जगी आम्ही ज्ञान देतोय आणि सगळ्यांना ती प्रेरणा देतो आहोत. त्यामुळे प्रेरणा देतो की असा हा प्रकाश ज्ञानाचा प्रकाश ज्ञानाचा प्रकाश आम्ही या कीर्तनातून मी द्यायचा प्रयत्न करतोय असं तो असं ते कीर्तनात इतके रंगून जायचे आणि अशी त्यांची किती तरी त्यांनी कीर्तन प्रवचन ही पंजाबात केलेली आहेत त्यानंतर महाराष्ट्रात पंढरपूरला आल्यावर सुद्धा केलेली आहे आणि पंजाबात तर त्यांनी पंजाबातलं घुमान ते घुमान हे जे गाव त्या घुमान मध्ये ते राहत होते आणि त्या ठिकाणी आता बाबा नामदेवजी किंवा देहुरा साहेब या नावाने त्यांचं स्मृती मंदिर तिथे बांधलं म्हणजे एका मराठी संताचं एका वारकरी संप्रदायातल्या एका संताच स्मृती मंदिर घुमान या गावाला बांधलेलं आहे आणि आपल्याला माहित आहे की काही काळापूर्वी आपलं साहित्य संमेलन सुद्धा त्या गावी

0: म्हणजे इतका हा संतांचा काळ, संतांचा त्यांची वाणी अतिशय रसाळ आणि कोमल, त्या कोमल वाणीतून त्यांचे जे विचार त्यांनी व्यक्त केलेले, तर ते व्यक्त करीत असताना त्यांनी जे म्हणजे नानक कबीर असे जे संत की श्रेष्ठ असे निर्गुणोपासक संत, पण त्यांना सुद्धा नामदेवांच्या अमृतवाणीची भुरळ पडलेली होती. त्यांना इतके त्यांचे अभंग आवडायचे, त्यांची कीर्तन ही जी काही प्रसिद्ध असे त्यांचे विचार हे सगळे या संतांनी आत्मसात केलेले होते. त्याचा खूप मोठा प्रभाव या संतांच्यावर, विशेषतः पंजाबातल्या संत मंडळींच्यावर पुष्कळ पडलेला. हिंदी मधून सुद्धा नामदेवांच्या काही रचना आहे. तर असा हा ज्ञानदेवांच्या नंतर भागवत धर्माचा प्रचार करणारे असे हे नामदेव. बहिणाबाई या तुकारामांच्या शिष्या, त्यांनी एक अभंग म्हटला की इमारत फळा आली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे
1: रचिला पाया,
0: ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेव बांधी ज्ञानदेवे बांधियले देवालया, नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार. नामदेवानी हा विस्तार कसा केला, पंजाबापर्यंत केला आणि कीर्तनाच्या द्वारे. नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत. आता आपण एकनाथांचं पण चरित्र आणि त्यांचं पण कार्य बघणार आहोत. आक्रमणाच्या काळामध्ये एकनाथांनी सुद्धा कसं वारकरी संप्रदाय आणि संत कार्य कसं केलेलं आहे ते आपण. जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश. मग हा 4 ते 5 ओळीमध्ये बहिणाबाईंनी संपूर्ण वारकरी संप्रदायाचा जणू काही इतिहास आणि ह्या संतांचं कार्य किती थोडक्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे. तर बहिणाबाईंच्या विषयी सुद्धा आपण पाहणारच आहोत नंतर. पण आज नामदेवांच्या निमित्ताने मला हे म्हणजे सांगितल्याशिवाय राहावे नाही म्हणून मुद्दाम हे सांगितलं. तेव्हा अशा ह्या नामदेव महाराजांना आपण वंदन करूया आणि पुढच्या भागाकडे नंतर बघूया.
1: नक्कीच, मी आता याच वेळी इथे आलात आणि आपण संत नामदेव तुमच्याकडनं समजून घेतला त्याबद्दल तुमचे आभार. तर प्रेक्षक हो, आजच्या आपल्या 3रा भागात आपण संत नामदेवांविषयी जाणून घेतलं आणि आमची वारी पंढरीची महती संतांची हा विशेष कार्यक्रम असा सुरू आपण ठेवणार आहोत. आणि तत्पूर्वी मी तुमची रजा घेते आणि पुन्हा भेटूया पुढील भागात. पुढील भागात कोणते संत असतील त्याविषयी थोडंसं मेधाताई सांगा.
0: आता आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचं बघितलं, नामदेव महाराजांचं बघितलं, आता यानंतर आपण पाहणार आहोत ते 300 वर्षानंतर, ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर 300 वर्षानंतर असलेले एकनाथ महाराज, की ज्यांनी मुस्लिम आक्रमण झाल्यानंतरच्या काळामध्ये की कशा रीतीने इतकं वातावरण सगळं म्हणजे खचलेले लोक आणि निस्तेज झालेले, अशा काळामध्ये सुद्धा त्यांनी कशा रीतीने वारकरी संप्रदाय हा पुढे नेण्यासाठी आणि विठू माऊलीच्या बद्दलच पुन्हा एकदा लोकांनी त्याच्या त्या भजनामध्ये
1: दंग
0: व्हावं, श्रद्धेने ते करावं,
1: आचरणात
0: आणावं, ते सगळं एकनाथ महाराजांनी कसं सांगितलं, कसे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथरचना केल्या, कशी भारूड रचली, हा सगळा भाग आपण
1: पुढील भागात पाहणार.
0: त्यानंतरच्या भागात तुकाराम महाराजांच्या विषयी, शिवकालामध्ये सुद्धा तुकाराम महाराजांनी कशा रीतीने काम केलेले आहे आणि भागवत धर्माची ध्वजा कशी फडकवलेली आहे, वारकरी संप्रदायाचे ते कसे कळस झालेले आहेत ते आपण बघणार आहोत. तेव्हा हा अशाच तऱ्हेने या संतांचं कार्य जे आहे ते कार्य आपण जाणून घेऊया आणि त्याबद्दलच आचरण आपण करूया. आपल्यातले दोष काही असतात ते दोष नामदेवांनी सुद्धा आपला दोष घालवण्यासाठी तसे आत्मपरीक्षण, तसं आत्मपरीक्षण आपण पण करायला पाहिजे. आपल्यातले सगळे दोष नाही जाणार, पण निदान 1-2 दोष तरी आत्मपरीक्षण केल्यानंतर जाणवले तर ते घालवण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण करू.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्वी आपला मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण आज संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण विशेष अतिथींना आमंत्रित केलेलं आहे. प्राध्यापिका मेधाताई सोमण आपल्यासोबत आहेत. मेधाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत. सुरुवातीपासूनच आपण वारकरी संप्रदायापासून सुरुवात केली, वारकरी संप्रदायाविषयी जाणून घेतलं, ज्ञानेश्वर माऊलींविषयी दोन आपण भाग केले, त्यानंतर आपण एकनाथ महाराजांविषयी जाणून घेतलं, नामदेव महाराजांविषयी जाणून घेतलं, आणि आज आपण संत तुकारामांविषयी जाणून घेतोय. विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे ते तुकारामांच्या गाथा सगळीकडे, म्हणजे त्या तरल्या असं म्हणतात आणि म्हणजे ज्या समाजात मुखोद्गत होत्या सगळ्यांच्या, म्हणून ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण तुकारामांचे असे बरेच विषय आहेत, जे सगळी वेगवेगळी अंग आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत अर्थातच मेधाताईंकडनं. तर मेधाताई सुरुवात करूया, आणि आपण अर्थातच बालपणापासून घेतो, म्हणजे ती एक संत म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा जे पूर्वसंचित आपण म्हणतो ते असं ह्या संतांना लाभलं, आणि म्हणून ते असे त्यांनी एवढे सगळे विद्वत्ता आहे त्यांच्याकडे आणि सगळी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. तर संत तुकारामांविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन.
1: आपण वारी पंढरीची गाथा संतांची या मालिकेतला आता एक नवीन आणखी भाग करतो, तेव्हा पहिल्यांदा विठोबा रखमाईला वंदन करूया आणि ज्ञानदेवादी सर्व संतांना आपण वंदन करूया. आज तुकाराम महाराजांच्या विषयीचा आपल्याला विचार करायचा आहे, तेव्हा त्यांना वंदन करते आणि त्यानंतर आता आपण चर्चेला सुरुवात करूया. तर त्या तू आत्ता विचारलंस की तुकाराम महाराजांच्या बालपणाविषयी थोडीशी माहिती. तर तुकाराम महाराज एक महान संत कवी आहेत, पण मुळात आधी ते जन्म त्यांचा जो झाला पुण्याजवळ देहू गावामध्ये जन्म झाला आणि आंबिले आडनाव त्यांचं.

0: आणि त्यांचे वडील म्हणजे तुकाराम महाराजांचे बोनलोबा आणि आईचं नाव आहे कनकाई. आणि खरं म्हणजे या कुटुंबामध्ये एक तर पिढीजात व्यवसाय म्हणजे वाणी ते वाणी होते आणि त्यामुळे पिढीजात व्यवसाय वाण्याचा होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पिढीजात या घराण्याकडे महाजनकी मिळालेली होती आणि सावकारी
1: सावकारी होते.
0: त्यामुळे एकीकडे सावकारी एकीकडे वाणी व्यापार करायचा महाजनकी आणि एवढं करून विठ्ठलाची उपासना. त्यामुळे म्हणजे आचरणात सदाचार होता त्यामुळे आचरणात सुद्धा हे सगळं करत असताना व्यापार करत असताना असा सदाचार सोडायचा नाही हे तत्व ठेवूनच त्यांच्या घरामध्ये व्यापार केला जात होता.
1: एका बाजूला व्यवहार होता आणि दुसऱ्या बाजूला भक्ती मार्ग होता.
0: आणि म्हणजे जे त्यांनीच लिहिलंय तुकाराम महाराजांनी शुद्ध बीजापोटी त्यांनाच ते लागू पडतात. त्यांचं बीजच म्हणजे त्यांचे जे पूर्वज आहेत ते सगळे विठ्ठलाची उपासना करणारे आणि सगळे असे असल्यामुळे आपोआपच त्यांच्या स्वभावात सुद्धा आचरणात सुद्धा तो शुद्धपणा आणि ते सदाचार त्यांच्या वागण्यात सगळ्यामध्ये आलेला.
1: पण तुम्ही आपण असं म्हणजे आतापर्यंत वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की त्यांचं सावकारीमध्ये विशेष मन रमलं नाही किंवा त्यांच्यावर म्हणजे ते लक्षच देत नव्हते आणि त्यामुळे कौटुंब म्हणजे जे कौटुंबिक वातावरण होतं ते फार हलाकीचं झालं होतं. नंतर मग फार म्हणजे गंभीर प्रसंगाला त्यांना सामोरं जावं लागलं.
0: पण खरं म्हणजे सांगू का त्यांच्या वडिलांनी त्यांना जवळजवळ बाराव्या तेराव्या वर्षी त्यांना त्यांच्या म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा व्यवसाय मुलाने द्यायचा तसं त्यांनी ते महाजनकी सावकारी वाणी व्यापाराचा हे सगळं त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते सगळं काम करत होते. आणि हे 17व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 4 वर्ष त्यांना वडिलांचं मार्गदर्शन मिळालं आणि अतिशय उत्तम तऱ्हेने ते हे सगळं सांभाळत होते. आणि एकीकडे पुन्हा विठ्ठलाची भक्ती घराण्यात होतीच ते होतच त्यांचं. पण 17व्या वर्षी असं झालं की ते म्हणजे संकट येत गेली. एक 17व्या वर्षी पहिल्यांदा वडील गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी आईचा मृत्यू झाला. हे कमीच की काय की मोठ्या भावाची पत्नी ती तिचंही निधन झालं. मग मोठा भाऊ एकदम निराश त्यामुळे तो तीर्थयात्रेला जो निघून गेला तो घरातून निघूनच गेला. म्हणजे पूर्ण सगळी जबाबदारी त्यांच्यावर. त्याच्यातच दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळे पुन्हा आणखी घरामध्ये म्हणजे जी काही सावकारी होती ते जे कोणी देणेकरी होते त्या देणेकऱ्यांनी सांगितलं आमाला काही देता येणार नाही आमच्याकडे काही नाहीच आहे. त्यामुळे देणेकऱ्यांनी हात वर केला आणि जे घेणेकरी होते म्हणजे माल वगैरे आणला असेल व्यापारासाठी ते अडून बसले की हे तुम्ही सगळं द्यायला पाहिजे. हे सगळं होत आहे. त्याच्यात आणखी म्हणजे त्यांची प्रथम पत्नी तिचं निधन झालं आणि त्यांच्या मुलाचं निधन झालं. म्हणजे हे सगळं झालं त्याच्यात म्हणजे इतका अडचणी त्यांच्या पुढे आल्या की होरड होरड. पण त्या दुष्काळामध्ये
1: सामान्य माणूस असतात
0: त्यांनाच नव्हे दुष्काळाचं वातावरण सगळीकडेच होत. त्यांच्या घरामध्ये हे सगळं झालं आणि त्यामुळे त्यांचा सावकारी किंवा त्यांचा वाणी व्यवसाय ह्याच्यावरचं लक्ष उडालं सगळं. आणि ते इतक्या तऱ्हेने असं की संसारे झाले अति दुःखे दुःखी माय बाप सखी क्रमी दिया दुष्काळे आटले द्रव्य नेला मान स्त्री एकी अन्न करिता मेघी. म्हणजे एक त्यांची पत्नी अन्न नाही म्हणून जी म्हटलं मृत्यू झाला. लज्जा वाटे जीवा त्रासल दुःखे लज्जा वाटे जीवा त्रासल दुःखे व्यवसाय देखे तुटी येतात. व्यवसायात सुद्धा काय झालं तुटी यायला आणि त्यामुळे हे सगळ्या दुःख अडचणी आणि त्याच्यात त्यांनी शेवटी काय केलं तर आपल्या ज्या सावकारीच्या वया ज्या होत्या आता नकोच ते काही म्हणून सगळ्या पाण्यामध्ये बुडवून टाकल्या. म्हणजे आता ते व्यवसाय नको करायला सावकारी नको वाणी व्यवसाय नको

0: आणि असं म्हणून आणि मग अंतर्मुख झाले आणि मग ते संसारात तर त्यांचं लक्ष कमीच झालं पण त्यांचं दुसरं लग्न झालेलं होतं आणि ती माहेरची आवडी आणि तिचं नाव जिजा
1: जिजा
0: त्यांना तिच्यापासूनची पण मुलं होती परंतु इतके निराश झालेले आणि संसारात रमले नाही त्यानंतर त्यामुळे ते जाऊन बसायचे देहू गावाच्या जवळ जो भामनाथ नावाचा जो डोंगर होता त्या भामनाथ डोंगराजवळ जाऊन बसायचे नंतर काही दिवस आलेच नाहीत मग परत तिथे आणखी एक भंडारा डोंगर होता त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसायचं आणि घराकडे तू म्हणतेस तसं घराकडे लक्ष नाही आणि मुलं जर आहेत तर त्या स्त्रीला आवडीला मुलांच्यासाठी त्यांचं तर पोषण
1: रांधायला
0: म्हणजे काहीतरी रांधायचं म्हणजे मिळवायला पाहिजे
1: बरं
0: तिला पण काम करावं लागत होत शिजवणं आलंच मुलांचं पोषण आणि त्याच्यात यांचं लक्ष तर पूर्णपणे संसारात असणं म्हणजे निराश झालेल्या अडचणी आल्या आणि मन सतत त्या ईश्वरा चिंतनामध्ये मग्न झालं म्हणून ते भंडारा आणि त्यात भंडारा म्हणजे संबंध सगळा निसर्ग रमणीय त्यांना वातावरण मिळालं त्याच्यात त्यांनी इकडे तर अंतर्मुख झालेले पण तिकडे तर वृक्षवल्ली अमासोय रे वनचरे पक्षी आहे सुस्वरे आळवीती अशा तऱ्हेने म्हणजे अशी सुद्धा सुंदर अशी निसर्गाच्या सान्निध्यात असलेली असे सुद्धा अभंग त्यांनी
1: नक्कीच आणि अभंगाच्या वह्या ज्या इंद्रायणीत त्यांनी बुडवल्या आणि मग त्यानंतर तरल्या ते म्हणजे मुखोद्गत लोकांच्या झाल्या म्हणून त्यांना आपण तरल्या असं म्हणतो त्याविषयी थोडं
0: त्यांच्या बाबतीत खरं म्हणजे असं झालं की त्यांना काव्य करण्याची स्फूर्ती ही सुरुवातीपासून होतीच परंतु त्यांनी त्यांच्या ज्या ह्याच्या वड्या म्हणजे सावकारीच्या वया होत्या त्या बुडवल्या आणि आता व्यवसाय करायचा नाही हे ठरवलं आणि मग जेव्हा ते त्या डोंगरावर जायला लागले तेव्हा स्वप्नामध्ये त्यांना नामदेव आले
1: अच्छा
0: आणि मग तो जो कवित्वाचा दृष्टांत त्यांना झाला तेव्हापासून त्यांनी अभंग रचना सुरू केल्या आणि मग इतक्या विविध प्रकारच्या त्यांनी अभंग रचना केलेल्या आहेत की आधी तर एक त्यांच्या कथा कीर्तन प्रवचन आणि सतत लेखन म्हणजे अभंग आणि ते गायचे त्यामुळे मुखोद्गत इतरांच्या पण व्हायचे कीर्तन करत असताना साहजिक सतत जर तुम्ही त्यातच असाल तर ऐकणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा ऐकून ऐकून ते पाठ होत आणि विविध विषयावर त्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी स्त्रियांच्या बद्दल ज्या वेळेला एक काही भ्रष्ट नजरेने लोक बघतात आणि म्हणून त्यांनी लिहिलं की बराव्यानारी रखुमाई समाज म्हणजे परस्त्र ती कशी आहे आपली भाऊली आहे रखुमाई आहे अशा नजरेने तिच्याकडे पाहावं म्हणजे अशा तऱ्हेचे संदेश ते सतत आपल्या अभंगांमध्ये
1: सादर करायचे
0: आणि त्यामुळे काय झालं त्यांच्या बद्दलचा एक लोकांच्या मनामध्ये प्रस्थापितांच्या मनामध्ये एक असा
1: विश्वास आदर
0: नाही गंड निर्माण झाला की हा येतो आणि आम्हाला शिकवतो
1: अच्छा असं झालं
0: त्यामुळे त्यांची निंदा नालस्ती पण व्हायला लागली
1: बरं
0: मग ती निंदा नालस्ती झाल्यामुळे त्यांनी त्या वह्या ज्याच्यात
1: अभंग होते
0: ते बुडवले
1: अच्छा
0: आणि मग ते तरुण वर आले अशी दंतकथा आहे पण मला असं वाटतं की आपण त्या दंतकथेचा विचार करूया आणि त्या खरी ती दंतकथा आहे म्हणजे की असे काही पाण्यात कागद टाकल्यावर तो काही येतोय पुन्हा ते वाचायला मिळतंय असं
1: पण ती लीला पण आहे ना लीला होऊ शकते ना
0: लीला नाही चमत्काराच्या पेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये एक आहे की तुकाराम महाराजांनी खूप काही प्रचार प्रसार ह्या वारकरी संतांनी केलेलाच आहे त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की नंतर त्यांच्या त्या सगळ्या एकत्र झाले ते कसे झाले तर ज्या ज्या ठिकाणी ते कीर्तन प्रवचन कथा सांगायचे किंवा त्या त्या लोकांचे मुखोद्गत झालेले अभंग आणि जेव्हा हे अभंग पाण्यात बुडवले गेले तेव्हा 13 दिवस पर्यंत तुकाराम महाराज त्या ठिकाणीच
1: शोक करत होते,
0: शोक करत बसलेले होते. परंतु तो शोक बघून त्यांचे जे अनुयायी होते त्यातल्या काही लोकांनी इतर लोकांना विचारून ते सगळे मुखोद्गत अभंग परत लिहून काढले. आणि ते लिहून काढलेले अभंग ते सगळे 5,000 बारावांना परत मिळाले. त्यामुळे चमत्कार सांगितला जातो की त्या पयाचरी बुडवल्या त्या पाण्यातून वर आल्या, पण तशा त्या पाण्यातून वर येणं हे अशक्य आहे. खरं म्हणजे ते वर आलं म्हणजे हे सौका कसदार साहित्य असतं ना, असं कसदार साहित्य जरी ते नष्ट करायचा प्रयत्न कोणी केला ना तरी ते नष्ट होत नाही. म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की आज साहित्यामध्ये गवता माझी उदंड जाहली कविता अशा तऱ्हेने खूप काही काव्य खूप काही असं साहित्य निर्माण होत आहे, परंतु ते तण जे असतात ना ते तण जसा शेतकरी कसदार शेतकरी काय करतो तर आपलं धान्य किंवा आपलं शेत चांगलं होण्यासाठी आजूबाजूला असलेले तण काढून टाकतो, म्हणजे मग आपोआप ते बाकीचं जोमांनी पीक वाढायला लागतं. तसं साहित्यातले सुद्धा असे तण काढावे लागतात किंवा ते आपोआप सुद्धा नष्ट होतात. परंतु कसदार साहित्य असतं ते तुम्ही नष्ट करायचा प्रयत्न केला तरी ते नष्ट होत नाही, कारण अनेकांच्या मुखी ते गेलेलं असतं आणि ते मुखोद्गत केलेलं आणखी दुसऱ्यांच्याकडे जातं आणखी दुसऱ्यांच्याकडे जातं आणि ते कायम
1: राहतं चिरकाळ राहतं. नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि संत तुकाराम महाराज यांच्याविषयी जाणून घेऊया. प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून विशेष कार्यक्रम आहे वारी पंढरीची गाथा संतांची आणि तुम्ही पाहतात आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेतोय. मेधाताई आपण आता सांगूया की त्यांचं जे वाङ्मय आहे त्याविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे, कारण त्यांचं वाङ्मय म्हणजे सगळ्यांच्या मुखोद्गत होतं जसं तुम्ही म्हणाला, तर त्याविषयी थोडस.
1: आपण मगाशी बघत होतो की वह्या त्यांच्या बुडवल्या आणि त्या बुडवल्यानंतर ते तर निराश झालेले होते. 13 दिवस जवळजवळ इंद्राणी काठीच बसलेले होते. पण लोकांना ज्या मुखोद्गत होत ते मुखोद्गत झालेलं सगळं एकत्र आणलं गेलं आणि सर्व महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या त्यांच्या अनुयायांनी सगळे अभंग एकत्र केले आणि ते एकत्र केल्यानंतर पुन्हा त्यांना उत्साह आला आणि त्यांच्या कवित्वाचा डंका सगळीकडे पुन्हा वाजायला लागला. आणि मग आनंद आनंद एक की त्यांनीच लिहिलंय, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, म्हणजे इतकं आनंदाचं वर्णन तुकारामांनी केलेलं आहे की आधी वह्या बुडवल्यानंतर ते निराश झाले पण ते परत सगळं मिळालं. कारण मग मी म्हटलं ना आता की कसदार साहित्य कधी नष्ट होतच नाही, ते सतत मुखोद्गत असतं आणि ते पिढ्यानपिढ्या मुखोद्गत राहत असतं. तसं त्यांचं झालं आणि मग अशा आनंदाच्या ह्याच्यात त्यांनी विविध विषयांच्यावर असे लिहिले, प्रसंगोपात असे त्यांचे विविध विषयांच्यावरचे अभंग आहेत. म्हणजे त्यांना भूतमात्रांच्या विषयी खूप काही कळवळा होता आणि त्यामुळे त्यांना म्हणजे जसा भूतमात्रांच्या विषयी सगळ्या सजीवांच्या विषयीचा दया दया होती तसंच दुष्टांच्या विषयीचा राग पण होता आणि त्यामुळे ते रागावले त्यांच्यावर की ते तशा तऱ्हेने तसे शब्द वापरायचे आणि सजीव ज्या ह्यांची दया वाटायची त्याबद्दलही त्यांचे अभंग आता बघा ना की मऊ मेणा होनी आम्ही विष्णुदास, म्हणजे आम्ही किती मन आमचं हे आहे की आम्ही त्या ठिकाणी दया करणार असे विष्णुदास, आम्ही विष्णूचे उपासक म्हणजे विठ्ठलाचे उपासक, आम्ही अतिशय मऊपणे दयेने आम्ही सगळीकडे वागतो पण कठीण वज्रास वेदू ऐसे, पण आम्ही कसे आहोत तर जर का असाच काही प्रसंग आला तर आम्ही वज्राला सुद्धा वेदू इतकं ताकद आमच्यामध्ये आहे असा त्यांनी अभंगामध्ये सांगितले. आणि आणखी ते की समजा दया दयेबद्दल म्हणताना ते म्हणाले की दया तिचे नाव भूतांचे पाळणं, दया तिचे नाव भूतांचे पाळणं आणि का निर्दळण कंटकांचे, म्हणजे इकडे दया करायची तर सजीवांच्यावर सगळ्या जे गरजू आहेत जे दलित आहेत दीन दुबळे आहेत त्यांच्यावर दया, परंतु जो
0: दुष्ट आहे
1: त्याचा मात्र बरोबर काटा काढायचा, त्याचं निर्दालन झालंच पाहिजे. म्हणजे किती एकाच वेळेला प्रवृत्ती कशा आहेत की दुबळ्यांना इकडे आधार द्यायचा
0: बरोबर,
1: सज्जनांना सज्जनांचं रक्षण करायचे, दुबळ्यांना आधार द्यायचे, त्यांच्यावर दया दाखवायची आणि जो समाजामध्ये दुष्ट प्रवृत्तीने वागतोय त्याचं मात्र निर्दालन झालं पाहिजे. तिथे मात्र कडक शब्द त्यांचे आणि त्यामुळे नाठाळाचे काठी देव माथा की असा कोणी नाठाळ असेल तर त्याला आम्ही काठी काठीनी बडवून काढू इतकं त्यांना, म्हणजे काठीनी मारू आम्ही इतके, म्हणजे निर्भयता इतक्या निर्भयतेने त्यांनी अभंगामधून ही दुष्टत्व करणारे नाठाळू असे जे आहेत त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे. आणखी जे काही लोक असे ना म्हणजे अंधश्रद्धा किंवा म्हणजे वारकरी पंथालाही मान्य नाहीच आहे, त्यामुळे मुलाबाळांच्यासाठी अनेक वेळेला नवस केले तर त्याबद्दल त्यांनी एक लिहिलंय की नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, त्या तऱ्हेने की तुम्हाला नवसानी जर का तुम्हाला
0: मुलाबाळ
1: होणार असतील तर मग पतीची
0: पतीची गरज आहे.
1: किती स्पष्ट शब्दामध्ये म्हणजे त्यांनी अंधश्रद्धा आणि जो म्हणजे लोकांच्या अशा ज्या काही
0: भ्रामक कल्पना म्हणून
1: ज्या भ्रामक कल्पना असतात की आपण देवाला काही नवस बोललो किंवा इतकं काही
0: केलं
1: मिळेल तर तसं नाही मिळणार हे सांगायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा इतके कडक शब्द वापरून स्पष्टपणा की ते परखड परखड वृत्ती आहे त्यांची आणि त्या परखडपणे ते बोलत आहेत. त्यामुळे ते म्हणताय नाही भिड वाड तुका म्हणे सांगत होत, या आम्हाला भिडवाड नाही सहन थोर, जो कोणी असेल तो जर का अशा तऱ्हेने जर का वागत असेल तर आम्ही तिथे भिडवाड न ठेवता त्याला परत त्याचप्रमाणे चांगल्या मार्गावर आणायचा प्रयत्न करू, हे त्यांनी त्या अभंगातनं आपल्या सांगितलेलं आहे. आणखी ते म्हणतात की जे का रंजले गांजले त्याशिवाय जो आपुले तोची साधावा. देव काही असा मुकुट लावून आणि असा काही देव समोर येणारे असं नाही, तर जे रंजलेले गांजलेले आहेत जे असे अडलेले लोक आहेत संकटात आहेत त्यांना जो जवळ करतो त्यांना जो मदत करतो तो खरा सज्जन, तो खरा संत, तो खरा साधू. पण आज साधू म्हणजे वेव फुटलाय खरं म्हणजे, साधू शब्द म्हटला की सुद्धा राग येतो असं होत आहे. पण जो म्हणजे जे फसवणारे आहेत बंदुगिरी करणारे आहेत तर त्यांच्यापासून दूर राहून जे अशा तऱ्हेच्या लोकांना जवळ करतात ते खरे संत आणि ते खरे सज्जनत्व त्यांच्याकडे, तिथेच त्यांच्या ठिकाणी देवत्वाचा आपल्याला प्रत्यय येत असतो. तो खरा देव असं म्हणजे माणूस असेल पण देवत्वाचा साक्षात्कार अशा ठिकाणी होतो असं त्यांनी त्या ह्याच्यातनं सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक वेळा त्यांचं की सर्वाभूती भगवंत पहा, म्हणजे वारकरी पंथाचं हे लक्षणच आहे. आपण पहिल्यांदा वारकरी पंथाचं एक बघितलं की एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटला की पहिल्यांदा नमस्कार वाकून नमस्कार करतात आणि लगेच दुसऱ्या सुद्धा पहिल्याला वाकून नमस्कार करतात का, तर तो आत्म्याला नमस्कार असतो की तुमच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये तुमच्या आमच्यामध्ये असलेलं ते आत्मतत्व ते परतत्व ते एकच आहे आणि ते सगळ्या चराचरामध्ये भरलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणाले त्यास की जे जे भेटते होत ते माने जे भगवंत, तसं जे त्यांनी पण म्हटलंय की होती भगवंत पहा, हे तुकाराम महाराजांनी म्हटलंय की प्रत्येक सजीवामध्ये भगवंत तुम्हाला दिसणारे. गीतेनेही तेच सांगितलेले, भगवत गीतेमध्ये सुद्धा तेच सांगितले, तेच संतांनी आपल्या वाङ्मयामधून सांगितलेले. आणि मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट इती उपकारे, म्हणजे लोकांच्या संबंध सगळ्यांच्या कल्याणासाठी ह्या संतांच्या विभूती हे सतत कष्ट करीत राहिलेले आहेत. आणि स्वतः तुकाराम महाराज यांनी सुद्धा अशाच तऱ्हेने किती विरोधकांची विरोधकांनी त्यांची निंदा नालस्ती केलेली आहे पण तरी ते म्हणायचे की आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्न, म्हणजे आम्ही रत्न आहेत शब्द, म्हणजे आम्ही एकीकडे तर त्याचा उपयोग करून आम्ही कनवाळू कृपाळू लोकांना त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करू, पण शस्त्र पण आहे आणि ते शस्त्र आम्ही वापरून जे वाम मार्गाला लागलेले किंवा जे दुष्टत्व करणारे आहेत त्यांचा सुद्धा आम्ही तसाच समाचार घेऊ, हे त्यांनी आपल्या वाङ्मयामधनं आपल्या
0: ग्रंथातून
1: किंवा अभंगातून. आणि सतत कीर्तन प्रवचनात ते दंग असायचे. खरं वारकरी पंथात असं म्हणतात की नाम्याचा एका आणि सॉरी ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका, म्हणजे ज्ञानदेवांचे सगळे जे काही गुण आले ते एकनाथांच्या मध्ये आणि नामदेवांचे जे आहेत ते सगळं आलंय ते तुकाराम महाराजांच्या मध्ये आलेलं आहे. तेव्हा तुकाराम हे नामदेवांचे खरं म्हणजे पारमार्थिक वारसदार हे तुकाराम महाराज आहे. तरी पण नामदेव अन्न एकनाथ ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ या सगळ्यांचा प्रभाव तुकाराम महाराजांच्यावर पडलेला आपल्याला दिसतो. कबीरांच्या दोह्यांचा परिणाम सुद्धा त्यांच्यावर झालेला आहे आणि त्यामुळे कीर्तनात असे रंगलेले होते आणि कीर्तनात रंगलेले असतानाच अचानकपणे त्यांचं त्यानंतर निर्वाण झालेलं आहे. कसं झालं काही लोकांना कळलं नाही, परंतु सतत शेवटपर्यंत त्यांचं जे भगवत भक्ती ते भगवत भक्तीच मात्र कार्य आणि लोकजागृतीचं कार्य हे त्यांचं सतत चालूच होत. म्हणजे त्यांची कविता जशी आत्मनिष्ठ, मगाशी आपण ते संसारे तापलो जे आहे ते आपण बघितलं, संसारात कसं त्यांना त्रास झाला तेही त्यांनी वर्णन केलं, तसं सामाजिक परखडपणे बोलणं हेही आता आपण बघितलं. आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी सुद्धा ते खूप
0: असुसलेले होते.
1: सगळेच संत आहेत, सगळ्या
0: संतांना
1: तशी तुकाराम महाराजांना सुद्धा लागलेली होती. आणि समाजातली दुष्ट प्रवृत्ती, दांभिकता, खोटेपणा, अनाचार, भ्रष्टाचार याबद्दल त्यांना फार म्हणजे रागवायचे ते. आणि त्या रागाच्या भरातच ते काही काही शब्द जे नाठाळांचे काठी देऊ माथा वगैरे असे जे शब्द त्यांचे आहेत त्याच्यामुळे आहेत खरे म्हणजे. तर अशा तऱ्हेने समाजाची अवनती पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना हळहळ वाटत होती. आणि भोंदूपणाचा, बाह्य देखाव्याचा, दिखाऊ पांडित्याचा त्यांनी आपल्या अभंगातून खूप काही समाचार घेतलेला आपल्याला दिसतो. तर एकच की स्वतःच कर्तव्य काय, तर आपण समाजाचा उद्धार करणं, सामान्य लोकांच्या उद्धारासाठी आपली आपलं सगळं आयुष्य संतांनी
0: व्यतीत केलं
1: तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा आपलं सगळं आयुष्य हे सामान्य लोकांच्या
0: साठी
1: म्हणजे कल्याणासाठी स्वतःचा विचार केला,
0: स्वार्थ
1: कुटुंबाचा विचार केला नाही. म्हणजे खरं म्हणजे मुलांचा खाणं पिण्याची सुद्धा
0: भ्रांत होती,
1: आवडी तर खूप रागवायची, खूप बोलायची, पण तरी सुद्धा शोधून काढायची भंडारा मध्ये आहेत का, भंगड म्हणजे दुसऱ्या गडावर आहेत भंगावर, शोधून काढायची, भाकरी द्यायची आणि त्यांनी भाकरी खाल्ली की स्वतः खायची. म्हणजे रागावली तरी मनातून किती प्रेम होता अवघीच सुद्धा तेही आपल्याला असं दिसून येतं. तेव्हा असे हे तुकाराम महाराजांनी स्वतःच्या संसाराचा, पतीचा, पत्नीचा, मुलांचा कसलाही विचार न करता, आपल्या कुटुंबाचा विचार न करता केवळ आणि केवळ ईश्वर भक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी तळमळीने जे काही अभंग रचना केली आणि जे काही कथा कीर्तनातून संप्रदायाचा प्रचार केला आणि लोकजागृती केली त्याला खरोखर तोड नाही. आणि त्यामुळे तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आपण खरोखरच
0: नतमस्तक व्हायला पाहिजे. धन्यवाद. तर मेधाताई, आज तुम्ही आपल्या वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांविषयी सांगितलं त्याबद्दल तुमचे आभार. प्रेक्षक हो, आमची ही श्रृंखला तुम्हाला नक्कीच आवडत असेल आणि मला वाटतं की प्रत्येकाने या सगळ्या क्षेत्री तीर्थक्षेत्रात आहेत ही आपल्यासाठी, तर तिथे जाणं गरजेचं आहे. मला वाटतं तुम्ही या निमित्तानं वारीला जसे जाता तेव्हा प्रत्येक संतांच्या गावी जाऊन आपली एक सेवा अर्पण करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि अर्थातच
1: अनेक मुलं जातात, तरुण मुलं आणि वारकऱ्यांची सेवा करतात. जे वारकरी 10 दिवस जात असतात, मग कोणाचे पाय चेपा, कोणाला औषध द्या, कोणाला जर भूक लागलेली असेल, अन्न काही नसेल तर जे शिजवलेलं असेल ते द्या. आणि एकमेक वारकरी सगळे एकमेकांच्या उपयोगाला पडत असतात, म्हणजे कुठे भेदच नाही. तेव्हा मुद्दाम तरुण मुलांनी या संत वाङ्मयाचा, वारकरी पंथाचा आणि ह्या सगळ्याचा अभ्यास जरूर करावा. आणि त्यांच्यातले काही गुण तरी, सगळे येतील असं नाही, पण एखादा गुण तरी आपल्यामध्ये आला आणि तो आचरणात आला तर खरोखरच आपली ही मालिका जी आहे ही वारी पंढरीची
0: आणि गाथा
1: संतांची हे खरंच आपल्याला फलद्रूप होईल असं मला वाटतं.
0: नक्कीच. तर आमची ही मुलाखत, आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुढील जे संत आहेत ते प्राध्यापिका मेधाताई सोमण आपल्याला सांगणारच आहेत आणि संत साहित्यिका हा सुद्धा आपण एक विशेष भाग करणारच आहोत आणि अर्थात आषाढी एकादशी विशेष भागही आपला असणार आहे. तेव्हा यापुरतं मी तुमची रजा घेते. धन्यवाद.

हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी अर्जे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजला जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचं आहे म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिलं पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हब्याच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरी

0: मित्रा मॅम.
1: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा म्हणजे म्हणतात ना दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे. सो ह्या तीन गोष्टींमध्ये फॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्वॉल्व्ह झालात?
0: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही

0: बरोबर वेळ काढू शकतात. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसेल तो काढावा लागतो.
1: बरोबर आहे. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला, किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
0: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता, पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते. सो ते मला पूर्ण करायचं होतं, म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचंय तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर, आमचा फुल सपोर्ट.
1: त्या मित्रा मग आपण आत्ताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात. कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली, त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना, त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळ्या प्रत्येकीची स्टोरी असेल, तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर इन-लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलंय तसं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतात तसं. पण ज्यांचा नाही आहे सपोर्ट आहे त्याच्यावर मी पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे ते स्वप्न आहेत ते मग अपूर्ण आहे. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे. मी हे बघितलंय की नाही, हजबंड येतात, बरेच पिक करतात, ड्रॉप करतात, सामान आणून देतात, असं करतात, म्हणजे असतं, फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे.
1: बरोबर.
2: सो म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन, आपलं जे प्रोफेशन, त्याच्यातून पण आपण वेळ काढतो. आणि आम्ही कसं रविवारचंच ठेवतो ग्रुमिंग सेशन, असं नाही की आम्ही ऑल डे काढतो. सो हे लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात. आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असं.
1: तुमच्याकडे वळण पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला? किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी, आपण एकटी, आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार. पण ऍडिशन काय म्हणतो त्याला, चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
2: आनंदाने
1: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय, तुम्ही काय करता?
0: मला खूप सपोर्ट होता माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्ट

0: सगळं जोडल्या गेलं. काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण आज अवती भोवती आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही इथे येऊन काय वेगळं शिकलाय किंवा काय सांगाल?
1: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना, मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं. कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी सून आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या ससरे त्यांना सपोर्ट करतात.
0: या मला खूप आवडतं,
1: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते. आणि त्या सतत हसत खेळत आणि काही तुम्ही कधीही त्यांना विचारा.

0: ही करा व्यवस्थित होईल, सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस मी करू शकते.
1: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंकला, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या? तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या? तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं शिअरअप केलं, त्याला काय वाटलं? काय
0: म्हणजे तो तर म्हणत होता की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात, थोडा 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करतात ते शब्दांमध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्षाव होतोय स्टेटसला बघून, कसं त्यांना कळतंय तसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
1: येस मित्रांनो, मी किती मस्त आहे ना, म्हणजे एक कॉमन, म्हणजे आपण तेजस्वीचा एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतात, पण आज तीच तेजस्वी तिचे सगळे लोक स्टेटसला फोटोज ठेवतात किंवा तिचं नाव काढतात. ड्रास्टिक चेंज आहे हे. काय कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या, पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय?
2: मला तर खूप आनंद होतो. मला असं होतं की मला मेन म्हणजे तो बदल बघून

0: कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला फॉर माय लाईफ लाईफ टाईम होणार आहे, लाईफ पूर्ण लाईफ टाईम तो होणार आहे.
1: खूप चेंज होतो यांच्यात, खूप बदल होतो, खूप खूप कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल आपला
0: वाढलेलं
1: असेल. आणि फॅमिलीमध्ये पण असं
0: थोडंसं सल्ल्याचं एक वेगळं म्हणजे मुळात आपण फक्त मी तेच म्हणाले ना की तेजस्री जी आता फक्त आई नाहीये, फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये, तर शी इज अ मॉडेल राईट
1: नाऊ,
0: शी इज मिसेस महाराष्ट्र. हा टायटल त्यांच्या मागे लागला,
1: बिग टायटल,
0: सो बिग टायटल. आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना त्यामुळे प्रत्येक स्त्रीला म्हणजे कोणी रनरअप झालं कोणाला सब टायटल्स मिळाले त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं.
1: जे टॉप 3 मध्ये नाही आहे ते सुद्धा हे म्हणतात की आम्ही या जर्नी मध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट आले हे मला त्यांचं आवडत.
0: हार जितो चलते
1: कॉम्पिटिशन आहे, कोण ना कोण जिंकणार, कोण ना कोण घेणार, आणि आपलं सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो. मला हे त्यांचं आवडतं की नाही, वी लाईक द जर्नी, वी आर लर्न अ लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजस्री मॅम मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅमकडून शिकलात की त्या कॉन्फिडंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागला नाव तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झाला पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या?
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे. ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकतात. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता येईल.
0: क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला म्हणजे फक्त फॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या, तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात, तर प्लीज उठा, बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वीसारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे, काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडत आहेत, उभं राहत आहेत. आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे
1: राईट,
0: की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या, त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा, अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: ओके, थँक्यू सो मच कोमल मॅडम, खूप आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो, आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशनिस्टा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळी ज्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजस्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे टीम कॅटेगरी होती त्या टीम कॅटेगरीतल्या मनोश्री शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत. पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 98.5 युअर होम स्टेट.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज विशेष सेलिब्रिटी आपण आमंत्रित केलेल्या आहेत, कारण एका ठिकाणी त्या ग्रंथपाल म्हणून काम पाहतात आणि पुस्तकांचं आणि आमचं नातं फार जुनं आहे आणि आमच्या दोघींची आवड निवड सेम आहे. तर अशा माझ्या मैत्रीण असं मी म्हणेन,
1: नक्कीच
0: तपस्या नेवे आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार तपस्या मॅम, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आज ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक, संपादक अशा विविध भूमिका निभावणाऱ्या तपस्या नेवे यांना आपण सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलं आहे. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव जो आहे तो 9 वर्षांहून अधिक आहे. सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. वझे केळकर महाविद्यालयात मुलुंड येथे त्यांनी मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर नियुक्त सदस्य म्हणूनही काम पाहिलेलं आहे आणि ठाणे जिल्ह्यात ग्रंथालय समिती सदस्य यामध्ये सुद्धा त्या काम पाहतात. वाचन संस्कृती विषयक त्यांनी बरेच उपक्रम राबवलेले आहेत. तसंच रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रात व्हॉइस ओव्हर डबिंग या क्षेत्रात देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांची काही गाजलेली नाटकं लोचा झाला रे, लग्न करता विघ्नहर्ता, माधुरी आणि मुळ्याची भाजी, वासूची सासू आणि काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. थोडं तुझं थोडं माझं हे स्टार प्रवाह वाहिनीवरील त्यांनी मालिकेत अभिनय केलेला आहे. तसंच सोशल मीडियामधील व्हिडिओ, ऑडिओ बुक, एमवेचे व्हिडिओ त्यांनी व्हॉइस ओव्हर दिलेला आहे.

0: सगळ्यालाच एका अर्धा तास लागेल असं वाटतंय. तर आपण त्यांचा सगळा हा साहित्यिक प्रवास आपण जाणून घेऊया. अभिनय आणि निवेदक म्हणून त्यांचं जे आणि ग्रंथपाल म्हणून त्यांचं जे कार्य आहे तेही जाणून घेऊया. विशेष म्हणजे दिवाळी अंकांचं संपादन त्या करतात, विविध पुस्तकांचं देखील त्यांनी संपादन केलेलं आहे. तर एकंदरीतच त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करूया. आणि माझा आवडता विषय जसं मी म्हटलं तर जी माणसं पुस्तकांशी जोडलेली आहेत ती मला फार आवडतात. तर अशा तपस्या मॅम आपल्याकडे आहेत. तर अर्थातच लहानपणापासून आपल्या हातात पुस्तक येतं, पहिली ओळख आपण पुस्तकापासून होते. तुमचा प्रवास कसा सुरू झाला?
1: माझा प्रवासही तसा बघितला तर लहानपणापासूनच सुरू झाला. कारण लहान असताना घरी तेव्हा कसं आपल्याकडे टीव्ही किंवा मोबाईल हे सगळं नव्हतं, त्यामुळे मनोरंजनाचं माध्यम होतं की अशी पुस्तकं. आणि त्या काळात खूप सुंदर बालसाहित्यिक मासिका यायची, म्हणजे ठकठक असेल, चांदोबा असेल, गंमत जम्मत असेल, चंपक असेल, तर ही सगळी पुस्तकं नियमित आमच्याकडे पेपरवाला आमचा देऊन जायचा. त्याशिवाय दोन वर्तमानपत्र असायची किंवा आईबाबांनाही वाचनाची आवड असल्यामुळे मासिकं घरी यायची, त्याची लायब्ररी लावलेली होती. म्हणजे मला आठवतंय की सायकलवरनं एक काका आमच्याकडे मासिकं घेऊन यायचे, ते एक मासिक द्यायचं, वाचून झालं की 15 दिवसांनी ते पुन्हा येणार आणि दुसरं मासिक देऊन जाणार, असा तो पूर्वी एक सोहळा असायचा. आणि त्यामुळे कळत न कळत ते वाचनाचे संस्कार लहानपणापासून होत गेले, ती आवड होत गेली, निर्माण झाली. आणि पुढे ज्यावेळेस बालनाट्यातनं ज्यावेळेस मी काम करायला लागले आणि त्यानंतर आपसुकच तेव्हा तुम्हाला वाचनाची गोडी ही लागतेच, कारण कुठेतरी तुम्हाला नाटकात कुठली भूमिका करायची किंवा काही करायचंय तर त्याच्यासाठी तुम्हाला वाचन करणं हे आवश्यक असतं, तरच ती भूमिका तुम्ही समजून घेऊ शकता. हे संस्कार त्या काळात झाले. त्यामुळे कॉलेजमध्ये असतानाही कॉलेजच्या लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊन आवडीने वाचणं हे त्या काळात आम्ही करायचो. मग पु ल देशपांडे असतील, बपू काळे असतील, ही सगळी लेखकांची पुस्तकं त्या काळात वाचली गेली. आणि मग आपसूक मराठी साहित्य हा विषय आर्ट्सला असल्यामुळे निवडला गेला आणि एक ठरलेलं होतं की या क्षेत्रातच आपल्याला जायचं. त्याच्यामुळे मग मराठी साहित्य विषयात मी BA केलं. मग त्यामुळे आणखीन पुस्तकं वाचायला मिळाली, कारण मी वझे केळकर कॉलेजला होते.
0: सुंदर कॉलेज,
1: एकदम छान कॉलेज. आणि त्यावेळेस त्यांचे शिक्षकही खूप अप्रतिम होते, म्हणजे आपले भाषा अभ्यासक डॉक्टर प्रकाश परब ते आम्हाला शिकवायला होते, पंडितराव बाई होत्या. तर ह्या सगळ्यांच्या मुशीतनं आम्ही घडलो. आणि त्यावेळेस आमचे लायब्ररियन होते करमरकर सर, आणि अत्यंत शांत मित स्वभावाचे, पण पुस्तकं त्यांना बरोबर कळायचं की कोणाला पुस्तकं वाचायला आवडतात आणि कोणाला योग्य पुस्तक दिलं पाहिजे हे त्यांना खूप छान कळायचं, किंवा इतरही जो स्टाफ होता. त्यामुळे मला नेहमी चांगली पुस्तकं हातात मिळाली माझ्या वाचायला. मला आठवतं मी TY ला असताना आम्हाला एक स्कॉलर कार्ड दिलं जायचं, म्हणजे सेकंड इयरला जे लोक Top 5 असतील त्या सब्जेक्ट मध्ये तर त्यांना एक स्कॉलर कार्ड वेगळं दिलं जायचं. लायब्ररी कार्ड सगळ्यांनाच मिळतं ज्याच्यातनं तुम्ही पुस्तकं घेऊ शकता, पण आम्हाला अजून एक ऍडिशनल कार्ड दिलं होतं जेणेकरून आम्हाला 2 पुस्तकं लायब्ररीतनं घेता येतील. सो तो एक काय म्हणतात ना की आम्हाला जॅकपॉट लागल्यासारखं होतं की अरे बाई, एक अभ्यासाचं पुस्तक घ्यायचं आणि एक वेगळं पुस्तक घ्यायचं, म्हणजे आपल्याला जास्त वाचायला मिळेल. हा एक आनंद होता त्या काळामध्ये आणि तो सगळा अनुभव त्या काळात मिळाला. आणि म्हणून मग ही पुस्तक वाचनाची आवड तेव्हापासून निर्माण झाली. पण अर्थात मी कधीतरी लिहीन हे मात्र तेव्हा कधी वाटलं
0: नव्हतं.
1: लिखाणाची फारच नंतर झालेली आहे, म्हणजे लिखाणाची सुरुवात. थोडंफार लिखाण इकडे तिकडे करणं हे ओके, त्या काळात जे एक असतं ते होतं, पण आपण कधीतरी लेखक म्हणून आपलं पुस्तक येईल किंवा आपण कुठेतरी मासिकात लिहू हे कधी तेव्हा स्वप्नातही आलं नव्हतं, कारण तेव्हा पूर्णपणे वेगळा विचार होता.
0: तुमचे आवडते लेखक किंवा कवी म्हणजे कोणाच्या वाचनाने प्रभावित झालात? कथा कादंबऱ्या
1: वाचून? नाही तसे तर नाही. कसं आहे माहितीये, तसे तर भरपूर आहेत लेखक. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही असं हा चांगला हा नाही हा असं नाही आपण म्हणू शकत. अर्थात त्या काळात पु ल देशपांडे आणि वपू काळे कॉलेजच्या काळामध्ये जास्त वाचले गेले, कारण ते खूप एक आवड निर्माण झाली त्यांच्या वाचनामुळे. खरं तर पुस्तकांमुळे खरं तर वाचनाची जास्त आणखीन आवड लागली की आणखीन आपण वाचूयात. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं, आपल्यामध्ये प्रगल्भता येत जाते, त्यावेळेस हळूहळू त्या त्या टप्प्यावर आपण त्या त्या प्रकारचं वाचायला लागतो. म्हणजे असं आपण कोणी सांगू नाही शकत की

0: फक्त कथाच वाचते, मी फक्त कादंबऱ्याच वाचते असं नाही होत. म्हणजे माझं तरी तसं नाही झालं. म्हणजे मी कथाही वाचल्या, मी कादंबरी वाचली, मी चरित्रही वाचली, मी आत्मचरित्रही वाचली, किंवा काही वैचारिक असेल तर तेही वाचलंय, किंवा ललित लेखही वाचलेत. म्हणजे प्रवीण दवण्यांच्या ललित लेखाच्या पुस्तकाने मी इतकी प्रभावित झाले होते की मी ते पुस्तक जाऊन विकत घेतलं होतं दुकानात आणि ते ठेवलेलं होतं. आणि जेव्हा कालांतराने आता काही काळापूर्वी जेव्हा त्यांच्या संपर्कात मी ग्रंथपाल झाल्यानंतर आले त्या वेगळ्या ह्याच्याने, आणि ज्यावेळेस त्यांना मी हे सांगितलं की मला तुमचं हे पुस्तक आवडलं, तर वय वादळ विजांचं असं ते खूप गाजलेलं पुस्तक आहे, म्हणजे कॉलेजच्या मुलांना अगदी योग्य आहे ते वाचण्यासाठी, आणि मी ते त्या वयात वाचलं होतं. त्याच्यामुळे तो एक प्रभाव होता. किंवा अशोक बागवे असतील, त्यांचंही खूप वैविध्यपूर्ण लिखाण आहे. आणि हळूहळू ह्या सगळ्या साहित्यिकांशी पण काही ना काही कारणाने संपर्क येत गेला, त्यांचं साहित्य वाचनात येत गेलं. अरे वा, मग हे पण चांगलंय, मग हे पण चांगलंय असं करत करत वेगळं वेगळं वेगळं वेगळं वाचलं. त्याच्यामुळे असं ठराविक एक कोण लेखक असं आपल्याला सांगता नाही येत, कारण तसे बरेच साहित्यिक आणि प्रत्येकाची शैली वेगळी आहे. त्याच्यामुळे एकातलं हे आवडतं, एकातलं हे आवडतं असा भाग असतो.
1: तरी पण जास्तीच मनाच्या जवळ, किंवा असे जास्ती तुम्ही त्याला फॉलो करता, किंवा कधी कंटाळा आला रोजच्या रुटीन मधनं की एक पुस्तक आपल्या सोबत असावं, तेव्हा काय वाचता?
0: खरं सांगू तर माझ्याकडे म्हणजे घरी पण असेल किंवा ग्रंथालयात पण असेल, माझ्या केबिन मध्ये भरपूर पुस्तकं लावली, त्यातलं कुठलंही पुस्तक मी उचलते आणि वाचायला सुरुवात करते रँडम. कारण असं ठराविक असं नाहीये, कारण वाचन मुळात पुस्तकातले विचार असतात किंवा ते जे साहित्य असतं ना ते कुठलंही असू देत, ते तुम्हाला काहीतरी देऊन जाते. त्याच्यामुळे असं काही हे नाहीये की एखाद्या लेखकाचं घ्या आणि ते वाचायला लागलं तर मला खूप बरं वाटतं. पण अर्थात मग सध्याच्या काळात म्हणाल तर मग मला मी सध्या अशोक बागवेंचं प्रस्तावनीय जे आहे ते पुस्तक वाचतीये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्या ज्या पुस्तकांना प्रस्तावना दिल्या त्यातल्या काही निवडक प्रस्तावना एकत्र केलेल्या आहेत, पण त्यात सुद्धा इतक्या वाचनीय म्हणजे अभ्यासपूर्ण आहेत मी म्हणेन, की खूप सुंदर त्यांनी आणि त्यांच्या त्या शैलीमध्ये लिहिलेलं असल्यामुळे. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या संदर्भात कुठलं पुस्तक असेल तर त्याला लिहिलेली प्रस्तावना आणि एखाद्या कविता संग्रहाला लिहिलेली प्रस्तावना ही तितकीच वेगळ्या त्या छान शैलीमध्ये लिहिलेली, आणि खूप छान वाटतं ते. म्हणजे बाळा शब्दांची शेती कर असं त्यांचा एक ललित लेख आहे एका पुस्तकातला जो त्याच्यात त्यांनी समाविष्ट केलेला आहे. इतका सुंदर लिहिलेला आहे की आत्ताचा जो काळ आहे, आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत ते काय फेस करतायत आणि ती आजी आजोबांची पिढी काय फेस करतीय हे त्यांनी इतक्या सुद्धा गमतीशीर पद्धतीने त्याच्यात मांडलेलं आहे. तर अशी काही पुस्तकं वाचायला मला आवडतं की थोडस आपण पण कंटाळा असतो आपला तो फ्रेश होऊन जातो आपण, आणि आपल्याला वेगळे विचार मिळतात, वेगळी दृष्टी मिळते विचार करायला.
1: ग्रंथपाल झाल्यानंतर ठरवलंच होतं का ग्रंथपाल व्हायचं किंवा?
0: अजिबात नाही.
1: शिक्षक व्हायचं?
0: नाही.
1: प्राध्यापक? नाही.
0: मी लहानपणापासून नाटकात काम करत होते आणि त्याच्यामुळे मला नाट्यशास्त्रात ना एम ए करून ग्रॅज्युएशन माझं पूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. मला जायचं होतं पुण्याच्या ललित नाट्यकला केंद्रात, पण काही घरगुती अडचणीमुळे मला ते करता नाही आलं. मग माझं बी ए झालं ते करताना मी म्हणजे लास्ट इयरला असतानाच मी व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला लागले होते. म्हणजे मच्छिंद्र कांबळेंबरोबर लग्न करता विघ्नहर्ता मला शेवटच्या इयरला मी शेवटचा पेपर दिला आणि मला फोन आला की असं असं ऑडिशन आहे तिकडे जायचं आहे आपल्याला बघूयात, आणि मग मला ते मिळालं नाटक. मग त्यानंतर मग लोचा झाले मिळालं, संजय नार्वेकरांबरोबर काम करायला मला मिळालं. खूप गाजलेलं नाटक होतं ते. तर त्याच्यामुळे असे काही नाटकांचे प्रयोग माझे सुरू होते. तर मग एम ए ला ऍडमिशन घेतलं की मराठी साहित्यामध्ये आपण एम ए करूयात, आणि मग त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मग मध्ये माझा 8-9 वर्षाचा खूप मोठा गॅप होता की ज्या काळात मी काही करत नव्हते, पूर्णपणे मी घरी होते. आणि मग पुन्हा 15 पासून मग मी परत एम एला ऍडमिशन घेतलं, परत माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि मग त्यावेळेस सगळी परिस्थिती बदललेली होती, सगळ्या जबाबदाऱ्या बदललेल्या होत्या, आणि मग त्यामुळे आता आपल्याला काहीतरी नोकरी करण्याची आवश्यकता आहे, मग आपण काय करू शकतो हा विचार करत असताना काही काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या, पण मला माहिती होतं की हे काही माझं ध्येय नाहीये, मला यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं. मग एम ए करताना एम ए करता करता मी एका पेपरमध्ये छोटीशी जाहिरात वाचली की ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग सुरू होणार आहे. म्हटलं हे काय आहे जरा बघूयात. मग वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की ग्रंथालयामध्ये काम करण्यासाठी जी तुम्हाला डिप्लोमा लागतो त्याचा हा कोर्स आहे आणि 3 महिन्याचा का 6 महिन्याचा काहीतरी तो होता. म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण हा करूया की आपल्याला शक्य होईल आणि आपण ग्रंथालयात काम करायला नक्कीच आवडेल मला कारण पुस्तकांची आवड आहे मुळात. म्हणून मग मी तो कोर्स केला आणि तो कोर्स करताना माझे शिक्षक जे मला मिळाले ते सगळे एकदम खूप छान होते. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे मी पुढे आणखीन काय करू शकते याची दिशा त्यांनी मला दिली की यात मी काय करावं पुढे. आणि एमए माझं 1 वर्ष झालं होतं ते करताना पूर्ण. एमएचं दुसरं वर्षही पूर्ण केलं. एकीकडे हा डिप्लोमा कोर्सही माझा झाला आणि त्याच्यामध्ये आमच्या सेंटरला मी 3री आले होते. त्याच्यामुळे शिक्षकांना पण खूप आनंद झाला आणि मग त्यांनी मला सांगितलं की तू आता इथे थांबू नको तू पुढे आणखीन यातलं. आणि मग मी ते बिली बेमली म्हणजे मास्टर्स त्याच्यामध्ये करण्याचं ठरवलं आणि हे करताना मला संधी आली मराठी विज्ञान परिषदेमध्ये काम करण्याची. त्यावेळेस मोठं विज्ञान संमेलन होणार होतं आणि तिथे मी जॉईन झाले विज्ञान परिषदेमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनच्या ऑफिससाठी. आणि मग हळूहळू त्या सगळ्या संमेलनाची पूर्ण जबाबदारी त्याचं संपूर्ण कोऑर्डिनेशन माझ्याकडे आलं आणि मग तिथलं काम बघून मला मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये डाकरू सोमण आणि वासंती वर्तक यांनी मला ट्रस्टींचं मॅनेजर म्हणून नियुक्त केलं. तर असा तो माझा ग्रंथालयातला प्रवास सुरू झाला. म्हणजे मी थेट ग्रंथपाल नाही झाले, आधी मी ट्रस्टींचे मॅनेजर झाले मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये. आणि मग ते करताना माझं बिलीव एमलीव हे एकीकडे शिक्षण माझं चालू होतं आणि मग नंतर एका शाळेमध्ये मी लागले ग्रंथपाल म्हणून. तिथे 1.5 वर्ष केल्यानंतर मग मी डोंबिवलीच्या ग्रंथसंग्रहालयात आले, तिथे 5-1 वर्ष काम केलं आणि मग मी आता 3 वर्षापासून अंबरनाथ नगर परिषदेचे आहे. त्याच्यामुळे ग्रंथपाल व्हायचं हे आधीपासूनच स्वप्न नव्हतं, हे नंतर मग आलं की नाही आपण हे करूया.
1: करू शकतो बरोबर. मराठीच्या प्राध्यापिकाही होऊ शकणार असतात किंवा मग असं जे प्रकाशन संस्था असतात तिथे पण जाऊ शकणार असतात. हे पण क्षेत्र नवीन आहे. आपण आता या महाविद्यालयात आल्यानंतर आपण ग्रंथपाल हा वेगळा विषय
0: हा माहिती नाहीये सहसा किंवा कुठल्याही तुम्हाला करिअर गायडन्स मध्ये कुठेही हे सांगितलं जात नाही की तुम्हाला ग्रंथपाल होण्यासाठी काय करावं लागतं. कारण एक पूर्ण मी बघितलेलं आहे की लोकांचा एक समज गैरसमज काय म्हणता येईल ते की ग्रंथपालाला काही काम नसतं, त्याला नुसती पुस्तकं द्यायची आणि घ्यायची असतात आणि हे खूप सोपं असतं असं बाहेरून बघताना वाटतं. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की त्या एका पुस्तकावरती ग्रंथालयात काम करणाऱ्या लोकांना किती काम करावं लागतं.
1: इथे मला पण आल्यावरच कळलं की एवढा स्टाफ आहे आणि एवढं त्याची गरज पण आहे.
0: एक्झॅक्टली. तरच तुम्हाला ते योग्य त्यावेळेत योग्य ते पुस्तक मिळणार आहे, नाहीतर मग एवढ्या पुस्तकांमध्ये आपल्याला हवं ते पुस्तक आपण कसं शोधणार.
1: आणि त्याच्यावर अनुषंगाने अभ्यासक्रम आहे
0: नक्कीच.
1: आणि त्याची आपल्याला मग ती पदवी मिळते.
0: बरोबर.
1: नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याशी आपला संवाद असा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे.

0: विश्रांती अंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही एकदात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅम, आता थोडं तुम्ही वाचन संस्कृती विषयी जे उपक्रम राबवता किंवा आपला मराठी भाषा दिवस असतो किंवा तुम्ही जो म्हणालात मराठी आठव दिवस असतो, तर या अनुषंगाने तुम्ही उपक्रमशील आहात, तर काय काय उपक्रम राबवता त्याविषयी थोडस सांगा.
1: मी सार्वजनिक ग्रंथालयात काम करते आणि आमचा जो वर्ग आहे सार्वजनिक ग्रंथालयात येणारा तो अगदी लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत असा असतो. पण मुळात आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल आणि ती वाढवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं खूप आवश्यक आहे विद्यार्थ्यांमध्ये. याचं कारण आत्ताच्या पिढीला लहानपणापासूनच हातात मोबाईल आलेले आहेत जन्मताच, त्याच्यामुळे त्यांना अख्खं जग त्यांना त्याच्यात मिळतं. त्याच्यामुळे त्यांना पुस्तक वाचनाची आवश्यकता काय हे कळत नाही. मुळात आधी त्यांना पुस्तकं अशी काही असतात हेच माहिती नसतं. त्याच्यामुळे ग्रंथपाल म्हणून माझीही जबाबदारी आहे की माझ्या त्या विभागामध्ये जी कोणी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांमध्ये मी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून मग असे वेगवेगळे उपक्रम राबवायचे ही संकल्पना डोक्यामध्ये होती. अनेक सार्वजनिक ग्रंथालय असे त्यांच्या त्यांच्या स्तरावर वेगवेगळे उपक्रम करत असतात. मग आमच्या ग्रंथालयामध्ये आमचं 1 लाख पुस्तकांचं ग्रंथालय आहे, म्हणजे मुळातच ते जेव्हा सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे 1 लाख पुस्तकं होती. 3 वर्षापूर्वीच ते सुरू झालेलं आहे. आता ही एवढी पुस्तकं आहेत ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत की इथे असं असं ग्रंथालय आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध आहे वाचनासाठी आणि ते पण विनामूल्य मुलांसाठी आपण मोफत ठेवलेलं आहे. मग आपण काय करतो की तिथल्या विभागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना संपर्क करून तिथल्या काही विद्यार्थ्यांना 8वी 9वी 10वी असेल किंवा अगदी 4थी 5वी 6वी असेल की ते शिक्षक त्यांचे वर्गातली मुलं घेऊन येतात. 40-50 मुलांचे जी काही त्यांची बॅच असते त्यांना ते घेऊन येतात. आपण त्यांना ग्रंथालय पूर्णपणे दाखवतो, पुस्तकांची माहिती देतो. मग यात आपण दरवेळेस वेगवेगळं, कारण प्रत्येक वेळेस त्यांना आपण नुसतं फक्त पुस्तकं दाखवली तर असं नाही चालणार, त्यांना वेगळं वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे. मग आपण आपल्याकडे जे कोश वाङ्मय आहे, मग 8वी 9वीच्या मुलांना कोश वाङ्मय अभ्यासक्रमामध्ये आहे, मग आपण त्यांना ते तिकडे दाखवतो, त्यांना ते हाताळायला देतो, ते बघायचे कसे हे शिकवतो. किंवा बरीच मुलं वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असतात किंवा इतरही त्यांचे शाळेतले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, त्याच्यामध्येही त्यांना बोलावं लागतं, सूत्रसंचालन करावं लागतं. मग त्याची तयारी तुम्ही कशी कराल, मग त्याच्यासाठी पुस्तकांचा आधार कसा घ्याल, आणि मग तुमच्याकडे 4-5 पुस्तकं तुम्हाला दिली एखाद्या विषयाची तर त्यातनं तुम्हाला हवंय ते तुम्ही कसं निवडाल हे पण आपण त्यांना प्रॅक्टिकली शिकवतो. म्हणजे आपण तसे उपक्रम घेतले की एक दिवस त्यांना हे पुस्तकं दिली, हातलं तुम्ही निवडा तुम्हाला कुठलं पुस्तक हवंय तुमच्या विषयाशी संबंधित आणि त्या विषयावरती तुम्हाला होणाऱ्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं, याचं प्रात्यक्षिक तुम्ही इथे करा. त्यांना 8 दिवस आपण मध्ये दिले आणि मुलांनी आनंदाने केलं ते, त्यांना ते आवडलं करायला की वेगळं काहीतरी. सो मुलांना तुम्ही फक्त नुसतं हे वाच असं म्हणून त्यांना नाही चालणार, त्यांना तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने थोडस ते इंटरॅक्टिव्ह करून त्यांना ती आवड निर्माण करून करावं लागतं. आता मध्यंतरी आम्ही एक महावाचन उत्सव घेतला, शासनाचा आपला एक हे असतो की 1 ते 15 जानेवारी आपण महावाचन पंधरवडा म्हणून साजरा करतो. तेव्हा आम्ही काय केलं की 4 शाळांमधली आपण 180 मुलं जवळपास आपल्याकडे आली, टप्प्याटप्प्याने आली वेगवेगळ्या वेळेला, पण त्यांना आपण एक एक पुस्तक त्यांच्या आवडीचं त्यांनी निवडावं आणि त्यांनी इथे येऊन मोठ्याने वाचावं. त्यांना आपण माईकवरती मोठ्याने ते वाचायला लावलं, एक पान वाचा तुम्ही, एक पॅरेग्राफ वाचा, पण तो तुम्ही इथे येऊन मोठ्याने वाचा. मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो कारण आजकाल त्यांना मोठ्याने वाचनाची सवय राहिलेली नाहीये, पुस्तक घेऊन ते मोठ्याने वाचत नाहीत. याचं कारण त्यांना सगळं व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना ऑडिओमध्ये अवेलेबल आहे, त्यांना गरजच वाटत नाही की आपण हे वाचलं पाहिजे. आणि ते जेव्हा त्यांनी वाचलं त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला उच्चार जमत नाहीयेत काही, त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे तो का नसतो, कारण त्यांना कधी तशी वेळ आलेली नसते करण्याची, ते वाचण्याची. आणि ते वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपले उच्चार चुकतात म्हणजे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, म्हणून आपल्याला वाचणं गरजेचं आहे.
0: भाषा शुद्ध होते,
1: भाषा शुद्ध होते, आपले उच्चार सुधारतात, वेगळे विचार, आपली कल्पनाशक्ती वाढते, क्रिएटिव्हिटी मुलांची वाढते. तर असे काही वेगवेगळे उपक्रम आपण खास विद्यार्थ्यांसाठी घेत असतो की त्यांनी कुठेतरी या पुस्तकांकडे वळलं पाहिजे आणि त्याचा परिणाम हळूहळू का होईना, एक वर्ष सातत्याने केल्यानंतर हळूहळू शाळेतली मुलं आम्हाला ह्या विषयावरची माहिती पाहिजे, आम्हाला सुनीता विल्यम वरती बोलायला सांगितलंय, भाषण करायला सांगितलेलं आहे, मग त्यांच्यावरती आम्हाला काही मिळेल का असं विचारायला मुलं येत. आणि मग आम्ही त्यांना तो जेव्हा रेफरन्स देतो तेव्हा आम्हाला आनंद होतो की नाही आपले मुलं काहीतरी विचार करतायत, कुठेतरी ती या सोर्सचा वापर करतायत, फक्त गुगल आणि हे न करता, आणि गुगलवरती पूर्णपणे डिपेंड का राहू नये ह्याचं सुद्धा उदाहरण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला एकाच वेळी जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला तीन साईटला वेगवेगळी माहिती दिसते, मग त्यातली खरी माहिती नेमकी कुठली हे तुम्ही कशी तपासणार, याच्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी ग्रंथालयात जाऊन त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे किंवा त्याचा रेफरन्स ऑथेंटिक सोर्स कुठे आहे हे तुम्हाला शोधणं आवश्यक आहे. तो कदाचित ईबुक मध्ये सुद्धा सापडेल पण तो शोधायचा कसा हे त्यांना माहिती नसतं, हे ग्रंथपालाचं काम आहे, हे ग्रंथालय त्यांना पुरवू शकतं, हे त्यांना समजवून देणं, तो एक अवेअरनेस निर्माण करणं की ग्रंथालय फक्त तुम्हाला पुस्तक द्यायचं आणि घ्यायचं नाहीये, इट इज अ रेफरन्स सर्व्हिस, संदर्भ सेवा आम्ही देतो. तर तुम्हाला जर उद्या एखादी गोष्ट हवी आहे, एक उदाहरण सांगते की आता आपले विश्वास पाटील पाणीपतकर ते आता साहित्य संमेलनाचे आपले अध्यक्ष होते, तर त्याच्या काही काळ आधी त्यांना एक दोन रेफरन्सेस हवे होते, त्यांनी मला फोन केला की मला 19व्या संमेलनामध्ये मला वाटतं सावरकर त्यावेळेस 38व्या संमेलनामध्ये सावरकर अध्यक्ष होते, त्या संमेलनात जे ठराव मंजूर झाले ते ठराव मला हवे. आता हे कुठे मिळतील? तर हे महाराष्ट्र साहित्य पत्रिका जी निघते मसापची त्याच्यात ते मिळतील, पण तो 38-39 हा तो डेटा तो त्यांना मिळवून देणं हे मोबाईलवरती नाही मिळू शकत. आमच्याकडे काही दुर्मिळ अंक आहेत पण नेमका त्या वर्षीचा नव्हता, मग मी आता हे कुठे शोधायचं? तर सध्याच मराठी भाषा विभागाच्या साईटवरती मसापचे हे जे सगळे अंक आहेत हे त्यांनी डिजिटली टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये हा डेटा उपलब्ध आहे. हे ग्रंथपाल म्हणून मला माहिती असलं पाहिजे ही माझी जबाबदारी आहे, किंवा ते माहिती नसलं तरी ते माहिती करून घेणं ही जबाबदारी आहे, आणि ते शोधायचे पण काही एक टेक्निक्स असतात. सो हे आपण शोधून त्यांना ते वेळेत देणं हे तेवढंच आवश्यक आहे. मग हेही काम ग्रंथपालाचं असतं हे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सांगतो तेव्हा त्यांना त्याचं महत्व कळतं. म्हणून असे उपक्रम मुलांसाठी होणं आणि त्यांच्यामध्ये तो अवेअरनेस निर्माण करणं आणि जेणेकरून उद्या जाऊन जर त्यांना कोणाला इच्छा झाली की मला या फील्डमध्ये यायचं आहे तर त्यांना त्याची मदत होईल. जे आपलं झालं की अरे आपण शिक्षण घेतलं, आपण हे ग्रॅज्युएशन झालं तरी तोपर्यंत आपल्याला माहिती नाही की हाही एक सोर्स आहे आपल्याला पुढे काही करण्याचा.
0: आता तुम्ही जो उल्लेख केला की सगळं नेटवर अवेलेबल नसतं, तर त्याचाच धागा पकडून मी म्हणते की आता किती आपण जर आता एआयच्या युगात आहोत तरी ही वाचन संस्कृती टिकेल हा तुम्हाला विश्वास आहे?
1: नक्कीच टिकणार. याचं कारण ना पूर्णपणे तुम्ही गुगलवरती किंवा पूर्णपणे तुम्ही एआय वरती ह्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड राहू शकत नाही. आपला जो पूर्णपणे आपण पुस्तकांचं जे आपण म्हणतो ना की आता हळूहळू बदलतंय, आधी आता आपल्याकडे ग्रंथ होते मग त्याची पुस्तकं झाली मग त्याच्यानंतर मासिकं आली मग काही दिवाळी अंक आले त्याच्यानंतर आता ई बुक्स आले ऑडिओ बुक्स आले, पण तरी सुद्धा आजही ती पुस्तक हातात घेऊन वाचणं हे त्या मनाने कमी झालेलं नाहीये. आणि शेवटी तुम्हाला काही गोष्टींसाठी पुस्तक हातात लागतं, तुम्ही सगळं काही त्या डिजिटल फॉर्म मध्ये नाही करू शकत.

0: त्याच्यामुळे पुस्तकं किंवा प्रिंट मीडिया हा कधी बंद नाही होणार.
1: हा आता मध्ये आपण कोरोनाच्या काळात नाही का पाहिलं,
0: हो
1: वर्तमानपत्र घरात आलं नाही की आपण असं चलबिचल
0: अस्वस्थ होत होतो खूप लोकांना.
1: आणि त्या दरम्यान बऱ्याचशा लोकांनी दिवसभर तर टीव्ही पाहू शकणार
0: नाही,
1: आकाशवाणी सर किती ऐकणार, त्यापेक्षा मध्ये पुस्तकं सुद्धा लोकांनी बरेच वाचली.
0: एक्झॅक्टली. आणि तेव्हा ग्रंथालयाचं महत्व लोकांना खूप कळलं, कारण त्या काळात ग्रंथालय बंद होती त्याच्यामुळे पुस्तकं मिळत नव्हती, म्हणून नाही लोक अस्वस्थ होती की आम्हाला पुस्तकं मिळाली पाहिजे.
1: नक्कीच. एक परत छोटीशी विश्रांती घेऊया.
0: नक्की.
1: जी ग्रंथसंपदा ही जी आहे त्याविषयी जाणून घेऊया.
0: जर
1: आज सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या लेवे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया आपण एका छोट्याशा विषयात. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM.

0: विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, आता ही जी पुस्तकं मला खुणावत आहेत मगासपासून, फार आकर्षक त्यांची मांडणी ही झालेली आहे आणि त्याविषयी म्हणजे तुमचं सगळं लेखन आहे आणि तुम्ही पुस्तकांचं संपादन केलेलं आहे, दिवाळी अंकांचं संपादन केलेलं आहे, त्याविषयी सांगा. आणि अर्थातच आपण नंतर मग मासिकांमधनं किंवा वर्तमानपत्रांना जे तुम्ही सदर चालवता, तर विविध माध्यमातून जे आपण लेखन करतो त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, ते कशा प्रकारे करावं लागतं.
1: जरूर. माझं सगळ्यात पहिलं पुस्तक आलं ते हे पत्रावळ नावाचं. ह्या पुस्तकाची संकल्पना अशी आहे की दोन मित्रांनी जे एका क्षेत्रात काम करतात त्यांनी एकमेकांना लिहिलेली पत्र, पण ही कधीही पोस्ट केली नाहीयेत. ही संकल्पना त्या पुस्तकाच्या प्रकाशकांचीच आहे, स्वामीराज प्रकाशनाचे जे आहेत रजनीश राणे त्यांची ही संकल्पना आहे. आणि अक्षरशः 3 महिन्यात तयार झालेलं पुस्तक आहे हे. म्हणजे त्यांनी आम्हाला फोन करून प्रकाशनाची तारीख आधी सांगितली आणि ह्या तारखेला आपण पुस्तक प्रकाशित करतोय, तुम्ही लिहायचंय. आणि मग संकल्पना सांगितली की ही संकल्पना आहे. आणि मग आम्ही कामाला लागलो की अरे काय करता येईल म्हणून असं. कारण अमेय रानडे जे स्वतः वृत्त निवेदक आणि आकाशवाणीवरतीही पूर्वी ते निवेदक म्हणून काम करायचे आणि सध्या ते MCC कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत, तर ते आणि मी आम्ही दोघंही बरेचसे कामं एकत्र आमचे चालू असतात, प्रोजेक्ट चालू असतात, तर त्याच्यामुळे आमची मैत्री एकदम छान आहे आणि लोकांनाही ती फार आवडते. तर मग त्यातलेच एक रजनीश राणे आहे, तर ते म्हणाले की एक स्त्री आणि एक पुरुष ते इतके चांगले मित्र असू शकतात आणि त्यांचं इतकं छान बॉन्डिंग असू शकतं, एकमेकांना चांगले सपोर्ट करू शकतात, तर हे जे कसं तयार झालं हे नातं किंवा हे तुम्ही एकमेकांना तुमच्या आयुष्यातली सुख दुःख शेअर केली असतील कधी, तर ती तुम्ही सगळी पत्रातनं मांडा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मग त्यातनं हे पुस्तक तयार झालं. मग त्याच्यात पूर्णपणे वेगळे आयाम आहेत, माझं पूर्णपणे वेगळं, त्याचं पूर्णपणे वेगळं विश्व, आणि मग ते आम्ही एकमेकांना मित्र म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्यावरचं हे पुस्तक आहे पत्रावळ नावाचं. त्यानंतर मी संपादन केलं या पुस्तकाचं कोहम सोहम, अरविंद पिळगावकर मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते ज्यांची कारकीर्द 60+ वर्ष, म्हणजे वयाच्या 87व्या वर्षी सुद्धा ते गात होते, इतके ते फिट होते. आणि संगीत नाटकासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वाहिलेलं होतं. आणि जवळपास जितकी काही संगीत नाटकं झाली असतील त्यातल्या सगळ्या नाटकांमध्ये बहुतेक त्यांनी काम केलेलं आहे. आणि काही नाटकं तर अशी आहेत की त्यातले सगळे रोल त्यांनी केलेले आहेत, इतकं त्यांचं संगीत रंगभूमीवरील काम आहे. आणि गंमत अशी की 2006 साली आम्ही एक कार्यक्रम केला होता राम गणेश गडकरींवरती कल्याणला, आणि त्या कार्यक्रमामध्ये अरविंद पिळगावकर, नैना आपटे, मीलाक्षी पेंढारकर आणि प्रल्हाद अडफळकर ही 4 मंडळी गायला आली होती आणि त्याचं निवेदन मी केलं होतं. तर तेव्हा माझी काकांची भेट की त्या कार्यक्रमात, त्याच्यानंतर नैना आपट्यांबरोबर बऱ्याचदा काम करण्याचा योग आला, पण अरविंद काकांबरोबर कधीच काम नाही करण्याची संधी मिळाली नाही. पण नंतर ह्या पुस्तकाचा विषय जेव्हा पुढे आला, याचा जो प्रकाशक आहे आकाश भडसावळे, तर त्याने मला विचारलं की असं असं एक पुस्तक करायचं आहे, तर त्याचं संपादन तू करशील का. आणि अरविंद काकांचं पुस्तक म्हटल्यानंतर मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं, मी एका पायावर चालत होते. म्हटलं हो आपण करूयात, मला आवडेल म्हटलं करायला, खूप वेगळी संधी आहे ही. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, त्यावेळेस ते खूप आजारी होते, मला आजही तो दिवस आठवतो, 5 जानेवारी. आणि त्या काळामध्ये, शेवटच्या त्यांच्या काळामध्ये, त्यांना ते 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण त्यांना जर एखाद्या नाटकाचं नाव विचारलं तर ते घडा त्या नाटकाबद्दल बोलायला लागायचे. म्हणजे आम्हाला त्या पुस्तकामध्ये काही फोटो पण आहेत त्यांचे, तर 1-2 फोटोंविषयी आम्हाला जरा शंका होती की हा फोटो कधीचा आहे असं. तर ज्यावेळेस त्यांना तो फोटो दाखवला, तो फोटो मी कुठे काढलाय, कधी काढलाय, कशासाठी काढलाय, हे सगळं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांना त्या काळातलं इतकं तोंडपाठ होतं सगळं, ते आत्ता 2 तासापूर्वी घडलेलं विसरत होते, पण ते कधीच विसरले नाही, इतकं त्यांचं ते संगीत नाटक आणि त्यांचं सगळं आयुष्य त्यांना इतकं जवळचं, खूप भिनलेलं होतं. आणि त्यांना सांगितलं की आम्ही करतोय पुस्तक, 6-7 महिन्यात आपलं पुस्तक येईल असं, तोपर्यंत तुम्हाला बरं व्हायचंय आणि यायचंय प्रकाशनाला. आणि दुर्दैवाने 12 जानेवारीला काका गेले आणि मग आम्ही सगळेच जरा डळमळीत झालो की आता काय करायचं, आता पुस्तक होणार की नाही होणार असं. पण त्यांचा पुतणे आहे दिनेश पिळगावकर, त्यांचं आणि काकांचं खूप घनिष्ठ नातं होतं, अगदी मुला आणि बापासारखं. आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही, काम थांबवायचं नाही आपल्याला, पुस्तक पूर्ण करायचं आहे आणि ते आलंच पाहिजे
0: पुस्तक
1: एकदम. अगदी म्हणजे तुम्ही जर म्हणत ना की त्यांना मराठी संगीत रंगभूमीचा एन्सायक्लोपीडिया असं म्हणायचंय, तर अक्षरशः हे पुस्तक एन्सायक्लोपीडिया आहे ज्यांना मराठी संगीत रंगभूमीवर काम करायचंय त्यांच्यासाठी, की पूर्ण तो इतिहासच तुम्हाला त्या अनुषंगाने अनुभवायला मिळतो की कसं त्या काळातलं सगळं वातावरण होतं आणि कसं काम चालायचं. तर त्यांनी ते उचलून धरलं आणि मग 6 महिन्यामध्ये पुस्तक आलं आणि त्याचं रवींद्र नाट्य मंदिरला आशिष शेलारांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं. आणि त्या दिवशी आशिष शेलारांनी अनाऊन्स केलं की रवींद्र नाट्य मंदिर संगीत नाटकांसाठी 25% सवलतीमध्ये उपलब्ध असेल. इतका मोठं योगदान त्यांचं संगीत रंगभूमीवरती आहे. आणि त्या पुस्तकाचं संपादन करण्याची संधी मला मिळाली कारण इतक्या आठवणी होत्या त्यांनी लिहून ठेवलेल्या, इतकं जवळपास एवढं बाळ होतं, आम्ही अक्षरशः ते घेऊन बसलो होतो की यातलं नेमकं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, कुठले फोटो घ्यायचे कुठले नाही घ्यायचे, त्यांचे वर्तमानपत्रामध्ये आलेले लेख, मासिकांमधनं आलेले लेख, कारण ते खूप सुंदर लिहायचे. त्यांची भाषाशैली तुम्ही यातली बघाल, इतकी अप्रतिम आहे म्हणजे आपण एकदा वाचायला घेतलं की आपल्याला असं वाटत नाही की हे ठेवून द्यावं म्हणून, इतकं सुंदर पुस्तक म्हणजे त्यांनी लेखन त्यांचं झालेलं आहे. आणि मग त्या पद्धतीने त्या पुस्तकाचं संपादन करण्याची जबाबदारी माझ्याकडे आली तर ते केलं. आणि अश्लेषा दिवाळी अंक हा गेले 16 वर्ष प्रकाशित होते सातत्याने. मेजर अश्लेषा तावडे केळकर ज्या आहेत त्यांच्या नावाने हा अंक निघतो, त्यांचे वडील अशोक तावडे प्रकाशित करतात हा अंक. आणि मागच्या वर्षी म्हणजे 2025 अंक पहिल्यांदा मी याचं कार्यकारी संपादक म्हणून पद स्वीकारलं, तर खूप चांगला अनुभव होता वेगवेगळ्या लेखकांनी आणि वेगवेगळे विषय घेऊन हा अंक करण्याची संधी मिळाली. आणि या निमित्ताने आपल्यालाही आपलीही क्रिएटिव्हिटी वाढते की काय आणखीन आपण वेगळे आयाम याच्यात घेऊ शकतो अंकामध्ये, हे एक आपलं थोडस शोध स्वतःचा सुरू होतो, त्याच्यामुळे आपल्याला तपासता येतं की किती आणखीन किती करण्यासारखं आहे असं, आणि किती वेगळ्या पद्धतीने आपण ते मांडू शकतो. कारण इतके दिवाळी अंक येतात, 450+ अधिक दिवाळी अंक आपल्याकडे प्रकाशित होतात दरवर्षी आणि प्रत्येकाचंच काहीतरी वेगळेपण असतं, त्यात आपले वेगळेपण कसं आणखीन दाखवता येईल, तर याच्यासाठी निश्चितच आपला एक कस असतो.
0: आणि त्यानिमित्तानं अनेक साहित्यिकांची
1: नक्की
0: हो
1: अगदी अगदी खूप चांगला अनुभव असतो तो. म्हणजे मी आता ह्या अंकासाठी काही फोनवरती मुलाखती घेतल्या, प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं, मग प्रवीण तरडे असतील तर त्यांनी त्यांच्या त्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा तू मला प्रश्न पाठवून ठेव मी तुला जमेल तसं मी हे करून पाठवतो वगैरे असं केलं. पुरुषोत्तम बेर्डेने तर अक्षरशः मला लिहून पाठवलं विस्तृत, ते त्यांनी लिहून पाठवलं, ते म्हणाले मी तुला छान लिहून पाठवतो पण आमची भेटच होत नव्हती, वेळ जमत नव्हती, त्यामुळे मग तो एक पर्याय होता, त्याच्यामुळे मग त्यांनीही तो तितकं सहकार्य केलं. म्हणजे ही जी मोठी मंडळी असतात ती मोठी का असतात, तर ती तेवढीच सहकार्य करणारी असतात नवीन लोकांना. आणि इतरही अनेक लेखक असतील की त्यांनी एका फोनवरती त्यांचं साहित्य पाठवलं, एका अक्षराने विचारलं नाही की आम्हाला मानधन मिळणार की नाही मिळणार, विचारला आहे लगेच हो सांगितलं. मनोज बोरगावकर आहेत नदिष्टचे लेखक, त्यांनी सुद्धा सुंदर मारुती चितमपल्लींवरती लेख पाठवला, अगदी वेगळा लेख झालेला आहे तो त्या अंकामध्ये. कौशली नामदारांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. अशोक बागवेंचा एक वेगळाच लेख त्याच्यामध्ये विनोदी शैलीचा आहे की आमची अभिजात मराठी काव्य संमेलन असा एक वेगळा विषय आहे, गमतीशीर लिहिलंय त्यांनी सगळं की कसे कवी संमेलनामध्ये अनुभव येतात कवींना, किती वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजक असतात, हे सगळं त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे. आणि असे आणखीन बरेच वेगळे विषय, एक आणखीन एक वेगळा विषय त्यात घेतलाय तो म्हणजे नृत्य आणि युद्ध यांचा खूप जवळचा संबंध राहिलेला आहे पूर्वीपासून, तर त्याच्यामुळे त्या विषयावरचा एक लेख आपण अंकामध्ये घेतलेला आहे. तसे वेगळे विषय त्याच्यामध्ये आपण हाताळण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढच्या अंकाची तयारी सुरू आहे त्याच्यामुळे आता पुढच्या अंकाची हळूहळू तयारी सुरू झाली आणि असेच वेगवेगळे विषय त्यातनं आणण्याचा प्रयत्न आहे
0: आणि नवीन साहित्यिक घडतील ह्याच्यामुळे
1: हो
0: याचं पण योगदान आहे.
1: नक्कीच नक्कीच आहे कारण आपल्या अंकामध्ये आपण जसं जुन्या साहित्यिकांना घेतो तसं नवीन लेखकांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये संधी देतो आणि दिवाळी अंकाची हीच परंपरा राहिली आहे. म्हणजे माझ्याकडे जेव्हा मी 1915 मनोरंजनचा दिवाळी अंक बघते किंवा त्याच्या पुढचे जे अंक बघते तर त्याच्यामध्ये ही जी सगळी आत्ताची जी आपल्यासाठी विद्यापीठ आहे साहित्यातली ती सगळी तेव्हा होतकरू लेखक म्हणून लिहायचे त्या अंकांमध्ये. तिथून त्यांच्या आता लेखन शैलीला जी सुरुवात झाली त्याच्यानंतर मग पुढे ते मग कुसुमाग्रज झाले मग शांता शेळके घडल्या मग इंदिरा संत घडल्या असं आहे. त्याच्यामुळे त्याचं खूप महत्व आहे दिवाळी अंकांचं आपल्याकडे.
0: आता ते पालवी आणि रंगभावरी विषयी थोडं
1: हा तर रंगभावरी हा जो अंक आहे दिवाळी अंकच आहे हा पण याच्यामध्ये मला मागच्या म्हणजे हा 2024 अंक आहे तर या अंकामध्ये मला प्रकाशकांनी एक विषय दिला की यात साहित्यामध्ये येणारी अश्लीलता प्रणयातली मग ती नेमकी शब्दातली आहे का ती मनातली आहे. कारण एक काळ त्या काळामध्ये असा होता की चंद्रकांत काकोडकरांसारखा लेखक ज्यांची श्यामा ही कादंबरी खूप गाजली पण ती गाजली यासाठी कारण त्याच्यावरती खटला भरला गेला अश्लीलतेचा की ती अश्लील आहे असं त्याच्यावरती आरोप झाले. अर्थात तो खटला ते जिंकले अश्लील नाहीये हे कोर्टाने सांगितलं. पण असा काही काळ येतो की जेव्हा असे आरोप लावले जातात त्या साहित्यावरती की हे अश्लील आहे. पण जर तुम्ही दांडोळा घेतला तर अगदी पूर्वीच्या साहित्यामध्ये सुद्धा प्रणयाची वर्णनं आहेत आणि ती जर तुम्ही तसं बघायला गेलं तर मग म्हटलं तर ती अश्लील आहेत म्हटलं तर ती नाही आहेत. त्याच्यामुळे मग याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनावरती ते अवलंबून असतं प्रत्येकाच्या. तर हा जो एक विषय त्या विषयावरचा एक लेख माझा हा कोणी विचार नाही केला कधी तर हा विषयावरचा एक लेख त्याच्यामध्ये माझा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या साहित्यिकांनी कशा पद्धतीने मांडलेला आहे आणि मग खरंच ते आहे का. आणि आत्ताचा जो काळ आपण बघतोय की आत्ता तर वेबसिरीज आणि या सगळ्या ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवरती तर किती बोल्ड आपण बघतो सगळं मग त्या ह्याच्याने तर आपल्याला ते काहीच वाटत नाही आता कारण आता दृश्य स्वरूपात ते सगळं दिसतंय लोकांना. त्याच्यामुळे तुमच्या साहित्यामध्ये सुद्धा म्हणजे जर तुम्ही नॉवेल्स त्याचे जे असतात ऑनलाईन मॅगझिन्स असतील किंवा हे जर असतील त्यातली भाषा सुद्धा तितकीच लयाला गेलीय. ऍक्च्युली त्यांच्या दृष्टीने ती थेट आहे पण आपल्या दृष्टीने बघायला गेलं तर ती अश्लील आहे. हा फरक आहे दृष्टिकोनातला फरक आहे हा. त्याच्यामुळे याच्यावरती ते प्रश्नचिन्ह आहे ते कायम राहणार आहे.
0: आणि कोणाचा विचार काय असेल त्या संदर्भात
1: अगदी
0: प्रत्येकाचे विचार वेगवेगळे
1: नक्कीच नक्कीच हो.
0: खूप छान म्हणजे आणि आता मला ते विचारायचं की विविध माध्यम आहेत म्हणजे वर्तमानपत्र आहे आपलं टीव्ही मीडिया आहे आकाशवाणी आहे तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण लिखाण किंवा लेखन संस्कृती कसं त्याचा अभ्यास आपण कसा करू शकतो किंवा एकाला त्यामध्ये कोणाला विद्यार्थ्यांना करिअर करायचं असेल आता रोहिणी निजामे आपल्याकडे येऊन गेला त्या मालिकांमध्ये कसं सतत लिहितात म्हणजे लिहिता हात कसा आपण ठेवला पाहिजे तर त्याविषयी थोडंसं मार्गदर्शन.
1: काय असतं ना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ना खूप काही चालू असतं. आपण प्रत्येक जण ऑब्झर्व करत असतो इकडे तिकडे जाताना काही घटना बघतो तेव्हा आपल्या डोक्यात काही विचारही येतात पण कुठेतरी आपण त्यांना बाजूला करून टाकतो. पण जर तुम्हाला खरोखर लेखन करायचं आहे किंवा मला त्या क्षेत्रामध्ये जायचं आहे असं जर असेल तर तुम्हाला जेव्हा कधी काही डोक्यात येईल तर त्या डोक्यातून जायच्या आधी ते कुठेतरी टिपून ठेवलं पाहिजे. कारण कुठलंही लेखन म्हणजे कविताही असेल तर ती एकदम ती झरझर झरझर येत नाही कारण आपण काही विंदा करंदीकर नाही आपण काही कुसुमाग्रज नाही की एकटाकी आपण लिहू शकतो. प्रत्येक कवितेवरती संस्कार करावे लागतात. एकदम तुम्ही म्हणालात की आता मला ह्या विषयावर कविता लिहायची आणि मी लिहून काढली एकटाकी बसून असं होणार नाही. पण काही कल्पना डोक्यामध्ये येतात काही विचार येतात काही शब्द सुचतात काही असं वाटतं की नाही हे असं काहीतरी जमतंय पण ते जे काही तुमच्या डोक्यामध्ये येते ते कुठेतरी आपण लिहून ठेवलं पाहिजे. त्याची नोंद करून ठेवली पाहिजे, जेणेकरून नंतर ज्यावेळेस आपल्याला आपण जेव्हा ते बघतो तेव्हा हळूहळू आपसूक आपल्याला ते सुचत जातं. एकदा त्याला आपल्याला ती एक काय म्हणतात ना लिंक लागावी लागत, आपल्याला एकदा ते लिहायला बसलो की मग बरोबर ते पुढे पुढे पुढे पुढे आपलं ते जातं. पण त्याच्यासाठी आधी आपल्याला मेहनत घ्यायला पाहिजे स्वतःवरती आणि तुमचं वाचनही तेवढं असलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या विषयावरचं असेल किंवा त्या प्रकारचं साहित्य असेल तर ते वाचलं पाहिजे. तुम्हाला कविता लेखन करायचंय तर तुम्हाला वेगवेगळ्या कवितांची पुस्तकं वाचली पाहिजे, कारण त्यातनं तुम्हाला कळतं की नेमकी कविता म्हणजे काय असते. कारण आता मुक्तछंदातल्या कविता आपण सर्रास बघतो, पण यमक असणाऱ्या कविता किंवा वृत्तबद्ध कविता ह्या फार कमी बघायला मिळतात. याचं कारण आता तो अभ्यासच करत नाही आपण. वृत्त म्हणजे काय हे आपण बघितलेलंच नाहीये, त्याच्यामुळे मग अष्टाक्षरी काय किंवा हे काय हे आपल्याला माहिती नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे मुक्तछंद आम्ही लिहितो असं म्हणतात आणि मोकळे होतात. पण तो विचार मला असं वाटतं ज्यांना कविता लेखन करायचंय त्यांनी जरूर करायला हवा नवीन पिढीने तरी, की आपण असं लिहू शकतो का, कारण त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडता येणार आहे. आणि जे आपण म्हणतो ना की जुन्या कविता का लक्षात राहतात, शाळेत आपल्याला कविता म्हणायला लागायचं आणि आपण सगळे समूह कविता म्हणायचो, त्या रिदम मध्ये असायच्या, त्याला एक लय असायची, लक्षात राहायच्या. आता मुक्तछंदातल्या कविता तुम्ही पाठ करू शकता का? नाही होऊ शकत, कारण आजही आपण हिरवे हिरवे गारे गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे हे आपण म्हणतो, कारण ते तेव्हाच आपल्याला पाठ केलेलं अजूनही रक्षात आहे. कारण त्यांना एक लय होती, एक तो रिदम होता, तर ते कुठेतरी आत्ताच्या कवितांमध्ये नाहीये. तर मग जर तुम्हाला कविता लेखन करायचं तर मग त्या दृष्टीने तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला चरित्र लेखन करायचं, तुम्ही भरपूर चरित्र वाचली पाहिजेत की कशा पद्धतीने मांडलेलं आहे. आणि प्रत्येकाचं मांडण्याची पद्धत वेगळी असते, चरित्र मांडण्याची किंवा आत्मचरित्राची.
0: खूप समृद्ध केलं तुम्ही आज येऊन आणि एक थोडं वाचन संस्कृतीवर प्रकाश आपण टाकला. तपस्या मॅडम यांना बरेचसे पुरस्कार आणि अर्थात त्यांच्या कार्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यातले थोडके मी वाचून दाखवते. रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड्स यांच्यातर्फे साहित्य कला क्षेत्रातील योगदानाबद्दल 2025 जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलाय. व्यास क्रिएशन आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्यातर्फे वाचन संस्कृती आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2024 ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट ग्रंथपाल म्हणून पुस्तक मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 2026 ठाणे जिल्हा ग्रंथोत्सवात कल्पक ग्रंथपाल म्हणूनही त्यांना सन्मानित केलं आहे. दुर्गाडी किल्ला कल्याण येथील 351 आरमार दिनानिमित्त उद्योन्मुख महिला कलाकार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आयोजित एकपात्री अभिनय स्पर्धेत देखील प्रथम क्रमांकाने त्या विजेत्या झालेल्या आहेत. तर ह्या सगळ्या पुरस्कारांचं त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि खूप खूप तुम्ही छान छान लिहावं वाचावं अशा तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आमच्याकडे पुन्हा तुम्ही नक्कीच यावं अशी मी तुम्हाला आगाऊ आमंत्रण देऊन ठेवते.
1: नक्की नक्की.
0: तर आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये तपस्या नेवे मॅडम सहभागी झाल्या होत्या. त्यांचा विविध क्षेत्रातील अनुभव तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते. ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून त्या काम पाहतात. आणि आमची या मुलाखती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी आज तेजस्विनी आपला निरोप

नमस्कार. आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण विविधा या कार्यक्रमाला सुरुवातीला वसंत ऋतूविषयी बोलणार आहोत आणि त्यानंतर उन्हाळ्याच्या रेसिपीज आपण करतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग या वसंत ऋतूविषयी जाणून घेऊया. वसंत ऋतू हा मराठी महिन्यानुसार चैत्र आणि वैशाख महिन्यात येणारा, निसर्गाला नवसंजीवनी देणारा, आनंद देणारा असा ऋतू, आणि म्हणूनच याला ऋतुराज असंही म्हणतात. शिशिर ऋतूच्या पानगळतीनंतर झाडांना नवीन पालवी फुटते. याशिवाय कोकिळाचं कूजन, बहरलेला मोहर आणि सुखद असं हवामान यामुळे सृष्टी फुलांनी बहरून जाते. याच दरम्यान गुढीपाडवा, वसंत पंचमी असे सण सुद्धा साजरे केले जातात. वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतीमदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. मंडळी, भारतासारख्या अतिविशाल देशात नैसर्गिक वैविध्यामुळे निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ फाल्गुन, तर काही ठिकाणी फाल्गुन चैत्र, तर काही ठिकाणी चैत्र वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असं असलं तरी सर्वसाधारणपणे उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसानंतर माघ महिन्यापासूनच वसंताची चाहूल लागायला लागते. यातील बहुतेक सर्व उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव. अर्थात या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कलांची विद्यांची देवी सरस्वती या देवतांचं महत्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वती सुद्धा याच दिवशी उत्पन्न झाली असं मानलं जातं. याच दिवसाला श्री वसंत पंचमी असं म्हटलं जातं कारण श्री लक्ष्मी सुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंत उत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ असा मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी सुवसंतक नावाचा उत्सव साजरा होत असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र ग्रंथात सुद्धा आढळतो. काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्ठी करतात, म्हणजेच नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी त्या देवतांना वाहतात, देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळं हे सगळं खाणं सुरू करतात. अर्थात नवान्नेष्ठीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे आणि त्यांच्या उपलब्धीच्या वेळेनुसार बदलतो. वसंत म्हणजेच निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण उत्सव साजरे करण्यासाठी निमित्त शोधत असतो. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते या निसर्गातूनच. निसर्गात किमया घडवून आणणारा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा, त्या अर्थाने चैतन्य, नवजीवन आणणारा असा हा ऋतू. मी म्हटलं तसंच, वसंत पंचमीला सरस्वतीची आणि रतिमदनाची पूजा करून सुरू होणारा हा वसंत उत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. श्रोते हो, या वसंत ऋतूविषयी आपण अजून बरंच बोलणार आहोत, पण त्याआधी एक विश्रांती घेऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा भेटूया आचार्य 90 FM वर. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM माझ्यासोबत, अर्थात आरजे सुवर्णासोबत.

मंडळी, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या ऋतूविषयी, अर्थातच वसंताविषयी. अगदी प्राचीन काळापासून कवी मनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णनं अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यात सुद्धा पाहायला मिळते. त्यापूर्वीच्या शतपथ, तैत्तिरीय अशा ब्राह्मण ग्रंथात या ऋतूमध्ये औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुलं फळं येतात असे उल्लेख सुद्धा आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, आणि त्याचं महत्व ते अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम सगळ्यांना माहिती आहेच. कालिदासाच्या जवळजवळ सगळ्याच रचनांमध्ये वसंतातली निसर्गाची उधळण आणि वसंत आणि कामदेव या जोडगोळीनी प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव, या सगळ्या गोष्टीची वर्णनं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः रघुवंशमध्ये आणि कुमार संभवात वसंतामुळे बदललेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरित वर्णन आपल्याला पाहायला मिळते. याखेरीज याच काळाच्या थोडा आधी नंतर होणारे उत्सव म्हणजे होली उत्सव किंवा होळी, फाल्गुन उत्सव, कुसुमायुध, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे हे उत्सव. वसंत उत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फागुन तो हाच. प्रांत आणि कालगणनेनुसार निरनिराळी नावे आणि दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मूळ सूत्र मात्र एकच. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखल सुद्धा एकमेकांवर उडवणं, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करणं, मोठमोठ्या आवाजात बोलणं, एकमेकांना चिडवणं, गाणी म्हणणं, मिरवणुका काढणं अशा अनेक क्रीडांची वर्णनं साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहेत. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण आणि गोपी यांचे नाते अगदी जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीलांची वर्णनं सगळ्यांच्याच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमध्ये महारास आयोजित करीत असत. प्रत्येक शब्दाला ज्याप्रमाणे रंग, रूप, गंध आणि नाद असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूलाही रंग, रूप, गंध आणि नाद असतो. आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, आल्या वसंत गौरी सांगे फुलासवारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा. गदिमांच्या या ओळीत वसंत ऋतूत सृष्टीत सुरू असलेल्या संवादाचं वर्णन आहे. वसंत ऋतू म्हटलं की मनात अनेक गोष्टी रुंजी घालू लागतात. वसंत ऋतू म्हणजे नववर्षाची सुरुवात, उभारलेल्या गुढ्या, रामनवमी, गीत रामायणाचे सूर, हनुमान जयंती, अक्षय तृतीया, वसंत व्याख्यानमाला, पांढरा चाफा, मोगऱ्याचा घमघमाट, लाल चुटूक गुलमोहर, पिवळा जर्द बहावा, चैत्र गौरीची पूजा, रांगोळी, आंब्याची डाळ, कैरीचं पन्ह, ओल्या हरभऱ्याची ओटी, आंबा आणि फणसाचे विविध पदार्थ, वाळवणं, आईस्क्रीम, सरबत, ऊसाचा रस, गुलकंद, परीक्षा, सुट्ट्या, सहली, लग्न सराई इत्यादी इत्यादी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकिळेचं कूजन. एकूणच मनाला आनंद देणारा असा हा ऋतू. श्रोते हो, वसंत ऋतूविषयी अजून बोलणार आहोतच. मी म्हटलं तसं आता आपण वर्णन केलं गदिमांच्या ओळीप्रमाणे की वसंत हा ऋतू असा आहे की त्याचं वर्णन करावं तितकं थोडं आहे. तर पुन्हा एकदा एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोतच. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

मंडळी, गाण्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत कोकिळेविषयी. कोकिळेचा आवाज कानी पडताच अगदी सहज आपण ओळखू शकतो की वसंत ऋतू सुरू आहे. कोकिळेच्या साधेबरोबर नवनिर्मिती करणारा, फुलणारा, बहरणारा, मोहरणारा, सर्जनशील असा वसंत ऋतू. सुप्रसिद्ध ब्रिटिश कवी विल्यम वर्ड्सवर्थ यांनी तर कोकिळ पक्षाला डार्लिंग ऑफ द स्प्रिंग असं म्हटलं आहे. वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही बातमीच देणारा हा कोकिळ पक्षी. केवळ कोकिळ नाही तर अनेक पक्ष्यांचं कूजन या काळात ऐकू येतं. सध्या सकाळी सकाळी आणि दिवसभर पक्ष्यांच्या किलबिलाटाचा कानोसा घेतला तर त्याचं प्रमाण वाढवल्याचं जाणवतं. तसंच मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईकडे जाताना विक्रोळी स्थानक गेल्यावर बहावा हळूहळू फुलत असल्याचं तुरळक ठिकाणी दिसतंय. होळी, रंगपंचमी झाल्यावर वसंताची चाहूल लागतेच. विविध रंगांनी नटलेल्या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी जणू काही आपण रंगपंचमी साजरी करतोय असंच वाटतं. वसंत ऋतू विविध रंगाच्या, गंधांच्या आणि आकाराच्या फुलांची उधळण असते. शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, हिंडताना रस्त्यावर फुले भेटली अनंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत, आणि देतो आलिंगन स्पर्शा वाचून वसंत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी अनेक फुलझाडं सज्ज असतात. नाना गुंफिली का मोकळी, उणीनं होती परिमळी, वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. अर्थात मोगरीची फुलं मोकळी असो किंवा हारात, गजऱ्यात गुंफलेली असो, वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर उमललेल्या या वाटोळ्या फुलांचा सुगंध काही कमी होत नसतो. अशा शब्दात ज्ञानियांच्या राजानं या मोगऱ्याचं कौतुक केलं आहे. बऱ्याच घरात माठात किंवा तांब्यात मोगरीची फुलं ठेवतात आणि सुगंधी गार पाण्याचा आनंद घेतात. घोळक्यात, रेल्वेत, बसमध्ये एखाद्या स्त्रीने जर मोगऱ्याचा गजरा घातला असेल तरी सुद्धा तिथलं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जातं. मोगऱ्याबरोबरच उग्र वासाची पण विविध रंगी हसतमुख घाणेरी, अखंड पिवळाई दर्शवणारा नम्र नेत्र सुकत असा बहावा, ज्याला आपण अमलताश असंही म्हणतो. संपूर्ण अंगावर काटे असलेली काटे असावर, देवळाबाहेर बऱ्याचदा दिसणारा देव चाफा, नावाप्रमाणेच मोहक, नाजूक, नम्र शेलाट्या बांध्याची आणि मंद सुगंधाची मधुमालती, तळपत्या सूर्याचं तेज पिऊन फुललेला लाल रंगाचा पळस, बहरलेला गुलमोहर, अशा अनेक फुलांनी वसंत ऋतू सजलेला, अक्षरशः नटलेला असतो. ऋतुराज वसंत आणि फळांचा राजा आंबा हे समीकरण सुद्धा आपल्या मनात अगदी पक्क आहे. विशेष म्हणजे हा वृक्षराज आम्रवृक्ष महाराष्ट्राचा राज्य वृक्ष आहे. या वसंत ऋतूमध्ये फणस, जांभूळ, करवंद अशी फळंही येत असली तरी खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेतो तो आम्रवृक्षच. आपल्या अगदी घराच्या अवतीभोवती जरी आंब्याचं एखादं झाड असलं तरी सुद्धा आपलं लक्ष लगेच वेधलं जातं. सृष्टीचा प्रारंभ काळ म्हणजे वसंत ऋतू, कामदेवाचा पुत्र म्हणजे वसंत ऋतू असं म्हटलं जातं. ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे असं श्रीकृष्णाने म्हटलं आहेच. वसंत ऋतू संदर्भात दुर्गा भागवत ऋतुचक्र पुस्तकात लिहितात, चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे, ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे, यात शंका नाही. चैत्र हा कुसुमाकर आहे, पुष्पधुळी माझी लोळे वसंत असं मुक्तेश्वर यांनी म्हटलंच आहे. पाना फुलांची शोभा उत्कटतेने प्रगट होते ती या वसंतातच. पक्ष्यांचे कंठ स्वच्छंद गाणी गातात ती सुद्धा या वसंतातच. वसंत ऋतू अनेक कवी गीतकारांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. गदिमा लिहितात, वसंत वाटे अति गोडसाचा, शृंगार केला विविध फुलांचा, वेणीत कंठीत करी कटीला गळ्यात दुर्णित उणेन त्याला. तर कवी दत्ता हलसगीकर लिहितात, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, मला अजून पहाटेची स्वप्न पडत आहेत, थोड्याशा अंधाराने मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागत आहे, थोड्याशा पानझडीने मी हताश नाही, तसंच आला वसंत देही मजं ठाऊकेच नाही, आला वसंत ऋतू आला, गगना गंध आला, मधुमास धुंद झाला, ऋतुराज आजवनी आला, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत, वसंत की बहार आई, अशा अनेक गीतांमधून, कवितांमधून वसंत ऋतू फुलला आहे, बहरला आहे.
काक कृष्णः पीकः कृष्णः को भेदः पीक काकयो वसंत समये प्राप्ते काकः काकः पीकः पीकः। हे संस्कृत सुभाषित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे। ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या एका आत्म्याने सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या ओव्यात वसंत ऋतूचा उल्लेख आहे। ज्ञानेश्वर माऊली वसंत ऋतूचा उल्लेख माधवी असा करतात। त्यांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ केवळ निसर्गापुरता मर्यादित नाहीये, तर तो अधिक व्यापक आहे। ज्ञानीपुरुष सद्गुरू यांच्यामध्ये ज्ञानेश्वरांना वसंत दिसतो। ज्ञानेश्वर माऊली एका ओवीत म्हणतात, वसंत जेथे वने वन तेथे सुमने सुमनी पालिंगने सारंगाची। अर्थात वसंत तेथे वने वने तेथे सुमने आणि सुमने तेथे भ्रमरांचे समूह, म्हणजेच जेथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी, जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी आणि भक्तांचे समुदाय। मतितार्थ जेथे कृष्ण आणि अर्जुन तेथे विजय आणि भरभराट, हाच गीतेचा मतितार्थ। हा निसर्ग हे ऋतुचक्र आपल्याला खूप काही शिकवत असतात। शिशिरातल्या पानगळतीतही तग धरून राहण्याचं बळ देणारा हा वसंत ऋतू, नवनिर्मितीची स्वप्न दाखवणारा हा वसंत ऋतू, आणि म्हणूनच प्रत्येक ऋतूत आपल्या मनात हा वसंत ऋतू आपण जपूया। या वसंत वैभवाचं स्वागत करत गीतकार शांताराम आठवले यांच्या शब्दात म्हणूया, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, आला वसंत ऋतू आला वसुंधरेला हसवायला, सजवीत नटवीत लावण्याला आला आला वसंत ऋतू आला। जसं भावगीत भक्तिगीत आहेत तशाच अनेक बंदिश सुद्धा या वसंत ऋतूवर आधारित आहे। यातलीच मालकंस रागातली एक बंदिश आहे जी या वसंताचं अगदी हुबेहूब वर्णन करते। शब्द आहेत, कोयलिया बोले अंबुवा डार पर, कोयलिया बोले अंबुवा डार पर, ऋतु बसंत की देत संदेशवा, ऋतु बसंत की देत संदेशवा, नयो कलियन पर गुंजत भवरा उनके संग करत रंगरलिया, यही वसंत की देत संदेशवा, कोयलिया बोले अंबुवा डार पर ऋतु बसंत की देत संदेशवा। ही मगाशी म्हटलं तसं कोकीळ पक्षाचं कूजन ऐकलं की आपल्याला लगेच जाणवतं की वसंत ऋतू सुरू झालेला आहे, त्याचं आगमन झालेलं आहे। आणि हेच वर्णन दिलंय की हा संदेश जणू काही हा कोकीळ पक्षी आपल्याला देतोय, कुहू कुहू करतोय आणि सांगतोय की वसंताचं आगमन झालेलं आहे, तयारीला लागा चैत्र गौरीच्या। आणि अशा प्रकारे निसर्ग जसा आपल्याला संदेश देत असतो, तसे निसर्गातले हे घटक आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगत असतात की हा वसंत ऋतू आलेला आहे, त्याच्या स्वागताला तयार राहा। एकूणच आपल्या सगळ्या कला प्रकारांमध्ये या वसंताला खूप महत्व आहे, मग ती एखादी कविता असो, एखादी बंदिश असो किंवा एखादं गाणं असो। वसंताचं गाणं नाही असं होऊ शकत नाही। एकूणच काय तर हा वसंत ऋतू आपल्या सगळ्यांचा अगदी लाडका ऋतू आहे। आजच्या विविधामध्ये आपण वसंत ऋतूविषयी जाणून घेतलं। आजचा विविध कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि इथेच थांबते। पुन्हा भेटूया विविधाच्या पुढच्या एपिसोडमध्ये, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ।

हॅलो आणि नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजला जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचं आहे म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे, तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र, यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिले पुन्हा संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हग्गाच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या

0: क्षेत्रा मॅम.
1: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा म्हणजे म्हणतात ना दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे. सो ह्या तीन गोष्टींमध्ये पॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्वॉल्व्ह झाला?
0: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही

0: बरोबर वेळ काढू शकतात. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसं तो काढावा लागला.
1: बरोबर आहे. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला, किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
0: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता, पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते. सो ते मला पूर्ण करायचं होतं, म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचं आहे तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर, आमचा फुल सपोर्ट.
1: क्या बात आहे. मित्रांनो, आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात, कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली, त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना, त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांच्या वेगळ्या प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलं असं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोक करू शकतायत तसं. पण ज्यांचं नाही आहे सपोर्ट आहे त्याच्यावर मी पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे ते स्वप्न आहेत ते मग अपूर्ण राहतो. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे.
1: बरं,
2: मी हे बघितलंय की नाही, हजबंड येतात बरेचदा पिक करतात, ड्रॉप करतात, सामान देतात, असं करतात, म्हणजे असतं, फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे. बरोबर, सो म्हणजे करावं का नाही असं. आणि

0: तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला? किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी, आपण एकटी आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार. पण ऍडिशन काय म्हणतो त्याला, चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
1: आनंदाने
0: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय, तुम्ही काय?
2: मला खूप सपोर्ट होता माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू

0: आणि जेव्हा तुम्ही नेत्रावांसोबत जोडला गेलात किंवा इंडी इव्हेंट सोबत जोडला गेलात, काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण आज ऑप्टिव्ह होतो, आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तुम्ही इथे येऊन काय वेगळं शिकलात किंवा काय सांगाल?
1: नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना, मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं. कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी सून आई सगळं आहे, सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या ससरे त्यांना सपोर्ट करतात.
0: मला खूप आवडतं,
1: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते, आणि त्या सतत हसत खेळत, आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा

0: गोष्टी करा व्यवस्थित होईल, सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस मी करू शकते.
1: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंकला, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं चिअरअप केलं, त्याला काय वाटलं? काय
0: म्हणजे तो तर म्हणायचा की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात, थोडा 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करतात ते शब्दामध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्षावर होतोय स्टेटसला बघून, कसं त्यांना कळतंय, कसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
1: येस मित्रांनो, हे किती मस्त आहे ना. म्हणजे एक कॉमन, म्हणजे आपण तेजस्वीचा एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतात, पण आज तीच तेजस्वी जिथे सगळे लोक स्टेटसला फोटोज ठेवतात किंवा तिचं नाव काढतात, ड्रास्टिक चेंज आहे हे. काय कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे? ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या, पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय?
2: मला तर खूप आनंद होतो. मला असं होतं की मला मेन म्हणजे ह्यांच्यातला तो बदल बघून

0: कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला थोडस स्वतःच एक वेगळं म्हणजे मुळात आपण फक्त मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये, फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये, तर शी इज अ मॉडेल राईट नाऊ, शी इज मिसेस महाराष्ट्र हा टायटल त्यांच्या मागे लागला. बिग टायटल आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना त्यामुळे प्रत्येक स्त्रीला म्हणजे कोणी रनरअप झालं कोणाला सब टायटल्स मिळाले त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करतात.
1: टॉप थ्री मध्ये नाही आहे ते सुद्धा हे म्हणतात की आम्ही जर्नी मध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट आहे हे मला त्यांचं आवडतं.
0: हार जितू शकते
1: कॉम्पिटिशन आहे कोण ना कोण जिंकणार कोण ना कोण घेणार आणि आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो असं मला हे त्यांचं आवडतं की नाही वी लाईक द जर्नी वी आर लर्न द लॉट अँड वी विल कम.
0: क्या बात आहे. खरं तर जाता जाता तेजश्री मॅम मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅमकडून शिकलात की त्या कॉन्फिडंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागलाय नाऊ तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झालं पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या.
2: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे. ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकतात. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा. पाण्यात उतरला की पोहता येत.
0: क्या बात आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली. आणि मला असं वाटतंय ज्या महिला म्हणजे फक्त फॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात तर प्लीज उठा बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वी टाक्याच्या बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडतायत उभं राहतायत आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे राईट की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
2: नक्कीच. थँक्यू सो मच कोमल मॅडम खूप वेळ आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी.
0: तर श्रोते हो आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशन हिस्ट्रा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळी ज्या इंडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे टीन कॅटेगरी होती त्या टीन कॅटेगरीतल्या मनोश्री शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत. पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड ऐकत रहा आचार्य 90 FM युअर कनेक्टेड.

मंडळी आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्ण आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रम सुरू आहे विविधा आणि आजच्या सेगमेंटमध्ये आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावरती बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत अशा शब्दांविषयी किंबहुना अशा मराठी शब्दांविषयी जे खरं तर मूळचे मराठी नाही आहेत तर ते इतर भाषांमधून आलेले शब्द आहेत. चला तर मग जाणून घेऊया असे शब्द आणि सोबत छान छान गाणी तर असणार आहेतच. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ऋण शब्द असं म्हणतात. मराठी भाषेचा इतर संस्कृती आणि भाषांशी शतकानुशतके संपर्क आल्यामुळे अनेक परकीय आणि शेजारील भाषांमधील शब्द मराठीत अगदी सहजपणे मिसळून गेलेत. वास्को द गामा हा पोर्तुगीज व्यापारी 1498 साली भारताच्या खालच्या बाजूला व्यापारानिमित्ताने आला. कोचीनमध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवलं. साधारण 1498 ते 1661 पर्यंत पोर्तुगीजांचा येथील हिंदू राजे, मुसलमान राजे, इंग्रज आणि संबंध येत गेला. तसंच या सगळ्यांशी प्रसंगोपात संघर्षही होत गेले. सुमारे 150 वर्ष कोचीन, दमण, दीव, गोवा या भागांवर पोर्तुगीजांचा प्रभाव राहिला. पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेल्या आणि सुंदरपैकी वसलेल्या शब्दांची काही उदाहरणं ती अशी: पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू, बटाटा, साबण, हापूस, लोणचे, पायरी, कोबी. हे जे सगळे शब्द आहेत जे आपण मराठी भाषेत अगदी रोज वापरतो हे सगळे शब्द हे मूळचे पोर्तुगीज आहेत. पेशवाई बुडाल्यापासून म्हणजेच 1818 पासून 1947 पर्यंत इंग्रजांचं राज्य हिंदुस्थानवर होतं. अनेक हिंदुस्थानी लोक गरज म्हणून इंग्रजी शिकू लागले. त्यामुळे आपोआपच इंग्रजी शब्द मराठीत पसरले आणि अगदी सहजपणे रुळले. सायकल, डॉक्टर, रेडिओ, स्टेशन, सिनेमा, सर्कल, टेबल ही या सगळ्याची काही उदाहरणं. डॉक्टर हा शब्द ग्रामीण भागात इतक्या खोलवर रुजला की काही काही ग्रामीण लोक त्याचा उच्चार डागदर असा सुद्धा करीत. तशा पद्धतीचे संवाद साहित्यात सुद्धा आपल्याला वाचायला मिळतात. इंग्रजी भाषेतले अनेक शब्द हे इंग्रजांनी फ्रेंचमधून घेतलेत ही एक उपमाहिती. 12व्या 13व्या शतकात तुर्क आणि मुघलांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा आपल्या महाराष्ट्राशी अगदी निकटचा संबंध येऊ लागला. मुसलमान

दौलत जादा, शह देणे, नेस्तनाबूत करणे हे काही वाक्प्रचार सुद्धा फारसीकडूनच आपल्याला मिळालेली भेट आहे. असं म्हणतात की फारसी भाषेतले बरेच शब्द हे अरबी आहेत. आता आपण या भाषांविषयी बोललो आहोत तर आपण उर्दूला दुर्लक्षित करून चालणारच नाही, त्यामुळे आता आपण बोलणार आहोत उर्दूकडे. उर्दू ही अलीकडची म्हणजेच 200 ते 300 वर्षांपूर्वी विकसित झालेली भाषा. तुर्की, अरबी, फारसी या भाषांमध्ये उर्दूची मुळं सापडतात. हिंदी, दख्खनी, रेखता या नावांनी उर्दू ही ओळखली गेली. उत्तर प्रदेश, जम्मू या भागात अधिक प्रमाणात उर्दू समाजात ही संवादली जाते. आता उर्दू भाषेतले बरेच शब्द हे मराठीत आलेले आहेत, त्यातले काही शब्द आपण आता बोलणार आहोत. उदाहरणार्थ बातचीत, मुद्दा, जरा, चर्चा हे जे शब्द आहेत हे मूळचे उर्दू शब्द आहेत. आता हे सगळे शब्द सुद्धा आपण आपल्या बोली भाषेत दैनंदिन व्यवहारात अगदी रोजच्या रोज वापरतो. आता आपण या ज्या काही भाषांबद्दल बोललो, तसंच कानडी भाषा असेल, गुजराती असेल, या भाषांमधून सुद्धा बरेच शब्द मराठीत आलेले आहेत आणि ते शब्द सुद्धा आपण रोजच्या दैनंदिन व्यवहारात वापरतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात हे तर आपल्या राज्याचे अगदी शेजारी, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा मराठी भाषेने बरेच शब्द आपलेसे केलेले आहेत. आता कानडी भाषेचा मी उल्लेख केला होता, तर कानडी भाषेतले जे शब्द आहेत त्याचं काहीतरी वेगळेपण असं आहे की बहुतेक शब्द ही जोडाक्षर आहेत. म्हणजे अक्का, अण्णा, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली, त्या व्यतिरिक्त चिंधी, खोली, कोथिंबीर, चिरगुट, मुंडासे हे जे शब्द आहेत हे सगळे कानडी भाषेतून आलेले शब्द आहेत. आणि गुजरातीचा मी उल्लेख केला होता, तर गुजरात सुद्धा महाराष्ट्राला लागूनच असलेलं राज्य असल्या कारणाने व्यवहारानिमित्ताने किंवा प्रवासामुळे सुद्धा बरेचसे स्थायिक तिकडचे लोक इथे आले, काही इकडचे तिकडे गेले, त्यामुळे ही भाषा सुद्धा मराठीत बऱ्यापैकी आलेली आहे. तर गुजरातीतनं कुठले शब्द आलेत मराठीत, तर जेमतेम, चरखा, ढोकळा, दाम दुप्पट, अफरातफर असे काही शब्द. तेलगू भाषा सुद्धा आता वावगी ठरलेली नाहीये, तेलगू भाषेतनं सुद्धा काही शब्द मराठीत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये गदारोळ, अनारसा जो आपण खातो नेहमी, अनारसा, किडुक मिडुक हे काही शब्द तेलगू भाषेतनं मराठी भाषेत आलेले आहेत. जपानी भाषेतल्या काही शब्दांमध्ये सुद्धा मराठीचा प्रामुख्याने वापर होतो. तर कोणते शब्द आहेत जे जपानी भाषेतनं आपण घेतलेले आहेत? खरं तर बरेच जे शब्द होते जे इतर भाषांमधनं मराठीत आले त्यांना दुसरे शब्द काही सुचतायत का असं करून सावरकरांनी बरेच शब्द दिले. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर तारीख हा शब्द मूळचा मराठी नाही आहे, तर त्याला दुसरा शब्द दिनांक जो मराठी शब्द आहे. पण आपण तारीख शब्द सुद्धा वापरतो आणि दिनांक दोन्ही वापरतो. तर हे आपण लक्षात ठेवण्याजोगं आहे की काही शब्द हे मूळचे मराठी नाही आहेत पण त्याला दुसरे शब्द आपण शोधले आणि त्याचा वापर सुद्धा आपण करू लागलो. तर तसंच जपानी भाषेतनं काही शब्द आलेले आहेत पण त्याला दुसरे शब्द न सुचल्यामुळे किंवा तेच शब्द वर्षानुवर्ष वापरले गेल्यामुळे त्याला दुसरा शब्द शोधण्याची गरज भासली नाही किंवा ते त्यावर आपलं काम भागलं असं आपण म्हणू शकतो. तर रिक्षा हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतनं आपण घेतलेला आहे. जपानमध्ये साधारण 19व्या शतकापासून जिन रिक्षा म्हणजेच माणसानं ओढायच्या वाहनांचा वापर सुरू झाला. त्यातूनच इंग्रजीत रिक्षा हा शब्द आला आणि या वाहनासोबत तोही पूर्व आशियामध्ये आणि तिथून भारतात पोहोचला. हाराकिरी हा शब्द सुद्धा जपानी भाषेतून आलेला आहे. राजकारणापासून क्रिकेटमध्ये अनेकदा सर्रास वापरल्या जाणाऱ्या शब्दामागची कहाणी ही रक्तरंजित आहे. खरं तर युद्धामध्ये पराभव समोर दिसू लागला की शत्रूच्या ताब्यात जाण्याऐवजी जपानमधले सामुराई योद्धे स्वतःचा जीव द्यायचे. अशा प्रथांचं आता फारसं उदात्तीकरण केलं जात नाही. आजकाल हा शब्द कुणी कोंडीत सापडल्यावर आत्मघातकी पाऊल उचललं तर त्यासाठी वापरला जातो. कुठला? हाराकिरी हा शब्द. एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं वर्णन टायकून असं केलं जातं. हा शब्द सुद्धा जपानी भाषेतनं इंग्रजी मार्गे मराठीत प्रचलित झाला. त्याचा खरा अर्थ आहे महान राजकुमार किंवा सर्वोच्च नेता. आता हायकू, शिरीष पै हायकू करतात, तर हायकू हा शब्द सुद्धा मूळचा जपानचा आहे आणि याचं वैशिष्ट्य आहे जसं आपण मराठीत चारोळी करतो, या चार ओळी असतात, तर हायकूमध्ये

तीन ओळी असतात. तर हा हायकू हा तीन ओळींच्या जपानी कवितेचा प्रकार आहे. हा मराठी सुद्धा प्रसिद्ध आहे. आपण व्हॉट्सअपवर ज्या स्माइलीजचा वापर करतो त्यांचा उगम आणि त्यांच्यासाठी वापरला जाणारा इमोजी हा जो शब्द आहे तो सुद्धा जपानी भाषेतून आपण घेतलेला आहे. श्रोत्या, तुमच्या एक लक्षात आलं असेल की कुठलीही एक भाषा आपण जर पकडली की ही भाषा ही वेगळी भाषा आहे असं आपण म्हणू नाही शकत, कारण त्या भाषेमध्ये इतक्या भाषांची सरमिसळ झालेली आहे, इतक्या भाषांमधनं वेगवेगळे शब्द त्या भाषेत आलेले आहेत. त्यामुळे अमुक एक भाषा वेगळी तमुक एक भाषा वेगळी असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. प्रत्येक भाषेची पाळंमुळं दुसऱ्या भाषेत दडलेली दिसतात. संस्कृत असेल, प्राकृत असेल, मराठी असेल. आता मराठीचाच आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा इतक्या भाषांमधनं मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आलेले आहेत आणि सगळे शब्द आपण जे वापरतो इतक्या सहजतेने जे आपल्याला खरं तर मराठी वाटतात पण ते अजिबात मूळचे मराठी नाहीये, पण ते त्यांचा वापर इतका होतोय इतक्या सहजतेने आपण सुलभतेने वापर करतोय की ते आपल्याला आपलेसे वाटू लागलेत आणि कदाचित आपण त्यांना दुसरे शब्द म्हणून शोधले नसावेत असं मला वाटतं. तर आपण बोलत होतो की जॅपनीज भाषेमधनं कुठले शब्द आपण वापरतो मराठीमध्ये. अजून एक शब्द आहे कराओके. हा शब्द तर इतका जास्त आता प्रचलित झालेला आहे. तुम्ही जर संगीताचे चाहते असाल आणि रियालिटी शोज पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच कराओके विषयी माहिती असेल. कराओके म्हणजे असं मशीन ज्याच्या आधारे आधी रेकॉर्ड केलेल्या वाद्यसंगीताच्या तालावर समोर दिसणारे गाण्याचे बोल येतात आणि मग ते बोल आपण समोर पाहतो आणि त्या संगीताबरोबर आपण गातो, त्याला आपण म्हणतो कराओके. जपानमध्ये हे मशीन विकसित झालं होतं आणि आज एक मनोरंजनाचा प्रकार म्हणून अख्ख्या जगभर हे कराओके प्रसिद्ध झालेलं आहे. तर हा शब्द सुद्धा मूळचा आहे जॅपनीज आणि मला असं वाटत नाही की कराओकेला आपण दुसरा शब्द शोधला असावा, नाही का. अजून एक शब्द आहे झेन. हा शब्द मात्र भारतातनं चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. बरेचसे शब्द जे होते ते जपानकडनं आपल्याकडे आले होते पण झेन हा शब्द चीन मार्गे जपानी भाषेत आलेला आहे. ध्यान या संस्कृत शब्दात किंवा पाली भाषेतलं झान या शब्दात झेनचं मूळ आहे असं सांगितलं जातं. झेन जगण्याची विचार करण्याची एक पद्धत आहे ज्यानं आजवर अनेक कलाकारांना सुद्धा प्रेरणा दिलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषांमधून आलेले शब्द या मराठी भाषेने आपलेसे केलेले आहेत. याच नोटवर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि नंतर पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत अशा काही शब्दांवर जे मूळचे मराठी नसून सुद्धा ते मराठी भाषेत इतक्या खोलवर रुजले गेले आहेत, इतक्या खोलवर की ते आपल्याला आपलेसे वाटतात आणि आपण विचारही केला नाहीये की हे मराठी नाहीये. तर असे कोणते शब्द आहेत आणि कोणकोणत्या भाषांमधून आले आहेत त्याविषयी नक्की जाणून घेऊया. तेव्हा ऐकत रहा आचार्य 90 FM. तुमच्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा विविध या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं मी सुवर्णा तुमचं स्वागत करते. आणि आपण भाषेविषयी बोलतो आहोत आणि असे काही शब्द जाणून घेतोय जे मराठी भाषेत आलेले आहेत, वेगवेगळ्या भाषांमधून आलेले आहेत आणि त्यांची इतकी सवय झालेली आहे आपल्याला की आपल्याला ते मूळचे मराठी आहेत का असा प्रश्नही पडलेला नाहीये. पण आता आपण जाणून घेतोय, खरं तर खूप मोठं कुतूहल आहे की हे शब्द आले कसे आणि ते इतक्या सहज मराठी भाषेत रुळले कसे. खरंच हा एक आश्चर्याचा भाग आहे. तर मी म्हटलं तसं पुन्हा एकदा आपण नजर टाकणार आहोत की कोणत्या भाषेतले शब्द हे मराठी भाषेत आले आणि ते अगदी सहज रुळले. रयत, अर्ज, उर्फ, इनाम, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, मेहनत, सरबत, कलम, शान, जाहीरनामा, साफ, संदूक, तालीम, तैनात, तालुका, तबला, वफादार, माल, महाल, करार, नजर, जाहीर, दौलत, मंडळी. खरं तर मंडळी शब्द नाहीये, मंडळी मी तुम्हाला उच्चारून म्हणते. तर यातले जे आपण शब्द आता ऐकले त्यातले कितीतरी शब्द आपण अगदी रोजच्या रोज वापरतो. म्हणजे उर्फ नाव घेताना आपण म्हणतो ना उर्फ, हा त्याची दोन नावं असताना, मंजूर, बातमी, खर्च, हुकूम, सरबत. तर हा शब्द मला वाटतं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण किती वेळा घेतला असेल, पण हा शब्द मूळचा मराठी नाहीये हे कदाचित खूप कमी लोकांना माहिती असावं. तालीम शब्द जो आहे, जेव्हा एखादा संगीतकार असेल किंवा कलाकार असेल तो जेव्हा रियाज करतो, रियाज शब्द सुद्धा मूळचा मराठी नाहीये. पण रियाजला मला असं वाटत नाही की आपण दुसरा कुठला इतकी वर्ष शब्द शोधून काढला असावा किंवा गरज वाटली आपल्याला की याला दुसरा शब्द का नाहीये कुठला. तर रियाज, तालीम हे आपण अगदी सर्रास वापरतोय, म्हणजे कुठले शब्द मूळचे मराठी नाहीयेत. आहे ना गमतीचा भाग. दोस्त, सतरंजी, सनई, जाहिरात, नजराणा, पोशाख, पेशवा, सामना, लष्कर, बाग, बगीचा, महिना, मोहोर, रवानगी, सरकार, शाब्बास, खबरदार, शाहीर, शाई, कारभार, साबूक, निशाण, शौकीन, वजन, गरीब. आता हे सगळे जे शब्द आहेत हे मूळचे फारसी शब्द आहेत. फारसीवरून मला एक आठवलं की आपल्या पूर्ण भारतामध्ये ख्याल गायकी, फक्त भारतात नाही किंबहुना जगात जी गायली जाते ख्याल गायकी, जिला आपण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात वापरतो, तर ख्याल हा शब्द सुद्धा मूळचा फारसी आहे. फारसीमध्ये ख्याल या शब्दाचा अर्थ आहे कल्पना करणे. कारण शास्त्रीय संगीतामध्ये त्या रागाला धरून तो जो गायक असतो आपल्या कल्पनेनुसार, अर्थात रागाचे नियम जे असतात ते पाळूनच, पण त्याच्या कल्पनेनुसार तो गातो. त्यामुळेच कोणताही एक राग जरी धरला तरी प्रत्येक गायक त्याच्या घराण्यानुसार आणि त्याच्या कल्पनेनुसार तो मांडतो, तो वेगवेगळा असतो. ही पण खूप मोठी गंमत आहे. त्यामुळे ख्याल हा शब्द सुद्धा आपण वापरतो, तर हा फारसी शब्द आहे. पोर्तुगीजांचा प्रभाव सुद्धा भारतीयांवरती प्रचंड राहिला आहे. त्यांनी अनेक वर्ष आपल्यावर राज्य केलं, त्यामुळे अर्थातच कम्युनिकेशनचं जे माध्यम असतं, दळणवळणाचं माध्यम असतं, बोलण्याचं माध्यम असतं, ही भाषा आहे. आणि त्यांचा प्रभाव सुद्धा नक्कीच आपल्या मराठीवर झालेला आहे. तर कोणते शब्द आहेत ते? तर ते शब्द आहेत बटाटा, कोबी, हापूस, साबुदाणा, पेरू, इस्त्री, अननस, बिस्किट, पगार, पुरावा, जुगार, पसारा, टिकाव, वरांडा, हालतू, मेज, पिंप, साबण, परात, घमेले, काडतूस, बटवा, चावी, तुरुंग, पाव, पलटण, पैसा, पिस्तूल, पायरी, कमांडर, लिलाव, नाताळ, बादली, टोपी, तिजोरी. हे असे असंख्य शब्द हे पोर्तुगीज मधून आलेले आहेत. आणि यातले सुद्धा मला असं वाटतं बटाटा, कोबी, हापूस, ऑलमोस्ट सगळे शब्द आपण मराठी असून, म्हणजे मराठी वाटतात ते आपल्याला, त्यामुळे आपण ते अगदी रोज वापरतोय. आता गुजराती भाषेचा सुद्धा सांगायला हवं. दादर जो शब्द आहे ज्याला आपण पायऱ्या म्हणतो, तो हा मूळचा शब्द गुजराती आहे. त्यानंतर डबा, हरताळ, खादी,
जेमतेम, सदरा, लागवड, पथारी, मावा, आवक जावक, मलमपट्टी, झंझट, हे जे सगळे शब्द आहेत हे मूळ जे गुजराती आहेत. आपल्याला एक लक्षात आलं असेल की ही जी मराठी भाषा आहे तिने इतक्या भाषेतल्या शब्दांना आपलंसं केलेलं आहे, म्हणजे हा तर भाषेचा मोठेपणा म्हणायला हवा. कारण बऱ्याचदा आपण कुठलीच इतरांची गोष्ट आपलीशी करत नाही, आपण कुठेतरी आपण संकोच करतो की नको माझं असू दे माझं माझं. पण मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, इतकी प्रगल्भ आहे की इतक्या असंख्य भाषांमधनं तिने इतक्या शब्दांना आपलंसं केलं आहे, स्वतःमध्ये रुळवलं आहे की कोणालाच गरज नाही वाटली की आपण याला प्रतिशब्द शोधावा, दुसरा शब्द शोधावा. आणि काही शब्द शोधले गेले सुद्धा, त्यांचा वापरही होतोय. पण हे जे आता मी जे काही शब्द सांगितले ते आपण नक्कीच सगळेच वापरतोय आणि पुढची अनेक वर्ष वापरणार सुद्धा आहोत. मगाशी मी तेलुगू भाषेचं सांगितलेलं, तर त्यातनंही काही शब्द आलेले आहेत. डबी, तूप, गदारोळ, अनारसा. आता मंडळी, उर्दू भाषेविषयी आपण थोडंसं विस्तारित प्रकारे जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक छानसं गाणं ऐकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा वळणार आहोत उर्दू भाषेकडे. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा आता जाणवत असेल की आपण किती वेगवेगळ्या भाषांमधले शब्द वापरतोय. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही ना की आपल्याला इतर भाषांमधलेही बरेचसे शब्द ठाऊक आहेत. कारण मी उल्लेख केला होता फारसी भाषेचा, पोर्तुगीज भाषेचा, उर्दू भाषेचा, अरबी भाषेचा, कन्नड भाषेचा, गुजराती, आणि किती भाषांबद्दल बोलतोय आपण. वा, म्हणजे इतक्या भाषांमधले शब्द आपल्याला अवगत आहेत आणि आपण ते वापरतोय, ख्या बात आहे. तर एक छानशी विश्रांती घेऊया, पुन्हा भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM.

मंडळी, मी आताच ब्रेक पूर्वी म्हटलं होतं की उर्दू भाषेचा प्रभाव हा मराठी भाषेवर कसा झाला. तर उर्दू भाषेचे एक चांगले जाणकार म्हणून श्रीपाद जोशी हे सगळ्यांना ठाऊक असतील, नसतील माहिती तर आपण जाणून घेऊया. उर्दू मधील काव्य परंपरेचं वर्णन करणारं उर्दू के अदीब हे त्यांचं एक पुस्तक आहे, ते खूप फेमस आहे. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी बरेचसे उर्दू शब्द जे आपण मराठीत वापरतो त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी कारणं सुद्धा सांगितलीत की मराठी भाषेमध्ये हे उर्दू शब्द का आले, कसे आले. उदाहरणार्थ, जे हिंदू लोक काही कारणामुळे मुसलमान बनले ते त्यांच्याशी जवळीक दाखवण्यासाठी आपल्या मराठी भाषेत उर्दू वापरू लागले. ज्या मराठी लोकांनी फारसी भाषा शिकून घेतली त्यांच्याही भाषेत अरबी आणि फारसीचे शब्द स्वाभाविकपणे शिरले. आणि काही वस्तू आणि कल्पना मुस्लिम लोकांनी आपल्याबरोबर आणल्या होत्या त्यामुळे त्यांच्यासाठी असलेले शब्द मराठीत जसेच्या तसे रुळून गेले. तसंच काही व्यवहारांमुळे सुद्धा बाहेरचे शब्द हे मराठीत येऊ लागले. आणि अशा असंख्य कारणांमुळे मराठीमध्ये उर्दू शब्द आले. आणि मराठीने या शब्दांचं स्वागत करून या सगळ्या शब्दांना आत्मसात केलं. एखादा मराठी बोलणारा माणूस हिंदी अथवा हिंदुस्थानी भाषेत बोलू लागला, लिहू लागला की त्याच्या तोंडून किंवा लेखणीतून सहजासहजी एखादा दुसरा शब्द हा उर्दूचा निघून जातो. अशा वेळी ज्यांना मराठी भाषेची प्रकृती माहिती नसते त्यांना वाटतं की हा गृहस्थ मुद्दाम उर्दू शब्द वापरतोय. पण वस्तुस्थिती अशी असते की ते उर्दू शब्द त्याला अधिक परिचित किंवा आपलेसे वाटत असतात. किंवा त्या उर्दू शब्दाऐवजी दुसरा कोणताही शब्द आपण वापरल्यास आपल्याला हवा असणारा निश्चित अर्थ आपण व्यक्त करू शकणार नाही असं त्याला वाटतं. गेल्या काही वर्षात मराठीमधून या परकीय शब्दांना हकलून लावण्याचा पुष्कळ जणांनी प्रयत्न केला पण अशा लोकांचा गट खूप लहान आहे. आणि सर्वसामान्य मराठी बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या लोकांनी त्यांनी या चळवळीकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे झालं असं की जे शब्द जसे होते ते तसेच राहिले, त्यांना दुसरा शब्द शोधला गेला नाही किंबहुना ते शब्द प्रचलित झाले. जुन्या मराठीवर फारसी भाषेचा इतका जोराचा प्रभाव पडलेला दिसून येतो की पुष्कळ वेळा ती आपली मराठीच की काय असा भ्रम वाचकाच्या मनात निर्माण होतो. पण कालांतराने हा प्रभाव कमी होत आता फक्त शब्दांच्या रूपाने त्याचं अस्तित्व टिकून राहिलंय. हिंदुस्थानावरच्या मुस्लिम साम्राज्यामुळेच इथल्या ज्या देशी भाषांमध्ये अरबी, फारसी, तुर्की या भाषांचा भरणा झालेला आहे. पण शासक म्हणून मुसलमान लोक हिंदुस्थानात येण्यापूर्वीपासूनच पश्चिम आणि दक्षिण भारताशी मुस्लिम आणि अरबी लोकांचे व्यापारी दळणवळण होतं. त्यामुळे इतर भाषांपेक्षा मराठी आणि गुजरातीमध्ये अरबी शब्दांचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. तर थोडक्यात आपल्या लक्षात आलं असेल की मुख्य कारण हे आहे की दळणवळण, बिझनेस, व्यापार. कारण व्यापार करताना तुम्हाला कम्युनिकेशन केल्याशिवाय शक्यच नसतं. तर अशा वेळी भाषा हे एकमेव माध्यम असतं की ज्याद्वारे तुम्ही दळणवळण करू शकता, व्यवहार करू शकता. आणि अर्थातच त्यामुळे दोन्ही राज्यांचा किंवा दोन्ही देशांचा एकमेकांच्या भाषांवर प्रभाव पडतो. आता मी म्हटलं तसं की बरेचसे उर्दू शब्द आपण जे आहेत ते जसेच्या तसे घेतलेत तर काही जे आहेत ते आपण बदललेले आहेत. आता आपण काही उर्दू शब्द आणि त्यांचे अर्थ बघणार आहोत. अगर, याचा अर्थ आहे जर. हरकत म्हणजेच हालचाल. औरत, स्त्री.

हकीकत सत्य। आता यांचे मराठी अर्थ हा लेख वाचणाऱ्या मराठी भाषिकांना माहीत आहेतच। मराठी भाषा हिंदीप्रमाणे देवनागरी लिपीत लिहिली जाते, पण हिंदीप्रमाणे उर्दूच्या विशिष्ट शब्दांखाली टिंब देण्याची पद्धत आहे, जी पद्धत मराठीत नाहीये। आणि खे, फे, काफ, जाल, जे असे जे शब्द आहेत त्यांचा उच्चार हा उर्दूमध्ये थोडासा वेगळा केला जातो। आपण जेव्हा गझल ऐकतो तर आपण मराठीत गझल म्हणतो, पण जेव्हा तो उच्चार करण्याची वेळ येते उर्दूप्रमाणे तेव्हा त्याचा उच्चार थोडासा वेगळा आहे। उदाहरणार्थ जात, जत्रान, जबरदस्त, जर, जर्द, जमीन, जोर, आता हे जे सगळे शब्द आहेत याच्यामध्ये ज चा जो उच्चार आहे तो प्रामुख्याने उर्दूमध्ये वेगळा केला जातो। आणि तुम्ही जर उदाहरण बघितलं असेल तर बऱ्याच शब्दांमध्ये ज ज हा जो श हे अक्षर आहे ते आलेलं आहे, म्हणजे जास्त, जागा, जाजम, जासूस, जमा, जबाब। तुम्ही नोटीस केलं असेल की ज हे अक्षर सारखं वापरलं जाते, म्हणजे ज या अक्षरावरून अनेक शब्द जे आहेत ते उर्दूमध्ये आलेले आहेत। याचप्रमाणे मराठी भाषिकांनी मराठी उर्दू शब्दांच्या या जोड्या बनवल्या आहेत, त्या सुद्धा मजेशीर आहेत। म्हणजे असे शब्द बहुधा समानार्थक असतात आणि त्यांची जोडी बनवण्याचं मूळ अर्थाला जोड प्राप्त होतो, म्हणजे खेळ तमाशा, चीज वस्तू, धन दौलत, पांढरा सफेद, बाजार हाट, रीतिरिवाज, पिवळा जर्द। आता जर्द शब्द उर्दू आहे आणि पिवळा हा शब्द मराठी आहे, तसंच धन हा शब्द मराठी आहे आणि दौलत हा शब्द उर्दू आहे, पांढरा हा मराठी शब्द आहे, सफेद हा उर्दू शब्द आहे। पण या शब्दांची जेव्हा जोडी तयार होते तेव्हा त्याचं महत्व वेगळं जाणवतंय, तर खरंच हे खूप गमतीशीर आहे आणि हे सगळं आपण वापरतो आपल्या भाषेमध्ये। काही उर्दू शब्दांनी आपल्या विशेष नामात सुद्धा शिरकाव केलेला आहे, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर दौलती, फकीरा, दफ्तरदार, किल्लेदार, पोतदार, हिम्मत सिंग, बाजीराव इत्यादी इत्यादी। दौलत म्हणजे संपत्ती, हैबत म्हणजे भय, धाक, फकीर म्हणजे संन्यासी, फतेह म्हणजे विजय, दफ्तर म्हणजे कार्यालय, किल्ला म्हणजे गड, पोतदार म्हणजे खजिनदार, तर असे अनेक शब्द आपण वापरतो। आणि गंमत म्हणजे आपल्या म्हणीत सुद्धा हे उर्दू शब्द आलेले आहेत, आधी जाते अक्कल मग जाते भांडवल, चोर तो चोर आणि वर शिरजोर, चुकला पीर मशिदीत, गरजवंताला अक्कल नसते, एक नूर आदमी दस नूर कपडा, हजीर तो वजीर, घोडा मैदान जवळ आहे। आता या इतक्या म्हणी आलेल्या आहेत, वाक्प्रचार आलेले आहेत, त्यात सुद्धा उर्दू शब्द आलेले आहेत, पण त्या ज्या म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत ते तसेच प्रचलित झाले, ते रुळलेत आणि त्याचा अर्थ कळत नाहीये किंवा हे शब्द का आलेत असे असा प्रश्नही आपल्याला पडत नाहीये, म्हणजे त्या भाषेला आपण आपलंसं करून घेतलेलं आहे, त्या भाषेतल्या शब्दांना सुद्धा त्यांचं महत्व आपल्याला कळलेलं आहे, त्यामुळे त्यासाठी वेगळा शब्द का शोधावा त्याची गरज आपल्याला वाटत नाहीये। अशा प्रकारे आपण हजारो उर्दू शब्द पचवलेले आहेत। शिवाय तब्येत हा जो आपण मराठी शब्द वापरतो तो तबियत या शब्दावरून आलेला आहे, त्याच्यानंतर खंजीर खंजर या शब्दावरून आलेला आहे, फरारी आपण शब्द वापरतो तो फरार या शब्दावरून आलेला आहे, फिर्याद तो फरियाद या शब्दावरून आलेला आहे। असे असंख्य शेकडो शब्द आहेत खरं तर की जे मराठीत येताना थोडेसे आपण बदलले पण त्याचा लहेजा तोच राहिलेला आहे, त्याचं महत्व तितकंच राहिलेलं आहे, त्याच्या अर्थामध्ये आपण काही फारसा फरक केलेला नाहीये, त्यांचा उल्लेख मी इथे केलेला नाहीये की अजून असे शब्द बरेच आहेत। तसेच जे शब्द उर्दूत आणि मराठीत सारख्याच अर्थाने लिहिले जातात आणि बोलले जातात त्यांच्याही वाटेस आपण खरं तर गेलो नाहीये। अजून मला कानडी काही शब्द तुम्हाला सांगावेसे वाटतात आणि ते आपण उर्दूचा उल्लेख केलाच आहे, तर नक्कीच काही उर्दू शब्दही आहेत ज्याच्यामध्ये बत्ती, बढती, बदली, खुद्दार हे शब्द आहेत। तर हिंदी चित्रपटात आपण हे शब्द नेहमीच ऐकतो।
हिंदी चित्रपटात सुद्धा किंवा हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात उर्दू शब्दांचा वापर आलेला आहे. तर ती फक्त हिंदी भाषा नसते, त्यात अरबी भाषा, उर्दू भाषा, काही शब्द फारसी भाषेतनं सुद्धा आलेले आहेत. तर असं हे एकत्र सरमिसळ करून ते गाणं तयार होतं आणि त्याचा प्रभाव आपल्याला तितका जाणवतो. कानडी भाषेतले काही शब्द आहेत जे नक्कीच मी सांगेन. अक्का, अण्णा, ताई, लवंग, पडवळ, गाजर, भाकरी, अडकित्ता, अलबत्ता, किल्ली, शिकेकाई, विळी, परडी, पेटी, शिंपी, साकरी, बांबू, सूड, भांडे, भंगार, चिंधी, खोली, कोथिंबीर, मिरवणूक, हे जे सगळे शब्द आहेत हे कानडी भाषेतनं मराठीत आलेले आहेत आणि प्रचलित झालेत. तर अशा रीतीने आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की इतक्या सगळ्या भाषा आपण एकत्रित बोलत असतो आणि आपल्याला वाटत असतं की आपण एकच भाषा बोलतोय, तर एकूणच आपण अनेक भाषा एकत्रितरित्या बोलत असतो आणि कुठलीही भाषा आपण जर घेतली तर तिची पाळमुळं इतर भाषेशी जोडली गेलेली आहे, त्याची नाळ आपल्याला दुसरीकडे सापडते. आजचा कार्यक्रम नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आजच्या विविध या कार्यक्रमात आपण मराठी शब्द जे इतर भाषेतून आलेले आहेत ते कोणते आणि कसा त्यांचा प्रभाव मराठीवर झालेला आहे हे जाणून घेतलं. नक्कीच कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. मी सुवर्णा इथेच निरोप घेते, तेव्हा तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार.

0: आचार्य 90 FM युवा रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, उन्हाळी सुट्टी सुरू आहे आणि सगळे बच्चे कंपनीत धमाल मस्ती मजा करत आहेत. म्हणूनच आम्ही खास एक इटुकली पिटुकली गोडुली मैत्रीण आणलेली आहे खास तुमच्यासाठी. तिचं नाव आहे स्नेहा पाटोळे. हाय स्नेहा.
1: हाय
0: स्नेहा, तुमच्यापेक्षा हुशार आहे बरं का, कारण तिचं स्वतःच युट्यूब चॅनल आहे स्नेहा आविष्कार असं त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि या स्नेहाकडनं आपण अधिक जाणून घेणार आहोत की काय काय करते, काय काय शिकली आहे आणि तिच्याकडून आपण काय शिकू शकतो हे देखील तुम्हाला आज कळणार आहे. ओके ना स्नेहा. स्नेहा तू कुठून आलीस बरं आमच्या स्टुडिओ मध्ये ते सांग बरं आम्हाला.
1: मी डोंबिवली मधून आली आहे.
0: हा आणि झुंझुन गडीत आली होय ना. आणि तिच्या मम्मा सोबत आली हो की नाही. हा आणि स्नेहाची शाळा खूपच छान आहे असं मला वाटतंय, कारण स्नेहा एवढी म्हणजे इनबॉर्न टॅलेंट आहे तिच्यामध्ये आणि शाळेने सुद्धा तिच्याकडनं खूप तयारी करून घेतलेली आहे हो की नाही. शाळा आवडते की नाही तुला.
1: हो मला माझी शाळा खूप आवडते.
0: हा आणि शाळेतले टीचर्स शिक्षिका आवडतात की नाही.
1: हो.
0: आणि तुला विषय कुठला आवडतो बरं.
1: मला इंग्रजी आणि गणित खूप आवडत.
0: अरे वा बघा एवढीशी आहे चार म्हणजे चौथीत गेली होती आणि ती स्वतः कथा लिहिते कविता लिहिते आणि तिचं युट्यूब चॅनल वर ती काय काय करते ते आपण तिला विचारूया. तुझं स्वतःच युट्यूब चॅनल आहे.
1: हो.
0: आणि कधी सुरू केलंस तू.
1: मी माझं युट्यूब चॅनल सुरू केलेलं तेव्हा मी खूपच जास्त छोटे होते म्हणजे ज्युनियर केजीला असेल तेव्हा सुरू केलेलं.
0: अरे वा तुला कोणी सांगितलं तू युट्यूब चॅनल करू शकते म्हणून.
1: म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा कोणाला वाचता येतं. मला पण वाचता यायचं नाही ना, तर तेव्हा मी ऐकून ऐकून पाठ करायची आणि माझ्या बाबांना कळलं की माझं पाठांतर खूप चांगलं आहे, तर त्यांनी एक माझा पहिला एक व्हिडिओ केला आणि तो खूप चांगला झाला, तो सगळ्यांना आवडला. तर तिथूनच माझ्या बाबांनी निर्णय घेतला की आपण इथं एक युट्यूब चॅनल सुरू करू.
0: वा वा, कारण लहान मुलांचं युट्यूब चॅनल आपण पाहायला नसे पण स्नेहाचं युट्यूब चॅनल आहे आणि अगदी लहानपणी तिने ते सुरू केलेलं आहे, तेव्हा तुम्ही स्नेहा आविष्कारला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो की नाही. तुझे बरेच मित्र मैत्रिणी झाले असतील ना युट्यूबच्या माध्यमातून.
1: हो झाले.
0: हा आणि तू आणखी ह्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा अभ्यास आहे, तुला कथा कविता करायला आवडतात, तुला खेळायलाही आवडतं का.
1: हो आवडतं.
0: मग तू खेळतेस, कुठले गेम्स खेळते.
1: मी माझ्या मैत्रिणींसोबत खूप सगळे गेम्स खेळते. म्हणजे आपण असे बैठे खेळ समजलं तर मी लुडो खेळते, सापशिडी खेळते आणि कधी कधी पकडा पकडी लपाछपी असे गेम्स खेळतो.
0: मस्त मस्त. आणि तुझं गाव कोणतं आहे बरं.
1: माझं गाव कोकण आहे, त्याच्यामध्ये मी आरवली मध्ये राहते, आरवली रोड असं नाव आहे माझ्या गाव.
0: वा वा वा छान छान छान, म्हणजे अगदी निसर्गरम्य अशा कोकणामध्ये तू राहते हो की नाही. म्हणजे नारळ कोकणीची बाग असेल ना तुमची आणि असं कौलारू बैठ घर असेल हो की नाही. आणि त्या देवा त्या घरामध्ये देवघर छानस असेल हो की नाही.
1: खूप मोठे देवघर आहे आणि आमचं घर असं खूप जास्तच मोठे.
0: अरे वा,
1: खेळायला खूप जागा असते.
0: तुला मुंबईला आवडतं की गावाला आवडतं.
1: म्हणजे दोन्ही ठिकाण मला आवडतात.
0: मुंबईची एक वेगळी मजा आहे हो की नाही. आणि गावाला म्हणजे कोकणात आहे तर मला वाटतं तिथे नदी वगैरे असते.
1: नदी असते, हिरवा असते खूप, म्हणजे बाग पण आहे अशी तिथे जवळ. खूप मजा येते.
0: नक्की. आता मला तू काय वाचून दाखवशील, कथा दाखवशील की कविता म्हणून दाखवशील.
1: मी एक तुम्हाला कविता वाचून दाखवते.
0: चालेल.
1: मोहन काळे यांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी गावाचे चित्र कविता वाचली. आईने एकदा मला अभ्यासाला बसवले, ड्रॉइंगच्या वहीत मी एक गाव बसवले, उडताना दाखवले खूप सारे पक्षी, पानावर काढली गवताची नक्षी, झाडांची लावली भली मोठी रांग, कोंबड्यांची दाखवली नाचताना टांग, सूर्याला दाखवले डोंगरांच्या आड, नदीच्या काठावर काढला वाकडा माड, माडावर काढले चार दोन नारळ, कुत्र्याचे शेपूट दाखवले सरळ, चरताना काढली वासरुनी गाय, घरात चंगणात दाखवली माय, भानारी दाखवली एक मोठी नदी, गावातली माणसे दाखवली साधी, गावाचे चित्र झाले खूप खूप छान, स्पर्धेत मिळाला मलाच मोठा मान।
0: वाव किती छान, किती गोड, तुझ्यासारखीच गोड गोड कविता म्हटली ना तू, मला फार आवडली आणि आपल्या मित्रांना सुद्धा आवडली असेल, हो की नाही?
1: हो।
0: आता मला सांग, युट्यूबचा जेव्हा तू सुरू केलास तेव्हा पहिला व्हिडिओ कशावर केला होतास बरं?
1: माझा पहिला व्हिडिओ मला आता आठवतोय, गणपती आणि चंद्राची गोष्ट असा, तो अशी एक गोष्ट मी सांगितली होती माझ्या चॅनलवर आणि तो जो व्हिडिओ होता तो अपलोड म्हणजे एडिट न करता तो अपलोड केले, तेव्हा जास्त म्हणजे इतकं माहिती पण नव्हतं एडिटिंगचं कसं असतं, तो माझा पहिला व्हिडिओ होता आणि तेव्हा मला वाचता येत नव्हतं, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तो 4 मिनिटाचा असेल आणि तेव्हा मी होती सुद्धा 4 वर्षांची, बट तो व्हिडिओ खूप आवडला, सगळ्यांना आवडला आणि माझ्या बाबांना सुद्धा आवडला तो व्हिडिओ, तो खूप चांगला झालेला, तर तिथूनच माझे बाबा बोलले मला की आपण तुझं एक युट्यूब चॅनल सुरू करूया स्मी आविष्कार नावाचं,
0: आणि मला वाटतं तू त्या युट्यूब चॅनलवर वेगवेगळे विषय कोणते कोणते विषय घेतेस बरं?
1: मी माझे व्हिडिओ माहितींबद्दल करते, म्हणजे आता गणपती असो किंवा नवरात्री, तर त्याच्याबद्दल मी माहिती सांगितली आहे आणि मी एकदा गोव्याला सुद्धा गेलेली, तर तिथे खूप काय काय, तिथे एक रिसॉर्ट होतं नेचर नेस्ट नावाने, तिथे काय काय आहे ते मी सांगितलेलं आणि जर माझा तुम्ही व्हिडिओ बघितलाय तर ते जास्त माहितींबद्दल असते आणि मला बोलायला आणि माहिती सांगायला किंवा समजून घ्यायला खूप आवडते।
0: वा वा वा किती छान, आणि तू मुलाखती पण घेतल्यास म्हणे मोठ्या मोठ्या लोकांच्या, हो की नाही?
1: हो।
0: कोणाकोणाच्या घेतल्यास बरं?
1: म्हणजे मी मुलाखती खूप जणांच्या घेतल्या पण सांगितलं तर मी डाकरू सोमण आजोबा आहेत तर त्यांचे घेतले मी पहिली मुलाखत होती ती आणि तेव्हा जास्त मला इतकं पण माझा आवाज स्पष्ट नव्हता तेव्हा, पण त्यांनी पण खूप असं कव्हर केलं, म्हणजे ते असं बोलतात ना की चांगली उत्तरं दिली मला, तर माझे तेव्हा प्रश्न पण सगळी क्लिअर झाली, तर प्रश्न जे आहेत ते पण माझं क्लिअर झालं आणि त्याचसोबत मी मृणाल गांजाळे आहे त्यांची घेतली आहे, त्याच्यानंतर अभिनेत्री शिवाली परब, गोरक्षनाथ महाराज, अजून काय काय जण आहेत त्यांची मुलाखत घेतली आणि माझ्या शाळेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतली आहे आणि अजून खूप जणांची मुलाखत घेतली आणि पुढे जाऊन घेईल।
0: शाळेमध्ये तू एकदम हुशार विद्यार्थिनी असतील, हो की
1: नाही?
0: आणि पुढे जाऊन तुला फ्युचर मध्ये काय बनायचंय? तुला मीडिया मध्ये जायचंय का?
1: नाही, मला कलेक्टर बनायचंय।
0: बापरे, करायचंय का बरं?
1: कारण सुरुवातीला ना मला एकदा असं सैनिक बनायचं होतं, पण नंतर माझी थोडी आवड जायला लागली, फिजिकलच नसतं ना की ते जसं शूटिंग वगैरे असं करायचं तेच नसतं, तर मला नाही आवडायला लागलं, तर ना मला एकदा स्वप्न आलेलं, त्या स्वप्नामध्ये मला दिसलेलं की मी मोठी होऊन डॉक्टर बनणार, पण माझं तर असंच मन होतं की मला डॉक्टर नाही बनायचं, मग हळूहळू थोडं टी व्ही बघायला लागली ना, तर तिथून मला कळलं की कलेक्टर पण असतं आणि कलेक्टर खूप असं चांगलं असतं, म्हणजे जर अभ्यास केला सिलेक्ट झालं तर खूप चांगलं होईल, तर मी अजूनपर्यंत तर मी ठरवलंय की मी कलेक्टर बनतो।
0: पण कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो,
1: हो खूप अभ्यास कर।

0: विश्रांती यांचा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण समर स्पेशल म्हणजे उन्हाळी सुट्टी विशेष कार्यक्रमात आपली मैत्रीण स्नेहा पाटोळे हिला आमंत्रित केलेलं आहे. स्नेहा परत एकदा तुझं स्वागत.
1: थँक्यू.
0: स्नेहा, आता तू आपण तुझ्या युट्यूब विषयी बोललो, तू कोणकोणते विषय घेतलेस ते आपण जाणून घेतले आणि आता तुझ्या शाळेविषयी पण तू सांगितलं. छान छान शिक्षिका शिक्षक तुला शिकवतात, तुला गणित आणि इंग्रजी हे विषय आवडतात, तुझे मित्रमैत्रिणी शाळेमध्ये काय ते नाही तू सांगितलं. मित्रमैत्रिणी बरोबर तू काय धमाल करते
1: शाळेत? माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबत जेव्हा मधली सुट्टी होते तेव्हा डब्बा खातो आणि त्याच्यानंतर आम्ही खूप खेळतो.
0: हा, डब्ब्यावरून मला आठवतं, तुला गोड खाणं आवडतं की तिखट आवडतं ते सांग बरं.
1: तिखट आवडतं.
0: तिखट आवडतं म्हणजे तुला भेळ आवडत असेल, हो की नाही?
1: हो आवडते.
0: भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, हो की नाही?
1: हो.
0: आणि वडापाव खातेस की नाही तू?
1: हो खाते.
0: पिझ्झा बर्गर खातेस?
1: मला दोन्ही आवडतात पण जास्त वडापाव.
0: वडापाव इंडियन तडका, मराठी तडका, हो की नाही? नक्की. आणि तुला काय बरं विचारू मी, तू कथा तर वाचून दाखवणारच आहेस आम्हाला, पण तुझं जर वाचन पाहिलं तर तुला कोणते लेखक वगैरे आवडतात? कोण पु ल देशपांडे वाचलेस तू?
1: नाही, मी अजूनपर्यंत म्हणजे पुस्तकं वाचलीच मी, पण मला अजूनपर्यंत जास्त माहिती नाही की कोणते लेखक कवी, मला अजून इतकं माहिती नाही.
0: गुरुजींचं श्यामची आई वाचलं?
1: हो, मी म्हणजे माझ्याकडे ते पुस्तक आहे, मी अर्ध वाचले, मला अजून वाचायचंय.
0: आणि मनाचे श्लोक म्हणजे देवा देव बाप्पाकडे तू काय मागतेस, काय पूजा करतेस देव बाप्पाची? मनाचे श्लोक म्हणते?
1: हा, मनाचे श्लोक आमच्या शाळेमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर अजून खूप सगळे असे असतात ना मनाचे श्लोक,
0: म्हणते
1: हो आणि त्याच्यानंतर प्रणमी
0: शिक्षा
1: घरी अथर्व शीर्षक, त्याच्यानंतर राम रक्षा, ते जास्त आमच्या शाळेत म्हणतात आणि आम्हाला शाळेतून सुद्धा सांगतात की घरी गेल्यावर संध्याकाळी ते बोलायचं
0: म्हणायचं.
1: पण जास्त संध्याकाळी मी माझ्या घरी नसते, मी माझ्या काकाच्या घरी असते तेव्हा, तर तेव्हा मी आणि माझी फ्रेंड आहे आम्ही दोघं बोलतो.
0: वा वा वा, म्हणजे पाढे आणि पर्वता आणि रामरक्षा असं आपण म्हटलं पाहिजे, हो की नाही? किती छान. आता तू कथा मला वाचून दाखवणार आहेस आपल्या मित्रमैत्रिणींना, तर ती वाचून दाखव बरं.
1: हो नक्कीच. मी ससा आणि कासवाची गोष्ट सांगणार आहे, पण खूप जणांना माहिती असेल ती. तर माझ्या बाबांनी आणि मी आम्ही दोघांनी एक नवीन गोष्ट बनवली आहे ससा.
0: अरे वा, न्यू वर्जन.
1: हा, तर मी ते लिहिलेले मी तुम्हाला ते आता वाचून दाखवतो. ससा आणि कासवाची नवी कथा. नमस्कार. कासव आणि ससा यांची जुनी गोष्ट तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे, ज्यात ससा झोपून जातो आणि कासव जिंकतो. पण आज मी तुम्हाला या गोष्टीचा एक नवा शेवट सांगणार आहे. या गोष्टीतला ससा म्हणतो, का हे कासव किती हळू चालतोय, मी तर 2 मिनिटात टेकडीवर पोहोचेल, पण यावेळी मी झोपणार नाही, मी पळत जाऊन शर्यत जिंकणारच. कासव म्हणते, शशा भाऊ तू खूप वेगाने धावतोस, ते छानच आहे, पण वाटेत ती मोठी नदी लागते, ती तू कशी पार करणार? दोघांच्या या संवादानंतर ससा धावत धावत नदीकाठी पोहोचला. नदीला खूप पाणी होत, सशाला पोट येत नव्हतं, तो तिथेच अडकला. थोड्या वेळाने तिथे कासव आले. ससा हताश होऊन कासवाला म्हणाला, अरे रे मी इतक्या वेगाने आलो पण आता नदी कशी पार करू, मी हरलो रे कासवा. कासव हसून म्हणाले, अरे मित्रा तू हरला नाहीस, तू वेगाने धावतोस आणि मी पाण्यात पोहू शकतो, तू एक काम कर माझ्या पाठीवर बस, आपण दोघे मिळून नदी पार करू. हे बोलणे ऐकून ससा कासवाच्या पाठीवर बसला. कासवाने त्याला नदी पार करून दिली. शेवटच्या टेकडीवर आल्यावर कासव जमिनीवर चालू लागले आणि ससा धावू लागला, पण यावेळेस ससा एकटा पळला नाही, त्यांनी कासवाचा हात धरला आणि दोघेही एकाच वेळी रेषेपाशी पोहोचले. या गोष्टीतून आपल्याला हा संदेश मिळतो की आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली तर आपण सगळे मिळून कोणत्याही कठीण कामात यशस्वी होऊ शकतो.
0: व्हेरी गुड. एकमेकाचे सहाय्य अवघे धरू शिकवत हो की नाही. किती छान, किती गोड. आणि मला आश्चर्य वाटतंय तुझं, तुला कॅमेराशिवाय अजिबातच भीती वाटत नाही हो की
1: नाही.
0: कारण आपले काही काही मित्र मैत्रिणी असे आहेत जे हातात मोबाईल घेऊन बसतात हो की नाही. पण त्यांना स्वतःला जर मोबाईल वर किंवा आपल्या कॅमेरा समोर बोलायला सांगितलं तर ते घाबरून जातात. तुला बरी कशी भीती वाटत नाही?
1: मी लहानपणीपासून युट्यूब चॅनल वर व्हिडिओ करते. आणि जेव्हा मी लहान होती तेव्हा मला इतकं माहिती नव्हतं ना की कसं व्हिडिओ वगैरे असत. आणि मला जास्त मी घाबरत नाही, म्हणजे असं जे कॅमेरा वगैरे असेल त्या जास्त मी घाबरत नाही. कारण माझं पाठांतर चांगलं आहे आणि माझं वाचन सुद्धा खूप चांगलं.
0: हो नक्की. आणि तुला नाटकात आणि मालिकेमध्ये काम करायला आवडेल?
1: हो आवडेल.

छान, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तू खरंच छान कथाही म्हटलीस, कविताही वाचून दाखवलीस आणि गाणं तर एकदम मस्तच.

0: हो की नाही, पण बाकी जास्त मालिका वगैरे पाहू नये हो की नाही, कारण डोळ्यांचा नंबर वाढतो ना मग, आणि मग लहान मुलांना चष्मा लागतो हो की नाही. हो तू काय सांगशील बरं त्यांना, तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचा हो की नाही असं सांगायला पाहिजे की नाही, तू सांग बरं म्हणजे ते ऐकते.
1: म्हणजे मी पण बघायची मोबाईल असं नाही, पण थोड्या लिमिटेड टाइम मध्ये, म्हणजे माझ्याकडे खूप सगळी पुस्तकं आहेत, तर तुमच्याकडे पण पुस्तकं असतील तर तुम्ही पुस्तकं नक्की वाचा, तुम्हाला इंटरेस्ट येईल. आणि एक एक अशी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगते, म्हणजे मी जेव्हा रात्री झोपायच्या वेळी ना एक पुस्तक वाचते, त्याचं नाव मोंटो आहे, एक कासव आहे, त्याच्याबद्दल मी गोष्ट वाचते, म्हणजे गोष्ट वाचत वाचत जेव्हा मला झोप येते तेव्हा मी झोपते.
0: अरे वा किती छान, कारण आपलं आपण नाही का आधी आजी आजोबा आपल्याला गोष्टी सांगायच्या, मग आपण गुरुप्प झोपू जाय,

0: आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या माध्यमातून आपण नेहमीच खूप वेगवेगळ्या आणि दिलखुलास मुलाखती घेत असतो वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये. आजचा आपला सेगमेंट आज किनारी, या सेगमेंटमध्ये आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जिने तिच्या पॅशनला प्रोफेशन बनवलंय आणि मुळात तिला असलेलं हे जे पॅशन आहे किंवा तिला त्या गोष्टीची जी आवड निर्माण झाली आणि तिने त्यातून आज जे तिचं स्वतःचं वेगळं साम्राज्य उभं केलेलं आहे, अर्थात आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे चैताली सुतार. चैताली, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. सो चैताली बद्दल जर सांगायचं झालं तर ती पेशाने तिचा बॅकग्राऊंड हा आर्किटेक्चर होता, बट कुठेतरी एक आवड आणि नेमकं तो इन्सिडेंट काय झाला हे आपण या मुलाखतीमध्ये तिच्याकडून जाणून घेणार आहोत. पण त्या व्यतिरिक्त पुढे जाऊन तिने लहान मुलांमध्ये तिचं मन कुठेतरी रमलं आणि तिने स्वतःचं प्री स्कूल सुरू केलं मदर्स पंपकिन नावाचं. आणि यानंतर ती तितक्याच याच्यावरती थांबली नाही किंवा एकच स्कूल नाही तर केवळ आता तिच्या ती फ्रँचायझी देते, तिच्या 4 फ्रँचायझीज आहेत. आणि खरं तर मदर पंपकिन जे आहे ते खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये सुद्धा पसरत आहे. आणि अशी ही मदर पंपकिनचे फाउंडर चैताली आज आपल्यासोबत आहे. सो चैताली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुझं.
1: थँक्यू, थँक्यू.
0: सो मी खूप मुळात तर मला पहिला प्रश्न हा होतो की खूप कमी लोक बघितले आहेत, म्हणजे खूप यंग लोक कमी की जे ज्यांनी उठून स्वतःचा प्री स्कूल वगैरे सुरू केलेला आहे, म्हणजे जे पेशाने प्रिन्सिपल होते टीचिंग बॅकग्राऊंड मध्ये होते आफ्टर 40 और आफ्टर 50 ते स्टार्ट करतात प्री स्कूल्स वगैरे. तर तू इतक्या कमी एजमध्ये हा डिसिजन घेतलास आणि मुळात तुला क्रिएटिव्ह डिझाईन्सचा हा तुझा बॅकग्राऊंड आहे, असं छान काहीतरी युनिक क्रिएटिव्ह बाय प्रोफेशन युअर अँड आर्किटेक्चर, आणि मग अचानक सडनली बिईंग अ टीचर हा डिसिजन का निवडलास?
1: ऍक्च्युली हमेशा बिझनेस ओनर असण्याची जी सवय होती ना ती एक पाहिजेच होती मला की आय वॉन्टेड टू बी अ बिझनेस ओनर. वडिलांना हमेशा लहानपणापासून बघितलं होतं स्वतःचा बिझनेस रन करताना. ते एकटेच असे आहेत जे आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये बिझनेस रन करतात, तर लहानपणापासून ते बघितलं होतं की मॅनेजमेंट कशी करायची किंवा काय कसं करायचं, असं काही विचार नव्हता गेला होता की हा क्षेत्रात उतरायचं वगैरे. म्हणून एक छंद म्हणून किंवा एक पार्ट टाइम जॉब आणि छोटीशी इन्कम ज्यातून माझी पॉकेटमन निघावी आणि आई वडिलांना त्रास नको व्हावा ह्यासाठी सुरू केलेली ही कल्पना होती. कॉलेजनंतर मी जायची ना कोचिंग क्लासेसमध्ये, तिथून प्रेफरन्स भेटला की प्री स्कूलमध्ये इव्हनिंगसाठी एक कोचिंग टीचरची रिक्वायरमेंट आहे आणि पैसे खरं तर चांगले मिळत होते. सो ऑब्व्हियसली जेव्हा कॉलेजमध्ये असतो तर आपल्याला एक्स्ट्रा पॉकेटमध्ये भेटणार असेल सिमिलर टाइममध्ये, तर आपण ते करतोच. तर त्या हिशोबाने सुरू केलं होतं की बाबा

0: मध्ये होते किंवा मी मास मीडिया करत होते तर त्यावेळेला सायमल्टेनियसली मी सुद्धा कुठेतरी क्लोचिंग क्लासेसमध्ये जात होते किंवा टीचिंगसाठी जात होते. बट माझं प्रोफेशन हे मीडिया रिलेटेड असल्यामुळे मला खूप आवड होती सतत बोलण्याची किंवा असं कम्युनिकेट करण्याची. बट तुझ्या प्रोफेशन विषयी बोलायला गेलं तर तुला डिझाईन्सवरती काम करायला हवं किंवा डिझाईन्स बद्दल बोललं. पण मग त्याच्यातून जेव्हा तू सुरुवातीला टीचिंग करायला लागलीस त्यावेळेला तुला काही असं डिफिकल्टीज आल्या की मुळात आणि त्यात प्री स्कूलचे स्टुडंट्स म्हणजे ओ माय गॉड त्यांना हँडल करणं इट्स अ बिग टास्क. म्हणजे सुरुवातीला कसं तू जमवून घेतलं स्वतःला त्याच्यात?
1: ऍक्च्युली कसं आहे माहितीये, आर्किटेक्चर आणि प्री स्कूल हे मला वेगळं कधी वाटलंच नाही.
0: ओ
1: रिझन बिंग दॅट इज आर्किटेक्चरमध्ये आपण एखादी बिल्डिंग बनतो पण जेव्हा आपण ऍज अ क्रिएटर प्रत्येकाला असं वाटतं की आपण काहीतरी कन्स्ट्रक्ट करावं जे लाईफ टाईम पर्यंत राहील. प्री स्कूलमध्ये जेव्हा मी पदार्पण केलं तेव्हा मला असं वाटलं की प्री स्कूलमधून लहान मुलांची जेव्हा लाईफ क्रिएट होते त्या म्हणजे त्यांचं जे अगदी निष्पाप असतं त्यांच्या मनामध्ये असं काही ना कोणाबद्दल काहीच वाईट नसतं,
0: बिलकुलच
1: नाही, बिलकुलच नाही. आणि त्या पर्टिक्युलर मातीच्या भांड्याला जे आपण मोल्ड करतो ना त्याची जी मजा असते ना की आपण काहीतरी बनवलं आणि त्यामुळे उद्याला जाऊन तो एक चांगला नागरिक म्हणून किंवा चांगलं व्यक्तिमत्व म्हणून राहणार आहे उभा, त्याच्यासारखी मोठी क्रिएटिव्हिटी काही नसू शकते असं मला वाटायला लागलं. आणि जेव्हा ती मी बघायला लागली की माझ्या छोट्याशा एका स्टेप मुळे त्यांच्यामध्ये बदल घडत आहे मग ती अजून एक प्रेरणा भेटत गेली की नाही इथेच थांबायचं नाहीये, ह्या एका पर्टिक्युलर स्कूलवर थांबवायचं नाही किंवा एका पर्टिक्युलर क्षणापर्यंत थांबायचं, असे क्षण मला दररोज जगायचे आहेत. त्या क्षणांसाठी केलेला प्री स्कूल आहे हे आताच्या.
0: आणि मग मदर्स पंपकिन कधी आणि कसं कुठे सुरू केलंस पहिलं?
1: कसं झालं की 5-6 वर्ष जेव्हा एक्सपिरियन्स घेतला वयाच्या 19 वर्षापासून मी ह्या फील्डमध्ये उतरले. खरं तर वयाच्या 16 वर्षापासून मी कोचिंगमध्ये आहे, मग म्हणजे ड्रॉईंग टीचर म्हणा किंवा कोचिंग टीचर म्हणा पासून स्टार्ट झालं. जेव्हा फर्स्ट टाइम प्री स्कूलमध्ये ऍज अ कोचिंग लागले मग मला तिकडचं एन्व्हायरमेंट जे होतं ते खूप आवडायला लागलं. जेव्हा 2 वर्षाची मुलं येतात आपल्याकडे बल रडत असतील पण त्यांच्यामध्ये ना ते एक असं ममत्व असतं जे आपल्याला भेटतं. आपण त्यांना देणारं काहीच नाही होत, ते आपल्याला जे देतात ना ते घेण्यासाठी मी एवढी आतुर होते ना की मला ते असं वाटलं की नाही हा हे आपण कंटिन्यू केलं पाहिजे कुठेतरी. 5 वर्षानंतर मला असं वाटलं की आपण दुसऱ्यासाठी करतोय पण जे आपल्याला हवंय की असं एक प्री स्कूल ज्यामध्ये त्या गोष्टी असल्या पाहिजेत. आपण एक विचारधारा करतो की माझं असेल तर मी हे हा ह्यात मी हे ऍड करेन, मी अशा पद्धतीने करेन, ह्या मुलाला मी असं हँडल करेन. आणि प्रत्येक मूल वेगळं असतं, प्रत्येक मुलाचं ना एक युनिक कॅरेक्टर असतं, त्याची एक पूर्ण विचारधारा वेगळी असते आणि त्याला घडवण्यासाठी लागणाऱ्या जी गोष्टी असतात ती पण वेगळी असते. ती जी गोष्ट आहे ना ती दुसऱ्या कोणाच्या स्कूलमध्ये किंवा ब्रँडमध्ये करता येणार नाही, आपल्याला आपलंच काहीतरी क्रिएट करायला पाहिजे असं मला वाटलं. मग 2016 वयाच्या 24 ऐवज आय थिंक त्या वयामध्ये मी प्लॅन केला की जेवढी पण जमापुंजी आहे ती घ्यायची आणि प्रयोग करायचा, जे होईल ते होईल, जास्त जास्त काय होईल माझे पैसे डुबतील आणि एखादा मोठा धडा भेटेल त्यांनी. पण सुरू केलं आणि अतिशय सुंदर प्रतिसाद भेटला मला पॅरेंट्सकडून किंवा त्यांना माझं मी जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होते किंवा त्या टायमाला जे मला हवं होतं की बाबा हे आम्ही ऍड करत आहोत ते कोणी प्रोव्हाइड करत नव्हतं म्हणून त्यांना वाटलं की नाही असं आपण टाकूया मुलांना. मोठे मोठे ब्रँड होते तरी पण स्कूलला का हे भेटलं की एक पर्सनल टच होता. एक पर्सनल टच असणं महत्वाचं आहे की तुम्ही स्कूल उभं करता नो मॅटर इट्स अ फ्रँचायझी और खुद स्वतःचं जरी उभं करता त्यात आपलं काहीतरी थोडंसं ओतावं लागतं.
0: हा बरोबर, कारण केवळ दुसऱ्याचं म्हणून करणं वेगळं आणि हे माझं आहे, माझ्या हक्काच आहे आणि तिथे येणारी बाळं ही सगळी माझी असं म्हणून त्या फिलिंग्सने करणं इट्स
1: व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. कसं असतं माहितीये का, मला असं म्हणतात की तुम्ही आई नाही आहात अजूनपर्यंत, तुम्हाला ते ममत्व अजूनपर्यंत कळलं नसेल पण जेव्हा आपण एखाद्या मुलाला मिठीमध्ये घेतो ना तेव्हा बाय डिफॉल्ट आपल्याला ते ना फील होत, ती जी संकल्पना आहे ना ती वेगळी आहे.
0: एक्झॅक्टली. नाही पण हे खरंच खूप छान आहे म्हणजे आणि ह्याच्यातून मला मुळात आहे ना नावच खूप आवडलेलं. ज्या वेळेला मी पहिल्यांदा तुझ्या या मदर्स पंपकिन या नावाविषयी ऐकलं होतं आणि मला असं झालं की मी अशी बरीच नावं ऐकली आहेत, हे स्टार ते स्टार वगैरे वगैरे काय काय काय काय, पण वाय मदर्स पंपकिन हे नाव तुला कसं सुचलंय? कारण इट्स व्हेरी युनिक.
1: ऍक्च्युली कसं आहे की मी माझ्या आईमुळे आज घडलेली जी पण आहे ना, माझ्या आई वडिलांनी जे पण शिकवलेलं आहे त्यामुळे घडली आणि तिचं आणि माझं कनेक्शन एवढं गोड होतं ना की मला असं वाटलं की मी तिच्यासाठी काहीतरी करावं किंवा तिच्या नावाने काहीतरी सुरू करावं म्हणून मदर्स नावाने स्टार्ट केली होती. अनफॉर्च्युनेटली ट्रेडमार्क

0: वगैरे भेटले नाही. मग मी विचार केला की मदर तर हवंय पण कसं भेटा, म्हणून 8 वर्ष ह्या नावा पाठीमागे आम्ही घालवली.
1: एंटायर
0: 8 इयर्स वी आर पुट दिस पर्टिक्युलर नेम आणि विचार केला करायचंच आहे म्हणून. मग माझी मम्मी मला लोणाचा गोळा म्हणायची. तर मला असं वाटलं की ते आपण कसं टाकू शकतो आपल्या नावामध्ये. सो मदर्स पम्पकिन, पम्पकिन सारखं की आपलं एखादं छोटस गोंडस बाळ, आपला प्रेमाचा असा भोपळा आपण म्हणतो ना, तर त्यामुळे मला ती संकल्पना आली की नाही आपण टाकून बघूयात. आपल्याला भेटलं, रजिस्टर झालं तर आपलं लक. आणि फॉर्च्युनेटली मला इतकी मी नावं रजिस्ट्रेशनला दिली होती, हे नाव मला खूप कमी वेळामध्ये रजिस्टर होऊन गव्हर्नमेंटकडून भेटलं आणि ते आज इतक्या चांगल्या लेवल प्रत्येकाला ते नाव आवडण्यासाठी आवडतं, कारण त्यासाठी एक पर्सनल कनेक्ट आहे, एक टच आहे, एक फील आहे. तो मला स्वतः पण असं खूप आवडतं की आणि मला माहिती नाही ते कसं झालं, ते कधी डोक्यामध्ये खुळ घुसलं की नाही आपण पम्पकिन टाकून बघूया आणि ते झालं. आणि आय एम सो हॅपी, इट इज नथिंग आय हॅव डन. मेबी क्रिएटर द पर्सन हु इज अबाव, त्याला हवं होतं की मी हे करावं म्हणून.
1: मुळात बघ ना, म्हणजे तुम्ही इतके सगळे एफर्ट्स टाकले होतेस, बट त्यामध्ये तुझं जे आहे म्हणजे शेवटी काय की तू आईशी कशी कनेक्ट होतीस आणि त्या कनेक्ट असणाऱ्या गोष्टी परत या स्कूलमध्ये आल्यात. म्हणजे मी असं म्हणेन की मदर्स पम्पकिन इज युअर फर्स्ट किड यार. आणि तिकडे सुद्धा तेच एक तो मायेचा ओलावा अर्थात त्या नावामुळे आला आणि खूप युनिक वाटतं आणि ऐकायला असं खूप म्हणजे ते
0: असं गोड वाटतं.
1: येस, तर श्रोते हो, मला असं वाटतंय आपण मला ह्या गप्पा खूप रंगणार आहेत, कारण हा जो विषय आहे ना या विषयामध्ये बोलावं तितकं कमी आहे. म्हणजे दररोज नवीन गोष्टी शिकायला मिळतात. असं म्हणतात की जरी आपण टीचर असलो तरी मुलांचे माइंडसेट जाणून घेणं आणि त्यांची जी विचार करण्याची शक्ती आहे ती समजून घेणं आता मला ही उत्सुकता आहे, कारण तिच्याकडे एक नाही दोन नाही तर 4-4 सध्या तिच्या फ्रँचायझीज आहेत. त्यामुळे मग तिकडे ती कशी हँडल करते किंवा ती सगळ्या मुलांना कसा वेळ देते किंवा ती सगळ्यांशी कशी भेटते, तिचं आणि मुलांचं नातं कसं आहे, हेही मला जाणून घ्यायचंय अर्थात. पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये तुम्ही ऐकत आहात अर्जी कोमल सोबत चैताली सुतार यांना. भेटूयात लगेचच, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.

0: नमस्कार श्रोतेहो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आपला सेगमेंट आज किनारी. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे, आज स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीयेत. अगदी कोणतंही क्षेत्र असू देत, अगदी बिझनेस वुमन म्हणून, उद्योजिका म्हणून सुद्धा त्या नावा रुपयाला आलेल्या आहेत. आणि अशीच एक यंग एंटरप्रेनर आज आपल्यासोबत बसलेली आहे. खरं तर तिने या गोष्टीला, म्हणजे ती करत असलेल्या गोष्टीला कधी बिझनेस म्हणून पाहिलंच नाही. तर एक तिची आवड म्हणून आणि तिला नेहमी नवीन नवीन काहीतरी छान ट्राय करायचं होतं, काही छान गोष्टी अनुभवायच्या होत्या, म्हणून तिने प्री स्कूल सुरू केले. पेशाने जरी आर्किटेक्चर असली तरी आवडीने मात्र ती लहान मुलांची टीचर बनली. आणि आज तिच्या 4 फ्रँचायझीज आहेत मदर्स पंपकिन नावाच्या, आणि त्याचविषयी आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. तर मदर पंपकिनचा हा जो प्रवास आहे हा सुरू झाला, त्याच्यासोबत चैतालीचाही वेगळा प्रवास सुरू झाला असेल. काय नवीन गोष्टी अनुभवत असतेस बिईंग अ टीचर?
1: ऍक्च्युली दररोज एक नवीन एक्सपिरियन्स असतो, कारण आपण म्हणतो ना की आपण शिक्षिका आहोत. शिक्षिका अशी व्यक्ती असते ना, ती बनण्यासाठी भरपूर घेता आलं पाहिजे आयुष्यामध्ये. तर बरेचसे असे अनुभव असतात जे आपण घेत राहतो, आणि जे अनुभव लहान मुलं देतात ना आपल्याला, त्यातून जे आपण घडतो. त्यामुळे गुरुची जी आपण म्हणतो ना पदवी जी असते ना, ती शिष्यामुळे असतं. कारण आहे, कारण शिष्य चांगला होतो ना जेव्हा, तेव्हा गुरुला असं प्राधान्य भेटतं की नाही नाही. तर प्रत्येक मुलातून काहीतरी शिकायला भेटतं मला आयुष्यामध्ये, एक प्रेमाचा हात भेटतो त्यांच्यातर्फे. आणि हा आजच्या नश्वर दुनियेमध्ये कुठे जर एखादं चांगलं जाग असेल जिथून तुम्हाला काही अपेक्षा न करता प्रेम भेटत असेल, तर ते फक्त प्री स्कूल आणि लहान मुलांची जी शाळा आहे माझी, ती जागा आहे.
0: हा म्हणजे दे आर व्हेरी इनोसंट यार. आणि खरं तर आता जे स्वरूप आहे ते बदललंय. म्हणजे मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण शाळेत जायचो त्यावेळेला आपले पालक हे पूर्णपणे शाळेवरतीच डिपेंड होते. माझा मुलगा, माझी मुलगी शाळेत गेली तर तिकडे चांगलं शिकणार आहेत, त्यांना म्हणावं इतकं प्रेशर नव्हतं. माझा मुलगा हा म्हणजे कॉम्पिटिशन आहे, जातोय येतोय करतोय, काय केलं कसं झालं एकच विचारणं ठीक होतं. पण सध्या आपण बघतोय पॅरेंट्स आर टू मच इन्वॉल्व, कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रत्येक पालकाला वाटतं माझ्या मुलाने काहीतरी नवीन करावं, काहीतरी छान करावं, सगळ्यांपेक्षा वेगळं करावं. तू बीइंग अँड फाउंडर ऑफ द प्री स्कूल, काय ऑब्झर्व करतेय सध्या, पालकांच्या काय अपेक्षा आहेत?
1: पालकांच्या अपेक्षा असं बघायला गेलं तर ना, सर्वात मोठा म्हणजे सेफ्टी आणि सेकंड इज हायजीन. कारण आजच्या डेटला पॉल्युशन एवढं वाढलेलं आहे, आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हायजीन मेंटेन नाही केलं तर मुलं आहेत ती, शेवटी 2 वर्षापासून 5 वर्षाची मुलं आहेत, लगेच आजारी पडू शकतात. म्हणून त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची जी जागा जी ते आपण पाठवतोय 3 तास 4 तास, ती हायजीनिक असणं गरजेचं आहे. आणि सेकंड सेफ्टी. आता ह्याबद्दल मला असं वेगळं सांगायची काही गरजच नाही. मुलगी असो मुलगा असो कोणी असू दे, ऍज अ ह्युमन आजच्या डेटला सेफ्टी हा भरपूर मोठा प्रोटोकॉल झालेला आहे. ती सर्वात बेसिक नीड झालेली आहे आयुष्यामध्ये. शिक्षण प्रत्येक जण देत आहे, आणि असं वेगळं असं नाही, पण वेगळी पद्धत असणं महत्वाचं आहे. शिक्षणाचा जो पोर्शन असतो तो सेम असतो, प्रत्येक स्कूलचा क्रायटेरियाच असतो तशा हिशोबाने, पण त्यात तुम्ही कसं शिकवताय ती जी पद्धत आहे, नुसतं फॅनवेने शिकवणं पण जरी नाही आहे, त्यांना तर तुम्ही तरी बोध घेता आला पाहिजे. त्यासाठी स्टोरी टेलिंग फॉर्मॅट महत्वाचा असतो. तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सांगता लहान मुलांना, ती कायम लक्षात राहते. आपण एखादा प्रसंग जेव्हा सांगतो कोणाला तर ती लक्षात राहते, पण एखादा धडा आपण पाठ करू शकतो तर पाठ करू शकतो, लक्षात राहू शकत नाही. तर कायमरूपी लक्षात राहण्यासाठी ते जी प्रक्रिया असते ना, ती खूप डिफिकल्ट असते. आता नॉर्मली काय होतं, 2 वर्षांच्या मुलांना ना काही माहिती नसतं, तर त्यांना एबीसीडी शिकवणं खूप डिफिकल्ट आहे कम्पेरेटिव्हली 10th स्टँडर्डच्या मुलाला एखादा अभ्यासाचा पोर्शन शिकवणं. का? कारण त्याला काहीच नाही माहिती. तुम्हालाच शिकवायचंय, तुम्हालाच घडवायचंय, पहिला पाया तुम्हालाच ठेवायचाय. आणि ती जी नीव आहे ना, जर ती बरोबर नाही बांधली गेली तर तुमची जी पूर्ण आयुष्याची जी इमारत आहे ना, ती कुठतरी हलकी राहते.
0: एक्झॅक्टली.
1: तर ते जे आहे ना, ते देण्याचं काम मी करावं किंवा माझ्या टीचर्सनी करावं, तशी आम्ही सिस्टम, इकोसिस्टम अशी बनवलीच आहे की त्या सिस्टममध्ये येणारा जो कोणी मुलगा आहे त्याला स्वतःला स्वावलंबन, म्हणजे दुसऱ्यावरती कोणा डिपेंडंट न राहता स्वावलंबी बनावं, ही प्रक्रिया कशी करता येईल त्यावरती जास्त भर दिला जातो. की बाबा आज मला कुठे दुखत आहे ते मला सांगता आलं पाहिजे. आजच्या जगामध्ये ना, जोपर्यंत आपण सांगत नाही ना तोपर्यंत आपल्याला कुठलीच गोष्ट भेटत नाही. आणि इतकं डिफिकल्ट झालेलं आहे ना सांगणं सुद्धा, तर ती जी हिंमत आहे मुलांमध्ये यावी की बाबा आज मला कुठेतरी दुखत आहे हे सांगता आलं पाहिजे, ते पहिली गोष्ट म्हणजे. आणि एक सेकंडली सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट असते. तुम्ही आज जेव्हा बाहेर जाता तर तुम्हाला कोणी किती शिकलं हे विचारत नाही, तुमच्या वागण्यातून तुमच्या कॉन्फिडन्समधून त्यांना कळतं की बाबा आजच्या डेटला ही व्यक्ती ह्या पदावर आहे म्हणून का आहे, कारण त्याचा कॉन्फिडन्स बोलतो.
0: बरोबर.
1: तर ती जी बेसिक गोष्ट आहे ना एक आपला एज्युकेशन सिस्टम मध्ये ती कुठेतरी बदलावी म्हणून सुरू केलेला प्रकल्प आहे की बाबा मुलांनी स्वावलंबी बनावं, त्यांना स्वतःचं मत मांडता यावं आणि त्यांची स्वतःची एक विचारधारा बनावी सुंदर अशी ज्यातून ते उदार जाऊन पुढचे चांगले नागरिक बनावे, ती जी आहे ती हातून आपण देण्याचा प्रयत्न करतो, आपल्या प्रिस्कूल देण्याचा प्रयत्न करतो.
0: आणि मला असं वाटतं पालकांना हेच हवं आहे.
1: येस.
0: म्हणजे पालकांची इन्व्हॉल्वमेंट आणि या सगळ्या गोष्टी त्याच गोष्टींमुळे वाढलेल्या आहेत आणि खूप कमालीचा थॉट आहे यार. म्हणजे आय कॅन म्हणजे मी खूप स्पष्ट बोलते या विषयावरती, बरेच जण मिळणारी फीज आणि या स्ट्रक्चरकडे जास्त फोकस्ड असतात, बट तुझा जो फोकस्ड आहे इट इज व्हेरी क्लिअर की मुलं म्हणजे आपण उद्या एक नागरिक घडवण्याचं काम आणि तो बेस पक्क करण्याचं काम एखादी प्रीस्कूल करत असते आणि वी आर डुईंग दिस आणि हे सगळं करत असताना ते किती चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे याकडे तुझा एक कल आहे आणि आय एम व्हेरी कॉन्फिडंट की जो तुझा थॉट आहे तशीच तू तुझी टीम बनवली असणार, त्याच कॉन्फिडेंटली तुझी तू टीम फॉर्म केलेली आहेस आणि मी रादर याचा एक एक्सपिरियन्स म्हणून घेतलेला आहे. थोडस पुढे वळूयात. खरं तर लहान मुलांना सगळेच म्हणतात म्हणजे घरी पालकांना पॅरेंट्सना एक त्यांचं बाळ हँडल करणं सुद्धा अवघड जातं. आज तुझ्या चार प्रीस्कूल्स आहेत, तू प्रत्येक स्कूलला व्हिजिट करत असशील, वेळ देत असशील. मला हे जाणून घ्यायचंय की तू कसं आहे, तुझं आणि त्या लहान मुलांचं नातं कसं आहे, तू कसं हँडल करतेस? कारण मी जी चैताली बघितली आहे जी लहान मुलांच्या बाबतीत खूप पजेसिव्ह होते, तिला नाही आवडत लहान मुलांना त्रास झालेला आणि ती खूप पजेसिव्ह आहे लहान मुलांच्या बाबतीत, आणि मग हे तू कसं छान जमवून आणलंयस, तुझं आणि मुलांचं नातं मला जाणून घ्यायला आवडेल.
1: कसं आहे माहितीये, लहानपणी ना असं वाटायचं की हे पाहिजे. मी कधीच म्हणजे मी स्वतःला जे मला हवं होतं आयुष्यामध्ये ते मला जर भेटलं नाहीये तर ते पुढच्या जनरेशनला कसं भेटावं हे ह्या गोष्टीकडे कल असतो माझा. की असं नाही की आईवडील काही कमी गेलं, पण तेव्हा आपण जेवढे वोकल कधी नव्हतोच, आपल्या खूप इच्छा असायच्या कधी कधी सांगायचं असायचं की बाबा हे झालंय ते झालेलं आहे. तर जसं मी लहानपणी माझ्या मम्मीला सांगायची तसं त्यांना कोणतरी असावं ज्यांना ते सांगू शकतात, कारण फॅमिली न्यूक्लियर आजच्या डेटला आणि आईवडिलांकडे टाईम नाहीये, बिकॉज हा धावतं जग आहे हे आणि ह्या पळत्या जगामध्ये त्यांना एक मायेचा कोणतरी हात असावा आई वडिलांव्यतिरिक्त. म्हणून आम्ही विचार करतो की मी प्रत्येक टीचरला पण सांगते, जेव्हा आपण हायर करतो टीचरला, आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो तुम्हाला टीचिंगची, पण तुम्हाला एक प्रेमाचा हात कसा द्यावा एका मुलाला की तुम्हाला तो सगळं काही सांगू शकतो त्याच्या मनातलं की आज मी हे खाल्लं, आज मी असं केलं, आज मी इकडे गेलो, आणि मग तो येऊन जेव्हा सांगतो आणि तुम्ही त्याला सांगता की नाही नाही मस्त तुम्हाला मजा आली, चला आपण आज पण मजा करूया बसून, मग त्याला ती येण्याची आतुरता असते की तो शाळेत जात नाहीये, कुठल्या सिस्टममध्ये जात नाही, तो आपल्या एका फ्रेंडला भेटायला चाललेला आहे आपल्या स्कूलमध्ये. हा तर ती जी गोष्ट आहे ना ती जेव्हा मुलाकडे येते ना आमच्याकडे उलटी गंगा आहे. म्हणजे मुलं येण्यासाठी रडत नाही, जाण्यासाठी रडतात की नाही जायचंय आम्हाला, थांबायचंय आम्हाला इथे स्कूलमध्ये. तेवढं प्रेम जे आहे ना ते टीचर आणि मुलांमध्ये आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतो. असं नाहीये की चुका घडत नसतील किंवा घडल्या नसतील, माणूस जो आहे ना प्रत्येक चुकांनी बनलेला असतो, तर त्या चुका सुद्धा आम्ही बनलेली ही प्रीस्कूल आहे आणि आता ती हळूहळू हळूहळू करून थोडं थोडं करून इम्प्रूव्ह होत आहे असं मला वाटत आहे. हो फुली
0: डेफिनेटली किती गोड आहे. म्हणजे बघ ना आपणही म्हणजे आपल्या वेळेला एक असा काळ होता की आपण आपल्या आई बाबांना सगळं शेअर करायला घाबरायचं किंवा मी असं झालंय तर मी कसं सांगू, एक ती भीती होती. आताचे पॅरेंट्स आर व्हेरी वोकल आणि खूप छान फ्रेंडशिप सारखं एक बॉन्ड तयार करण्याचा प्रयत्न करतायत किंवा अगदीच ए बाबा ए आई असं म्हणून आपण छान सध्या रिलेशन बघायला मिळत आहे, पण त्यात त्यांना वेळ नसल्यामुळे एक जी पोकळी निर्माण झाली आहे आणि मग कुठे जाणार आपण बोलायला, तर ऑफकोर्स आपल्याकडे टीचर्स आहेत. टीचर्स म्हणजे टीचर माझी फ्रेंड आहे, ती मला ओरडते, ती माझ्यावर रागावते, पण ती मला तितकंच प्रेमाने जवळही घेते. ती मला छान चार गोष्टी समजावून सांगते, ती माझं ऐकते प्रेमाने. आणि बऱ्याच वेळेला इतक्या सगळ्या स्टुडंट्स मध्ये पेशन्स लेवल,
1: पण इट इज व्हेरी इझी माहित आहे का, ते बघण्याचा दृष्टिकोन आहे. म्हणजे मला प्रत्येक स्कूलमध्ये ऍज यू सेड ना की हाऊ यू मॅनेज, जेव्हा आपण जातो ना एक दोन मिनिटं तुम्ही एखादी गोष्टीला सांगितलं ना की आज ऐसा हो गया पता है इतना किया उतना किया, आणि मग ते सांगितल्यानंतर तो आपल्याला लेटर सांगतो की मॅम पता है मैंने आज ऐसा किया. मग आपल्याला त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं असेल ना तर त्यांच्या वयाप्रमाणे आपल्याला ते सांगावं लागतं, पता है आज इतनी भीड थी मैं कैसे कैसे करके आपके पास पहुंची. मग त्यानंतर ते म्हणतो की मॅम पता है आज घर पे क्या हुआ, मैंने ये खाया, मम्मी ने ऐसे ऐसे बोला और ये कर दिया. मग त्यातून एक नातं निर्माण होतं
0: आणि कुणात तो संवाद निर्माण होतोय, आणि जे कुठेतरी आता कमी होत चाललंय कम्युनिकेशन, तो कम्युनिकेशन गॅप जो दिसतोय तो कुठेतरी भरून काढला जातोय. आणि मला हे खूप आवडत आहे ऐकायला, म्हणजे मला सुद्धा रादर आता बिईंग अन अँकर बऱ्याच वेळेला अशा सिच्युएशनला हँडल करावं लागतं. मग ते स्टेजवरती जेव्हा लहान मुलं येतात किंवा मागे गोंधळ असतो तर त्या मुलांना कसं हँडल करायचं, मुळात अँकर असून तो प्रश्न पडतो आणि ते कधी काय गुगली टाकतील त्याचाही प्रश्न, म्हणजे टेन्शनच असतं त्याचं. पण हे जे तू काही सांगतेस ते ऐकून खरंच असं वाटतंय की येस, तुम्हाला जर मुलांना काहीतरी छान तू नेहमी शब्द वापरतेस की मोल्ड करायचं त्यांना, तर तुम्हाला त्यांच्यासारखंच लहान व्हावायला. खूप छान आहे सगळं आणि मजा येते मला ऐकायला. रादर आज जे पॅरेंट्स ऐकतायत त्यांनाही कळत असेल की कशा पद्धतीने मदर्स पॉम्पकिन मध्ये तू ट्रेन करतेस तुझ्या टीचर्सना आणि तुझ्या एकंदरीत सगळ्या स्टुडंट्सना. पण मग आता चार ज्या फ्रँचायझीस आहेत तू कसं मॅनेज करतेस, यू बिईंग अ फाउंडर आणि हे तू कसा कसा वेळ कुठे कुठे देतेस किंवा काय?
1: तसे आपण एक टीम मिटिंग ठेवतो आणि मी हे हमेशा विश्वास ठेवते की हे माझ्या एकट्याचं काम नाहीये. आजपर्यंत ही गोष्ट जी घडली किंवा जेवढं पण छोटं काही मी घडवलेलं आहे त्यामागे बऱ्याच लोकांचा हात आहे. वन ऑफ माय टीचर माझ्याबरोबर 10 वर्षापासून तिचा असं भक्कम हात आहे. ती माझ्यासाठी सेकंड मदर म्हणून उभी राहिली. तिने स्वतःचं जे करिअर आहे ना माझ्या डोळ्यातून बघितलेलं आहे बेसिकली. तर तिला हमेशा असं वाटायचं की आप कर लोगे, आप ना अच्छे से अचीव, लेकिन मैं रहूंगी आपके साथ में, आपको सपोर्ट करने के लिए. तशा अशा बऱ्याचशा स्त्रियांमुळे घडलेली आज चैताली. मी हमेशा माझ्या टीचर सांगते की प्रत्येक चैतालीच्या पाठीमे एक जय असणं गरजेचं आहे म्हणून. ते तर ती जी होती ना त्यामुळे आज हे घडलेलं. पहिलं तर तिला प्राधान्य जातं त्याचं, मग तिने मला शिकवलं की हाऊ टू डील विथ. आपल्याला काही गोष्टी येत असतात, आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती सुद्धा असतात, पण कोणतरी सांगणार असतं ना की हे बरोबर आहे, कर बाबा जा पुढे, टेन्शन घेऊ नको मी आहे. तर तिने ते थोडंसं हेल्प केली. मग प्रत्येक सेंटरमध्ये आम्ही एक टीचर मिटिंग ठेवतो स्पेशली प्रत्येक वीकला, प्रत्येक मंथला. मग त्यामध्ये छोट्या अशा पार्टीज असतात की आज पाणीपुरी पार्टी केली आणि पाणीपुरी खाता खाता विषय चाललं की आज इस महिने मे क्या क्या होणे वाला आहे. कारण तुम्ही त्यांना जर असं पूर्ण असं टीचरकडे ठेवलं ना की नाही नाही नाही आज हे करणं हे करणं, बिकॉज टी स्कूल आहे त्यांनाही एन्जॉय करता आलं पाहिजे. जर टीचर हॅपी नसेल ना तर तुमचं बाळ जे तुमच्या स्कूलमध्ये ते हॅपी कधीच नसू शकतं. तर त्या टीचरना हॅपी ठेवणं हे काम मी करते.
0: आणि असे बॉस सगळीकडे असावेत.
1: आणि त्या ज्या म्हणजे टीचर्स असतात ना त्या जेवढ्या हॅपी राहतात ना त्यातून जी मुलं आमच्याकडे येतात ती अतिशय हॅपी होतात. तर द सोर्स शुड बी हॅपीनेस. आणि जे पाहिजे असतं ना प्रत्येकाला हवं असतं. आज तुला सुद्धा किंवा मला सुद्धा कोणतरी आई वडिलांपेक्षा किंवा नवऱ्याशिवाय किंवा बहिणी भावाशिवाय एखादी व्यक्ती भेटली ना पॅम्पर करायला, माणसाला वाटतं की आयुष्यात भरपूर काय काय भेटलं बाबा मला.
0: सिरियसली आणि हे फिलिंगच किती ग्रेट आहे म्हणजे सध्या बघ ना.

0: आता आपण एवढे स्ट्रेस आउट असतो किंवा आपल्याला प्रत्येकाला कामाचं टेन्शन आहे, फॅमिली प्रेशर्स आहेत, फॅमिलीज इश्यू आहेत, पण मग त्यातून जर तुम्हाला जर अशी कोणी व्यक्ती मिळाली, जर चैताली सारखी जर कोणी तुमच्या आयुष्यात असेल, तर यू आर अ लकी पर्सन. मी तर असं म्हणेन की रादर किंवा मी तर म्हणेन चैताली पॅम्पर करण्याच्या व्यतिरिक्त पण आपण फक्त ऐकून जरी घेतलं ना एखाद्याचं तरी ते खूप. आणि मला असं वाटतं तुझा हा SIP आहे, मी असं म्हणते चैताली ऐकूनही घेते आणि छान गाईडही करते.
1: ऍक्च्युली ते समजणं ना महत्वाचं आहे, कारण कसं आहे बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण घरी नाही बोलू शकत. मग जेव्हा इव्हन टीचर्सना पण ती जागा आहे की तिथे ते आपलं मन मोकळं करणार, सांगणार हा प्रॉब्लेम आहे. आणि त्यांचं ना विदाऊट जज करता कोणतरी ऐकून एक प्रेम आणि होईल सगळं व्यवस्थित हे जरी म्हणणार असतं ना, तरी पण त्यांचं जीवन खूप सुखी होऊन जातं त्या माणसाचं. आणि त्यामुळे माझ्या टीचर्स मला असं वाटतं की आणि हे मी माझ्या टीचरकडून शिकले, जिने मला शिकवले, तर ज्यावेळून मी जे शिकलेले आहे मी ते पासिंग द पार्सल की ही आपण जी मशाल प्रत्येक ठिकाणी द्यावी हळूहळू करून, आणि त्याच्या अशा लाईट्स ज्या आहेत ना त्या प्रत्येक ठिकाणचा प्रकाश पडावा हे खूप महत्वाचं वाटतं मला. आणि तेच करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे असं वेगळे मला बरेच जण म्हणतात की काय USP आहे, हीच USP आहे. वेगळं काय देऊ शकतो आपण कोणाला, असं काहीच वेगळं देणार आहे लहान मुलांना किंवा पालकांना. आणि जेव्हा हे पालक समजतात ना की बाबा नाही ही शाळा ना माझ्या मुलाची माझ्या एवढीच काळजी घेते, तेव्हा मग त्यांना वाटलं की
0: कुठे तो लोनलीनेसच नाही फील होत मुलांना. किंवा सध्या जे वातावरण चाललंय, तू सेफ्टी विषयी बोलली आणि या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं त्यांना वन रूफ मिळत आहेत. आणि हेच असं म्हणतात की सध्या बाकीच्या ज्या काही प्री स्कूल्स आहेत, प्ले प्ले आपण प्ले ग्रुपला टाकतो मुलांना वगैरे, तर मला असं वाटतं की सगळ्यांनी थोडासा जर असा विचार प्रत्येकाने केला ना, तर प्रत्येक पालक निर्धास्तपणे त्याच्या त्याच्या कामावरती फोकस करू शकतो. कारण आज मी ऑफिसला निघून गेल्यानंतर माझ्या बाळाचं मागे काय होतंय, तो स्कूलला नीट गेलाय का, हा विचार सतत पालकांच्या डोक्यात ठोठावतोय दार तो.
1: करेक्ट.
0: आणि जर मला कळतंय की माझ्या मुलाची टीचर ही चैताली सारखी आहे किंवा चैतालीच्या स्कूलमध्ये तो गेलेला आहे, त्यावेळेला
1: थोडं बरं वाटतं,
0: रिलीफ वाटतं. तर येस चैताली, मला अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे मला मुळात तू सांगितलंस की तुझं आणि मुलांचं नातं कसं आहे किंवा तू चार ठिकाणी कशा सध्या सगळं मॅनेज करतेस, तुझ्या फॅमिलीविषयी जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा आता चैतालीला ते एक यंग एंटरप्रेनर म्हणून पाहतात, किंवा तुझी आई जेव्हा तुला इकड्या इतक्या सगळ्या मुलांची आई झालेली पाहते, तेव्हा कसं वाटतं त्यांना?
1: कसं आहे माहितीये का, अनफॉर्च्युनेटली फॉर्च्युनेटली हे तिचं स्वप्न जास्त असेल माझ्यापेक्षा असं मला वाटतं. कारण ना जे पण मी आज काहीही आहे, म्हणजे माझ्या डोक्यावरच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत किंवा माझे जेवढे पण गुण आहेत ते तिचे आहेत, अवगुण असतील ते कदाचित माझे असतील, कारण मी ते बाहेरून घेतले असेल किंवा माझ्या जर आचरणात आले असतील, तिने घडवलेलं आहे. जे पण ती माझ्यासोबत करायची लहानपणी ते सगळं मला असं वाटतं ना की द्यावं, आणि तिने मला एवढं दिलेलं आहे ना की ते असं वाढत चाललेलं आहे. आपण म्हणतो ना ज्ञान आणि प्रेम जेवढं आपण देतो ना तेवढं वाढतं, तर तिने एवढं दिलेलं आहे मला प्रेम किंवा एवढं तिने सपोर्ट दिलेला लहानपणापासून, ती नसून सुद्धा आहे माझ्या आयुष्यामध्ये. कधी कधी असं म्हणतो ना भरपूर कमी काळासाठी एखादी व्यक्ती येते आणि आपल्या आयुष्याला घडवून जाते, म्हणजे ती नाही आहे आज या जगामध्ये, पण तिचं अस्तित्व कुठे ना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी मला ते दिसतं, कारण तिने माझ्यात ते घडवलेलं आहे. म्हणजे वयाच्या 9 years पर्यंत ती होती माझ्याबरोबर आणि वी हॅव लॉस्ट हर, आणि त्या मुवमेंटपर्यंत तिने मला जेवढं काही दिलेलं आहे ना ते आजपर्यंतच्या आयुष्यासाठी पुरेसं आहे माझ्याकडे. म्हणजे तिने एवढं देऊन गेलेलं आहे माझ्यासाठी. आम्ही कधी असं ना म्हणजे जे आजकालच्या यंग मदर्स आहेत ना म्हणतात ना की मी कसं सांभाळू मुलांना वगैरे, तर मी सांगते कारण माझी मम्मी मला म्हणायची की सोनल आजपासून ना आपण, माझं घरचं नाव सोनल आहे सॉरी, म्हणायचं की आजपासून ना आपण ना मम्मी आणि ना मुलगी नाही आहे, तू माझी फ्रेंड आहे आणि मी तुझी फ्रेंड आहे, ठीक आहे, तू तुम्हाला सगळं सांगत जा. मग ती काय करायची, ती यायची, आम्ही आल्यानंतर स्कूलमधून मी बॅग टाकली, मग तिला मला बसायची माझ्याबरोबर आणि मला म्हणायची की सुनील सांग काय झालं, मला माहिती आहे मी आज हे केलं, मग जेवण म्हणताना एवढा प्रॉब्लेम झाला, मग गॅसेस संपला, मग घरातून हेच आणायचं राहिलं, मग तिकडेच करायचं राहिलं. मग ती जेव्हा सांगायची ना ते सांगता सांगता मला वाटतं की थांब थांब मला पण सांगायचंय मी काय केलं आज. मग मी सांगायची की मम्मी आज स्कूलमध्ये ना असं झालं अगं, बघ ना ती तिने ना मला असं म्हणालं, शिक्षकाने मला असं ओरडलं, मी हे अभ्यास केला मग जे माझ्याकडून चुकी जरी घडलेली असेल ना त्या गप्पा मी तुम्ही घ्यायची आणि तिने मला कधी जज नाही केलं आयुष्यामध्ये. आणि मग ती माझ्या मनामध्ये असं गोष्ट झाली की बाबा ही जी गोष्ट मला भेटली आहे ना ती आज नाही भेटते. आणि असं नाहीये की कुठल्या आईचा दोष आहे पण त्या आईला देता येत नाहीये सध्याला तिच्या कामाच्या वेळामुळे किंवा सध्याचा जो फायनान्शियल लोड आहे ना प्रत्येकावरती त्यामुळे तिची खूप इच्छा आहे
0: पण तिला
1: ती देता येत नाही. खूप गिल्ट आहे
0: हो
1: ती खूप गिल्ट मोडमध्ये आहे. माझ्याकडे असे बरेचसे पॅरेंट आहेत म्हणतात की डेकरला मी टाकलं ना मुलाला आमच्या तर आम्ही निश्चिंत का माहितीये का की जे मला द्यायचं आहे ना ते कदाचित मी देत नाहीये पण जिथे मी टाकले ना माझ्या मुलाला तिथून ते भेटत आहे तर मी खुश आहे की चलो मी देत नाहीये ते प्रेम पण कुठून तरी भेटतंय ते प्रेम. तर ती जागा जी आहे ना ती ते एक एन्व्हायरमेंट असतं आणि ते आपण असं फेक क्रिएट करू शकत नाही. त्यासाठी स्वतःला गुंतून घ्यावं लागतं ओतून द्यावं लागतं त्या क्षेत्रामध्ये आणि वाहावं लागतं त्या नदीच्या प्रवासात आपण वाहतो त्याचं वाहावं लागतं आणि ते जेव्हा करतो ना त्यातून निर्माण होतं जे आज झालेलं आहे. आणि मी कदाचित बाकी भरपूर काही काही म्हणजे चुका केल्या असतील कारण माणूस आहे शेवटी पण जे हे घडलेलं आहे ना माझ्यासोबत म्हणून मी म्हटलं की जे आज होते ना मी ते कधी इमॅजिन केलं होतं ना कधी प्लॅन केलं होतं ना कोणी प्रेरणा दिली होती ते आपोआप येत राहिलं आणि ते असं होत राहिलं. माझ्या आईनी एक शिकवलेला प्रसंग सांगते. आम्ही ना लहानपणी गेम्स खेळायचो बरेचसे गेम्स खेळायचो तर नवा व्यापार करून माहिती असेल बिझनेस गेम तर खेळायचो तर खेळता खेळताना मला असं व्हायचं की मी हमेशा हरायची तिच्याकडून तर मला ती म्हणायची कधीच तू जिंकू शकणार नाहीस. तर मला वाटतं की माझी मम्मी मला असं का म्हणते. मग एक दिवशी बसलोच म्हटलं आज मी जिंकूनच दाखवणार. फर्स्ट गेम हारलो सेकंड गेम हारलो थर्ड गेम हारलो चौथा टायमाला वाटलं की ना आता मी जिंकणार आणि फोर्थ गेमला मी जिंकले. मग तिने माझ्या चेहऱ्यातीस जे सुखाचा जसं जो हे बघितलं ना की बाबा खूप हॅपी आहे माझी मुलगी म्हटलं हेच मला हवं होतं तुझ्याकडून की तू हा विचार नाही करावा की समोर कोण बसले तू हा विचार करावा की मला आयुष्यात जगायचंय जिंकायचंय आणि प्रत्येक क्षण जगायचंय. इट शुड नॉट बी फॉर द विनिंग पर्पज इट शुड बी फॉर द हॅपीनेस
0: पर्पज की तुझे
1: मानसिक समाधान आणि तो समाधान तुला आज भेटलंय ना भले तुझी आई समोर का असे ना ती हारले पण तू जिंकले समाधान आहे ना ते मला हवंय की जगात बरेच लोक येतील तुला पाडतील आणि म्हणतील की नाही तू तेवढी हुशार नाहीयेस तू नाही करू शकत पण तुला विश्वास असला पाहिजे की तू करू शकतेस. ते वयाच्या सातव्या वर्षामध्ये तिने जे शिकवलेलं आहे ते मला आजही लक्षात आहे. मी भरपूरदा पडलेली आहे पण तिचे जे ते बोल आहेत ना ते हमेशा होते की तुला जगायचंय आणि स्वतःवर विश्वास ठेवायचंय. कोणालाही विश्वास नसेल तरी पण तुला विश्वास असला पाहिजे की तू ते करू शकतेस. आणि आज ते घडताना तर मला असं वाटतं की तिच्या डोक्यातलं ते खळ होतं की माझ्या मुलीने जिंकावं
0: पडतं. त्यांचा आशीर्वाद हे नेहमी तुझ्यासोबत आहे. आणि मी खूप कमी लोकांसोबत अशी छान इतकी अट्रॅक्ट होते आणि ते मला प्रभावित करतात अँड यू आर वन ऑफ देम. तू बोलतीयस ना मला ते कळतंय की यू आर टू मच इन्वॉल्व इन किड्स. तू खूप इन्वॉल्व आहेत त्या मुलांमध्ये. तू खूप छान पद्धतीने सगळं मॅनेज करतेस आणि मदर पंपकिन हे तुझ्यासाठी काय हे तुझ्या प्रत्येक शब्दांमध्ये दिसून येत आहे. आणि मला असं वाटतंय की कोणतीही वुमेन कोणतीही महिला कोणतीही स्त्री मुलगी जर पुढे जाऊन स्वतःचं काहीतरी करण्याचा विचार करत असेल ना तर हे या लेवलचं डेडिकेशन असलं पाहिजे. म्हणजे तिच्या शब्दांमध्ये तिच्या प्रत्येक वाक्यामध्ये तिच्या प्रत्येक उच्चारामध्ये तिच्या डेडिकेशन विषयी असलेलं तिच्या पॅशन विषयी असलेलं प्रेम जे आहे ना ते दिसून येत आहे. ओ माय गॉड क्या वाटते खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूच नाही असं वाटतं. पण आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि सरते शेवटी आता चैतालीचे काय पुढचे प्लॅनिंग्स आहेत कारण आय एम डॅम शुअर की ती इतक्यात थांबणारी नाहीये. तिचे पुढेही बरेचसे प्लॅनिंग असणार आहेत आणि आय एम व्हेरी एक्सायटेड की ते काय आहेत ते ऐकायचं आहेत मला. चैताली स्वतःला आणि तिच्या या पहिल्या बाळाला मदर स्वामकिनला ती कुठे बघतीये हेही मला जाणून घ्यायचंय तिच्याकडून. पण छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुराद गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन शेड.

0: हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FM च्या आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये अर्थात आज घेणारी या सेगमेंटमध्ये आज आपण जोडले गेलेलो आहोत चैताली सुतार यांच्यासोबत. चैताली सोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारल्या. शी इज द फाउंडर अँड दी ओनर ऑफ मदर्स पंपकिन स्कूल्स आणि प्री स्कूल आहे हे. आणि तिथे खूप लहान मुलांसोबत तिचा छान संवाद कसा होतो किंवा तिचं आणि लहान मुलांचं नातं कसं आहे, तिचं आणि तिच्या टीचर्सचं रिलेशन कसं आहे आणि ही एकंदरीत मदर्स पंपकिन कसं उभारायला, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. चैताली, तुझं सांगितलंस की तू कशा पद्धतीने सगळ्यांना ट्रेन करतेस, मुलांसोबत तुझं रिलेशन कसं आहे, पण अजून तू वेगळं त्यांना काय देण्याचा प्रयत्न करतेस जेणेकरून फक्त पुस्तकातच नाही की हे बुक्स आहेत आणि हेच रिडिंग करायचंय. म्हणजे मी असं म्हणेन की अदर्स प्री स्कूल्स म्हणजे सगळेच जण स्कूल्समध्ये सेम शिकवतात जसं तूही अगोदर म्हणालीस, तू काय वेगळं करतेस?
1: ऍक्च्युली कसं आहे, फक्त एज्युकेशनसाठी मुलं स्कूलमध्ये यावी ह्या बाबतीमध्ये मला असं थोडं मी त्यावरती विश्वास नाही ठेव बेसिकली. तर आमच्याकडे 5-day ऍक्टिव्हिटी करून कन्सेप्ट आहे. सो एव्हरी मंडेला स्कूलमध्ये योगा होतो. सो हाफ एन आरसाठी बाहेरून फॅकल्टी येते आणि ते योगा शिकवतात. त्यांनी कसं होतं, फ्लेक्सिबिलिटी वाढते बॉडीची आणि एवढ्या कमी वयात ह्या ज्या गोष्टी आपण करवतोय ते लाईफ टाईमसाठी राहतात त्यांच्या डोक्यात. सेकंड ट्यूजडे इज कराटे. सो कराटे इज द प्लेस जिथून तुम्हाला एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, जिथून तुम्हाला उद्याला कुठलं पण संकट आलं तर ऍटलिस्ट थोडंफार काही ना तुम्ही मुव्हमेंट करू शकता, ती एक कॉन्फिडन्स डेव्हलप होते. थर्ड इज अ ग्रुमिंग लेक्चर. ग्रुमिंगमध्ये टीचर्स हँडल करतात, कराटेचे पण बाहेरून जोर येतात. ग्रुमिंगसाठी कसं असतं, टीचर का घेते कारण ती 5 days असते मुलांबरोबर, मग ती ज्या पद्धतीने मुलाला माईकवर कसं बोलायचं हे शिकू शकते ते कोण नाही शिकू शकत. तर तो एक जो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो त्यामुळे स्टेजवरती मुलं जेव्हा छान करतात ऍज यू हॅव सीन ऑल्सो ते ग्रुमिंगमुळे करतात. ते टीचरचं प्राधान्य त्यामध्ये म्हणजे त्यांनी घेऊन करतात, इन्व्हॉल्वमेंट खूप असते त्यांची. नंतर थर्सडे असतो, तर थर्सडेमध्ये आम्ही काय करतो, डान्स. तर डान्स बऱ्याच लोकांना असं वाटतं ना की फक्त नाचतात, असं नसतं. ते आपलं शरीर हे इकडच्या वर्ल्ड मध्ये बनलेली वस्तू आहे, ही मटेरियलिस्टिक वस्तू आहे आणि आपलं सोल इज अ म्युझिक. त्या म्युझिकचा जो संगम आपल्या बॉडी बरोबर जेव्हा होतो तेव्हा डान्स उत्पन्न होतो आणि त्या डान्समुळे मुलांना शरीराबरोबर मन एकाग्र कसं करावं ही गोष्ट कळते. डान्स हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की खूप बेसिकशी गोष्ट आहे, पण ही खूप डिफिकल्ट गोष्ट आहे करणं आणि विथ द कॉन्फिडन्स तो येतो. ते आपण थर्सडे करवतो. फ्रायडेला आपण मेडिटेशन लेक्चर घेतो, त्याची पण फॅकल्टी बाहेरून येते. रादर मी ज्या पण गोष्टी बोलते एक्सक्लुडिंग ग्रुमिंग लेक्चर, प्रत्येकाची एक प्रॉपर फॅकल्टी बाहेरून येते शिकवण्यासाठी, सो दॅट त्यांना प्रॉपर नॉलेज भेटावं. मग मेडिटेशनमध्ये आता मुलांचा का प्रॉब्लेम झाला, इतकं वर्ल्डमध्ये ना 5-5 वर्षाच्या मुलांना डिप्रेशन येते, मग ते तुम्ही घालणार कसं? नुसतं बोलून फायदा नाहीये की त्याला डिप्रेशन येते डिप्रेशन येते, यू हॅव टू ऍक्ट ऑन इट. मग मेडिटेशन हा एक असा प्रोग्राम होतो की जिथे आंतरिक शांतीसाठी मुलांना, आणि बरेच मला पॅरेंट म्हणतात की एवढा कमी वयात ते शिकणार का, नाही शिकतात. त्यांना आपण शिकवणं गरजेचं आहे, त्यांना त्यांच्या पूर्ण एक्स्ट्रीम लेवलपर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि त्यांच्याकडे खूप एनर्जी आहे जी आज आपल्याकडे नाही आहे ना, त्यांना भूक आहे शिकण्याची, त्यांना एनर्जी आहे की त्या एनर्जीमधून ते जेवढं काही त्यांना शिकवतो ना आपण ते शिकू शकतात. आज बरेचशी मुलं ज्यांना 4 languages येतात कमी वयामध्ये का, कारण त्यांना आपण शिकवतोय. इट इज ऑल अबाउट हाव यू गिव्ह टू द चाइल्ड. तुम्ही तेवढं जेवढं त्यांना गरजेचं आहे तसं जास्त दिलं ना, त्यांची क्षमता आहे घेण्याची, तुम्ही देण्याचा प्रयत्न तर करा. आपला प्रॉब्लेम काय आहे त्याच्या वेळेला की आपल्याकडे टाइम नाहीये, आपल्याला देता येणार नाही म्हणून ते मूल करणार नाही, असं जी कल्पना ती नसली पाहिजे. तुम्ही द्या आज न उद्या त्या पर्टिक्युलर गोष्टीचा तुम्हाला चेंज दिसेल त्या मुलामध्ये,
0: बरोबर
1: त्या योगाचा म्हणा त्या ऍक्टिव्हिटीचा म्हणा बदल दिसेलच तुम्हाला त्यामध्ये. प्लस एक असं आहे की ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो त्याबद्दलची पूर्ण माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून स्टोरी टेलिंग फॉर्मॅट असतो आपला, त्यामध्ये काय असतं की प्रत्येक आपलं कल्चर कसं आहे आणि भारत त्याच्यावर एवढा सुंदर कंट्री आहे ना आपली, त्यात विविध प्रकारचे कल्चर जे आहेत ना त्यांची आज उत्पत्ती पण झाले, त्यांचं संगोपन केलं जात आहे आणि ते प्रत्येक मुलाला माहिती असणं गरजेचं आहे की आपले रूट्स कुठले आहेत आपलं ना आपला पाया कुठून आहे.
0: एक्झॅक्टली.
1: तर तो जो प्रकार आहे ना, तो जी गोष्ट आहे ना, ते देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न करतो. अगेन मी प्रत्येक वेळा म्हणते प्रयत्न करतो, कारण का, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपल्याला एवढं नॉलेज नाही याच्या डेटला. मी आजही शिकत आहे, 15 वर्षापूर्वी पण शिकत होती, आणि ऍज अ टीचरपेक्षा जास्त ऍज अ स्टुडंट म्हणून मी लाईफ टाईम मध्ये राहणार आहे.
0: बरोबर.
1: तर ते शिकण्याचा प्रकार जो आहे तो लाईफ टाईम राहणार आहे. मी पण शिकणार आहे, त्यांना शिकवणार आहे, मी प्रयत्न करणार आहे की मी बेस्ट जो फूट आहे ना प्रत्येक वेळेला तिकडे द्यावा आपला, आणि त्यानंतर जी गोष्ट होईल ते वरच्याच्या हातात आहे. तो माझा घरवत आहे, त्यांनी जे करून घेते आणि तो होऊन जाणार त्या हिशोबाने.
0: इतक्या एफर्ट्सनी आणि मेहनतीने सगळ्या गोष्टी करते, सो आय एम डॅम शुअर की हे सगळं खूप छानच होतंय, होत आलंय आणि होणार आहे. खरं तर ही मुलाखत आणि या गप्पा संपूचणे असं वाटतंय, कारण हा विषय इतका जिव्हाळ्याचा आहे हे आज तुझ्याशी गप्पा मारताना कळलं, आणि कुठेतरी जे आपल्याला ऐकणारे श्रोते आहेत त्यांनाही हे कुठेतरी जाणवलं असेल की वाव, प्री स्कूल चालवणं, लहान मुलांसोबत वेळ घालवणं हे खरंच इतकं कमालीचं आहे. आणि आज खूप छान वाटलं तू इथे आलीस आणि या दिलं तुला गप्पा झाला. खरं तर आपण याच्यावरती विविध विषय घेऊन सिरीजही करू शकतो, की मुलांना जाणून घेणं ही खूप मोठं एक काय म्हणतो त्याला, त्याच्यावरती खूप अभ्यास असणं गरजेचं आहे, आणि जो तुझा खूप परिपूर्ण झालेला आहे असं मी म्हणेन. सो खूप छान वाटलं आज तुला इथे येऊन, पण जाता जाता इतकंच विचारेन, येत्या काही वर्षांमध्ये तुला आणि मदर्स पंपकिनला कुठे पाहतस?
1: मला ना मदर्स पंपकिनला अशा ठिकाणी बघायचं की बाबा ह्यातून ना, मी हे बघत नाही मदर्स पंपकिनची किती ग्रोथ होत आहे ते, मी हे बघत आहे की त्यातून जेवढी पण मुलं निघणार आहेत ना, ही 20 वर्षांनंतर जी मी आज कमवते ना त्याची मला पुन्हाही नंतर भेटणार आहे. त्याचं कारण असं आहे, माझ्याकडे 10 वर्षापूर्वीची काही मुलं येतात, त्यांना मॅम हमको आपसे बात करनी, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, कारण त्यांची मी पहिली टीचर होती किंवा प्रिन्सिपल होती किंवा जे काही, त्यांना असं वाटतं की बाबा बोलावं. आणि जेव्हा ती एखाद दुसरं बाळ येतं ना, असं जो अनुभव जो ते सांगतात ना, आणि असं बिंदास बोलतात, आणि मग त्यांच्या आपल्याला जाणवतं की बापरे, खूप अशी जी एक एनर्जी भेटते ना, आणि ते कुठेच भेटू शकत नाही, कुठल्या मंदिरात भेटू शकत नाही, कुठल्या व्यक्तीवर भेटू शकत नाही, पण जो जिव्हाळा त्यांच्या आणि आपल्यात निर्माण झालेला असतो ना, तो मला नंतर बघायचे. असे बरेचसे मुलं येऊन मला सांगताना किंवा घडताना बघायचेत, तर ते बघण्यासाठी मला असं वाटतं की आजच्या डेटला ह्याच्या जेवढ्या पण शाखा मला काढता येतील, ऍज ऑलरेडी आपल्याकडे 4 आहेत, एक छत्तीसगडला फ्रँचायझी पण आपण दिली, तर टोटल 5 असतात त्याला ब्रांचेस आपल्या, तर अशा मला 5 च्या 50 आणि 50 च्या 500 बघायचे, आणि त्या 500 ब्रांचेस मधून प्रत्येक ब्रांचेस मधून 100-200 मुलं अशी सुंदररित्या प्रॉपर एज्युकेशन घेऊन, एक क्वालिटी एज्युकेशन किंवा अनुभव घेऊन निघताना मला बघायचेत. आणि ते स्वप्न आहे माझं की हा अशा ठिकाणी पोहोचावा ब्रँड की ज्यातून सगळ्यांना देता यावं. पैसा प्रत्येक जण कमवत आहे, प्रत्येक पद्धतीने कमवत आहे, पण हे जे कमवत आहे ना, त्याची जी मजा आहे ना, ती खूप वेगळी आहे.
0: आणि मुळात हे सगळं सांगत असताना म्हणजे ह्या गोष्टी तू अनुभवल्यात, आणि मला असं वाटतं की पैसा किंवा सगळ्या सुखांपेक्षा मानसिक सुख आणि समाधान जे आहे ना, ते खूप जास्त मला असं वाटतं त्याने तुम्ही रात्री ऍटलिस्ट
1: झोपू शकता.
0: सो हे असं आहे, आणि हा विषय इतका प्रेमळ आहे, हा इतका जिव्हाळ्याचा विषय, इतका मायेची ऊब देणारा हा विषय होता, आणि आज तू इथे आलीस आणि खूप छान वाटलं. तुला आणि मदर्स पंपकिनला खूप शुभेच्छा आहेत, आणि जसं तू म्हणालीस 5 च्या 50, 50 च्या 500 होऊ देत, आणि सगळीकडे मुलांना आवडणारी शाळा, तू जो एक शाळा स्कूल प्री स्कूल बनवण्याचा जो काही तुझा निर्धार आहे तो असा पूर्णत्वास जाऊ देत, आणि मग कुठलंच बाळ, अच्छा हा मदर सोमकिन म्हटल्यानंतर त्याला कधी रडू येणार नाही, तर तो हसत हसत येईल, हे जे चित्र बदलण्याचा तो एक जो पण घेतलाय सर, ते पूर्ण होऊ देत अशा शुभेच्छा तुला इथे देत.
1: थँक्यू.
0: आणि पुन्हा एकदा मनापासून आभार तू आज इथे आलीस आणि आमच्यासोबत छान दिलं खुलास गप्पा.
1: थँक्यू.
0: तर श्रोते, आपली आजची मुलाखत जी होती, आजची नारी या सेगमेंटमधली होती, अर्थात स्त्री म्हणजेच मातृत्व, आणि स्त्री म्हटलं की तिला आई झाल्यानंतरच, तिला तिचं बाळ झाल्यानंतरच ती आई होते असं नाहीये. स्त्रीमध्ये एक मातृत्व जे आहे ते दडलेलं असतं, आणि स्त्रीमधलं हेच मातृत्व आज आपल्याला आजच्या मुलाखतीमध्ये चैतालीमधून आपल्याला दिसून आलं. आज एक नाही, दोन नाही, तर ती अनेकांची आई म्हणून जे प्री स्कूल आहे ते चालवते आणि त्यामध्ये ती काहीतरी वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करते. तर ही विशेष मुलाखत आम्ही आता इथेच थांबवतोय. या गप्पा ह्या चर्चासत्र इथेच थांबवतोय. ह्या गप्पा ही हे चर्चासत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की प्रतिक्रिया करून कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993999 आणि याच नोटवरती मी आरजे कोमल चैताली सतार सोबत इथे तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात आपण आज संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण विशेष अतिथींना आमंत्रित केलेलं आहे. प्राध्यापिका मेधाताई सोमण आपल्या सोबत आहेत. मेधाताई नमस्कार, मनपूर्वक स्वागत. सुरुवातीपासूनच आपण वारकरी संप्रदायापासून सुरुवात केली, वारकरी संप्रदायाविषयी जाणून घेतलं, ज्ञानेश्वर माऊलींविषयी दोन आपण भाग केले, त्यानंतर आपण एकनाथ महाराजांविषयी जाणून घेतलं, नामदेव महाराजांविषयी जाणून घेतलं, आणि आज आपण संत तुकारामांविषयी जाणून घेतोय. विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे ते तुकारामांच्या गाथा सगळीकडे, म्हणजे त्या तरल्या असं म्हणतात आणि म्हणजे ज्या समाजात मुखोद्गत होत्या सगळ्यांच्या, म्हणून ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण तुकारामांचे असे बरेच विषय आहेत, जे सगळी वेगवेगळी अंग आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत अर्थातच मेधाताईंकडनं. तर मेधाताई सुरुवात करूया, आणि आपण अर्थातच बालपणापासून घेतो, म्हणजे ती एक संत म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा जे पूर्वसंचित आपण म्हणतो ते कसं ह्या संतांना लाभलं, आणि म्हणून ते असे त्यांनी एवढे सगळे विद्वत्ता आहे त्यांच्याकडे आणि सगळी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली. तर संत तुकारामांविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन.
1: आपण वारी पंढरीची गाथा संतांची या मालिकेतला आता एक नवीन आणखी भाग करतो. तेव्हा पहिल्यांदा विठोबा रखमाईला वंदन करूया आणि ज्ञानदेवादी सर्व संतांना आपण वंदन करूया. आज तुकाराम महाराजांच्या विषयी

0: त्यांचे 14व्या शतकात त्यांचे मूळ पुरुष विश्वंभर हे विठोबा भक्त होते आणि त्यांनी ते विठ्ठलाचे उपासक होते आणि त्यांनी विठ्ठलाचं मंदिर बांधलेलं होतं. त्यामुळे विश्वंभरांच्या पासून ज्या पुढे पुढे पिढ्या आल्या त्या सगळ्या पिढ्यांच्या मध्ये विठ्ठल भक्ती ही रुजलेली रक्तात विंदलेली होती. म्हणजे नुसतं असं नाही की आपली देवाला नमस्कार केलाय असं नाही, तर पिढ्यान पिढ्या विठ्ठलाची भक्ती आणि विठ्ठलाची उपासना हा हे सगळं त्यांच्या चालू होत. आणि त्यांचे वडील म्हणजे तुकाराम महाराजांचे बोलोबा आणि आईचं नाव आहे कनकाई. आणि खरं म्हणजे या कुटुंबामध्ये एक तर पिढीजात व्यवसाय म्हणजे वाणी ते वाणी होते आणि त्यामुळे पिढीजात व्यवसाय वाण्याचा होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पिढीजात या घराण्याकडे महाजनकी मिळालेली होती आणि सावकारी
1: सावकारी होते.
0: त्यामुळे एकीकडे सावकारी एकीकडे वाणी व्यापार करायचा महाजनकी आणि एवढं करून विठ्ठलाची उपासना. त्यामुळे म्हणजे आचरणात सदाचार होता, त्यामुळे आचरणात सुद्धा हे सगळं करत असताना व्यापार करत असताना असा सदाचार सोडायचा नाही हा तत्व ठेवूनच त्यांच्या घरामध्ये व्यापार केला जातो.
1: एका बाजूला व्यवहार होता आणि दुसऱ्या बाजूला भक्ती मार्ग होता.
0: आणि म्हणजे जे त्यांनीच लिहिलंय तुकाराम महाराजांनी शुद्ध बीजापोटी त्यांनाच ते लागू पडते. त्यांचं बीजच म्हणजे त्यांचे जे पूर्वज आहेत ते सगळे विठ्ठलाची उपासना करणारे सगळे असे असल्यामुळे आपोआपच त्यांच्या स्वभावात सुद्धा आचरणात सुद्धा तो शुद्धपणा आणि ते सदाचार त्यांच्या वागण्यात सगळ्यामध्ये आलेला.
1: पण तुम्ही आपण असं म्हणजे आतापर्यंत वाचलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे की त्यांचं सावकारीमध्ये विशेष मन रमलं नाही किंवा त्यांच्यावर म्हणजे ते लक्षच देत नव्हते आणि त्यामुळे कौटुंब म्हणजे जे कौटुंबिक वातावरण होतं ते फार हलाकीचं झालं होतं. नंतर मग फार म्हणजे गंभीर प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं.
0: पण खरं म्हणजे सांगू का त्यांच्या वडिलांनी त्यांना जवळजवळ 12व्या 13व्या वर्षी त्यांना त्यांच्या म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा व्यवसाय मुलाखत द्यायचा तसं त्यांनी ते महाजनकी सावकारी वाणी व्यापाराचा हे सगळं त्यांच्या जबाबदारी सोपवली आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते सगळं काम करत होते. आणि हे 17व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळजवळ 4 वर्ष त्यांना वडिलांचं मार्गदर्शन मिळालं आणि अतिशय उत्तम तऱ्हेने ते हे सगळं सांभाळत होते. आणि एकीकडे पुन्हा विठ्ठलाची भक्ती घराण्यात होतीच ते होतच त्यांचं. पण 17व्या वर्षी असं झालं की ते म्हणजे संकट येत गेली. एक 17व्या वर्षी पहिल्यांदा वडील गेले. वडिलांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी आईचा मृत्यू झाला. हे कमीच की काय की मोठ्या भावाची पत्नी तिचंही निधन झालं. मग मोठा भाऊ एकदम निराश त्यामुळे तो तीर्थयात्रेला जो निघून गेला तो घरातून निघूनच गेला. म्हणजे पूर्ण सगळी जबाबदारी त्यांच्यावर. त्याच्यातच दुष्काळ पडला आणि दुष्काळामुळे पुन्हा आणखी घरामध्ये म्हणजे जी काही सावकारी होती ते जे कोणी देणेकरी होते त्या देणेकऱ्यांनी सांगितलं आम्हाला काही देता येणार नाही आमच्याकडे काही नाहीच आहे. त्यामुळे देणेकऱ्यांनी हात वर केला आणि जे घेणेकरी होते म्हणजे माल वगैरे आणला असेल व्यापारासाठी ते अडून बसले की हे तुम्ही सगळं द्यायला पाहिजे. हे सगळं होतंय. त्याच्यात आणखी म्हणजे त्यांची प्रथम पत्नी तिचं निधन झालं आणि त्यांच्या मुलाचं निधन झालं. म्हणजे हे सगळं झालं त्याच्यात. म्हणजे इतका अडचणी त्यांच्या पुढे आल्या की घुरड होर. पण त्या दुष्काळामध्ये
1: म्हणजे सामान्य माणूस
0: त्यांनाच नव्हे दुष्काळाचं वातावरण सगळीकडेच होत. त्यांच्या घरामध्ये हे सगळं झालं आणि त्यामुळे त्यांचा सावकारी किंवा त्यांचा वाणी व्यवसाय ह्याच्यावरचं लक्ष उडालं सगळं. आणि ते इतक्या तऱ्हेने असं की संसारे झाले अति दुःखे दुःखी माय बाप सखी क्रमी दिया दुष्काळे आटले द्रव्य नेला मान स्त्री एकी

0: करिता मेली म्हणजे एक त्यांची पत्नी अन्न नाही म्हणून जी म्हटलं मृत्यू झाला. लज्जा वाटे जीवा त्रासलो दुःखे, लज्जा वाटे जीवा त्रासलो दुःखे, व्यवसाय देखे तुटी येतात. व्यवसायात सुद्धा काय झालं, तूट यायला लागली. आणि त्यामुळे हे सगळ्या दुःख अडचणी आणि त्याच्यात त्यांनी शेवटी काय केलं, तर आपल्या ज्या सावकारीच्या वया ज्या होत्या आता नकोच ते काही म्हणून सगळ्या पाण्यामध्ये बुडवून टाकल्या. म्हणजे आता ते व्यवसाय नको करायला, अशा तऱ्हे सावकारी नको, वणी व्यवसाय नको आणि असं म्हणून आणि मग अंतर्मुख झाले. आणि मग ते संसारात तर त्यांचं लक्ष कमीच झालं, पण त्यांचं दुसरं लग्न झालेलं होतं आणि ती माहेरची आवडी आणि तिचं नाव जिजा, त्यांना तिच्यापासूनची पण मुलं होती. परंतु इतके निराश झालेले आणि संसारात रमले नाही त्यानंतर, त्यामुळे ते जाऊन बसायचे देहू गावाच्या जवळ. जो भामनाथ नावाचा जो डोंगर होता त्या भामनाथ डोंगराजवळ जाऊन बसायचे. नंतर काही दिवस आलेच नाहीत, मग परत तिथे आणखी एक भंडारा डोंगर होता, त्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन बसायचं. आणि घराकडे तू म्हणतेस तसं घराकडे लक्ष नाही. आणि मुलं जर आहेत तर त्या स्त्रीला आवडीला मुलांच्यासाठी त्यांचं तर पोषण
1: रांधायला,
0: म्हणजे काहीतरी रांधायचं म्हणजे मिळवायला पाहिजे.
1: बरं,
0: तिला पण काम करावं लागत होतं, शिजवणं आलंच मुलांचं पोषण. आणि त्याच्यात यांचं लक्ष तर पूर्णपणे संसार बसणं, म्हणजे निराश झालेले अडचणी आल्या आणि मन सतत त्या ईश्वरा चिंतनामध्ये मग्न झालं. म्हणून ते भंडारा आणि त्यात भंडारा म्हणजे संबंध सगळा निसर्ग रमणीय त्यांना वातावरण मिळालं. त्याच्यात त्यांनी इकडे तर अंतर्मुख झालेले, पण तिकडे तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी आहे सुस्वरे आरविती अशा तऱ्हेने, म्हणजे अशी सुद्धा सुंदर अशी निसर्गाच्या सान्निध्यात असलेली असे सुद्धा अभंग त्यांनी.
1: नक्कीच. आणि अभंगाच्या वह्या ज्या इंद्रायणीत त्यांनी बुडवल्या आणि मग त्यानंतर तरल्या, ते म्हणजे मुखोद्गत लोकांच्या झाल्या म्हणून त्यांना आपण तरल्या असं म्हणतो, त्याविषयी थोडं.
0: त्यांच्या बाबतीत खरं म्हणजे असं झालं की त्यांना काव्य करण्याची स्फूर्ती ही सुरुवातीपासून होतीच, परंतु त्यांनी त्यांच्या ज्या ह्याच्या वड्या म्हणजे सावकारीच्या वया होत्या त्या बुडवल्या आणि आता व्यवसाय करायचा नाही हे ठरवलं. आणि मग जेव्हा ते त्या डोंगरावर जायला लागले तेव्हा स्वप्नामध्ये त्यांना नामदेव आले.
1: अच्छा.
0: आणि मग तो जो कवित्वाचा दृष्टांत त्यांना झाला तेव्हापासून त्यांनी अभंग रचना सुरू केल्या. आणि मग इतक्या विविध प्रकारच्या त्यांनी अभंग रचना केलेल्या आहेत की आधी तर एक त्यांच्या कथा कीर्तन प्रवचन आणि सतत लेखन म्हणजे अभंग आणि ते गायचे, त्यामुळे मुखोद्गत इतरांच्या पण व्हायचे. कीर्तन करत असताना साहजिक सतत जर तुम्ही त्यातच असाल तर ऐकणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा ऐकून ऐकून ते पाठ होतं. आणि विविध विषयावर त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांनी स्त्रियांच्या बद्दल ज्यावेळेला एक काही भ्रष्ट नजरेने लोक बघतात आणि म्हणून त्यांनी लिहिलं की पराव्यानारी रखुमाई समाज, म्हणजे परस्त्री जी आहे ती कशी आहे आपली बाहुली आहे रखुमाई आहे अशा नजरेने तिच्याकडे पाहावं, म्हणजे अशा तऱ्हेचे संदेश ते सतत आपल्या अभंगांमध्ये
1: सादर करायचे.
0: आणि त्यामुळे काय झालं, त्यांच्या बद्दलचा एक लोकांच्या मनामध्ये प्रस्थापितांच्या मनामध्ये एक असा
1: विश्वास आदर
0: नाही गंड निर्माण झाला की हा येतो आणि आम्हाला शिकवतो.
1: अच्छा, असं झालं.
0: त्यामुळे त्यांची निंदा नालस्ती पण व्हायला लागली.
1: बरं,
0: मग ती निंदा नालस्ती झाल्यामुळे त्यांनी त्या वह्या ज्याच्यात
1: अभंग होते
0: ते बुडवले.
1: अच्छा.
0: आणि मग ते तरुण वर आले अशी दंतकथा आहे. पण मला असं वाटतं की आपण त्या दंतकथेचा विचार करूया आणि त्या खरी ती दंतकथा आहे, म्हणजे की असे काही पाण्यात कागद टाकल्या होतो काही येतोय पुन्हा ते वाचायला मिळतंय असं.
1: पण ती लीला पण आहे ना, लीला होऊ शकते ना.
0: लीला नाही, चमत्काराच्या पेक्षा सुद्धा त्याच्यामध्ये एक आहे की तुकाराम महाराजांनी खूप काही प्रचार प्रसार ह्या वारकरी संतांनी केलेलाच आहे त्या काळामध्ये. आपल्याला माहितीये की नंतर त्यांच्या त्या सगळ्या एकत्र झाले ते कसे झाले, तर ज्या ज्या ठिकाणी ते कीर्तन प्रवचन कथा सांगायचे किंवा त्या त्या लोकांचे मुखोद्गत झालेले अभंग. आणि जेव्हा हे अभंग पाण्यात बुडवले गेले तेव्हा 13 दिवस पर्यंत तुकाराम महाराज त्या ठिकाणीच
1: शोक करत होते,
0: शोक करत बसलेले होते. परंतु तो शोक बघून त्यांचे जे अनुयायी होते त्यातल्या काही लोकांनी इतर लोकांना विचारून ते सगळे मुखोद्गत अभंग परत लिहून काढले. आणि ते लिहून काढलेले अभंग ते सगळे 5,000 पर्यंत सगळे तुकारामांना परत मिळाले. त्यामुळे चमत्कार सांगितला जातो की त्या वया जरी बुडवल्या त्या पाण्यातून वर आल्या, पण तशा त्या पाण्यातून वर येणं हे अशक्य आहे. खरं म्हणजे ते वर आलं म्हणजे
1: हे
0: सर्व का कसदार साहित्य असतं ना, असं कसदार साहित्य जरी ते नष्ट करायचा प्रयत्न कोणी केला ना तरी ते नष्ट होत नाही. म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की आज साहित्यामध्ये गवता माझी उदंड जाहली कविता अशा तऱ्हेने खूप काही काव्य खूप काही असं साहित्य निर्माण होत आहे, परंतु ते तण जे असतात ना ते तण जसा शेतकरी कसदार शेतकरी काय करतो, तर आपलं धान्य किंवा आपलं शेत चांगलं होण्यासाठी आजूबाजूला असलेले तण काढून टाकतो, म्हणजे मग आपोआप ते बाकीचं जोमानी पीक वाढायला
1: लागत.
0: तसं साहित्यातले सुद्धा असे तण काढावे लागतात किंवा ते आपोआप सुद्धा नष्ट होतात. परंतु कसदार साहित्य असतं ते तुम्ही नष्ट करायचा प्रयत्न केला तरी ते नष्ट होत नाही, कारण अनेकांच्या मुखी ते गेलेलं असतं आणि ते मुखोद्गत केलेलं आणखी दुसऱ्यांच्याकडे जातं आणि दुसऱ्यांच्याकडे जातं आणि ते कायम
1: राहतात, चिरकाळ राहत. नक्कीच एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि संत तुकाराम महाराज यांच्याविषयी जाणून घेऊया प्राध्यापिका मेधाताई सोमण यांच्याकडून. विशेष कार्यक्रम आहे वारी पंढरीची गाथा संतांची आणि तुम्ही पाहतात आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांविषयी जाणून घेतोय. मेधाताई, आपण आता सांगूया की त्यांचं जे वाङ्मय आहे त्याविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे, कारण त्यांचं वाङ्मय म्हणजे सगळ्यांचं मुखोद्गत होतं जसं तुम्ही म्हणाला, तर त्याविषयी थोडंसं.
1: आपण मगाशी बघत होतो की वह्या त्यांच्या बुडवल्या आणि त्या बुडवल्यानंतर ते तर निराश झालेले होते. 13 दिवस जवळजवळ इंद्रायणी काठीस बसलेले होते. पण लोकांना ज्या मुखोद्गत होत ते मुखोद्गत झालेलं सगळं एकत्र आणलं गेलं आणि सर्व महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या त्यांच्या अनुयायांनी सगळे अभंग एकत्र केले आणि ते एकत्र केल्यानंतर पुन्हा त्यांना उत्साह आला आणि त्यांच्या कवित्वाचा डंका सगळीकडे पुन्हा वाजायला लागला आणि मग आनंद आनंद इतका की त्यांनीच लिहिलंय आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे, म्हणजे इतकं आनंदाचं वर्णन तुकारामांनी केलेलं आहे की आधी वह्या बुडवल्यानंतर ते निराश झाले पण ते परत सगळं मिळालं. कारण मग मी म्हटलं ना आता की कसदार साहित्य कधी नष्ट होतच नाही, ते सतत मुखोद्गत असतं आणि ते पिढ्यानपिढ्या मुखोद्गत राहत असतं. तसं त्यांचं झालं आणि मग अशा आनंदाच्या ह्याच्यात त्यांनी विविध विषयांच्यावर असे लिहिले. प्रसंगोपात असे त्यांचे विविध विषयांच्या वरचे अभंग आहेत, म्हणजे त्यांना भूतमात्रांच्या विषयी खूप काही कळवळा होता आणि त्यामुळे त्यांना म्हणजे जसा भूतमात्रांच्या विषयी सगळ्या सजीवांच्या विषयीच दया होती तसंच दुष्टांच्या विषयीचा राग पण होता आणि त्यामुळे ते रागावले त्यांच्यावर की ते तशा तऱ्हेने तसे शब्द वापरायचे आणि सजीव ज्या ह्यांची दया वाटायची त्याबद्दलही त्यांचे अभंग आता बघा ना की मऊ मेणा होनी आम्ही विष्णुदास, म्हणजे आम्ही किती मन आमचं हे आहे की आम्ही त्या ठिकाणी दया करणार असे विष्णुदास. आम्ही विष्णूचे उपासक म्हणजे विठ्ठलाचे उपासक आम्ही अतिशय मऊपणे दयेने आम्ही सगळीकडे वागतो पण कठीण वज्रास भेदू यायचे. पण आम्ही कसे आहोत तर जर का असाच काही प्रसंग आला तर आम्ही वज्राला सुद्धा भेदू इतकं ताकद आमच्यामध्ये आहे असा त्यांनी अभंगामध्ये सांगितले. आणि आणखी ते की समजा दया दयेबद्दल म्हणताना ते म्हणाले की दया तिचे नाव भूतांचे पाळण.
0: अच्छा,
1: दया तिचे नाव भूतांचे पाळण आणि का निर्दळण कंटकांचे, म्हणजे इकडे दया करायची तर सजीवांच्यावर सगळ्या जे गरजू आहेत जे दलित आहेत दीन दुबळे आहेत त्यांच्यावर दया, परंतु जो
0: दुष्ट आहे
1: त्याचा मात्र बरोबर काटा काढायचा, त्याचं निर्दालन झालंच पाहिजे. म्हणजे किती एकाच वेळेला प्रवृत्ती कशा आहेत की दुबळ्यांना इकडे आधार द्यायचा, सज्जनांना सज्जनांचं रक्षण करायचं, दुबळ्यांना आधार द्यायचे, त्यांच्यावर दया दाखवायची आणि जो समाजामध्ये दुष्ट प्रवृत्तीने वागतोय त्याचं मात्र निर्दालन झालं पाहिजे. तिथे मात्र कडक शब्द त्यांचे आणि त्यामुळे नाठाळाचे काठी देवमाथा की असा कोणी नाठाळ असेल तर त्याला आम्ही काठीनी बडवून काढू इतकं त्यांना, म्हणजे काठीनी मारू आम्ही इतके, म्हणजे निर्भयता इतक्या निर्भयतेने त्यांनी अभंगामधून ही दुष्टत्व करणारी नाठाळू असे जे आहेत त्यांच्याविषयी म्हटलेले आहे. आणखी जे काही लोक असे ना म्हणजे अंधश्रद्धा किंवा म्हणजे वारकरी पंथालाही मान्य नाहीच आहे, त्यामुळे मुलाबाळांच्यासाठी अनेक वेळेला नवस केले त्याबद्दल त्यांनी एक लिहिलंय की नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. त्या तऱ्हेने की तुम्हाला नवसानी जर का तुम्हाला
0: मुलाबाळ
1: होणार असतील तर मग पतीची गरज काय आहे. किती स्पष्ट शब्दामध्ये म्हणजे त्यांनी अंधश्रद्धा आणि जो म्हणजे लोकांच्या अशा ज्या काही
0: भ्रामक कल्पना
1: ज्या भ्रामक कल्पना असतात की आपण देवाला काही नवस बोललो किंवा इतकं काही
0: केलं
1: मिळेल तर तसं नाही मिळणार हे सांगायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा इतके कडक शब्द वापरून स्पष्टपणा किती परखड परखड वृत्ती आहे त्यांची आणि त्या परखडपणे ते बोलत आहेत. त्यामुळे ते म्हणताय नाही भिड वाढ तुका म्हणे सांग ठोको, की आम्हाला भिडवाड नाही सहन थोर, जो कोणी असेल तो जर का अशा तऱ्हेनी जर का बघत असेल तर आम्ही तिथे भिडवाड न ठेवता त्याला परत त्याचप्रमाणे चांगल्या मार्गावर आणायचा प्रयत्न करू, हे त्यांनी त्या अभंगातनं आपल्या सांगितलेलं आहे. आणखी ते म्हणतात की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा. देव काही असा मुकुट लावून आणि असा काही देव समोर येणारे असं नाहीये, तर जे रंजलेले गांजलेले आहेत जे असे अडलेले लोक आहेत संकटात आहेत त्यांना जो जवळ करतो त्यांना जो मदत करतो तो खरा सज्जन, तो खरा संत, तो खरा साधू. पण आज साधू म्हणजे वेव फुटलाय खरं म्हणजे साधू शब्द म्हटला की सुद्धा राग येतो असं होत आहे. पण जो म्हणजे जे फसवणारे धोंदूगिरी करणारे आहेत तर त्यांच्यापासून दूर राहून जे अशा तऱ्हेच्या लोकांना जवळ करतात ते खरे संत आणि ते खरे सज्जनत्व त्यांच्याकडे, तिथेच त्यांच्या ठिकाणी देवत्वाचा आपल्याला प्रत्यय येत असतो. तो खरा देव असं म्हणजे माणूस असेल पण देवत्वाचा साक्षात्कार अशा ठिकाणी होतो असं त्यांनी त्या ह्याच्यातनं सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक वेळा त्यांचं की सर्वाभूती भगवंत पहा, म्हणजे वारकरी पंथाचं हे लक्षणच आहे. आपण पहिल्यांदा वारकरी पंथाचं एक बघितलं की एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटला की पहिल्यांदा नमस्कार वाकून नमस्कार करतात आणि लगेच दुसऱ्या सुद्धा पहिल्याला वाकून नमस्कार करतात का, तर तो आत्म्याला नमस्कार असतो. तुमच्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये तुमच्या आमच्यामध्ये असलेलं ते आत्मतत्व ते परतत्व ते एकच आहे आणि ते सगळ्या चराचरामध्ये भरलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणाले त्यास की जे जे भेटते होत ते मानिजे भगवंत, तसं जे त्यांनी पण म्हटलंय की होती भगवंत पहा हे तुकाराम महाराजांनी म्हटलंय की प्रत्येक सजीवामध्ये भगवंत तुम्हाला दिसणारे. गीतेनेही तेच सांगितलेले, भगवत गीतेमध्ये सुद्धा तेच सांगितले, तेच संतांनी आपल्या वाङ्मयामधनं सांगितलेले. आणि मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट इति उपकारे, म्हणजे लोकांच्या संबंध सगळ्यांच्या कल्याणासाठी ह्या संतांच्या विभूती हे सतत कष्ट करीत राहिलेले आहेत. आणि स्वतः तुकाराम महाराजांनी सुद्धा अशाच तऱ्हेने किती विरोधकांची विरोधकांनी त्यांची निंदा नालस्ती केलेली आहे पण तरी ते म्हणायचे की आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्न, म्हणजे आम्ही रत्न आहेत शब्द, म्हणजे आम्ही एकीकडे तर त्याचा उपयोग करून आम्ही कनवाळ कृपाळ लोकांना त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करू, पण शस्त्र पण आहे आणि ते शस्त्र आम्ही वापरून जे वाम मार्गाला लागलेले किंवा जे दुष्टत्व करणारे आहेत त्यांचा सुद्धा आम्ही तसाच समाचार घेऊ, हे त्यांनी आपल्या वाङ्मयामधनं आपल्या
0: ग्रंथातून
1: किंवा अभंगातून सांगितले. आणि सतत कीर्तन प्रवचनात ते दंग असायचे. खरं वारकरी पंथात असं म्हणतात की नाम्याचा एका आणि सॉरी ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका, म्हणजे

0: ज्ञानदेवांचे सगळे जे काही गुण आले ते एकनाथांच्यामध्ये आणि नामदेवांचे जे आहेत ते सगळं आलंय ते तुकाराम महाराजांच्यामध्ये आलेलं आहे. तेव्हा तुकाराम हे नामदेवांचे खरं म्हणजे पारमार्थिक वारसदार हे तुकाराम महाराज आहेत. तरी पण नामदेव अन्न एकनाथ ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ या सगळ्यांचा प्रभाव तुकाराम महाराजांच्यावर पडलेला आपल्याला दिसतो. कबीरांच्या दोह्यांचा परिणाम सुद्धा त्यांच्यावर झालेला आहे आणि त्यामुळे कीर्तनात असे रंगलेले होते आणि कीर्तनात रंगलेले असतानाच अचानकपणे त्यांचं त्यानंतर निर्वाण झालेलं आहे. कसं झालं काही लोकांना कळलं नाही परंतु सतत शेवटपर्यंत त्यांचं जे भगवत भक्ती ते भगवत भक्तीच मात्र कार्य आणि लोकजागृतीचं कार्य हे त्यांचं सतत चालूच होत. म्हणजे त्यांची कविता जशी आत्मनिष्ठ मगाशी आपण ते संसारे तापलो जे आहे ते आपण बघितलं संसारात कसं त्यांना त्रास झाला तेही त्यांनी वर्णन केलं. तसं सामाजिक परखडपणे बोलणं हेही आता आपण बघितलं आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी सुद्धा ते खूप
1: आसुसलेले होते.
0: सगळेच संत आहेत सगळ्या
1: संतांना
0: तशी तुकाराम महाराजांना सुद्धा लागलेली होती आणि समाजातली दुष्ट प्रवृत्ती दांभिकता खोटेपणा अनाचार भ्रष्टाचार याबद्दल त्यांना फार म्हणजे रागवायचे आणि त्या रागाच्या भरातच ते काही काही शब्द जे नाठाळांचे काठी देऊ माथा वगैरे असे जे शब्द त्यांचे त्याच्यामुळे आहेत खरे म्हणजे. तर अशा तऱ्हेने समाजाची अवनती पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना हळहळ वाटत होती आणि भोंदूपणाचा बाह्य देखाव्याचा दिखाव पांडित्याचा त्यांनी आपल्या अभंगातून खूप काही समाचार घेतलेला आपल्याला दिसतो. तर एकच की स्वतःच कर्तव्य काय तर आपण समाजाचा उद्धार करणं सामान्य लोकांच्या उद्धारासाठी आपली आपलं सगळं आयुष्य संतांनी व्यतीत केलं. तसं तुकाराम महाराजांनी सुद्धा आपलं सगळं आयुष्य हे सामान्य लोकांच्या
1: साठी
0: म्हणजे
1: कल्याणासाठी
0: स्वतःचा विचार केला
1: स्वार्थ
0: नाही विचार केला नाही म्हणजे खरं म्हणजे मुलांचा खाणं पिण्याची सुद्धा
1: भ्रांत होती.
0: आवडी तर खूप रागवायची खूप बोलायची पण तरी सुद्धा शोधून काढायची भंडारा मध्ये आहेत का भंगड म्हणजे दुसऱ्या गडावर आहेत रंगावर शोधून काढायची भाकरी द्यायची आणि त्यांनी भाकरी खाल्ली की स्वतः खायची म्हणजे रागावली तरी मनातून किती प्रेम होता आवडीचं सुद्धा तेही आपल्याला असं दिसून येतं. तेव्हा असे हे तुकाराम महाराजांनी स्वतःच्या संसाराचा पतीचा पत्नीचा मुलांचा कसलाही विचार न करता आपल्या कुटुंबाचा विचार न करता केवळ आणि केवळ ईश्वरभक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी तळमळीने जे काही अभंग रचना केली आणि जे काही कथा कीर्तनातून संप्रदायाचा प्रचार केला आणि लोकजागृती केली त्याला खरोखर तोड नाही आणि त्यामुळे तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आपण खरोखरच
1: नतमस्तक व्हायला पाहिजे. धन्यवाद. तर मेधाताई आज तुम्ही आपल्या वारी पंढरीची गाथा संतांची या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांविषयी सांगितलं त्याबद्दल तुमचे आभार. प्रेक्षक हो आमची ही श्रृंखला तुम्हाला नक्कीच आवडत असेल आणि मला वाटतं की प्रत्येकाने या सगळ्या क्षेत्री तीर्थक्षेत्रात आहे ती आपल्यासाठी तर तिथे जाणं गरजेचं आहे. मला वाटतं तुम्ही या निमित्तानं वारीला जसे जाता तेव्हा प्रत्येक संतांच्या गावी जाऊन आपली एक सेवा अर्पण करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि अर्थातच
0: अनेक मुलं जातात तरुण मुलं आणि वारकऱ्यांची सेवा करतात. जे वारकरी 10 दिवस जात असतात मग कोणाचे पाय चेपा कोणाला औषधं द्या कोणाला जर भूक लागलेली असेल अन्न काही नसेल तर जे शिजवलेलं असेल ते द्या आणि एकमेक वारकरी सगळे एकमेकांच्या उपयोगाला पडत असतात म्हणजे कुठे भेदच नाही. तेव्हा मुद्दाम तरुण मुलांनी या संत वाङ्मयाचा वारकरी पंथाचा आणि ह्या सगळ्याचा अभ्यास जरूर करावा आणि त्यांच्यातले काही गुण तरी सगळे येतील असं नाही पण एखादा गुण तरी आपल्यामध्ये आला आणि तो आचरणात आला तर खरोखरच आपली ही मालिका जी आहे ही वारी पंढरीची
1: आणि गाथा
0: संतांची हे खरंच आपल्याला फलद्रूप होईल असं मला वाटतं.
1: नक्कीच. तर आमची ही मुलाखत, आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी तेजस्विनी आपला निरोप घेते. पुढील जे संत आहेत ते प्राध्यापिका मेधाताई सोमण आपल्याला सांगणारच आहेत आणि संत साहित्यिका हा सुद्धा आपण एक विशेष भाग करणारच आहोत आणि अर्थात आषाढी एकादशी विशेष भागही आपला असणार आहे. तेव्हा यापुरतं मी तुमची रजा घेते. धन्यवाद.

नमस्कार. हार्टबीट्स विथ साक्षी या सेगमेंटमध्ये मी आजचे साक्षी तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, हो मित्रांनोच म्हणेन, कारण जिथे मैत्र जुळतं ना तिथे भावनांना व्यक्त होण्याची मोकळीकता मिळते. मी तुमच्याशी अनेक भावनिक, आपल्या जवळच्या आणि आपल्या हृदयाच्या विविध कप्प्यांमध्ये असणाऱ्या नात्यांविषयी, मग त्यात प्रेम, कुटुंब, मैत्री अशा विविध विषयावरती गप्पा मारणार आहे. ज्याने आपल्या मनात काही भावनांनी जो घोळ घातला असेल, काही गोष्टी विचार आपले अस्पष्ट असतील, किंवा नात्यांच्या गुंतागुंतीत आपण असे काही अडकले असू की पुढचा मार्गच दिसत नसेल, मग अशा वेळी नक्की काय करावं? नात्यातले विविध रंग, छटा, बदलत्या काळानुसार बदलणारी नात्यांची व्याख्या, या सगळ्या गोष्टींवर अगदी मनापासून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आज आपण परफेक्ट जोडीदार या विषयावरती बोलणार आहोत. चला तर मग या विषयाला सुरुवात करण्याआधी आपण एक छान गाणं ऐकूया.

आपल्याला जोडीदार म्हणून कोणीतरी परफेक्ट व्यक्ती मिळावा याची आपण खूप वाट बघतो. या वाट बघण्याच्या खेळात आपल्या वाटेत चालता चालता आलेल्या काही व्यक्तींना आपल्या परफेक्टच्या साच्यामध्ये तोलून मापून पाहतो आणि जो आपल्या साच्यात किंचितही बसत नसेल त्याला काही कारण देऊन दूर करतो. म्हणजे मान्य आहे की आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर तडजोड करावीशी वाटत नाही, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय हो? आपण नेहमी म्हणतो की मला एक परफेक्ट जोडीदार हवाय, पण परफेक्ट म्हणजे नक्की काय? ज्याला सगळे येतं तो, की ज्याच्यात एकही दोष नाही तो? खरं सांगू का, दोन माणसं एकमेकांसाठी परफेक्ट तेव्हाच असतात जेव्हा दोघांमधली अपूर्णता एकत्र येते आणि त्यातून नात्याचं एक सुंदर चित्र तयार होतं. एखाद्या व्यक्तीमध्ये काही अपूर्ण असेल तर ती अपूर्णता आपल्या नात्यामध्ये तयार होणारी अडचण ठरत नाही, तर ती एक नातं घट्ट करण्याची संधी ठरू शकते. हे मी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या लेखन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या अंगाने लिहिलेलं वाचलंय. ज्या व्यक्ती साहित्य, कला अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये अव्वल आहेत, त्यांनी जोडीदाराविषयीची विचार करण्याची ही जी पद्धती आहे ती वेगळीच आहे असं मांडलंय. ते संदर्भ पुढे कधीतरी मी तुम्हाला देईनच. आज आपण सर्वसामान्यपणे जोडीदाराविषयीच्या काय संकल्पना असतात त्यावर बोलूया. आज प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही मनासारखं म्हणजे अगदी परफेक्ट हवं असं वाटत असतं. मग त्यात नोकरी मनासारखी हवी, घर मनासारखं हवं, आजूबाजूची माणसं मनासारखी हवी आणि सर्वात महत्वाचं जोडीदारही मनासारखा हवा आणि अगदी सर्व गुण संपन्न परफेक्ट हवा. या परफेक्ट जोडीदाराच्या शोधासाठी आपण सतत लोकांच्या चुका काढत राहतो. समजा आपल्याला जर उच्च शिक्षित, सुंदर, उंच जोडीदार हवा असेल, एखाद्या नटनटीप्रमाणे आपण आपल्या जोडीदाराची कल्पना करत असू, तर आपण केवळ त्याच गोष्टी समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधू लागतो. त्यामुळे साहजिकच त्या व्यक्तीतले काही चांगले गुण हे आपल्या नजरेआड होतात. अगदी आपण दिसण्यात, वागण्यात कसेही असो, पण आपल्याला मात्र जोडीदार हा आपल्या परफेक्टच्या यादीत 100% गुणांनी पास होईल असाच हवा असतो. म्हणजे आजवर असं तरी कोणी म्हटलेलं नाहीये आणि हे माझ्याही ऐकण्यामध्ये आलं नाहीये की मला मुलगा कमी उंचीचा हवा किंवा मग मुलगी सावळी हवी. मुलाकडे गाडी, स्वतःचं घर नसलं तरी चालेल किंवा मग अगदी माझ्यापेक्षा कमी कमावणारा किंवा चांगली परमनंट नोकरी नसलेला मुलगा मुलगीही चालेल. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की कोणाला आपल्यापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी पडत असेल असा जोडीदार नकोच असतो. एकतर मुलगा असेल तर मुलीपेक्षा तो दिसायला कमी पडत असेल तरी चालेल, पण मग त्याचा खिसा मात्र भरलेला राहील याची खात्री मुलीच्या बाजूने केली जाते. आणि मुलाच्या बाबतीत मुलगी दिसायला देखणी, गोरी आणि उत्तम घर सांभाळणारी हवी, तर अशा सर्व बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं जातं. अर्थात याला काही अपवाद आहेतच, मात्र व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून समोर व्यक्तीला स्वीकारण्याची आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीसोबत आपलं नातं आहे तसं निभावण्याची तयारी फार कमी लोक दाखवतात. मला नेहमी असं वाटतं की समाजाने कळत नकळतपणे जे परफेक्ट जोडीदार वा पुढे जाऊन परफेक्ट संसार याच्या ज्या व्याख्या तयार केल्या आहेत ना, त्या केवळ वरवरच्या दिसण्यापुरत्या मर्यादित आहेत. परफेक्ट जोडीदार किंवा परफेक्ट संसार या व्याख्या केवळ आणि केवळ त्या व्यक्तीच्या एकमेकांना समजून घेण्यातून, एकमेकांच्या सहवासातल्या कम्फर्टमधून, दोघांच्या जुळणाऱ्या विचारातून, आचारातून आणि त्यांनी त्यांच्यासाठी आखलेल्या भविष्याच्या प्रॅक्टिकल आणि तितक्याच स्वप्नवत योजनांमधून, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या परफेक्ट जोडीदार किंवा नात्याच्या कल्पनेला अधोरेखित करतात. त्यामुळे वरवर दिसणारं हे जे गुळगुळीत आहे
ते आतून किती पोकरलेलं असतं याचा अंदाज केवळ त्या दोघांनाच असतो. आज आपल्या आजूबाजूला अनेक अशी जोडपे आहेत ज्यांनी नात्यात येण्याआधी किंवा लग्नाआधी त्या व्यक्तीच्या केवळ बाह्य गोष्टींवरती भर दिला. म्हणजे साहजिकच कोणीतरी व्यक्ती जेव्हा प्रेमातही पडते तेव्हा तिला त्या व्यक्तीचं दिसणं, त्याचं राहणीमान, त्याचं वागणं यामुळे मनात आकर्षण तयार होतं आणि या आकर्षणाचंच पुढे प्रेमात रूपांतर होतं किंवा त्याला प्रेम असं नाव दिलं जातं. मात्र जसजसा त्या व्यक्तीबरोबर आपला सहवास वाढतो तेव्हा एक एक गोष्टी कळू लागतात आणि मग वरून दिसणारा परफेक्ट माणूस इम्परफेक्ट आहे हे कळतं. या संदर्भात ना कितीतरी उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यातली माझ्या नजरेतली मी सांगते. सुमन चांगली शिकलेली मुलगी, तिच्यासाठी परफेक्टच्या यादीत बसणारा मुलगा हा रोमॅन्टिक स्वभावाचा, तिला भेटवस्तू देणारा, बाईकवरून फिरवणारा, तिच्यावर पैसे खर्च करणारा काहीसा असा असावा असं तिला नेहमी वाटायचं. कारण सिनेमाचं वेळ, बाकी यातलं काहीच तिच्या डोक्यात नव्हतं. असंच तिच्या आयुष्यात पराग सारखा तिच्या कल्पनेप्रमाणे परफेक्ट मुलगा आलाही. साधारण 5-6 महिने दोघेही आनंदी होते. मात्र परागचे वेगवेगळ्या मुलींसोबतचे चॅट्स, बऱ्याच वेळा अचानक एखाद्या मुलीने सुमनकडे बोट दाखवून ही कोण हे विचारणं आणि प्रत्येक वेळी सुमनने परागला इतर मुलींबरोबर लपून पाहणं याने पराग आपल्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करत होता हे तिला कळून चुकलं आणि तिच्या परफेक्ट रोमॅन्टिक जोडीदाराविषयीची कल्पना किती चुकीची होती हे तिला कळून चुकलं. असंच सोहम सोबतही काहीसं घडलं आहे. त्याच्या ऑफिसमधील प्रियंका ही ऑफिसमधल्या कित्येकांची क्रश होती. अर्थात सोहमलाही ती आपल्यासाठी योग्य आहे असं वाटायचं. कामाच्या निमित्ताने दोघांमध्ये सहवास वाढला आणि तिच्या कामाच्या पद्धतीने तिच्या स्वतःला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट ठेवण्याला, दिसण्याला तो भुलला. पण प्रियंका सर्व बाबींमध्ये त्याला योग्य वाटत असताना एकदा एका गरजू गरीब व्यक्तीशी तिचं तुच्छतेने वागणं त्याने पाहिलं आणि त्याच्या मनातून ती कायमची उतरली. जान्हवी आणि तेजस हे शेजारी शेजारी राहणारे, त्यामुळे अगदी लहान असल्यापासून दोघे एकमेकांना चांगले ओळखत होते. शेजारी राहत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचंही चांगलं जुळत होतं. दोघांच्या डिग्र्याही एकाच महाविद्यालयातून पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तसा एकमेकांना ओळखण्यासाठी चांगला सहवास मिळाला होता. तेजसच्या मनात जान्हवीविषयी प्रेम निर्माण झालं. मात्र जान्हवीचं वर पाहता तसं काही त्याला वाटत नव्हतं. पण तरीही एकदा विचारू तिला तिच्या मनात आपल्याविषयी काय आहे ते, असं स्वतःशी ठरवत त्यांनी बोलता बोलता तिला विचारलं, मला तू आवडतेस, तुला माझ्याविषयी काय वाटतंय? तेव्हा जान्हवी थोडं चाचरत त्याच्या विरळ झालेल्या केसांकडे पाहत म्हणाली, अरे मला तू मित्र म्हणून पसंत आहेस, पण जोडीदार हा भुरभुरत्या केसांचा, चष्मा नसलेला आणि थोडा मॉडर्न टाईपचा हवा आहे. एवढ्या वर्षाची मैत्री, कित्येक गोष्टींवर दोघांचे जुळणारे विचार, आत्ताच्या भाषेत सांगायचं म्हणजे दोघांची जुळणारी वाईब, एकत्र घालवले कितीतरी क्षण, दुःखाचे क्षण, सुखाचे क्षण, या सगळ्यातून निर्माण झालेला एक आपलेपणा, प्रेम, विश्वास, या सगळ्याचा विचार न करता जान्हवीने आपल्याला आपल्या विरळ झालेल्या केसांमधून किंवा चष्म्यामुळे आपल्याला नकार दिला याने तो पूर्णपणे खचला. पण मग काही वर्षांनी जान्हवीला एका मुलाने प्रेमाचं नाटक करून केवळ पैसे काढून घेण्यासाठी रचलेल्या सापळ्यातून तेजसने तिला बाहेर काढलं आणि तिला देखील आपण ज्याला प्रेम समजतो ते प्रेम नाही किंवा तो परफेक्ट जोडीदार नाही
तर तेजस माझा खरा जोडीदार म्हणून योग्य आहे हे तिला कळून चुकलं. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या अवतीभोवती असतात ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठराविक नजरेने पाहतो आणि

व्यक्ती आठवतात आणि आपण गमावलेलं बरंच काही मनात चालत राहत. मात्र याची वाच्यता कुठेही करता येत नाही. म्हणून जोडीदाराची निवड करताना वेळीच सर्व बाजूने विचार करणं शहाणपणाचं ठरत. आपण अजून याविषयी बोलणारच आहोत, पण आता एक छोटं गाणं ऐकूया.

आपलं हार्टबीट मराठी विथ साक्षी या सेगमेंट मध्ये स्वागत. आपण बोलतोय परफेक्ट जोडीदार या विषयावर. मित्रांनो, गाण्याआधी आपण बोललो ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीविषयी केला जाणारा हा परफेक्ट जोडीदाराचा विचार. आता घरातील मोठ्या व्यक्ती आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं परफेक्ट जोडीदार याविषयी आपण जाणून घेऊया. आपल्याकडे अजूनही लग्न ठरवताना लग्नासाठी घरातले बायडोट्यावर अवलंबून राहतात, शिवाय कुंडली जुळवणं हेही आलंच. पण कुंडलीतले 36 गुण जुळले तरीही 36 पैकी कोणकोणते गुण दोघांमध्ये आहे, त्याच्या लग्नाविषयीच्या जाणीवा उणीवा यांचा विचार घरातले मोठे कधीही करत नाहीत. केवळ 2-3 भेटीत माणूस ओळखता येतो का, हे काही गणित उमगत नाही. असो, घरातले देखील मुलाकडे असणाऱ्या सुखसोयी, संपत्ती, नोकरी, उंची, राहणीमान याकडे अधिक भर देतात. आणि मुलीविषयीही जेवण, घर सांभाळणं, तिचं दिसणं आणि आत्ता आत्ता कुठे तिच्या नोकरीचाही विचार केला जातो. कधी कधी लग्न केवळ उरकण्याच्या

स्मृतीवरती घरातले भर देतात. आणि मग उरकून झालं की कालांतराने दोघांमध्ये सुरू होतो तो एकमेकांशी तोलण्या मुलण्याचा खेळ. आणि त्यात दोघांच्या घरातल्यांचा संघर्ष सुरू होतो तो वेगळा. आता तर कितीतरी मुलांना मुली लग्नासाठी कोणी देतच नाही, आणि त्याचं कारण केवळ भौतिक सुख, दुसरं काही नाही. पूर्वी लग्न करण्याची वयाची मर्यादा होती, त्यामुळे प्रत्येक गोष्ट, मुलं इत्यादी योग्य वयात होत होत. मात्र आज अनेक मुली वयाच्या 35 मध्ये देखील परफेक्ट जोडीदार मिळावा म्हणून छोट्या छोट्या कारणांनी मुलांना नकार देत राहतात. आता याला स्वातंत्र्य इत्यादी नावं आहेत, पण मग पुढे कोणी मिळेलच आणि आपणही वाढत्या वयानुसार कोणासाठी परफेक्ट राहू का याची खात्री नसते. आणि नंतर येणारं एकटेपण त्याचा देखील विचार करायला हवा. शिवाय प्रत्येक समारंभात, नातेवाईकांमध्ये वावरताना, समाजात सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आपण समोर जाऊ शकू का हा देखील विचार करावा. प्रत्येकाची परफेक्ट असण्याची व्याख्या ही वेगळी आहे, नाही का? म्हणून आपल्या विचारात जी परफेक्टची कल्पना असते ती तरी परफेक्ट आहे का हे वेळीच तपासून पाहणं हे देखील महत्वाचं आहे, हो ना? आता परफेक्टच्या व्याख्येत बरेचदा सर्व गुण संपन्न व्यक्ती हे देखील अनेकांच्या डोक्यात असतं. सर्व गुण संपन्न असं काही आता राहिलंय असं मला तरी नाही वाटत. जगात कुठलाही व्यक्ती सर्व गुण संपन्न नसतो. आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टी या देखील दुसऱ्या व्यक्तीला कदाचित चांगल्या म्हणून वाटत नसतीलच की. बरं, लग्नाआधी परफेक्ट जोडीदार शोधणं वेगळं, आणि लग्न झाल्यानंतर मग ते लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज, काही लोक जोडीदाराने परफेक्टच असावं असा तगादा लावतात. काही जण आपल्या जोडीदाराबद्दल सतत तक्रारी करत असतात, तो असाच आहे, ती अशीच आहे, तिला असं असायला हवं होतं, म्हणजे सगळं परफेक्ट वाटलं असतं. याने नेहमीप्रमाणे एकाला कमीपणा मानण्याची आणि दुसऱ्याला सतत तक्रारी करण्याची सवय लागते, आणि काय होतं, नातं बिघडतं. अनेक जोडपी ही आयुष्यभर एकमेकांना त्यांच्यात असलेली कमी जी आहे ती दाखवत राहतात, अगदी उतार वयातही. आयुष्याचा अर्धा टप्पा एकत्र घालवला असला तरीही जोडीदाराच्या सवयी बोलून दाखवण्यात समाधान त्यांना जे मिळतं ते वेगळंच असतं. हे जोडीदाराला कधीही न स्वीकारण्याचं आणि कधीही न केलेली कदर, न केलेला आदर या सगळ्याची लक्षणं. अशी जोडपी केवळ संसारात आपले दिवस रेटत असतात. पूर्वी जोडीदाराच्या कल्पना या फार साध्या होत्या. आपल्या नशिबात जो व्यक्ती लिहिला आहे त्या व्यक्तीला तो आहे तसं स्वीकारणं, त्याच्यातल्या ज्या काही कमतरता आहेत त्यासह. पुढे जाऊन काळ बदलला तसं व्यक्तीच्या विचारात भर पडत गेला, आणि तेव्हा व्यक्तीला आहे तसं स्वीकारलं तरी त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र आता गुण दोषासह स्वीकारणं तर नाहीच, आणि पदरी पडलेल्या व्यक्तीत सुधारणा करणं ही तडजोड नकोच असते. परिणामी आज एका व्यक्तीकडे अनेक पर्याय आधीच तयार असतात, त्यामुळे नाही जमलं तर सोडून देण्याचा, घटस्फोटाचा पर्याय सोपा ठरतो. हे आजच्या नात्याचं खरं रूप आहे. आता या सर्व गोष्टींकडे पाहताना निश्चित मनात प्रश्न निर्माण होतो आपल्या की मग परफेक्ट जोडीदार निवडायचा तरी कसा? परफेक्ट जोडीदार निवडण्यासाठी केवळ भौतिक गोष्टींवर परफेक्टचा टॅग न लावता काही गोष्टी, गुण त्या व्यक्तीत आपण पाहणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला आपलं लग्नानंतरचं आयुष्य सुखकर असावं असं वाटत असतं. सुख दुःख तर येतातच, मात्र ती झेलताना आपल्या बरोबर आपला जोडीदार परफेक्ट पेक्षा योग्य असेल तर जास्त त्रास होत नाही. मात्र जर जोडीदाराची निवड चुकली तर संपूर्ण आयुष्य बिघडतं. त्यामुळेच त्याच्यात आपण काय पाहावं तर परफेक्टचाच आपला जो साचा आहे तो सोडून मी ज्या गोष्टी सांगणार आहे
ते आपण नक्कीच पाहावे. पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया.

या सुंदर गाण्यानंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण परफेक्ट जोडीदार कसा असावा याविषयी बोलतोय आणि मी तुम्हाला तो परफेक्ट कशामुळे ठरतो याविषयी काही महत्वाची लक्षणं आता सांगणार आहे. त्यातलं पहिलं म्हणजे प्रत्येकाचा आदर ठेवणारी व्यक्ती. आपण ज्या व्यक्तीसोबत नात्यात आहोत त्या व्यक्तीला आपला आणि आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करता यायला हवा. कारण ज्याच्या अंगी आदर भाव असतो तो व्यक्ती नेहमीच आपल्याला समजून घेणारा ठरतो. आपल्याला त्याच्याद्वारे दुखावण्याची शक्यता कमी असते. जर आपण निवडलेली व्यक्ती आपला किंवा आपल्याशी जोडलेल्या व्यक्तीचा आदर करणारी नसेल तर ती व्यक्ती गृहित धरणारी व्यक्ती असते. त्या व्यक्तीसोबत नातं टिकू शकत नाही. दुसरं म्हणजे तुम्ही गरजेचे आहात याची जाणीव असणारा व्यक्ती. नात्यात प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण होत असते. आपण त्या व्यक्तीसाठी महत्वाचे आहोत की नाही याची जाणीव त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कृतीतून आपल्याला होते. म्हणजे अगदी एखादी आपल्याला आवडणारी गोष्ट त्याने आपल्यासाठी न सांगता विकत घेणं, आपल्या अनुपस्थितीमध्ये राखून ठेवलेली एखादी खाण्याची गोष्ट, अशा गोष्टींमुळे आपण गरजेचे आहोत हे आपल्या लक्षात येतं. ज्याला आपण गरजेचे आहोत ती व्यक्ती नेहमी स्वतःबरोबर आपलाही पहिला विचार करते. त्यामुळे हा गुण तर महत्वाचा ठरतोच. तिसरं म्हणजे विचार न थोपवणारा जोडीदार. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि प्रत्येकाची विचारसरणी राहणीमान वेगळं असतं. त्यामुळे आपल्या जोडीदारावर कधीही आपले विचार न थोपवणारा जो जोडीदार असतो तो परफेक्ट कॅटेगरीत बसतो. नात्यात असतानाही स्वतःला अत्यंत महत्व आहे. आपण जर आपले विचारच मांडू शकत नसू त्या व्यक्तीसमोर तर आपल्याला बोलण्याची मोकळीकता नसेल तर आपलं नातं आपला जोडीदार योग्य म्हणण्यास ठरत नाही. आयुष्यात कुठलाही निर्णय घेताना आपण एकमेकांना विचारात घेतलं नाही किंवा एकमेकांच्या विचारांचा आदर केला नाही तर दुरावा निर्माण होतो. आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास महत्वाचा. आपल्या जोडीदाराने आपल्यावर आणि आपल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये चुकी दाखवणं किंवा अविश्वास दाखवणं हे चांगल्या नात्याचं लक्षण नाही. शिवाय आपल्यावर विश्वास न ठेवता तिसऱ्या व्यक्तीद्वारे आपल्या नात्यात निर्णय घेणं, म्हणजे ही जी व्यक्ती असते तिसरी, तिच्याद्वारे दिला गेलेला जो सूचना आहे किंवा संदेश आहे त्याद्वारे निर्णय जो घेतला जातो ती व्यक्ती कधीही स्थिर स्वभावाची ठरत नाही. शिवाय आपल्यावर सतत संशय किंवा प्रश्नांचा मारा जो केला जातो ती व्यक्ती परफेक्ट जोडीदार ठरत नाही. त्यामुळे जो आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा आणि विश्वास व्यक्त करणारा जो असेल तो नात्यासाठी योग्य ठरतो. मित्रांनो, आता आपण परफेक्ट जोडीदाराविषयी बोलतोय. त्यात आपण गुणदोषासकट स्वीकार करणं किती गरजेचं आहे याविषयीही बोललो. त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे जो साथ देताना आपल्या अपूर्णतेला स्वीकारून जगासमोरही आपल्याला तितकाच आदर सन्मानाने वागवेल, आपल्या बरोबरीने उभं राहून खंबीरपणे साथ देईल असा निवडावा जोडीदार. जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असे काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तींच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या व्यक्तीशिवाय, जिथे आपण जोडीदार असा हवा तसा हवा इतका विचार करतो तिथे असेही काही लोक आहेत ज्यांनी व्यक्तीच्या स्वभावावर, त्याच्या आपल्याशी जुळणाऱ्या मनावर, त्याच्या वागण्यावर बोलण्यावर, त्याच्या कर्तृत्वावर, त्या व्यक्तीशिवाय आपलं जगणं किती कठीण असेल या विचारावर, अशा कितीतरी संवेदनशील गोष्टींवर प्रेम केलं, संसार थाटला, काहींनी ना त्या व्यक्तींचा रंग पाहिला, न त्यांची उंची, न वयाचा फरक, ना कोणत्याही प्रकारचं अपंगत्व, त्यांनी फक्त त्या व्यक्तीवरती प्रेम केलं. आणि प्रेमाच्याही आधी त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून पूर्णपणे स्वीकार केला.
आज प्रत्येकानेच हा विचार करणं गरजेचं आहे की आपण सर्व गुणांनी भरलेले नाही. त्याचप्रमाणे आपला जोडीदार किंवा होणारा जोडीदार हा कुठल्या ना कुठल्या गोष्टीत अपूर्ण राहणारच ना. नातं हे एकसारख्या दोन व्यक्तींचं असेल तर, म्हणजे जोडीदाराला जे आवडतं तेच आपल्यालाही आवडतं. तो जसा उठतो तसा बसतो, तसंच आपणही उठतो बसतो. अशा सगळ्याच क्रिया आणि त्या क्रियेला मिळणाऱ्या प्रतिक्रिया एकसारखी असेल तर त्या नात्यात काही काळ कुतूहल वाटेल, पण नंतर आपल्याच सारख्या वागणाऱ्या बोलणाऱ्या जोडीदारात आपल्याला काहीच नवखेपण, त्याच्या वेगवेगळ्या रंगांना जाणून घेण्याची उत्सुकता राहणार नाही. जीवन अगदी यंत्रासारखं होऊन जाईल. म्हणून परफेक्ट किंवा आपल्यासारखा जोडीदार शोधण्यापेक्षा एक गोष्ट जोडीदारामध्ये शोधायला हवी, ती गोष्ट म्हणजे जोडीदाराची अपूर्णता. ज्या अर्थी आपण कुणीच परफेक्ट नाही, तसंच प्रत्येकाकडे काहीतरी अपूर्णता आहे. जोडीदाराची अपूर्णता आणि आपली अपूर्णता मिळून दोघांनाही पूर्ण होता येतं, बरोबर ना? म्हणून काही शोधायचं असेल तर जोडीदारातली अपूर्णता शोधा. त्या अपूर्णतेने नात्यातली मजा टिकून राहते. दोघांपैकी एक शिस्तप्रिय असेल आणि दुसरा खेळकर मस्तीखोर, तर यामुळे नात्याचा समतोल राखला जातो. एकमेकांच्या जगण्यात अधुरे असणारे जे रंग असतात ते पूर्णपणे भरले जातात. याविषयी ना वपू काळे यांनी फार सुंदर शब्दात सांगितले, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. याविषयी ना वपू काळे फार सुंदर शब्दात सांगतात, जगातली कुठलीच गोष्ट परिपूर्ण नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं, चाफ्याची फुलं सुद्धा त्यानेच निर्माण केली. मग त्याला सोन्याचा किंवा सोन्याला चाफ्याचा वास नसता का देता आला? अपूर्णतेमध्येही काही मजा आहेच की. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आजचा विषय कळला असेल. आता आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत ऐका हे सुंदर गाणं.

0: नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, समर स्पेशल आपण खरं तर एपिसोड करतोय, कारण आता बच्चे कंपनीला सुट्टी आहे आणि नवीन नवीन काही गोष्टी शिकण्याचं किंवा काही एक्सप्लोअर करण्याचे बच्चे कंपनी प्रयत्नात असतात. आणि मला वाटतं बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पॅरेंट्सनाही खूप उत्सुकता असते नवीन काही शिकायचं, नवीन काही पाहायचं. आणि टीव्ही स्क्रीन आणि मोबाईल स्क्रीनचा टायमिंग थोडस कमी करून आपण लाईव्ह शोज मध्ये जास्ती मुलांना एंटरटेन करण्याचा, मनोरंजन करण्याचा आपला प्रयत्न आहे. तर यासाठी आम्ही खास हास्य सम्राट जॉनी रावत सर यांना आपल्या आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आमंत्रित केलेलं आहे. जॉनी दादा नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार नमस्कार.
0: मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे आभार. आचार्य 90 FM या कार्यक्रमाबद्दल तुम्ही मला आज या ठिकाणी बोलवलंय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे, तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.
0: खरं तर जॉनी दादा म्हणजे खूप बिझी कलाकार आहेत. म्हणजे झी म्हणू नका, कलर्स म्हणू नका, सोनी म्हणू नका, सर कुठलाही प्लॅटफॉर्म राहिलेला नाहीये जिथे जॉनी दादा पोहोचले नाहीत, आपली कला त्यांनी सादर केलेली नाहीये. आणि आज वेळात वेळ काढून आणि आपल्या 5-6 महिन्याच्या बॅकअप म्हणजे फॉलोअप नंतर आज त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे. तर त्याबद्दल तुमचे आधी सुरुवातीला आभार मानते. महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी स्टँडअप कॉमेडियन आणि विनोदवीर जॉनी दादा म्हणून ओळखले जातात. ते आपल्या खास एकपात्री प्रयोगांसाठी, मिमिक्री आणि विनोद शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. पोट धरून हसा यासारख्या ऑडिओ व्हिडिओ अल्बममध्ये त्यांचे बरेचसे ट्रॅक अवेलेबल आहेत, जे तुम्ही आमच्या या मुलाखतीनंतर पाहू शकता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कलेचा वापर करून घेतलेला आहे, जसं मुंबईचे शहाणे, 4 इडियट्स, क्लब 54, आगरी शोले, भूताची शाळा, रसिकांच्या मनात किंवा लग्नात असं आहे, प्रेम लागी जीवा, नवस माझ्या आईचा, हे झाले चित्रपट. टीव्ही शोज जसं मी मगाशी सांगितलं, कलर्स कॉमेडी एक्सप्रेस, झी मराठीमध्ये हास्य सम्राट, चला हवा येऊ द्या आणि सोनी मराठीवरील जय जय महाराष्ट्र माझा यासारख्या सगळ्याच ऑलमोस्ट चॅनल्सवर, म्हणजे जेव्हा ई टीव्ही होता तेव्हा पण त्यांनी शोज केलेले आहेत. आणि या सगळ्या कारकिर्दीचा, या सगळ्या प्रवासाचा आज आपण थोडासा धांडोळा घेणार आहोत. खरं तर आम्ही ऑफ द कॅमेरा म्हणजे स्टेज शो मध्ये आपण भेटत असतो सगळे कलाकार, पण आज मुलाखतीच्या निमित्तानं आज आपण जॉनी दादांना जाणून घेणार आहोत. जॉनी दादा हास्य सम्राट म्हणजे ही पदवी मिळवणं ही सोपं नव्हतं आणि एका रात्रीत घडणारी ही गोष्ट नाही. त्यामागे तुमच्या इतक्या वर्षांची मेहनत, परिश्रम आणि पराकाष्ठा आहे. कारण लोकांना हसवणं हे आपण म्हणतो वाटतं तितकं सोपं नाही, म्हणजे लोक एकदम हसून जातात, पण त्याच्यामध्ये किती कष्ट आहे, त्याच्यामध्ये किती गांभीर्य आहे हे तुमच्याकडून आज जाणून घ्यायचंय. आज सुरुवात कुठून झाली, इथून आपण सुरुवात करू आपल्या मुलाखतीला की आपण हे काहीतरी वेगळं करू शकतो हे तुम्हाला कधी जाणवलं?
1: मी आधी मुंबईत राहायचो. वरील कोळीवाडा हे माझं गाव आणि कोळीवाडा म्हटलं की संपूर्ण कोळ्यांचं गाव येते. आणि माझे वडील होते बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये कामाला आणि मी राहायचो कॉलनीमध्ये, बिपडी कॉलनीमध्ये. माझं सगळं लक्ष कोळीवाड्यात असायचं, कारण आमच्या कोळीवाड्यामध्ये खूप मोठे कलाकार बालकराम मोरळीकर यांचा ऑर्केस्ट्रा असायचा, कार्यक्रम असायचा. त्या कार्यक्रमाला मी नेहमी बघायचो, त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचे विनोद, त्यांची कॉमेडी, त्यांची गाणी सतत मी ऐकायचो, एन्जॉय करायचो. त्यानंतर काही वर्षानंतर माझे वडील बॉम्बे पोर्टर्समध्ये असतानाच ऑफ झाले आणि मग आम्ही मुंबई सोडून डोंबिवलीत गेलो. डोंबिवली ही आग्र्यांची नगरी, जे सगळा आग्री समाज डोंबिवलीमध्ये आहे. तर डोंबिवली ज्यावेळी मी राहायला गेलो त्यावेळी डोंबिवली फार छोटी होती आणि संपूर्ण जंगल, फक्त स्टेशन, 2-4 दुकानं आणि 7-8 गाव, एवढंच तिकडे वास्तव्य होतं लोकांचं. आणि त्या काळी 1987 साली मी डोंबिवलीच्या स्टेशनला एक बॅनर वाचला, त्या बॅनरवर लिहिलं होतं नवोदित कलाकारांना सुवर्ण संधी. तर मी म्हणालो की चला आपण पण काहीतरी आजमावून बघू. त्यावेळी मी छोट्या मोठ्या कलाकारांचे आवाज काढायचो. माझे मोठे भाऊ बालकराम ओरळकर यांच्याकडे मिमिक्री करायचे, नकला करून कलाकारांचे, सिनेमातल्या नाट्य कलाकारांचे वगैरे व्हॉइस काढायचे, आवाज काढायचे. तर त्यामुळे थोडीफार ती कला माझ्या अंगात होती, म्हणून मी सुद्धा त्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा म्हणून त्या ऑडिशनसाठी गेलो. आणि ऑडिशन दिल्यानंतर ते त्यांना एवढं आवडलं, ते म्हणाले तू परफॉर्म कर आमच्या कार्यक्रमात. पण परफॉर्म काय करायचं मला माहीत नव्हतं, कसं करायचं, आणि ऍक्च्युली मला मिमिक्री म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. फक्त मला एवढं माहित होतं की मला 2-4 आवाज काढता येतात. कलारंग निर्मित ही संस्था डोंबिवलीतली, त्याकाळी ती संस्था होती राजेंद्र देशमुख म्हणून त्या संस्थेचे संस्थापक होते. तर त्यांनी मला पहिला चान्स दिला. ज्ञानेश्वर मंगल कार्यालय बोंबिलीचं पहिलं कार्यालय म्हणजे उद्घाटनच झालं होतं त्या कार्यक्रमाने. त्या कार्यक्रमात मी आमच्या गावातल्या सगळ्या आगळी समाजातले माझे मित्र होते त्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही या माझा कार्यक्रम बघायला या. आणि एवढी उत्सुकता होती त्या कार्यक्रमात काहीतरी प्रेझेंट करण्याची, काय करायचं सुचत नव्हतं. तुम्ही पहिल्यांदा आगळी भाषेत सगळे कलाकार कसे बोलतील असा हा छोटासा प्रयोग करून पाहिला, एक्सपेरिमेंट केला आणि तो एवढा प्रचंड लोकांना आवडला आणि पहिल्यांदा आगळी बोली भाषा रंगमंचावर आणली आणि लोकांना आवडली. मग त्यानंतर मला एवढा कॉन्फिडन्स आला असं मला वाटलं की मला हे करायला हवं आहे. आणि मग मी हळूहळू चार पाच मुलं गोळा केली आमच्या गावातली आणि मग नकलांचा कार्यक्रम सुरू केला. आणि मग छोटे छोटे कार्यक्रम बारशाला, लग्नाला, हळदीला, गणेशोत्सवाला, साईबाबा उत्सव असेल तर असं करत करत करत करत मी मोठा ताफा तयार केला आणि ती सुरुवात माझी कार्यक्रमाची.
0: जॉली दादा, तुम्ही अगदी सहजपणे सांगताय की हळूहळू मी सुरुवात केली आणि इथपर्यंत झेप घेतलेली आहे. तरी पण कुठलाही कार्यक्रम म्हणा, म्हणजे तो छोटेखानी असू दे, आपल्याच कुठल्या आपल्या वाडीमध्ये केलेला कार्यक्रम असू दे, पण आता तुम्ही म्हणताय सगळ्या अभिनेत्यांचे अभ्यास करावाच लागला असेल तुम्हाला, कारण नाना पाटेकर कसे बोलतात किंवा जे तुम्ही सगळे मिमिक्री करता ते आर्टिस्ट स्वतः कसे बोलतात, तर त्यांचा एक विशिष्ट मिमिक्री आर्टिस्ट कला आहे आणि कुठल्याही कलेचा अभ्यास आणि रियाज हे महत्वाचे. तर तुम्ही स्क्रिप्टिंग आणि त्यात येतं की असे असे त्याने डायलॉग म्हटलेले आहेत किंवा एखादी थीम घेतली, गणेशोत्सव असेल तर त्याची थीमवर तो सादर करणं किंवा एखाद्या कलाकाराचा आवाज त्या ह्याला जाईल का, आपण लिहिलेल्या लिखाणाला तो आवाज जाईल का हे सुद्धा पाहणं असतं. तर हा सगळा अभ्यास तुम्ही कसा काय केला?
1: मला आधी स्क्रिप्ट काय असते हे माहितच नव्हतं. याला स्क्रिप्ट लागते किंवा स्क्रिप्ट वाईज हा कार्यक्रम ठरवला जातो, बनवला जातो हे मला अजिबात माहित नव्हतं. पण मला लिखाणाचा छंद होता, मी लिखाण खूप करायचो आणि स्वतःच्या डोक्याने काय काय जी कल्पना येईल त्या कल्पनेत मी काही ना काही लिहायचो. पण मला एवढं माहित होतं की आपल्याला मिमिक्री करायची आहे, स्टेजवर पुढे जायचंय, तर कसं करायचं काय करायचं काही माहित नव्हतं. त्या काळी जॉनी लिव्हरची कॅसेट आली, हसी की हंगामे, जॉनी वाईनची कॅसेट आली, ती प्रचंड आवडली. एवढी आवडली मग मी विचार केला की हे जे केलंय सादरीकरण हे कट्टूकट केलंय आणि याला किती मोठं किती सॉलिड स्क्रिप्ट लिहिली आहे हे आपल्याला का नाही जमत, आपल्याला हे करावं लागेल. तर मग मी वाचन सुरू केलं, पुस्तकं वाचली, पुलंचा अभ्यास केला, नंतर मी वपू काळ्यांना ऐकलं, आचार्य अत्रेंचं सगळं काय ऐकलं, नंतर मी रामनगरकर यांना ऐकलं, त्यानंतर मला ते कळायला लागलं हळूहळू की बाबा रे ह्याला करण्यासाठी आपल्याला लिखाण करावं लागेल, वाचन करावं लागेल, त्याशिवाय आपल्याला जमणार नाही. मग मी स्वतःची विनोद तयार करायला सुरुवात केली, स्वतःहून आयटम काय असतात ते आयटम तयार करायला सुरुवात केली, लिखाण करायला सुरुवात केली आणि मग माझ्या लिखाणातून मी हळूहळू शिकत गेलो की कसं लिखाण. आवाज तर येत होते, आवाज आपल्याला माहित आहे, एखादा चित्रपट पाहिला, राजकुमारचा चित्रपट पाहिला, राजकुमार कसा बोलतो, जानी हम उस बाप के बेटे हैं हम जानते हैं चली आओ नीली कमल, हे सगळं माहित होतं. पण हे ते सिनेमातलं होतं, त्यांचं होतं, त्याला आपल्यात कसं आणायचं हे लिखाण करायची मी सुरुवात केली. मग त्यानंतर मी लिहायला सुरुवात केली हळूहळू आणि मग मी आयटम तयार केले, एक आयटम तयार केले आणि मग मला कळायला लागलं की बाबा रे की स्क्रिप्ट स्वतःची असायला हवी, स्वतःकडे तेवढा खजिना असायला हवा, जोपर्यंत आपल्याकडे स्वतःचं साठण असेल तर आपण स्वतःला प्रेझेंट करू शकत नाही. दुसऱ्या जर आपण कोणाचं तरी उचलून केलं तर लोक म्हणतात हे चोरलंय रे, हे त्याचंय रे, तो करतो रे, त्याचं यांनी उचललंय असं लोक म्हणतील. म्हणून मग मी स्वतःचं लिखाण सुरू केलं आणि मी लिहिता नंतर मग मी स्टेजवर परफॉर्म करायची सुरुवात केली हळूहळू. कसं परफॉर्म करायचं मग लोकांना आवडायला लागलं, मग लोक म्हणायचे पण अरे तू ना भटकतोस बोलताना, ना थोडस तुझा विषय भटकतो कुठेतरी, तू स्क्रिप्ट नाही जात तुझी व्यवस्थित. मग मला ते हळूहळू कळायला लागलं की अनुभव यायला लागला की बाबा रे स्क्रिप्ट हवी आपल्याला, आपण जे काय सुरुवात माहिती आपल्याला कशी करायची, शेवट माहिती, पण मधला पॅच आहे तो कसा भरायचा तो कळत नव्हता आपल्याला. मग ते हळूहळू कळायला लागलं आणि त्यानंतर मी जेव्हा लोकांमध्ये प्रेझेंट व्हायला लागलो तर मला कोणीतरी सांगितलं बाबा प्रोफेशनल व्हायला, मला माहित नव्हतं प्रोफेशनल म्हणजे काय असतं. तर आमच्या बोंबिलीमध्ये शिरीष कीर्तनी म्हणून आहेत, त्यांचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा होता गोल्डन मेलोडीज, तर ते 1987-88 साली खूप चालायचा तो बोंबिलीमध्ये. तर जॉनी भाई पण त्या कार्यक्रमात असायचे त्या काळी, तर त्यांच्या कार्यक्रमात मला एकदा संधी मिळाली. तर त्या कार्यक्रमात संधी मिळाल्यानंतर मग मला ते एकदा म्हणाले की बाबा रे तू ना चपला घालून येत जाऊ नकोस, स्टेजवर कसा प्रोफेशनल आला पाहिजे, तर तुला ब्लेझर पाहिजे, कोट पाहिजे, शूज पाहिजे, चांगला दिसायला पाहिजे. तर मी म्हणाल अरे पेमेंट तर काहीच मिळत नाही, एक रुपया मिळत नाही, त्यात आपण शूज कुठून आणायचे, कोट कुठून आणायचे. मग हरभरायचो मी की माझं कसं साधं राहणं होतं, फक्त शर्ट घातली, पॅन्ट घातला, आपलं स्टेजवर चढलो, आपलं परफॉर्म केलं, झालं, संपलं. मग मला कमलाकर वैशंपायन एकदा म्हणाले, कमलाकर वैशंपायन हे आमचे ज्येष्ठ नकलाकार, ते मला म्हणाले की बघ तू ना तुला जर पुढे जायचं असेल तू प्रोफेशनल राहा, व्यवस्थित राहा. तुम्ही म्हणालो दादा मला ना हे लोक म्हणतात कोट घालू नये, शूज घालू नये, कुठे मिळणार आहे मला, पेमेंट पण नाहीये, मी पैसे पण आईकडे मागतो, 2 रुपये तिकीट होती त्यावेळी ट्रेनची, मुंबईला जायचं ट्रेनने प्रवास करायचं तर आईकडे पैसे मागायला लागतात. तुम्हाला कमलाकर वैशंपायन म्हणाले तू चोर बाजारात जा, चोर बाजारात तुला कोट स्वस्त मिळतील. तर कसं वसं करून मी 40-50 रुपये गोळा केले, चोर बाजारात गेलो, एक डबा सेकंड हँड कोट घेतला, नंतर तो घालून परफॉर्म करायला लागलो. तो मित्र म्हणायचे वेडे हे मेलेल्या माणसांचे कोट असतात वगैरे, पण मी मेलेल्या माणसांचे कोट घालून जिवंत कलाकार उभा केला, लोकांपर्यंत आणला, आणि त्यानंतर लोकांनी हळूहळू माझ्यावर प्रेम करायला सुरुवात केलं. लोक मला ओळखू लागले की जॉनी रावत नावाचा कोणीतरी कलाकार डोंबिळीत आहे, तो अप्रतिम नकला करतो, अप्रतिम कॉमेडी करतो, स्टँडअप चांगली करतो, ह्याला बोलवलं पाहिजे. मग हळूहळू मला मग जे काही प्रोफेशनल ऑर्केस्ट्रा होते, ऑर्केस्ट्रा कलाकार मध्ये सुधीर सिन्हा या टाईपचे जे लोक होते, म्हणजे झपाटा ऑर्केस्ट्रा, मिर्च मसाला, 7 कलर, रश्मी गाडगे, नंतर उषा मंगेशकर, अशी लोक मला बोलवायला लागली हळूहळू. मग मला थोडं थोडं जमायला लागलं आणि माझं नाव व्हायला लागलं.
0: शून्यापासून केलेला प्रवास आता किती शून्य तुम्ही जोडता इथपर्यंत येऊन थांबलेला आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जाणून घेऊया हास्य सम्राट जॉनी रावत यांच्या जर्नी विषयी. तुम्ही ऐकत राहा आचार्य 98.5 FM ओन रेडिओ सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योन रेडिओ आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये हास्य सम्राट जॉनी रावत सरांना आमंत्रित केलं आहे. जॉनी दादा, आपण सुरुवात तुमची जाणून घेतली, अगदी शून्यातून तुम्ही सुरुवात केली आणि नंतर छोट्या छोट्या ऑर्केस्ट्रा मधून छोट्या छोट्या वाडीतल्या कार्यक्रमानंतर तुम्हाला उषा मंगेशकर किंवा बऱ्याचशा नामांकित ऑर्केस्ट्रा मधून आमंत्रण यायला लागली. तर लाईव्ह स्टेज शोचा परफॉर्मन्स तो जेव्हा तुम्ही पहिला केलात आणि आतापर्यंत करत आहात, मोठ्या आर्टिस्ट बरोबर जे तुम्ही ऑर्केस्ट्रा केले त्यांच्याविषयी, म्हणजे तुम्ही उषाताईंचं नाव घेतलं, त्यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता?
1: अनुभव खूप चांगला आहे, कारण सुरुवातीला जेव्हा मी कार्यक्रम करायचो त्यावेळी लोक ओळखायचे नाही. त्यावेळी मिमिक्री करायचे, स्टेजवर आपण आलो परफॉर्म करायला तर लोक म्हणायचे ए टाइमपास चाललंय, त्याला बाहेर येऊ. लोक गाणी ऐकायचे, मला नाही ऐकायची. त्यावेळी फक्त जॉनी रावत म्हणजे एक टाइमपास. स्टेजवर आला परफॉर्म कर, आता तो परफॉर्म करणार आहे, अरे फालतू टाइमपास आहे, आपण जाऊ फिरायला. मग सगळे लोक बाहेर जायचे आणि मग गाणी चालू झाली की आत यायची. तर त्यावेळी एवढी व्हॅल्यू नव्हती, पण एका पोझिशनला आल्यानंतर, एका जागेवर आपण स्थिर झाल्यानंतर लोकांपर्यंत आपलं नाव पोहोचलं की जॉनी रावत, जॉनी रावत म्हटल्यानंतर लोक मला स्पेशली ऐकायला बसायचे. स्पेशली ऐकायला बसायचं तर त्यावेळी मला बरेच मोठमोठे कलाकार स्वतःच्या ग्रुपमध्ये घेऊन जायचे. पूर्वी आपलं नाव नव्हतं, आणि ज्यावेळी आपलं नाव व्हायला लागलं, आपलं नाव झालं, ते ऑर्केस्ट्रा बरोबर विथ जॉनी रावत हा स्टॅम्प बॅनरवर दिसायला लागला. आणि लोक अरे जॉनी रावत आहे कार्यक्रम बघायला चाल, मग जॉनी रावतला ऐकायला लोक यायला लागली. तर त्यामध्ये मी कुमार शानू, उदित नारायण आणि तुमचे देवाशिष दासगुप्ता आणि कुमार शानू, मिलन सिंग, असे मोठमोठे दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि यांच्याबरोबर माझं नाव विथ जॉनी रावत, तर मला फार भारावून जायचं, बरं वाटायचं. की एक काळ होतं की लोक माझं नाव काय तो टाइमपास करणार आहे, एवढं मी निघून जायचे आणि त्यानंतर लोक माझ्यासाठी मी काय करणार आहे, आज नवीन काय करणार आहे हे ऐकण्यासाठी लोक यायचे आणि लोकांना उत्सुकता असायची की हा आज काहीतरी नवीन करेल. आणि मग मला पण तेवढं तयारी करून जायला लागायचं की बाबा हे आता नवीनच करायचंय आपल्याला, काहीतरी काल जे केलं आज ते नाही करायचंय, 4 दिवसापूर्वी जे केलं ते आता नाही करायचंय, आता काहीतरी नवीन करायचं. मग विषय पण कसे मिळत गेले, विषय मिळत गेले मला युक्तमुखी ज्यावेळी आली त्यावेळी युक्तमुखीवर, नंतर विरप्पण, विरप्पणाल विरप्पण, प्लेन हायजॅक झालं तर प्लेन हायजॅक वर, असं सगळे विषय सगळे शोधून शोधून जे जे करंट सापडायचं ते करायचो. आणि मग मला लोकांना ते द्यावं लागलं जे लोकांना हवं, जे लोकांना, आणि मला कळायला लागलं. पूर्वी कळायचं नाही, आपण गायचं फक्त परफॉर्म करायचं, जे आपण बसवलं डोक्यात आणि जी स्क्रिप्ट आपल्या डोक्यात आहे तेवढंच करायचं. पण आता काय झालं की आता आपल्याला लोक कळायला लागली, लोकांच्या मनातलं कळायला लागलं लोकांना. आता मी पुण्यात कार्यक्रम करतो, तुम्हाला पुण्यातले प्रेक्षक माहित आहे, पुण्यातल्या प्रेक्षकांना तुम्ही काही देऊन चालत नाही, त्यांना तेच हवं जे त्यांच्या स्टँडर्डमध्ये लागतं आणि तेच करावं लागतं तिथे. तर मी एक नेहमी गाताना एक विनोद नेहमी सांगतो की माझे विनोद काही लोकांना कळतात काहींना नाही कळत, पण पुण्यातले प्रेक्षक एवढे सूज्ञ आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळाला नाही तर मागे विचारतात काय बोलला परत बोल असं विचारतात. तर मी नेहमी एक विनोद मानतो माझ्या कार्यक्रमांमध्ये, माझे काही विनोद असे असतात लोकांना फटकन कळत नाहीत, विचार करायला लागतो. तर मी नेहमी आता एक नवीन विनोद तयार केला होता की एका काही मित्र आपल्या आयुष्यात असे असतात जे आपल्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहित असतं की आपण काय करतो, कुठे जातो, काय घेतो, त्यांना आपल्यापेक्षा जास्त माहिती असते. आणि काही मित्र असे असतात की जे आपल्याला 4 दिवस दिसले नाहीत तर आपल्याला काळजी वाटते की बापरे तो गेला कुठे, तो दिसत नाही 4 दिवस झाले. तर असाच एक माझा मित्र 4 दिवस दिसला नाही मला, तर माझ्या एका मित्राला मी विचारलो अरे तो मन्या दिसत नाहीये 4 दिवस झाले, मन्या कुठे? तो म्हणा अरे बाबा मन्या ना, मन्या बाबा फार मोठा माणूस. म्हणलो मोठा माणूस? हा. अरे बाबा त्याची शोक फार महागडे. म्हणलो महागडे म्हणजे? अरे बाबा त्याला एक आयफोन पाहिजे आयफोन. म्हणलो मग त्याच्याकडे पैसे कुठे? त्याला एक आयफोन हवा होता, त्याच्याकडे पैसे कुठे? मग तो त्याच्या आजीकडे गेला, आजीला म्हणाला आजी मला एक आयफोन द्यायचा आहे, चल मला पैसे दे. आजी म्हणाली नेहम्या माझ्याकडे पैसे नाही, तुला एक आयफोन पाहिजे ना, तुझी एक किडनी विक आणि आयफोन घे. मग त्याने कसंच केलं, त्याने तसंच केलं जसं आजीने सांगितलं. आता त्याच्याकडे एक नाही 2 आयफोन आहेत, पण आजी नाही. हा युनिट फटकन लोकांना कळत
0: नाही,
1: पण याच्यामध्ये डबल कॉमेडी आहे. तर हे असले युनिट पुण्यात चालतात. पुण्यामध्ये लोक फार सूक्ष्म फार हुशार आहेत, त्यांना विनोदाची व्याख्या बरोबर कळते. तुम्ही बरोबर युनिट टाकला तर ते बरोबर झेलतात, तुम्ही काही टाकलं तर नाही ते पकडत.
0: आता फार सुरुवातीपासून मला उत्सुकता आहे तुम्हाला वेगवेगळे आवाज तुमच्याकडून ऐकून घ्यायची. तर आपण आता तुम्ही जे कलाकार सादर करता त्यांचे थोडी थोडी आम्हाला झलक दाखवा, म्हणजे उदाहरणार्थ निमोद फुले असू द्यात, नाना पाटेकर सर असू द्यात.
1: आता कसं मी असं आयटम वगैरे बसवत नाही, कारण आता लोक माझ्याकडे मिमिक्री फार कमी ऐकतात आणि किस्से जास्त ऐकतात. तर आता एखादा कुठलाही डायलॉग घेतला आपण, समजा निळभावांचा कुठलाही डायलॉग घ्या तुम्ही, तर निळफुलेंचा आवाज काढायचा असेल तर निळफुलेंचा आवाज काढताना आपल्याला पूर्ण निळफुले साहेबांना किंवा निळभाऊंना डोळ्यासमोर आणावं लागतं, म्हणून बसवायला लागतं. आणि मग त्यांचं बोलण्याची ढग आणि त्यांचं स्टाईल कसं, अरे काय तुम्हाला किती वेळ सांगितलं, अरे बाबा दिवस फार वाईट आहे, दिवस फार वाईट आहे, सगळ्यांना चांगल्या प्रकारे राहावं लागतं. तुम्हाला एक काय सांगता, तुम्हाला माहितीच आहे हल्ली दिवस फार वाईट चाललेले आहेत, हा गॅस किती महाग झाले आहेत, तुम्हाला माहिती आहे का महागाई वाढत चालली आहे, हा महागाईबद्दल काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याला काहीतरी जेवलं पाहिजे, मॅलोटी खाल्ली पाहिजे, हा तुम्हाला माहिती आहे ना, हा मॅलोटी खाव खूप जान जाव, आओ मॅलोटी खाव खूप जान जाव, महंगाई बढती जा रही है, आओ महंगाई मेरे पेट की तरफ बढती जा रही है, महंगाई के लिए कुछ करो ना, आओ हम जान जाइए महंगाई बढ़ रही है और महंगाई पर हमें कुछ करना पड़ेगा, हमें कुछ ना कुछ करना पड़ेगा जानी, महंगाई की वजह से हमारे घर का चूल्हा जलना बंद हो रहा है, लोग राशन पर खड़े हैं, यहां तक लोग जो है ना जानी, मैं कहता हूं भाई कितनी हालत खराब होती जा रही है इंसान की, गाड़ियों में पेट्रोल नहीं मिल रहा, डीजल नहीं मिल रहा, अरे गाड़ी चलाएं तो कैसे चलाएं भाई, ए भाई गाड़ी रोको भाई,
0: वाव
1: काय वर्ष आता हे काय मी बोलत नाही, काय जे सुचलं ते बोलत गेलो.
0: कमाल कमाल
1: म्हणजे इतकं वेळ निळू झाले, राजकुमार
0: बरेच आवाज सादर केले, खूप खूप आभारी. आता अर्थातच हे सगळं म्हणजे प्रत्येकाचा अभ्यास आला की प्रत्येक कलाकाराचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर प्रत्येक आवाजाची तुम्ही काळजी, म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळा आवाज तुम्ही लावता किंवा वापरला जातो, पण आवाजाची काळजी वेगवेगळे आर्टिस्ट आहे किंवा स्टँडअप कॉमेडी कशी घ्यावी,
1: काही नाही याच्यात काही काळजी वेगळी घ्यायची नाही, फक्त ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही एखाद्याला ऑब्झर्व करा, त्याच्या व्हॉइसला ऑब्झर्व करा, त्याच्या हेलकावे त्याच्या आवाजाचे हेलकावे, त्याच्या बारीक बारीक श्वास घेण्याची जागा आणि आवाज सोडण्याची जागा, श्वास पकडण्याची जागा आणि त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन, तुम्ही त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन पकडले ना त्याचा आवाज ऑटोमॅटिक तुमच्या घशात बसतो. मी पहिल्यांदा जॉनी आलरे मध्ये जॉनी गिव्हर सरांबरोबर काम केलं होतं झी हिंदीवर चॅनलवर, तर मला त्या डायरेक्टरने एकदा एका फिल्मच्या डबिंगसाठी बोलवलं होतं आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज काढायला लावला होता, आणि त्याने जाऊन जॉनी आलरेचा डायरेक्टर तोच होता, तो जाऊन जॉनी भाईंना म्हणाला की हा जॉनी रावत लक्षात आवाज खूप चांगला काढतो, तर मला जॉनी भाईंनी फरमाईश केली की मला लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज ऐकायचा आहे, तू लक्ष्मीकांत बेर्डेचा आवाज काढ.
0: आणि
1: तो व्हिडिओ पण युट्यूबवर आहे जॉनी आलरे मध्ये, जॉनी भाई म्हणाले की लक्ष्मीकांत बेर्डे की आवाज निघालो, म्हणाले जॉनी भाई एक बार क्या हुआ की लक्ष्मीकांत बेर्डे, हा एक बार आपके दोस्त लक्ष्मीकांत बेर्डे एक लड़की को छेड़ रहे थे, तो मुलगा छेड़ होता, तर तो मुलगा बघून म्हणला आणि आणि जॉनी बॉय, जॉनी बॉय आज मी ती आज त्या पोरीच्या गल्लीत गेलो होतो, आणि ती शिला माहिती ना शिला, आणि तिच्या गल्लीत गेलो होतो, आणि चार वर्षापासून मागे लागलो होतो, आणि ती कधी भाव द्यायची नाही, आणि आज ती माझ्यावर पहिल्यांदा बोलली, काय बोलली वापस गल्लीमध्ये फिरा ते तंगडी तोड दोन
0: आणि
1: जॉनी बॉयने एवढं आवडलं होतं, ते म्हणले की अरे सॉलिड आहे हो जबरदस्त.
0: तुम्हाला सगळ्यात आवडता कलाकार म्हणजे तुम्हाला आवडतो म्हणजे आणि तुम्हाला सादर करायला खूप मजा येते असा कोणता?
1: नाही असं काही नाही, मला प्रत्येक जण आवडतो, कारण माझा प्रत्येक विनोद प्रत्येक आयटम प्रत्येक जोक मला माझा आवडतो, कारण आपल्याला नाही आवडलं तर लोकांना कसं आवडेल,
0: तरी पण मनाच्या हृदय कोण आहे?
1: नाही माझा बाला आहे ना तो फार गाजलेला आहे, हा आगरी बोली भाषेत माझा बाला जो आहे तो फार माझ्या आवडीचा विषय आहे, आणि मला त्याने मोठं केलं. तो एक छोटासा बाळ माझ्या मनात माझ्या काळजात असा लपलाय, त्याला मी मोठं केलं आणि त्याला सात समुद्र पार नेलं. कॅनडा, बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिका, हल्ली दुबईला मध्ये एकदा गेलो, दुबईला सगळीकडे ज्या ज्या देशात मी गेलो त्या त्या देशामध्ये लोकांनी सगळ्यात आधी बाळा पाहिजे, आम्हाला बाळा पाहिजे, बाळाबद्दल काहीतरी कर अशी तो लोकांनी मला फरमाईत केली. त्यामुळे काय झालं की आगरी बोली भाषा सात समुद्र पार गेली. पहिल्यांदा आगरी बोली भाषा जी आहे रंगमंचावर मी आणली ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आणि त्यानंतर मी नाटकात पण बाला सादर केला. त्यामुळे माझं नाटक पण त्यावेळी बाला झाला, करोडपती आलं, ते पण खूप गाजलं. आणि त्यानंतर मग मी सिनेमामध्ये पहिला सिनेमा मी स्वतः काढला आगरी शोले. शोले, हा शोले चित्रपट खूपच गाजला. तो एवढा गाजला की लोकांच्या घराघरात जॉनी रावत आणि आगरी शोले पोहोचला. तर मी मला आगरी बोलीभाषेवर मी भरपूर माझा अभ्यास आहे. तर मी ज्यावेळी कार्यक्रम करायचो ना तर रात्री अपरात्री घरी जायचो, 2 वाजता, 2:30, 3 वाजता. आमच्या घरातले सगळे झोपलेले असायचे, आम्ही सात भाऊ. आमच्या घरामध्ये कसं होतं की रात्री शांतता पाहिजे, सगळे झोपले की कुणी आवाज करायचा नाही. आणि माझं काम कसं होतं, रात्री कार्यक्रम संपला की 2:30, 2 वाजता शेवटची ट्रेन पकडून घरी या आणि स्वतःचं जेवण स्वतः काढा आणि हळूच जाऊन स्वतः जेवा. तर मी काय करायचो की कार्यक्रमावर आलो की टीव्ही बघणं माझं काम पहिलं. मी टीव्ही लावायचो आणि आवाज म्यूट करायचो. आवाज म्यूट केल्यानंतर जेवायला बसायचो, तर कुणी उठलं नाही पाहिजे. एकदा मी असंच टीव्ही लावला, कार्यक्रमावरून आलो रात्री 2:30 सुमार टीव्ही लावला, तर टीव्हीवर चालू होता शोले. आवाज म्यूट केला आणि जेवायला बसलो आणि गब्बर सिंगची एंट्री चालू होती. तर ती एंट्री बघितल्यानंतर माझ्या डोक्यात पटकन क्लिक झालं की हा गब्बर तो आगरी बोलायला लागला, तो कसा बोलेल. मग मी ते सुरुवात केली की ओरिजिनल गब्बर सिंग कसा बोलतो, कितने आदमी थे वो दो और तुम तीन फिर भी खाली हाथ, क्या समझ के आए थे, सरदार खुश होगा सभा से देगा, अरे असामा कितना इनाम रखे है रे सरकार हम पर. मी विचार केला माझा गब्बर सिंग असेल तर तो कसा बोलेल, तो आगरीत बोलेल, तो आगरी कसा बोलेल. कती माणसं होती रे, हा अरे ती दोन ना तुम्ही तीन तरी आलात, हा काय वाटलं रे तुम्हाला, हा तुम्ही त्याला गब्बर खुश होईल, खावाला चांगला तर आग्रह देईल, मी मला चांगलाची दारू देईल. गब्बरच्या नावाची वाट लावली तुम्ही, सांबा म्हणजे आला खपला कळ, सांबा पोलिसांनी मना पकडण्यासाठी किती दिरक्या लावल्या साहेब, या टाइप मध्ये केलं. आणि मग माझ्या डोक्यात ती कल्पना आली की जर मी ह्याचा सिनेमा केला तर कसं होईल. तुम्ही कंपनी गेलो ज्या कंपनीने माझी पोट धरून हसा कॅसेट व्हिडिओ काढली होती, सीडी, सुमित कॅसेट कंपनी परदेशी म्हणून पुण्याचे, ते मला म्हणाले, मी त्यांच्याकडे गेलो स्क्रिप्ट घेऊन, मी म्हणालो साहेब माझ्या डोक्यात ना आता आपण स्टँडअप कॉमेडीची भरपूर केलं, माझ्या डोक्यात एक सिनेमा आलाय शोले. ते म्हणाले शोले म्हणजे काय, तर मी त्यांना सांगितलं आगरी शोले. ते म्हणाले तुम्हाला ऐकव, असेच बसलो होते टेबलवर बसलो तसं ऐकव. मी त्यांना 4-5 सीन ऐकवले, तो माणूस अक्षरशः खुर्चीवरनं खाली बोलून लळला. तो तुम्हाला म्हणाला लवकरात लवकर कर, म्हणजे मला 10 दिवस द्या, मला स्क्रिप्ट लिहायला लागेल, लोकेशन बघायला लागेल. मग मी स्वतःच लोकेशन शोधला, माप्याला एक खदान आहे तिथे दगड कोरण्याचं काम चालू होतं, त्या कंपनीच्या मालकाला मी भेटलो, त्या खदानात जाऊन क्वारी म्हणतात त्याला, त्या क्वारीमध्ये त्याला भेटलो, त्याला म्हणालो असंच पाहिजे. त्याने मला बघताच ओळखलं, अरे जॉनी राऊत का, घ्या घ्या घ्या घ्या करा काय करायचं ते करा. म्हणलो ठीक आहे. मग मी SL स्टुडिओमध्ये गेलो, स्टुडिओ बुक केला, तर तो ठाकूरची हवेली किंवा रेल्वेचं स्टेशन, एक छोटस गाव आणि संपूर्ण लोकेशन तयार केल्यानंतर मी त्यांना फोन केला की मी सगळं तयार केलंय, तुम्ही तुमचं अख्खं युनिट घेऊन या. आणि मी 2 महिने नाटकासारखी रिहर्सल केली सगळ्या कलाकारांनी घेऊन, म्हणलो आपण प्रॉपर नाटक करतोय, हा सिनेमा आहे पण प्रॉपर नाटकासारखी रिहर्सल करायची, कोण एंट्री करणार, कोण एक्झिट करणार, कोण कुठे उभा राहणार, कोणाचं वेळेस घेणार, कोणाचं काय घेणार, कोण टू शॉट घेणार, सगळं टेक्निकली सगळं विचार करून ते नाटकासारखं मी प्रॉपर बसवलं. आणि त्या नाटकाला बऱ्याच लोकांनी डायरेक्शन केलं, शशी तुपे म्हणून होते सिनेमातले डायरेक्टर, त्यांनी केलं. आणि श्रीकांत तगारे म्हणून माझा फार जवळचा मित्र, तो आता ऑफ झाला, त्यांनी पूर्ण मेहनत घेतली, त्यांनी डायरेक्शन केलं, त्यांनी माझे कपडे शिवले जाऊन, त्यांनी गब्बर सिंगला कसा ड्रेस लागेल, अमिताभ बच्चनला कसा ड्रेस लागेल, त्याला दाढी कशी असेल वगैरे वगैरे वगैरे सगळं केल्यानंतर मग ते तयार झालं. आणि ते स्वप्न होतं माझं की, आणि असं म्हणतात ना की कुठलं तरी स्वप्न तुम्हाला छळत असेल तर ते पूर्ण केलं तर त्याला फार वेगळी मजा असते. तर ते स्वप्न होतं मला गब्बर सिंग दिसायचं असा डोंगरावर फिरताना उड्या मारताना.